श्रोते हो सुप्रभात. 100.1 मेगाहर्ट्ज FM बँडवर आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. यासह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आमचे कार्यक्रम ऐकणाऱ्या जगभरातील श्रोत्यांचं मी वीणा दिघे आजच्या प्रसारणात स्वागत करते. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 25 वैशाख शके 1948 अर्थात 15 मे 2024. सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला राग ललित पंचम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6 वाजतायत. ऐकूयात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या.

मंगल प्रभात कार्यक्रमाची सुरुवात आपण आज केली वसंत देसाई यांच्या या भूपाळी रचनेनं. बाळ कोल्हटकर यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना गायली होती पंडित कुमार गंधर्व आणि सहकाऱ्यांनी. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांचा स्वर, शांता शेळके यांचं हे भक्तिगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं, चपललय

उषा मंगेशकर यांनी गायलेला संत विष्णुदासांचा हा अभंग यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेला आपण ऐकलात. आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. कार्यक्रम सुरू आहे मंगल प्रभात. श्रोतहो, आपल्या संस्कृतीच्या जडणघडणीत पुरुष संतान इतकंच स्त्री संतांचं योगदान देखील फार मोठं आहे. या स्त्री संतांनी कायमच त्यांना ओढ लागली त्या देहातीत देहभावापलीकडच्या परमपुरुष विठ्ठलाची. स्वैरता देणारा, मोकळीक देणारा, बंधमुक्त करणारा म्हणून हवा हवासा वाटणारा. संत स्त्रियांच्या मेळ्यात ज्ञानदेव भगिनी मुक्ताबाई या आद्या आणि त्यानंतर स्वतःला नामदेवाची दासी म्हणून घेणारी नामयाची जनी अर्थात संत सनाबाई, आज त्यांची पुण्यतिथी आणि म्हणूनच आज त्यांच्या जवळपास 350 अभंगरचनांपैकी एक अभंगरचना आपण ऐकूयात. आशा भोसले यांच्या स्वरातली वसंतप्रभू यांनी संगीतबद्ध केलेली.

श्रोतेहो, मंगल प्रभात कार्यक्रमाची सांगता आपण आता करूयात. अल्ताफ राजा आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या कैसर उल जाफरी यांच्या या रचनेनं. संगीत आहे अल्ताफ राजा आणि वैष्णव तेव्हा यांचं.

0: अल्ताफ राजा यांनी गायलेल्या या भक्तिरचनेबरोबरच आजचा मंगल प्रभात कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. 6:25 झाली आहेत. श्रोते हो, ऐकूयात दिनविशेष.
1: आज आहे 15 मे. आजचा हा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरुवात झाली 1935 या दिवशी. 1940 दुसऱ्या महायुद्धादरम्यान हॉलंडनं जर्मनीसमोर शरणागती पत्करली. 1961 पुण्याच्या चतुःशृंगी वीज केंद्रात प्रचंड स्फोट होऊन 9 जणांचा मृत्यू. 2000 दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा इथं अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन भट यांच्यासह 5 जण ठार झाले. पंधरा मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1859 नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ पियर क्युरी यांचा जन्म. भारतीय तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांचा जन्म 1817 या दिवशी झाला. ब्राह्मो समाजाचे ते एक आधारस्तंभ होते. 15 मे 1907 या दिवशी थोर क्रांतिकारक सुखदेव थापर यांचा जन्म झाला. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि राजगुरू यांच्यासोबत त्यांनी सॉन्डर्स या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. त्यासाठी 23 मार्च 1931 रोजी या तिघांना फाशी देण्यात आलं. अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने यांचा जन्म 1967 या तारखेला झाला.

आपल्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून 6 फिल्मफेअर पुरस्कार मिळवणाऱ्या माधुरी दीक्षित यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

0: आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. संत जनाबाई यांचं 1350 साली या तारखेला निधन झालं. स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्ड मार्शल के एम करियप्पा यांचं निधन 1993 साली या दिवशी झालं. त्यावेळी त्यांचं वय 94 वर्ष होतं. 1947 साली भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी सैन्याचं यशस्वी नेतृत्व केलं.
1: Early in January 1947, I was one of the two brigadiers who were sent to Imperial Defence College in London to study. We just came to ICS office, there were four of us there. We thought the division, then there was a suggestion that the army would be divided also, and they put a division. And I said that everywhere I went, there were two major operations. One is major operations,
0: आजवर भारताच्या दोनच लष्कर प्रमुखांना फील्ड मार्शल ही रँक दिली गेली आहे. त्यापैकी करियप्पा हे एक होते. दुसरे फील्ड मार्शल सॅम मानेक्षा हे होते. 1994 जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता ओम अग्रवाल यांचं निधन. प्रख्यात चित्रकार पी सरदार यांचं निधन 1994 साली या दिवशी झालं. कोल्हापूरच्या या चित्रकारानं रंगवलेली देवदेवतांची चित्र कॅलेंडरच्या स्वरूपात घराघरात पोहोचली. सन 2000 जुन्या जमान्यातील चित्रपट आणि नाट्य अभिनेते सज्जन यांचं निधन. दूरदर्शनच्या विक्रम और बेताल या मालिकेतील त्यांनी साकारलेली बेताळाची भूमिका गाजली.
2: दिनविशेष आपण ऐकलत.
3: आरोग्य विषयक कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा रोज सकाळी 7:45 आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 6:30 वाजलेत. आज लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन कार्यक्रमात ऐकूयात शिवाजी काळे यांनी त्यांच्याबद्दल लिहिलेले विचार. वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
4: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या ओजस्वी वाणी आणि सामर्थ्यशाली लेखणीतून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात घराघरात पोहोचवणारे लोकशाहीर म्हणजे वामनदादा कर्डक. शाहू फुले आंबेडकरांचे विचार हा त्यांचा जणू श्वासच होता. हे विचार प्रसारित करून समाजात जागृती करण्याचं काम त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समता सैनिक दलातील तरुणांसोबत काठीला काठी लावून बाबासाहेबांना सभास्थानी जायला रस्ता करून देणाऱ्या वामनदादांनी त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि विचारांवर 10,000+ अधिक गीतं लिहिली आहेत. वाट फुलेंची सोडून आंबेडकरांना तोडून चालताच इयाचं नाय तुला चालताच इयाचं नाय असं म्हणणारे वामनदादा म्हणजे आंबेडकरांचं जीवन आणि चारित्र्य नितळपणे शब्दांच्या माध्यमातून मांडणारे कवी होते. दीनदलित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. त्याचं नेमक्या शब्दात वर्णन करताना वामनदादा म्हणतात, गणतीच माझी गुलामात होती, जिंदगीच माझी सलामात होती, तोडलीच माझी गुलामीची बेडी, अशी झुंजणारी तुझी जात होती. बाबासाहेबांनी आपलं सारं आयुष्य पददलितांच्या उद्धारासाठी वेचलं. त्यांच्या लढ्यामुळंच गावकुसाबाहेर अडगळीत पडलेल्या माणसाच्या मनात आत्मविश्वास जागा झाला. त्यांच्या भविष्याला सुखाची पालवी फुटली. हे सत्य मांडताना वामनदादा लिहितात, जरी संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी साथ होती, तुझी तेवण्याची सुरुवात होती प्रकाश.

0: त्यात माझी पिढी नात होती. महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं समाज संघटन न झाल्याचं पाहून वाटणारी खंत वामनदादा परखडपणे मांडतात. जेथे समाज सारा एक रूप आहे तेथेच खरा माझ्या बाबांचा स्तूप आहे, असं समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं गीत लिहून समाज जागृतीचं काम वामनदादांनी केलं. आपली कविता लिहिण्यामागची भूमिका सांगताना वामनदादा म्हणतात, मी जिथं जन्मलो, ज्या मातीत वाढलो आणि ज्या अन्यायाखाली भरडला गेलो त्याची मला आठवण आहे, ती कैफियत मी शब्दात मांडतो. समाज जागृतीसाठी आणि पददलितांच्या उद्धारासाठी बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला हाच विचार होता जो वामनदादा आयुष्यभर जगले. वामनदादांची गीतं म्हणजे सामान्य लोकांची बोली आहे, लोकांचा आवाज आहे. त्यांची गीतं म्हणजे सामान्य लोकांच्या डोळ्यातील अंगार आहे किंवा निळ्या क्रांतीचा एल्गार आहे. एकीकडं तो जल्लोष आहे तर दुसरीकडं उपेक्षितांच्या मनातील ठासून भरलेल्या वेदनेचा हुंकार आहे. एका ज्ञानज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती, अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे, असं भीमजन्माचं महत्त्व अधोरेखित करणारं वामनदादांचं गीत आंबेडकरी चळवळीसाठी प्रेरणागीत ठरलं. आजही हे गाणं चळवळीतील कार्यकर्त्यांना लढण्याचं बळ देतं. सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठं हाय हो, सांगा धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं हाय हो, अशी समतेची शिकवण देणारी गीतं लिहून वामनदादांनी समाजजागृतीचं काम हयातभर केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक विषयाची मांडणी माणूस केंद्रस्थानी ठेवून करतात. याच माणसाच्या हितासाठी बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकणारे वामनदादा माणसाच्या समानतेचं गाणं गातात. माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, एकाने हसावे लाखाने रडावे, असे विश्व आता इथे ना उरावे. या ओळी पाहिल्यास बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं सामाजिक समतेचं सूत्र जेवढं वामनदादांना उमगलं तेवढं कुणालाच कळलं नाही असं म्हणावं लागेल.
1: लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन कार्यक्रमात आपण ऐकलेत शिवाजी काळे यांनी लिहिलेले विचार. वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. श्रोतेहो सकाळचे 6:35 झाली आहेत.
2: निसर्गाच्या अनेक पैलूंचा वेध घेणारा कार्यक्रम त्रिमुखे हॉस्पिटल परिसर रोज सकाळी 6:50 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
1: शंभरोश एक मेगाहर्ट्स FM बँड यासह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या जगभरातील श्रोत्यांचं मी वीणा तिघे सकाळच्या प्रसारणात पुन्हा एकदा स्वागत करते. श्रोते हो, आता जाणून घेऊयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेच म्हणजे 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात कोरडवाहू शेतीची मूलतत्वे याविषयीची माहिती. 7:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सूर्याची शक्ती शेतकऱ्यांची प्रगती याविषयीची माहिती. सादर करते सदानंद कांबळी. मॅकेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक 6:55 संकलक बाळकुणाल अहिरे. 7:00 ऐकू शकाल आजचा सुविचार. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 7:40 प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल. 8:00 प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरु किल्ली आयुर्वेद आणि 7:50 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद आम्ही प्रसारित करू. आठ समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून. 8:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 सुगम संगीत. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्र.

0: केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आणि त्यानंतर 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून, निर्मिती आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. श्रोतेहो 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी कार्यक्रमात आज मराठी चित्रपट संगीत. श्रोतेहो आज सकाळी 9:30 लोकजागर कार्यक्रमात भारतीय जनगणना 2027 प्रक्रिया आणि नियोजनाविषयी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका. कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 8:15 आणि त्यानंतर मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. आज सकाळी 10:00 फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम. श्रोतेहो आकाशवाणीचे 90 वर्ष अर्थात आकाशवाणी @90 याविषयी विशेष फोन गाणी कार्यक्रमाचा आज भाग पहिला. संकलन आणि निवेदन वीणा तिघे यांचं. 11:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:28 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 12:00 छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आणि त्यानंतर 1:00 to 5:02 मुंबईत विविध भारतीचे कार्यक्रम आणि नियोजित वेळी काही बातमीपत्र. आपण ऐकत आहात कार्यक्रमांची रूपरेषा. आमच्या सायंकालीन प्रसारणाला सुरुवात होईल 5:02, यात सुरुवातीला मिक्स मसाला. 5:30 युववाणी, सूत्रसंचालन तनया कुलकर्णी हिचं, सादर करते सुदाम बटुळे. 6:00 हिंदी चित्रपट संगीत. 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. 6:40 गझल. 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर, यात सुरुवातीला टंचाई परिस्थितीत जनावरांचे चारा व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ महेंद्र मोटे यांची मुलाखत आणि याच कार्यक्रमात त्यानंतर खरीप कांदा लागवड याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ भरत पाटील यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटुळे. श्रोतेहो आज 9:00 कार्यक्रम सुहाना सफर. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यावर. संकलन आणि निवेदन डॉ प्राची शेकटकर यांचं. 9:30 लोकनाट्य अंधश्रद्धेचा अंधार हटवा, सादरकर्त्या वत्सला झालटे आणि सहकारी. 10:00 रचनिकंधा आणि याशिवाय 11:00 हिंदी आणि 11:05 इंग्रजी बातम्या. तर श्रोतेहो ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची. आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या, KJ सोमय्या सिनियर आणि KB रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला वाणिज्य विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स AI & ML आणि डेटा सायन्स BCA सायन्स BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
0: श्रोतेहो आता कृषी वाणी कार्यक्रम ऐकूयात. आज ऐकणार आहोत कोरडवाहू शेतीची मूल तत्व याविषयी माहिती. वाचक स्वर अंकुश जोशी यांचा.
4: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. अनिश्चित आणि कोरडवाहू भागातील शेतीपासून 80 ते 90% शाश्वत उत्पादन मिळवण्यासाठी काही ठोस कार्यक्रम राबवले पाहिजेत. जमिनीची धूप कमी करून ओलावा टिकवण्यासाठी तसंच सुपीकता टिकवण्यासाठी जमिनीचे सपाटीकरण करावे. समपातळीत म्हणजेच उताराला आडवी कोणतीही मशागत आणि पिकाची पेरणी केली असता पावसाचं पाणी जमिनीत

0: मुरतं आणि त्याचा पिकांना फायदा होतो. पीक उत्पादनात स्थिरता आणण्यासाठी जमिनीच्या खोलीनुसार पिकांचं नियोजन करावं. उदाहरणार्थ 7.5 सेंटीमीटरपेक्षा कमी खोलीच्या जमिनीत गवत वनशेती, 7.5 ते 22.5 सेंटीमीटर खोलीच्या जमिनीत हुलगा मटकी वनशेती कोरडवाहू फळझाडं आणि 7.5 ते 45 सेंटीमीटर खोलीच्या जमिनीत बाजरी सूर्यफूल मूग उडीद चवळी तूर एरंडी, तर 45 ते 60 सेंटीमीटर खोलीच्या जमिनीत रब्बी ज्वारी करडई हरभरा भाजीपाला आणि 60 सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीच्या जमिनीत दुबार पिकं घ्यावीत. खरीपात वेगळी रब्बीत वेगळी म्हणजेच पिकांची फेरपालट करावी. सुधारित व्यवस्थापनात योग्य वेळी आणि योग्य अंतरावर पेरणी करून एकरी रोपांची संख्या प्रमाणात ठेवली, योग्य वेळी अंतरमशागतीची कामं केली, तसंच सुधारित व्यवस्थापनाचा अवलंब केला तर 15 ते 20% आणि रब्बी पिकांचं 35 ते 40% उत्पादन वाढतं. रासायनिक खतांसोबत शेणखत कंपोस्ट खत हिरवळीची खतं सेंद्रिय टाकाऊ पदार्थ झाडांच्या म्हणजेच ग्लेरिसिडिया सुभावळ्यांच्या कोवळ्या फांद्या पानं यांचा वापर एकदल पिकांना ॲसिटोबॅक्टर तर द्विदलांना रायझोबियम जीवाणूची प्रक्रिया इत्यादी गोष्टी कराव्यात म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अवलंब करावा. शेतातला निरुपयोगी काडी कचरा धसकटं गवत इत्यादीचा वापर करून आच्छादन करावं. एकात्मिक पीक संरक्षणाच्या पद्धतीचा वापर करावा. यामध्ये जैविक कीडनाशकं आणि रासायनिक कीड रोगनाशकं यांचा वापर वाढवावा. ओलाव्याचं बाष्पीभवन रोखण्यासाठी वारा प्रतिरोधकांचा वापर करावा. जमिनीची बांधबंदिस्ती करावी. आंतरपीक पद्धतींचा वापर करावा. अवर्षणात तग धरणारी पिकं आणि त्यांच्या वाणाचा वापर करावा. पावसानं ताण दिला असता एखादं संरक्षित पाणी द्यावं. पेरणीसाठी 2 चाड्याच्या पाभरीचा वापर करावा. एकरी रोपांची संख्या कमी करणं म्हणजे पातळ पेरा राशी भरा. पर्यायी पिकांचा वापर करावा. पाणी अडवून मुरवण्यासाठी आणि मातीची धूप कमी करण्यासाठी जैविक बांध घालावेत.
1: कोरडवाहू शेतीची मूलतत्व याविषयीची माहिती श्रोतेहो आज आपण ऐकलीत कृषीवाणी कार्यक्रमात. वाचक स्वर होता अंकुश जोशी यांचा.
2: नगर जिल्ह्याच्या दैनंदिन घडामोडीवर आधारित कार्यक्रम मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक दररोज सकाळी 6:55 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर.
3: ऐक ग,
4: काय झालं?
3: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत. सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीये.
4: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
3: हो ना,
4: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदित्य देशपांडेंना दाखवू.
3: कुठे भेटतील त्या?
4: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
3: आणि फोन नंबर
4: 93-72-99-29-36.
3: 93-72-99-29-36.
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र, श्रोते हो 7:07 प्रसारित करत आहोत कार्यक्रम बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
5: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे. वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
6: सावधान, गर्भाशयाच्या सर्वच तक्रारींसाठी गर्भाशय काढून टाकणं चुकीचं आहे. तसंच वंध्यत्व असणाऱ्या सर्व जोडप्यांनी टेस्ट ट्यूब बेबीची ट्रीटमेंट घेण्याची गरज नाही.
5: ऍडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी IVF तंत्रज्ञान वंध्यत्व निवारण वेदनारहित प्रसूतीसाठी बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
1: हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती आज आपण ऐकूयात.
7: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आता या भागात आपण ऑस्टिओपोरोसिसबद्दल जाणून घेणार आहोत. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. वाढत्या वयानुसार व इतर काही कारणामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसूळ व्हायला लागतात. आपल्या हाडांचा आतील भाग हा स्पंजसारखा असतो, त्याला ट्रॅबिक्युलर बोन म्हणतात. व बाहेरचे आवरण कडक व कठीण आवरण असते, त्याला कॉर्टिकल बोन म्हणतात. जेव्हा हाडांची घनता कमी होते तेव्हा हाडांच्या आतील ट्रॅबिक्युलर बोनमध्ये म्हणजे स्पंजमध्ये जे छिद्र असतात त्याचे आकार वाढायला लागते व त्यामुळे हाडे कमकुवत होतात. जरी ऑस्टिओपोरोसिस हा पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांनाही बाधित करीत असला तरी स्त्रियांमध्ये 4 पटीने पुरुषांपेक्षा हा आजार अधिक प्रमाणात बळावतो. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणे जर बघितली तर प्रमुख लक्षण म्हणजे हाडांची वेदना. कोण

0: कोणतेही कारण नसताना शरीरांची विशेषतः सांध्याची व मणक्यांची हाडे दुखायला लागणे हे ऑस्टिओपोरोसिसचे प्रमुख लक्षण आहे. तसेच सोबतच स्नायूंचा कमकुवतपणा, स्नायू दुखणे, सांधेदुखी ही लक्षणे दिसायला लागतात. ऑस्टिओपोरोसिसच्या कारणाबद्दल जर जाणून घ्यायचं म्हटलं तर वाढत्या वयानुसार स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉजनंतर हार्मोनल इम्बॅलन्स होतं, हार्मोनल चेंजेस होतात. बोन मिनरलायझेशनसाठी उपयुक्त असणारा इस्ट्रोजन नावाचा जो हार्मोन आहे त्याचे प्रमाण शरीरामध्ये कमी होते व त्यामुळे हाडांची घनता कमी होते व हाडे ठिसू व्हायला लागतात. आहारामधील कॅल्शियमची कमतरता हे देखील ऑस्टिओपोरोसिसचे एक प्रमुख कारण आहे. ज्यांच्या आहारामध्ये कॅल्शियमची कमतरता असते अशांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. आता ऑस्टिओपोरोसिस झाल्यानंतर हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसू झाल्यामुळे घरात किरकोळ पडल्यामुळे देखील हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते किंवा सहज वाकून काही काम देखील केल्यामुळे मणक्यांची हाडं फ्रॅक्चर होण्याची शक्यता ज्येष्ठ नागरिकांमध्ये असते. अशी लक्षणे आढळल्यास किंवा अशी लक्षणे दिसायला लागल्यास आपण त्वरित अस्थिरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, मार्गदर्शन व उपचार घ्यायला हवेत. ऑस्टिओपोरोसिसचे निदान ही हाडांची घनता तपासणी डेक्झा स्कॅनद्वारे केल्या जाते. तसेच व्हिटॅमिन डी, सिरम, कॅल्शियमची तपासणीही उपयुक्त ठरू शकते. वाढत्या वयातील रुग्णांनी, विशेषतः अशा स्त्रियांनी ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ऑस्टिओपोरोसिसची, त्यांनी हाडांच्या घनतेची तपासणी करून घ्यायला हवी. आता उपचाराबद्दल आपण जाणून घेऊयात. ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंटचा उद्देश हा हाडांची घनता वाढवणे, हाडे मजबूत करणे, तसेच हाडांची पुढील झीज रोखणे व फ्रॅक्चरचा धोका कमी करणे ही आहे. योग्य औषधोपचार, हाडाची घनता वाढवणारे औषधी, तसेच कॅल्शियमयुक्त औषधी व हाडांची वेदना कमी करणारे औषधी, सोबतच नियमित हलका फुलका व्यायाम, जीवनशैलीतील बदल जसं की मद्यपान व धूम्रपान टाळणे, तसेच संतुलित आहार म्हणजे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पोषक तत्वांनी युक्त आहार घेणे हे देखील आहे.
1: हाडांची ठिसूळता याविषयी मणके विकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती आज आपण ऐकलीत. निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची आणि हा कार्यक्रम होता बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा.
2: बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वंध्यत्व निवारणासाठी महाराष्ट्रातील सर्वात कमी दरात टेस्ट ट्यूब बेबी सुविधा देणारे बेंद्रे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गोगादेव मंदिरामागे लालटाकी रोड अहिल्यानगर.
3: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
4: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
3: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
4: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
3: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सावेडी कमानी जवळ नगर मनमाड रोड अहिल्यानगर.
1: श्रोते हो, 6:50 झाली आहेत.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: ऐकूयात त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
2: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर. पूर्ण वेळ हृदयरोग आणि फुफ्फुस रोग तज्ञ एकाच छताखाली, त्रिमुखे हॉस्पिटल.
3: पल्मोनरी फंक्शन टेस्ट, दुर्बिणीद्वारे फुफ्फुस आणि श्वसन मार्गाची तपासणी, टीबी, दमा, निमोनिया, फुफ्फुसाचा कर्करोग यासारख्या आजारांच्या अत्याधुनिक उपचारासाठी छाती रोग तज्ञ डॉक्टर प्रणाली त्रिमुखे यांचं त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळबाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड, अहिल्यानगर. संपर्क 94 222 80 380.
1: श्रोते हो, आज कार्यक्रमात ऐकूयात सूर्याची शक्ती शेतकऱ्यांची प्रगती याविषयीची माहिती. सादर करते सदानंद कांबळी.
4: काय हो मावशी, अशा का बसला आहात डोक्याला हात लावून, आणि किती ती काळजी तुमच्या चेहऱ्यावर दिसते आहे.
5: अव काय सांगाव मॅडम, अव घरून मी बेगी बेगी आले शेताला पाणी द्यायला.
4: बर,
5: मोटर सुरू केली की अव 2 मिनिटात लाईट गेली की
4: काय सांगता.
5: आणि तुम्हाला ठावच आहे की आता हे ऊन पहा कसं तापतय.
4: हो.
5: अव सारं पीक

0: सुकायला लागली.
1: खरंच बघ
0: काय करू काय नाही मला काय बी कळन बघा. आता समजायला ठावाय की वीज नसली की पाणी नाही, आणि पाणी नाही म्हणजे पीक बी नाही की लई त्रास होतो बघा या समजांचा. मॅडम पण तुम्ही कोण म्हणावं?
1: हे बघा मावशी, आता मी तुमची अडचण सोडवायला आली आहे.
0: काय म्हणता?
1: आणि मी कृषी विभागातून आले बरं का.
0: बरं बरं.
1: आणि तुम्ही आता शेतात सोलार पंप का बसून घेत नाहीत बरं?
0: अव सोलार पंप म्हणजे हाय तरी काय, आणि त्यानं काय होते म्हणजे असं होते का वीज गेली तरी पाणी येईल असं होईल का बरं सांगा बरं.
1: अहो नक्कीच होणार, आणि वीज जाणारच नाही बघा.
0: आता ग बया म्हणजे हे समजा नीट काय हाय काय नाही हे मला समजा सांगा, म्हणजे कसं माझ्या डोसक्यामध्ये प्रकाश पडल की.
1: खरंच बघा मी तुम्हाला आता सगळं नीट समजून सांगते ऐका. कारण सोलार पंप म्हणजे कसं आहे, सूर्यप्रकाशावर चालणारा पंप.
0: बर.
1: आता हे बघा मावशी, माझ्या मोबाईल मध्ये हे सोलार पॅनलचं चित्र आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि हे सोलार पॅनल जे आहे ना ते आपण जर शेतात बसवलं तर यातून काय होईल, वीज निर्माण होईल आणि ती तुम्ही हवी तेव्हा वापरू शकता मावशी. अगदी तुमच्या मालकीची आणि तुमच्या सोयीनुसार.
0: आता ग बया म्हणजे आमच्या रामभाऊ आणि वनीच्या शेतामध्ये बसविलं ना तसं म्हणता वय.
1: खरंच.
0: आणि वनी म्हणतच होती की पंप बसविल्यापासून आमच्याकडे पाणीच पाणी मिळत या.
1: वा वा वा,
0: म्हणजे कसं बचत बी होती या असं बी म्हणली बघ मला.
1: 100% खरं आहे बघा. आणि हे सगळं जर मावशी तुम्ही तुमच्या शेतात बसून घेतलं ना तर तुमची विजेची बचत होईल बरं का.
0: अव तुम्ही म्हणता तसं मला समज पटत या. अव पण पैशाचं सोंग कुठं करता येतय?
1: यासाठी की नाही तुम्हाला शासनाकडून अनुदान मिळत असते.
0: बरोबर.
1: आणि तुम्ही जर अर्ज केला ना तर कमी खर्चात हा सोलार पंप तुम्हाला बसवून मिळेल.
0: असं वय. म्हणजे पाणी बी मिळेल आणि इजेची पण बचत होईल का काय?
1: अहो खरंच होईल. आणि बघा शेतासाठी पाणी, जनावरांसाठी पाणी, पिण्यासाठी पाणी मला मिळेल.
0: काय म्हणता वा.
1: खर्च कमी होईल आणि सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशातून वीज निर्माण पण होईल.
0: बरं बरं बरं
1: बघा.
2: सूर्याची शक्ती शेतकऱ्यांची प्रगती याविषयीची माहिती श्रोते हो आज आपण ऐकलीत. सादर करते होते सदानंद कांबळी, निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची आणि कार्यक्रम होता त्रिमुखे हॉस्पिटल परिसर.
3: त्रिमुखे हॉस्पिटल परिसर या कार्यक्रमाचे प्रायोजक होते त्रिमुखे हार्ट अँड चेस्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, फळभाजी मार्केट गेट समोर, कोठी रोड मार्केट यार्ड, अहिल्यानगर.
4: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
3: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
4: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
5: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 9834252565.
6: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
7: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
6: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
7: फोन नंबर 0241-235-3515.
6: मोबाईल 9606-44-988-36.
8: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
9: डॉक्टर विद्या बांगर सांगले यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
8: स्वामी समर्थ मंदिराजवळ, झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
9: संपर्क 232-29-29.
10: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
11: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी, अहिल्यानगर, इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
10: संपर्क 9270-52-66-35.
2: ऐकूयात मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक.
12: मॅककेअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅककेअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर.
13: अहिल्यानगर मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा आता एकाच छताखाली मॅककेअर हॉस्पिटल मध्ये.
12: अचूक सांधेरोपणासाठी रोबोट,
13: स्तनांच्या गाठींचे अचूक आणि लवकर निदान करण्यासाठी

0: डिजिटल मॅमोग्राफी,
1: अत्याधुनिक तंत्रज्ञानासह मेंदू शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक न्यूरो मायक्रोस्कोप,
0: मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
2: संकलक बाळ कुणाल अहिरे। श्रोतेहो नमस्कार। सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी। जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर। शिर्डीतील ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे 23 मे रोजी होणार उद्घाटन। वारकर यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, जिल्हाधिकारी डॉ आशिया यांचे निर्देश। खरीप हंगामासाठी बियाणं आणि मिनिकिट वितरण योजनांसाठी अर्ज करण्याचं आवाहन आणि भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी पदांच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी। आता घडामोडी सविस्तर। भारत निवडणूक आयोगानं मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे। या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास सर्व राजकीय पक्ष तसेच मतदारांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी केलं आहे। 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत घरोघरी प्रगणना फॉर्म वाटप करण्यात येणार आहेत। ज्या मतदारांचे प्रगणना फॉर्म प्राप्त होतील त्यांची प्रारूप मतदार यादीत 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। शिर्डी औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचं उद्घाटन 23 मे 2026 रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। हा डिफेन्स क्लस्टर निबे उद्योग समूहाच्या माध्यमातून उभारण्यात आला आहे। पांडुरंगाच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील अनेक दिंड्या आषाढी वारीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करतात। या दिंड्यातील वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचं पाणी, वीज पुरवठा, मुक्कामाची व्यवस्था, फिरती स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयानं नियोजन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी दिले आहेत। राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत खरीप हंगाम 2026-27 पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं पीक प्रात्यक्षिक प्रमाणित बियाणं वितरण तसंच मिनिकिट वितरण या घटकांचा लाभ देण्यात येणार आहे। या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केलं आहे। भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची पूर्वतयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड इथे 15 जून ते 28 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये SSB कोर्स क्रमांक 67 आयोजन करण्यात आलं आहे। इच्छुकांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहिल्यानगर यांनी केलं आहे। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक घडामोडी। जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर। शिर्डीतील ऐतिहासिक संरक्षण उत्पादन संकुलाचे 23 मे रोजी होणार उद्घाटन। वारकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, जिल्हाधिकारी डॉ आशिया यांचे निर्देश। खरीप हंगामासाठी बियाणं आणि मिनिकिट वितरण योजनांसाठी अर्ज करण्याचं आवाहन आणि भारतीय सशस्त्र दलातील अधिकारी पदांच्या पूर्व प्रशिक्षणाची संधी। आणि याचबरोबर अहिल्यानगर दिनांकमधील घडामोडी संपल्या। नमस्कार।
1: मॅक केअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक या कार्यक्रमाचे प्रायोजक होते हजारो रुग्णांवर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधेद्वारे उपचार करणार मॅक केअर हॉस्पिटल, झोपडी कॅन्टीन मागे, सावेडी, अहिल्यानगर।
2: श्रोतेहो आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत। ऐकूयात आजचा सुविचार। तप्त लोखंडावर पडलेला पाण्याचा थेंब बाष्प होऊन नाहीसा होतो, कमळपत्रावर पडलेला काही काळ चमकतो आणि स्वातीच्या शिंपल्यात मात्र जो पडतो त्याचा मोती तयार होतो। शेवटी काय, संग जया जैसा लाभ तया तैसा। हा होता आजचा सुविचार।

0: सन 1910 पासून
1: तयार मसाला।

0: नंबर सन 1910 पासून
1: तयार मसाला श्रोते हो यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात अगदी कुठेही

0: उत्कृष्ट कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 शंभरंश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: वणक्कम.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
1: राम राम.
2: अस्सलाम वालेकुम.
3: सत श्री अकाल जी.
4: या सर्वांचा अर्थ एकच.
5: श्रोते हो, आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. वेळेकडे लक्ष असू द्या. सकाळचे ठीक 7:05 झाली आहेत.
6: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही औरून होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
7: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
6: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपरफाईन साबुदाणा मिळतो कुठं?
7: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
8: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
9: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
10: मग
9: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
10: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
9: का बरं?
10: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
9: पण कुठे?
10: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
9: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9823852852.
11: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
12: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
11: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम, अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. सकाळचे 7:07 होत आहेत. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे 1:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तत्पूर्वी काही संदेश.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्ष्यांची किलबिल गाणारे निर्झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा

0: सर्वदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।

नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो कि नियोजित गंभीर शस्त्रक्रिया, तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणार ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

आकाशवाणी पुणे सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी. विविध विकास कामांचीही घोषणा. आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आता सविस्तर बातम्या. राज्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं काल 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसतर्फे काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सतीशन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. राज्यातल्या 6 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळानं घेतला. हा गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाईल. या धोरणामुळे प्रकल्पातील पाणीसाठा वाढणार असून धरणांचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणालाही काल मान्यता देण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या नदी पुनरुज्जीवन

प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी महापालिकेला विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थींचं संमेलन आणि महाआवास अभियानाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज साताऱ्यात होणार आहे. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित केली जाणार असून 6 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांच्या कामाची पाहणी केली तसंच विविध विकास कामांचा आढावा घेतला. पालखी मार्गांचं बरंचसं काम झालं असून लाखो वारकऱ्यांची वारी सुखकर आणि आल्हाददायक व्हावी या उद्देशानं विकास कामं करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी फलटण इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची घोषणाही केली. या दौऱ्यात गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करत संपूर्ण प्रवास बसनं केला. पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाच्या अनुषंगानं राज्य शासनानं महत्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या आहेत. परदेश दौऱ्यांवर निर्बंध, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवणं, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, याबरोबरच घरात आणि उपाहारगृहांमध्ये PNG प्रोत्साहन, खाद्यतेलाच्या वापरात कपात करण्यासाठी शासकीय उपाहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये खाद्यपदार्थांमध्ये बदल करण्यात येणार असून पाम आणि सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला चालना दिली जाणार आहे. पोलीस विभागाकडून वाहनांच्या मिरवणुका, दुचाकी रॅलींना परवानगी नाकारण्यात येणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवरही मर्यादा आणण्यात येणार आहेत. मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दुचाकीनं प्रवास करत विधानभवनात दाखल झाले तर एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक प्रवासाचा संदेश देत इलेक्ट्रिक कारनं विधानभवन गाठलं. इंधन बचतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हा यामागचा उद्देश असून या विषयावर विरोधकांनी राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. राज्याच्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात काल 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात 8,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलं. पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. रत्नागिरी आणि धुळ्यासह विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरांचंही यावेळी आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकमध्ये रामशेज किल्ल्याच्या परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 1,00,000 बीज गोळ्यांची उधळण करण्यात आली. राज्याच्या विधान परिषदेतल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपाचे डॉक्टर प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे, संजय भेंडे आणि डॉक्टर प्रज्ञा सातव यांचा, तर शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोरे

0: बच्चू कडू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झीशान सिद्दीकी यांचा समावेश आहे. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. प्रत्येक गाव आरोग्य संपन्न करण्याचा निर्धार करून आरोग्यदायी सक्षम आणि समृद्ध महाराष्ट्र घडवू असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीनं बारामती तालुक्यातील होळ इथे उभारण्यात आलेल्या मॉडेल प्राथमिक केंद्राचं लोकार्पण काल करण्यात आलं. तसंच जिल्ह्यातील 45 मॉडेल प्राथमिक केंद्राच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी त्या बोलत होत्या. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुण्यातील हडपसर परिसरात एका खासगी रुग्णालयाजवळ बुधवारी आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं निकामी केली. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिलेला आणि एका विद्यार्थ्यालाही अटक झाली आहे. चिपळूण तालुक्यातलं मौजे दळवटणे हे स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं गाव ठरलं आहे. या गावानं आपल्या सर्व 9 वाड्यांमधील 425 कुटुंबांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 2 दिवसात झालेल्या वादळी पाऊस आणि वीज पडल्याच्या घटनांमुळे 104 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. हवामान. राज्यात सर्वच विभागात उद्या तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा अंदाजही हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं आज साताऱ्यात लोकार्पण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पालखी मार्गांची पाहणी, विविध विकास कामांचीही घोषणा आणि पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी राज्य शासनाच्या विविध उपाययोजना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: शंभरोंश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे श्रोतेहो आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. सकाळच्या प्रसारणात सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 7:20 झालेली आहेत.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणी बद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका आज सकाळी 10 ते 11 या वेळेत विशेष फोन इन कार्यक्रम फोन गाणी. आणि श्रोते

0: लक्षात ठेवा, आज सकाळी 9:30 लोकजागर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत भारतीय जनगणना 2027 प्रक्रिया आणि नियोजनाविषयी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 9:30 जरूर ऐका.
1: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
2: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
1: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
2: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री 9:00 आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
3: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, आता यानंतर 7:25 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण आमंत्रित केलंय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमाला आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर, महाराष्ट्राला जागतिक स्टार्टअप हब बनवण्यासाठी काय काय उद्दिष्ट आता महाराष्ट्रासमोर आहेत?
2: जे ग्लोबल टेक्नॉलॉजीज काम करतोय आपण, ज्या ज्या प्रॉमिनंट सेक्टर्स आपण आता टार्गेट करायचा प्रयत्न करतोय. आता सेमीकंडक्टर हा एक मोठा विषय आहे देशासमोर, की आपण 1984 मोहालीमध्ये सेमीकंडक्टरची एक लॅब सुरू झाली होती आणि अनफॉर्च्युनेटली ती लॅब जळाली. त्याच्यानंतर कुठल्याच सरकारने हा प्रयत्नच केला नाही की आपण सेमीकंडक्टरमध्ये काम करावं. आपण टोटली चायनावर डिपेंड आहोत आणि आपण 24 नॅनोमीटरचं जे सेमीकंडक्टरची जी चीप असते ती सगळ्या मॅक्सिमम इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये लागते. पण आपल्याला असं वाटलं की चायना देतोय आपल्याला आणि आपण घेतोय ना, आपण काम करूया. पण आता सेमीकंडक्टर मिशन लॉन्च झाली. दुसरा एक लार्ज फोकस आहे की नॅशनल क्वांटम मिशन, याच्यामध्ये पंतप्रधानांनी ती अनाऊन्स केलेली आहे आणि त्याच्यासाठी 6,000 कोटीचं बजेट पण त्यांनी अनाऊन्स केलं. तर मी नॅशनल क्वांटम मिशनच्या CEO चेन्नईमध्ये भेटायला गेलो होतो. तर नॅशनल क्वांटम मिशन म्हणजे काय आहे, की आपण जे आत्ता कम्प्युटर्स वापरतो, तुम्ही मी व्हॉट्सॲप वापरतो आणि आपले जे सगळे OTPs आहेत, पासवर्ड्स आहेत,

0: बँकेचे पासवर्ड आहेत, सिक्युरिटी सिस्टीम्स आहेत, आपण हे सगळं इंटेलिजन्स नेटवर्क आपलं आहे, हे सगळं क्वांटम कम्प्युटर जर ज्यांनी तयार केला ते सगळ्या गोष्टी हॅक करू शकतात. म्हणजे आपण असं म्हणतो की व्हॉट्सअप मॅसेज आपला इन्क्रिप्टेड आहे, पण क्वांटम कम्प्युटरमध्ये ही कॅपॅसिटी आहे की तो एका सेकंदात तुमचा मेसेज इन्क्रिप्टचा डिक्रिप्ट करून वाचू शकणार. मग हे संकट आत्ता मध्ये युएसनी आणि गुगलनी स्पेशली अनाऊन्स केलं. त्यांनी आधी 2032 क्वांटम मिशन ठेवलं होतं, पण त्यांनी सडनली 2019 पूर्ण करणार असं सांगितलं. तर मग ही स्पीड जर जग घेत असेल तर क्वांटम मिशनमध्ये भारत पण मागे नको असायला. आपल्याकडे आजही रोज 22 मिलियन UPI ट्रान्झॅक्शन्स होतात. वी आर लार्जेस्ट कंट्री फॉर द UPI ट्रान्झॅक्शन्स. आपलं म्हणजे अख्खं फिनान्स त्याच्यावर आहे, अख्खं मेडिकल आहे, हे सगळ्या जे फ्लाईट्सचा डेटा आहे तो त्याच्यावर आहे. तर सगळंच जर आपलं त्या सिस्टीम्सवर IoTवर आपण आहोत आणि आपल्याला जर एखादी आपली स्वतःचं क्वांटम कॉम्प्युटिंग नसेल तर आपल्याला सगळे देश हैराण करून सोडणार. जसं छोटंसं उदाहरण अटल बिहारींच्या काळामध्ये, आदरणीय पंतप्रधानांच्या काळामध्ये आपण न्यूक्लिअर टेस्ट केली आणि वी बिकम अ न्यूक्लिअर पार. त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही थ्रेट नाही आहे, कारण I to I की रिलेशन झालं की तुम्ही न्यूक्लिअर असेल तर आम्ही आहोत. सो नोबडी डेअर्स टू फाईट विथ इंडिया. द सेम वे वी हॅव टू अपलिफ्ट आर सेल्फ. आणि सेकंड मिशन न्यूक्लिअरच्या नंतर क्वांटम असतं. तर हे क्वांटम असेल, बाकीच्या जे मी इम्पॉर्टंट टेक्नॉलॉजीज सांगितल्या याच्या माध्यमातून देश प्रगत झाला तर ग्लोबली आपण एक मजबूत देश म्हणून स्थापित होऊ.
1: नक्कीच सर, या पुढील काळात, म्हणजे आता तुम्ही म्हटलं की किती वेग घेत आहे जग, तर या पुढील काळामध्ये काही वेगळे धोरणात्मक बदल किंवा काही घोषणा करायच्या आहेत का?
0: आता कसं आहे, आम्ही ऍक्च्युअली इनोव्हेशनमध्ये आहोत आणि इनोव्हेशन रोज बदलतं. म्हणजे आम्ही तर पॉलिसी लिहिली तो 5 वर्ष 2 वर्ष असा विषय आहे, पण आपण असा विचार करायला गेलो ही तर देशासाठी प्रत्येक तरुणासाठी असलेला विषय आहे, तरुणीसाठी असलेला विषय आहे. पण जर iPhone 16 येतो, 2-3 महिन्यात 17 येतो, परत 2-3 महिन्यात 18 येतो, जी एक युटिलिटी आहे ती इतक्या रॅपिडली चेंज होते. तर आपल्याला 144 कोटी जनतेसाठी जर काम करायचं असेल, महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेसाठी काम करायचं असेल, तर ही सिस्टीम खूप अपडेटेड पाहिजे. जे इनोव्हेशन्स येतात ते लवकर अडॉप्ट करणं आणि अर्ली बर्ड बेनिफिट्स घेणं, याच्यासाठी आम्ही थोडंसं फिक्स ठेवलंय आणि थोडीशी अजाईल ठेवलं.
1: सर, आपण म्हणतो की एकीकडे तंत्रज्ञान खूप प्रगती करत आहे आणि दुसरीकडे येतं ते म्हणजे आपलं पर्यावरण, तर दोन्हीचा कुठेतरी समतोल राखणं गरजेचं आहे. तर ग्रीन स्टार्टअप्स किंवा सस्टेनेबल स्टार्टअप्स यासाठी काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत?
0: आम्ही करतोय प्रयत्न. जसं तुम्ही सोलार जर ग्रीन एनर्जी म्हणून घेतोय, आपण विंड एनर्जी एक ग्रीन एनर्जी आहे, तर ह्या सगळ्या ग्रीन एनर्जीला प्रमोट करण्यासाठी सोलारमध्ये भरपूर इनोव्हेशन्स होतात. सोलारचे आता टेपिंग चेंज होत आहेत, पूर्वी खूप मोठं जागा लागायची तुम्हाला ते इन्स्टॉल करायला वगैरे. तर आमच्या काही स्टार्टअप्स आहेत, त्यांना पंतप्रधानांकडनंही अवॉर्ड मिळालेला आहे की त्या स्टार्टअप्स आता काही त्याच्यावर असं लिक्विड किंवा पेस्टिंग करतात, जेणेकरून ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी. आपण आम्ही फिजिक्समध्ये जेव्हा 12वीला एक डेफिनेशन ऑफ ब्लॅक बॉडी म्हणून होतं, ते आता परत रिकलेक्ट होते की ब्लॅक बॉडी ऑब्सॉर्ब होल क्वांटिटी ऑफ इट विच इन्सिडेंट अपॉन इट, असं जे म्हणतो ते सगळं त्याच्यावर हिट असेल. ती ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वाढवण्यासाठी इनोव्हेशन लागणार आहे. विंड एनर्जी आहे आणि ग्रीन एनर्जीमध्ये आता हायड्रोजनसाठी जे सगळीकडे नॅशनल हायड्रोजन मिशन पण झालेलं आहे, त्या मिशनच्या अंतर्गत पण आम्ही इनोव्हेशन करण्याचा प्रयत्न करतो.
1: नक्कीच सर, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की शैक्षणिक संस्थांमधल्या मुलांना याच्यामध्ये आपण घेतलं पाहिजे. तर शैक्षणिक संस्था आहेत, संशोधन आहे आणि उद्योग, तर ह्यांचा समन्वय कशा पद्धतीने साधला जातो?
0: मी जसं उद्योगाला तर स्टार्टअपची आणि इनोव्हेशनची जास्त गरज आहे, कारण त्यांचा पण बिझनेस खूप रॅपिडली चेंज होतो. म्हणजे तुम्ही आणि मी 5 वर्षापूर्वी हा विचार केला नसेल कधीच की मी असं काहीतरी बुक करेल जे खायला आवडतं आणि ते अर्ध्या तासात मला आणून देईल, किंवा अशी एखादी मी गाडी बुक करेल 2 मिनिटात येणारी दिसेल आणि मी या इतक्याच वाजता तिथे पोहोचेल. नोबडी प्रिडिक्टेड, बट इट हॅपन थ्रू इनोव्हेशन. तसंच मला असं वाटतं की इंडस्ट्रीला काम करावं लागेल. मी बऱ्याच विद्यापीठांमध्ये जातोय, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जातोय आणि तोच रिच टू अनरिच कॉन्सेप्ट ठेवला की सगळ्यांपर्यंत पोहोचायचं. तर मी प्राध्यापकांनाही विनंती करतोय आणि जे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्यांनाही विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यामध्ये मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करा. आणि मला असं, हे माझं वैयक्तिक मत आहे, पण मला असं वाटतं की कॉलेजमध्ये ज्या लॅब्स आहेत किंवा कॉलेज लावायची संकल्पना किती दिवस एक्झिस्ट राहील माहीत नाही, कारण आपण व्हर्च्युअल एज्युकेशनकडे बरं

0: त्याप्रमाणे शिफ्ट झालेलं आहे. म्हणजे बैजूज असेल, सगळेच प्लॅटफॉर्म आता ऑनलाईन आहेत, अर्ध्या सरकारी मिटिंग्स ऑनलाईन होतात. तर त्या जर सगळ्या रॅपिड चेंजेस असेल तर त्या पद्धतीनं जगाला लागणारी गरज, व्यवसायाला लागणारी गरज, त्या पद्धतीने आपल्याला उद्योग पण अपडेट करावं लागेल, सिलेबस अपडेट होणं गरजेचं आहे, लॅब्स ह्या टिपिकल लॅब्स न राहता इनोव्हेशन लॅब्स होणं गरजेचं आहे, स्किल लॅब्स होणं गरजेचं आहे. तर ह्या जर झाला तर तो समन्वय, जे नेहमी एक ओरड असते की इंडस्ट्री म्हणते की आम्हाला स्किल्ड माणूस मिळत नाही आणि इन्स्टिट्यूशन म्हणतात की इंडस्ट्रीला काय पाहिजे ते आम्हाला माहीत नाही, तर या दोघांचा समन्वय ह्या माध्यमातून होऊ शकतो.
1: बरोबर. सर, महाराष्ट्रामध्ये आज अनेक स्टार्टअप्स नवीन सुरू होत आहेत आणि पुढेही जात आहेत, तर त्यांना एक इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय एक बाजारपेठ मिळावी किंवा त्या पद्धतीचं ब्रँडिंग तिथे व्हावं, तर ह्यासाठी काय प्रयत्न सुरू
0: आहे? आम्ही ते दोन तीन देशांचा अभ्यास केला. मला अबुधाबीच्या ज्या सीईओ भेटायला आल्या होत्या तर मला त्यांचा कॉन्सेप्ट खूप आवडला. त्यांनी काय केलं, एक व्हर्टिकल मोबिलिटी ठेवली आहे स्टार्टअपसाठी फॉर मार्केट लिंकेज. समजा फॉर एक्झाम्पल अबुधाबी असेल तर तिथे इमिरेट्स आहे, अरामको आहे, अशा जे बिग प्लेयर्स आहेत, जे मोठमोठ्या कंपनी जे नॅशनली आपल्याकडे जसं टाटा असेल, अडानी, रिलायन्स असेल, अडानी असेल, तशा तिथल्या बिग प्लेयर्स त्यांनी एक हायरार्की केली आणि त्यांना लागणाऱ्या ज्या वर्षभराच्या वस्तू आहेत त्यांना स्टार्टअप्सला कनेक्ट केलेलं आहे. समजा टिश्यू पेपर सारखी छोटी विमानात लागणारी गोष्ट आहे, तर टिश्यू पेपरमध्ये इनोव्हेशन्स भरपूर आहेत, मेडटेकमध्ये इनोव्हेशन भरपूर आहे. जसं आपल्याला जर एखादी, जर काय म्हणता येईल, इनोव्हेशन रिलेटेड एखादी जर ॲक्टिव्हिटी इंडस्ट्रीला पाहिजे असेल तर ती स्टार्टअप पूर्ण करू शकते का? डेफिनेटली. त्याच्यात क्वालिटी चेक्स असणार, प्राइजिंग असणार, पण ती पूर्ण इकोसिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये लेबर फोर्स पण सप्लाय करता येतो, प्रोडक्ट्स पण सप्लाय करता येतील आणि ज्या आयडिया आणि पेटंट्स असतील. तुम्ही जो महत्त्वाचा मुद्दा एक आपल्या बोलण्यात राहिला की पेटंटायझेशन, तर आज बऱ्याच विद्यापीठांमध्ये प्रोफेसरांकडे खूप रिसर्च पेपर लिहिलेले आहेत, त्यांना पेटंट्स मिळालेले आहेत. तुम्ही प्रत्येक प्राध्यापकाच्या जाऊन पुश करतोय या पेटंटचं कमर्शियलायझेशन तुम्हाला कसं करता येईल. नाही तर ते पेटंट एक फ्रेम असेल एका छापलेली आणि आयुष्यभर आपण त्या फ्रेमवर, म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत उदाहरण की आपल्याला तो आजार आहे पण ती गोळी आपल्या उशाला आहे पण ती आपण वापरलीच नाही कारण आपल्याला माहीत नाही त्या गोळीचा उपयोग काय. इट शुड नॉट बी लाईक दॅट. तर आम्ही कमर्शियलायझेशन ऑफ पेटंट्स करतोय आणि अशा ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस ग्लोबली आहेत टू कनेक्ट फॉर दी आयडिया इनोव्हेशन अँड दी मार्केट, तर हे बिल्ड करायचं आता प्रोग्रेसमध्ये आहे.
1: बरोबर आहे. सर, आता आपण बघतोय की ए आय आहे, ॲग्रीटेक आहे, डीप टेक आहे, ई व्ही आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, टी व्ही एस आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहे. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG वर आलो, नंतर CNG वर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकलवर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युलवर काम करतात. आता हे सगळे फ्युल ट्रान्समिशन पूर्वी 10-10, 5-5 दशकात होत होते, आता काही दिवसात होत, काही वर्षात होत आहे. तर ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रीच टू अनरीच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. जसं विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली

0: सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्येच सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप्स आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशनसाठी सपोर्ट मिळावा.
1: श्रोते हो, फंडिंग ॲक्सेस, सीड फंड, वेंचर कॅपिटल, सरकारी अनुदान याविषयी आणि इतरही मुद्द्यांविषयी आपण कार्यक्रमातून जाणून घेतलंय. विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृणमयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आम्ही संक्षेपित केला. आम्ही आहोत आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावर.
2: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र.
1: आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत. श्रोते हो, आता सकाळचे 7:40 होत आहेत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम एस हॉस्पिटल.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर सुरेश पाटणकर सर.
5: नमस्कार.
4: नमस्कार डॉक्टर सचिन भुजबळ सर.
6: नमस्कार.
4: डॉक्टर सुरेश सर, आपण नेहमी असं म्हणतो की किडनी स्टोन असेल, छोटा असेल, मोठा असेल, एका किडनीत असेल, दोन्ही किडनीत असेल, तरी लवकरात लवकर ट्रीटमेंट झाली पाहिजे.
5: फार महत्वाचं आहे की जर ट्रीटमेंट वेळेवरती झाली नाही तर काही वेळेला मूत्रपिंड गमावण्याचा पण धोका असतो. इथपर्यंत आजार गंभीर ठरू शकतो. मला असं वाटतं सचिन, या संदर्भात आपल्या श्रोत्यांना की मूतखडाची जर ट्रीटमेंट उपचार वेळेवर झाले नाहीत तर काय होऊ शकतं, ह्याची माहिती खूप महत्वाचं आहे.
6: नक्कीच. जे मूतखडा आहे किंवा किडनीमधला किंवा किडनीच्या ट्यूबमधला जो खडा आहे त्याची ट्रीटमेंट पूर्ण करणे हे खूप महत्वाचं असतं. मग ती औषधांनी असो किंवा कुठल्या शस्त्रक्रियेने असो, जर आपण त्याकडे दुर्लक्ष केलं तर मग त्याचे काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. जसं की किडनीमध्ये इन्फेक्शन होणे, ज्याला आपण पायलोनेफ्रायटिस असं म्हणतो, ते इन्फेक्शन पूर्ण शरीरभर पसरणे, ज्याला आपण सेप्सिस असं म्हणतो, आणि त्याच्यामुळे बाकीच्या अवयवांवर पण परिणाम होऊ शकतो. तसेच किडनीमधल्या स्टोनमुळे किंवा किडनीच्या ट्यूबमधल्या स्टोनमुळे जो अडथळा निर्माण होतो आणि जे इन्फेक्शन निर्माण होतं त्यामुळे किडनीचं काम करणं खराब होऊ शकतं, आणि ज्याला आपण अक्यूट किडनी इंजुरी म्हणतो ते होऊ शकतं. आणि रेअरली कधी कधी डायलिसिसची पण गरज लागते जर आपण दुर्लक्ष केलं तर. क्वचित प्रसंगी एखादा खडा आहे जो पेशंट खूप वेळ दुर्लक्ष करतो, जास्त दुखत नाहीये, त्रास होत नाहीये, आणि नंतर मग काही महिन्यानंतर किंवा काही वर्षानंतर असं दिसून येतं की ती किडनी पूर्णपणे निकामी झालेली आहे, आणि त्या स्टोन बरोबर किडनी काढणं पण गरजेचं कधी कधी होऊन बसतं. सो त्यामुळे वेळेतच ट्रीटमेंट घेणं आणि ते ट्रीटमेंट पूर्ण करणं हे खूप महत्वाचं आहे.
4: श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-1639. डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो की किडनी स्टोन जर का वेळेत काढला गेला नाही तर होणाऱ्या कॉम्प्लिकेशन अजून काय सांगाल?
6: किडनी स्टोन वेळेत काढला जाणं हे महत्वाचं आहे, जे कुठल्याही औषधांनी असो किंवा शस्त्रक्रियेद्वारे असो.
4: अच्छा.
6: बऱ्याच वेळेस काय

0: होतं की स्टोन आहे कळतं पेशंटला, परंतु नंतर दुखायचं कमी होतं, औषधं घेतल्यावर दुखायचं कमी होतं, मग पेशंट दुर्लक्ष करतो. सो ज्यावेळेस आपण औषधांचा कोर्स पूर्ण करतो, स्टोन पडला आहे की नाही किंवा स्टोन विरघळला आहे की नाही आणि तो क्लिअर झाला आहे की नाही हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. मग ते सोनोग्राफीने असो किंवा इतर काही तपासण्यांद्वारे असो, हे कन्फर्म करणं गरजेचं आहे. अन्यथा दुखत नाही पण स्टोन तसाच असेल तर त्याचे कॉम्प्लिकेशन हे पुढे जाऊन होऊ शकतात आणि नंतर मग पेशंटला सिरियस काही कॉम्प्लिकेशन होऊन नंतर भरती व्हायला लागू शकतात.
1: अच्छा,
2: डॉक्टर सचिन यांनी सांगितलंच की जर समजा दुखत नाही या गैरसमजाखाली जर पेशंटने उशीर केला तर काय होऊ शकतं? म्हणजे आताच आम्ही एक रुग्णही पाहिला की त्याला 3 वर्षापूर्वी पोटात दुखलं होतं आणि त्यावेळेला मला वाटतं 12-13 mm खडा युरेटरमध्ये अडकला होता. त्यांनी काही औषधोपचार घेतले, वेदनाशामक औषधं घेतली, त्याला खूप बरं वाटलं आणि त्यानंतर तो असं म्हटलं की मला कधी दुखलंच नाही. आणि आत्ता आमच्याकडे जेव्हा तो आला त्याला भरपूर ताप येत होता, इन्फेक्शन त्याला झालं होतं आणि आम्ही जेव्हा त्याचे तपास केले तेव्हा असं लक्षात आलं की तोच खडा तिथेच राहून पूर्णपणे त्या किडनीमध्ये पू भरलेला होता. म्हणजे इथपर्यंत हे आजाराचं स्वरूप गंभीर होऊ शकतं. त्याच्या मूतखडा जसं सचिनने सांगितलं की मूतखडा झाला म्हणजे तो पडला की नाही याचा पूर्णपणे पाठपुरावा करणं खूपच महत्वाचं आहे, भले तुम्ही कुठलाही उपचार घ्या.
1: अगदी, म्हणूनच श्रोते हो, किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रविकार या संदर्भात योग्य मार्गदर्शनासाठी आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना. एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 8955-666-16-39. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: श्रोतहो, आपण ऐकलात एस हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम, प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं. श्रोतहो, आता सकाळचे 7:50 होत आहेत. ऐकूयात प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. आकाशवाणीचं हे आहे अहिल्यानगर केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 8:15 प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
8: श्रोतेहो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 वर्ष पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोतेहो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 8390902023. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
9: नमस्कार
8: सर. पित्ताचे बरेचसे प्रकार तुम्ही सांगताय, आता याच्यामध्ये आपण अगदी मायग्रेन सुद्धा बघितलं. अजून एक प्रकार असतो, बऱ्याच रुग्णांना पित्ताशयात खडे होतात, तर हे म्हणजे काय, त्याची काय लक्षणं आणि त्याला काय उपचार केले जातात?
9: ज्या वेळेला यकृतामध्ये नॉर्मल पित्त तयार होत नाही, पित्त तयार होण्याचं काम हे यकृतामध्ये होत असतं. हे पित्त ज्या वेळेला त्यातली द्रवता कमी झालेली असेल, उष्णता तीक्ष्णता कमी झालेली असेल, यकृतामध्ये पित्त तयार झाल्यानंतर ते पित्ताशयाच्या पिशवीत येऊन साठून राहतं. ज्या वेळेला अन्न जठरातून लहान आतड्यांमध्ये येतं त्यावेळेला पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहिलेलं पित्त सिक्रीट होतं, ते लहान आतड्यांमध्ये येतं आणि त्या ठिकाणी पचनाचं काम होत असतं. जनरली अशा पद्धतीने प्रक्रिया होत असते. पण यकृतातच नॉर्मल पित्त तयार होत नाहीये, त्यातली द्रवता कमी झाली असेल, तर असं पित्त पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहायला लागतं. मग साठून राहिलेलं पित्त हळूहळू घट्ट होतं आणि त्याचे खडे तयार होतात. म्हणजे पित्ताशयात खडे होण्यामागचं हे कारण असतं. आता एकदा पित्ताशयात खडे होत आहेत म्हणल्यानंतर मग उजव्या बरगडीखाली दुखणं, जिथे पित्ताशय आहे

0: ते दुखणं, पोटात दुखणं, नॉर्मलच पित्त तयार होत नाही, ते पचनाचं काम व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे गॅसेस होणं, पोट फुगणं, पोट जड वाटणं, पोटामध्ये एक प्रकारची अस्वस्थता वाटणं, घशात छातीत जळजळ होणं, पोट साफ न होणं, अशा प्रकारची लक्षणं पेशंटला दिसायला लागतात. काही काही आंबट ढेकर यायला लागतात, काही काही पित्तामुळे चक्कर येते, अशी लक्षणं पण दिसतात. पण कशामुळे पित्ताशयात खडे झाले त्याची आपण कारणं बघितली. यकृतात जर नॉर्मल पित्त तयार होत नाहीये, ते साठून राहते पित्ताशयाच्या पिशवीत, म्हणून खडा झालाय. पण उद्या तुम्ही जरी पित्ताशयाची पिशवी काढून टाकली तरी मूळ कारण हे तसंच आहे. म्हणजे यकृतात नॉर्मल पित्त तयार झालं नाही तर ते पचनाचं काम करणारच नाहीये. सो कितीतरी पेशंट आमच्याकडे असे येणारे आपल्या दवाखान्यात असतात की पिशवी पित्ताशयाची काढली तरी आधी जो त्रास होता तो अजूनही होत आहे. म्हणजे गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन असणं हे लक्षण स्वरूप आहे, म्हणजे ते एक सिम्प्टम आहे. यकृतात नॉर्मल पित्त तयार होत नाही, ते पित्ताशयाच्या पिशवीत साठून घट्ट झाले म्हणून खडा झालाय. गॉल ब्लॅडरला पित्ताशयाच्या पिशवीला काहीच प्रॉब्लेम नसतो, त्याचं कार्य व्यवस्थितच होत असतं. त्याच्या फक्त खड्यासाठी पूर्ण पिशवी काढून टाकणं गरजेचं आहे का? तर बिलकुल नाही. तुम्ही मूळ कारणासाठी यकृतात नॉर्मल पित्त तयार होण्यासाठी जर ट्रीटमेंट केली, आयुर्वेदिक उपचार झाले आणि ते नॉर्मल पित्त सिक्रेट झालं की घट्ट झालेलं पित्त पातळ होतं. 60% पेशंटमध्ये पित्ताशयाचे खडे विरघळू शकतात, त्यामुळे फक्त खडा आहे म्हणून पित्ताशयाची पिशवी काढून टाकण्याची गरज नाही. त्याच्यासाठी छान आयुर्वेदिक उपचार आहेत. आतापर्यंत असे कितीतरी रुग्ण आम्ही दवाखान्यात बघितलेले आहेत. आम्ही नेहमी ट्रीटमेंट करतो की ज्यांच्यामध्ये खडे सुद्धा विरघळू शकतात. सगळ्या 100% पेशंटमध्ये खडे विरघळतात असं नाहीये. पण तुम्ही जर रूट कॉज ट्रीट केलं तर पेशंटचे होणाऱ्या ज्या तक्रारी असतात, होणारे जे पचनाचे त्रास असतात, ते कायमस्वरूपी थांबायला मदत तर होतेच, खड्या विरघळण्याचे पण चान्सेस जास्त असतात. उद्या तुम्ही रूट कॉज ट्रीट केल्यानंतर खडे तसेच राहिले तरी त्याचा त्रास कोणता होईलच अशी गोष्ट नाहीये. त्यामुळे खडे झाले म्हणले की त्याला आयुर्वेदिक उपचार आणि त्याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगले मिळतातच.
1: नक्कीच, म्हणजे मूळ कारण शोधणं महत्वाचं आणि त्यावरती उपचार जे आयुर्वेदामध्ये केले जातात. याबरोबरच इथंच थांबूयात. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर सर यांना पुणे इथे भेटण्यासाठी आमचा पत्ता ओंकार आयुर्वेद, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. हे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आपण ऐकता आहात. 7:50 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
6: नमस्कार.
5: 49 वर्षांच्या गृहस्थांची ही केस आहे. त्यांना 6 महिन्यांपूर्वीच डायबेटीस डिटेक्ट झाला होता आणि फॅटी लिव्हरचं सुद्धा निदान झालेलं होतं. तर फॅटी लिव्हर म्हणजे नेमकं काय? डायबेटीसमुळे फॅटी लिव्हर होतं का? आणि नसेल तर मग त्याची कारणं काय याबद्दल आज सांगा.
6: कसं आहे की लिव्हरमध्ये चरबीचं प्रमाण वाढणं याला फॅटी लिव्हर असं म्हणतात. बरोबर की नाही? म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्या शरीराचं जे सगळं मशीन आहे, धड, त्याच्यामध्ये सगळं असतं. हात पाय किंवा डोकं, बरोबर ना, हे त्याचे प्रोजेक्शन्स मानले जातात. बरोबर? म्हणजे मेन जे काम आहे ते मधल्या भागात होणार आहे. म्हणजे छातीमध्ये बघितलं तर लंग्स आहे, हार्ट आहे. खालच्या भागात बघितलं तर तुमची किडनी आहे किंवा तुमची सगळी पचन संस्था आणि तुमचा पूर्ण GI ट्रॅक आहे. बरोबर ना? तर ह्या सगळ्यांना काम करण्यासाठी योग्य केमिकल वातावरण लागतं. बरोबर ना? म्हणजे केमिकल बॅलन्स लागतो सगळ्या शरीरामध्ये, तरच हे सगळे ऑर्गन काम करत राहतील, एकमेकाशी समन्वय साधत राहतील आणि आपलं सगळं व्यवस्थित चालेल. जर का हे केमिकल कॉम्बिनेशन सगळं जर का बिघडायला लागलं तर मग लिव्हरवर प्रेशर येतं. बरोबर की नाही? मग लिव्हरला एक्स्ट्रा काम करायला लागतं. तर त्यामुळे तुम्ही अनेक जे काही मेडिकेशन्स घेतात, म्हणजे कुठलंही मेडिसिन असेल, ते लिव्हरसाठी पॉयझनच आहे, म्हणजे बॉडीसाठी. त्यामुळे ते पहिल्यांदा लिव्हरकडे जातं, मग लिव्हर त्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करतं. पण आपण एवढे म्हणजे म्हणतो ना की कॅल्क्युलेशन्स करतो की त्याच्यापेक्षा जास्ती बनवतो आणि ते पुढे जातं केमिकल. बरोबर ना? शरीरामध्ये. पण मग अनेक म्हणजे म्हणतो ना खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आज काय म्हणतो की फास्ट फूड आहे किंवा जर का आपण बघितलं तर पॅक फूड्स आहे. बरोबर? याच्यामध्ये जे काही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले, या सगळ्या गोष्टी काय करतात, केमिकल बॅलन्स शरीराचा बिघडवतात आणि हे बॅलन्स करण्याचं काम लिव्हर करत असतं. आणि मग त्याला एक्सेस काम लागलं की फॅटी लिव्हर क्रिएट होत जातो.
5: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, बंध्यत्व, या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 20 मे

0: रोजी अहिल्या नगर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025.
1: म्हणजे जर का बेसिकली बघितलं तर 50 वर्षाच्या आधी ज्यांना डायबिटीस होतो हा काही अनुवंशिक डायबिटीस नाहीच आहे, हा मेटाबॉलिक डिसऑर्डर मुळे झालेला डायबिटीस. म्हणजे आता यंदा फॅटी लिव्हर झाला याचा अर्थ मेटाबॉलिक डिसऑर्डर झालेली होती आणि म्हणून त्यांना डायबिटीस झाला. तसं बघायला गेलं तर त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाच डायबिटीस नव्हता. तर आयुर्वेदामध्ये काय म्हणलंय की टॉक्झिन शरीरामध्ये खूप वाढली तर हे फॅटी लिव्हर होणार आहे, बरोबर. मग ह्याला डिटॉक्झिफिकेशन करण्याशिवाय पर्याय काय? तर मग शरीराचं डिटॉक्झिफिकेशन करण्यासाठी आयुर्वेदामध्ये पंचकर्मासारखे उपाय सांगितलेले आहेत. डायरेक्टली लिव्हरवर काम करण्यासाठी जर का आपण बघितलं तर कुटकी आहे, पुनर्नवा आहे, किंवा भूमी अमलकी सारखे जे काही मेडिसिन्स आहेत जे लिव्हरला काय करतात, रिजनरेट करतात किंवा लिव्हर हेल्थ चांगली ठेवण्यासाठी काम करतात. तर अशा प्रकारे जर का तुम्ही लिव्हरवर जर का काम केलं, शरीराचं जर का प्रॉपर डिटॉक्झिफिकेशन केलं तर त्याच्यामधून म्हणजे फॅटी लिव्हर तर रिव्हर्स होतोच. इव्हन तुम्हाला जर का डायबिटीक किंवा त्याच्यामुळे ब्लड प्रेशर सारखे प्रॉब्लेम झालेले असतात ते सुद्धा रिव्हर्स करता येतात. पण जर का हे जर का प्रॉब्लेम तुम्ही वेळीच जर का रिव्हर्स नाही केले तर मात्र प्रॉब्लेमॅटिक होण्याची शक्यता असते. कारण बघा ना, फॅट जर का वाढत गेले म्हणजे असं म्हणतो ना एखाद्या रूम मध्ये भरपूर लोक आले की मग काही जण दबून जातील, तसं लिव्हरमध्ये फॅट वाढत गेले तर मग काय होतं, लिव्हर सेल्स दबले जातात, तिथे फायब्रोसिस क्रिएट होतो आणि मग त्याच्यानंतर मग जर का बघितलं तर सगळे सेल जे आणखीन इरिटेट झाले की ते अननॅचरली बिहेव करायला लागतात, दॅट इज अ कॅन्सर, म्हणजे लिव्हर सिरोसिस होतो, बरोबर की नाही. त्यामुळे फॅटी लिव्हर हा हल्ली कॉमन झालेला आहे कारण मेटाबॉलिक डिसऑर्डर्स खूप वाढलेले आहेत, बरोबर ना. तर त्यामुळे वेळच्या वेळी डिटॉक्सिफाय करणं, फॅटी लिव्हर रिव्हर्स करणं त्याच लेवलला, नाही तर मग ते सिरोसिस कडे कधी जाईल हे सांगता येत नाही आणि मग लिव्हर बदलणं आणि हे करणं ते करणं ह्या सगळ्या गोष्टी वाढत जातात. त्यामुळे फॅटी लिव्हर जर का तुम्हाला असेल तर लगेच आयुर्वेद तज्ञाचा सल्ला घ्या, ते रिव्हर्स करून घ्या प्रॉपरली, तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळता येतात.
0: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगर मध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, बुधवार दिनांक 20 मे रोजी अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम ऍडव्हान्स आयुर्वेद, प्रसारित केला आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रानं.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठ?
2: भाऊजी कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून दे.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि 1 तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 98 34 22 52 65.
5: ऐका ऐका, एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
6: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
7: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
6: तू आहेसच विसरभोळी.
7: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
5: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
7: आभा?
5: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे

0: इथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाउनलोड करा किंवा डायल करा 144-77.
1: अहिल्यानगरच्या भूमीवर आरोग्य सेवेचा नवा अध्याय.
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.

0: क्यों नहीं। निर्वाचन आयोग ने 16 राज्यों और 3 केंद्र शासित प्रदेशों में मतदाता सूची पुनरीक्षण कार्यक्रम घोषित किया। अब दिल्ली, हरियाणा, चंडीगढ़, पंजाब में भी SIR, दैनिक ट्रिब्यून की सुर्खी है। दिल्ली सरकार ने ईंधन बचाने के लिए कई जरूरी कदम उठाए। सरकारी दफ्तरों का समय बदला, 2 दिन घर से काम, हिंदुस्तान सहित सभी अखबारों की खबर है। नव भारत टाइम्स ने CUET UG में सुधार लाने पर लेख प्रकाशित किया है। अपने संपादकीय पन्ने पर पत्र लिखता है, एग्जाम पैटर्न में लगातार बदलाव और दूर सेंटर होने की वजह से परेशानी में स्टूडेंट्स, NTA का बोझ हट बांटा जाए। वहीं राजस्थान पत्रिका ने आज अंतर्राष्ट्रीय परिवार दिवस पर एक शोध प्रकाशित किया है। पत्र लिखता है, समय बदला, दूरियां बढ़ी, लेकिन परिवार अब भी सबसे मजबूत सहारा। 1993 में संयुक्त राष्ट्र ने की थी इस दिवस की शुरुआत।
1: धन्यवाद वैष्णवी। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संयुक्त अरब अमीरात, नीदरलैंड, स्वीडन, नॉर्वे और इटली की 6 दिन की यात्रा पर रवाना होंगे। प्रधानमंत्री ने कहा, भारत की अध्यक्षता में ब्रिक्स समूह अधिक समावेशी वैश्विक व्यवस्था के निर्माण के लिए मिलकर काम करेगा। पेट्रोल और डीजल की कीमतों में 3 रुपए प्रति लीटर की वृद्धि। सरकार ने अग्रिम प्राधिकार योजना के अंतर्गत शुल्क मुक्त सोने के आयात की सीमा 100 किलोग्राम तय की। प्रवर्तन निदेशालय ने जबरन वसूली गिरोह चलाने के आरोप में कोलकाता पुलिस उपायुक्त शांतनु सिन्हा बिस्वास को गिरफ्तार किया। और वुशु में अपर्णा दहिया ने मकाऊ में सांडा विश्व कप में महिला वर्ग के 52 किलोग्राम वर्ग में स्वर्ण पदक जीता। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: शंभरोष 1 MHz FM बैंड सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऐप द्वारे लाइव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत। श्रोतेहो, सकाळचे 8:15 वाजलेत। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल, कॅन्सरला हरवूया।
3: श्रोतेहो नमस्कार। गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया यामध्ये मी नितीन जावळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। श्रोते हो, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत गरुड कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश गरुड यांच्याकडून कॅन्सर संदर्भातली इत्यंभूत माहिती। श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भातली आणखी काही माहिती हवी असेल तर आपण नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर। मोबाईल 98-220-40-375, 98-220-40-375। नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात।
4: नमस्कार श्रोते हो।
3: डॉक्टर, आपण मागच्या भागात बोलत होतो की पोटाच्या कॅन्सर बद्दल, त्यातही आतड्यांच्या कॅन्सर बद्दल तुम्ही बरीच चांगली माहिती दिली की का होतो वगैरे किंवा त्याची लक्षणं काय, पण मला या भागात आता सांगा की उपचार काय आहेत या आतड्याच्या कॅन्सरवर।
4: आतड्याच्या कॅन्सरमध्ये महत्वाचे उपचार म्हणजे ऑपरेशन असतं, सर्जरी खूप महत्वाचा असतो, त्याचबरोबर नंतर केमोथेरपी पण द्यावी लागते।
3: बर,
4: अगदीच गरज पडली तर रेडिएशन असतं, परंतु सर्जरी ह्या उपचाराचा अतिशय महत्वाचा रोल असतो, कारण आतड्याला ज्या ठिकाणी कॅन्सर असेल तो भागच आपल्याला काढून टाकावा लागतो आणि राहिलेला भाग जोडून घ्यावा लागतो। तर हे मग राईट हेमिकोलेक्टॉमी, ट्रान्सवर्स कोलेक्टॉमी, लेफ्ट हेमिकोलेक्टॉमी किंवा सिग्मॉइड कोलेक्टॉमी, ह्या सगळ्या उपचार पद्धती आपल्याला, ऑपरेशनच्या वेगवेगळ्या पद्धती, त्या त्या ठिकाणी त्याचे स्थान कुठे आहे ते बघून आपल्याला वापराव्या लागतात। ऑपरेशन केल्यानंतर आणि आपल्याला खूप मोठं जर ऑपरेशन असेल त्याच्यामध्ये, तर कधी कधी संडासचा मार्ग बाहेरून सुद्धा काढावा लागतो, त्याला पोटावरून पिशवी लावून त्या ठिकाणी ठेवावं लागतं। असं आपल्याला जर संडासचा एकदम खालचा भाग आजार असेल तर मग कायमस्वरूपी पिशवी असू शकते, पण मधल्या भागात कुठे आतड्याला असेल तर पिशवी असेल ते थोड्या दिवसासाठी असते, जास्त दिवस आपल्याला ठेवायची गरज नसते त्याच्यामध्ये, कारण राहिलेला भाग जोडेपर्यंत आपल्याला काळजी घ्यावी लागते। आतडे जोडणं हे अतिशय गरजेचं असतं आणि त्या ठिकाणी लिकिंग होणं जास्त शक्यता असते, म्हणून आपल्याला त्याला आराम देऊन म्हणून संडास वेगळी बाहेर काढून काही दिवसासाठी आपल्याला त्याला करावा लागतो, उपाययोजना करावी लागते।
3: आणि मग केमोथेरपी केव्हा द्यावी लागते?
4: आता सर, हा ऑपरेशन हा एक महत्वाचा भाग झाला, त्यानंतर आपल्याला केमोथेरपी सुद्धा द्यावी लागते। आता स्टेज कुठली आहे बघून कधी कधी केमोथेरपी अगोदर पण द्यावी लागते आणि थोडा आजार कमी झाल्यानंतर मग ऑपरेशन करावं लागतं। आता जर आतडा पूर्णपणे बंद, मार्गच बंद झाला असेल तर आपल्याला इमर्जन्सी ऑपरेशन करावं लागतं त्यावेळेला आणि तो भाग काढून टाकून राहिलेला भाग जोडून घ्यावा लागतो। तर ह्या सगळ्या उपचार पद्धती आहेत, केमोथेरपी महत्वाचीच उपचार पद्धती आहे।

0: आहे, कारण केमोथेरपीमध्ये आजार तर तो कमी होतोच, परंतु न दिसणारा पेशीमध्ये पसरलेला जो आजार असतो तो केमोथेरपीने तो नाहीसा होतो. त्यामुळे ऑपरेशन आणि केमोथेरपी अतिशय महत्वाच्या उपचार पद्धती याच्यामध्ये आहेत. केमोथेरपी ही प्रत्येक कॅन्सरची वेगवेगळी असते हे तज्ज्ञ ठरवतात, आणि त्याप्रमाणे ती उपचार सांगितल्याप्रमाणे घेणं अतिशय गरजेचं आहे.
1: पण मग यावर रेडिएशनची उपचार पद्धती सुद्धा आहे.
0: आता आतड्यामध्ये अतिशय आवश्यक असेल तेव्हाच रेडिएशन घ्यावं लागतं. एरवी रेडिएशनचा आतड्याच्या ट्रीटमेंटमध्ये थोडा कमी रोल असतो, परंतु गरज असेल, कारण दुसऱ्या ठिकाणी थोडा पसरल्याची शक्यता असते, अजून कुठं काही प्रॉब्लेम असेल तर त्या ठिकाणी संपूर्ण विचार करून आपल्याला तज्ञांना ते निर्णय घ्यावा लागतो, आणि मग रेडिएशनचा सुद्धा त्या ठिकाणी उपचार आपल्याला करावा लागतो. परंतु ऑपरेशन आणि केमोथेरपी हे सगळ्यात महत्वाची उपचार पद्धती आतड्याच्या कॅन्सरमध्ये असते. माझ्या सांगण्याप्रमाणे मला महत्वाचं सांगायचंय की लोकांनी कॅन्सरविषयी अतिशय जागरूक असणं गरजेचं आहे. साधारण 20 वर्षानंतर प्रत्येक माणसानं आपले वाढदिवस साजरा करतो त्याच्या आदल्या दिवशी आपल्या तज्ज्ञांना जायचं, आणि त्यांच्याकडून साध्या तपासण्या ज्या असतात, त्याच्यात रक्त असेल, साधा एक्सरे असेल किंवा सोनोग्राफी असेल, एवढं करून घेणं गरजेचं आहे. काही लक्षणं नसताना, लक्षणं असताना मग थांबायचं नाही,
1: बरोबर,
0: मग ते आपल्याला ताबडतोब करावं लागतंय. परंतु एवढ्या तपासण्या करून तज्ज्ञांचा सल्ला घेतला काही सगळं ओके आहे, मोठ्या प्रमाणात आपला वाढदिवस साजरा करायचा, कारण वर्षातून एकदा हे करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शनला सुद्धा आपल्याला त्याचा मदत होते.
1: आपल्याशी बोलत होते डॉक्टर प्रकाश गरुड. श्रोते हो, आपल्याला सुद्धा कॅन्सर संदर्भात आणखी काही माहिती हवी असेल तर नक्की संपर्क करा गरुड कॅन्सर हॉस्पिटल, नगर मनमाड रोड, सावेडी, अहिल्यानगर. मोबाईल 98-220-40-375. 98-220-40-375. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकलात गरुड कॅन्सर हॉस्पिटल प्रायोजित कार्यक्रम कॅन्सरला हरवूया. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. 8:20 झाली आहेत. थोड्याच वेळात ऐकणार आहोत सुगम संगीत.
1: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
3: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
4: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
5: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
4: संपर्क 92-70-52-66-35.
6: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
7: हो मग.
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
2: आज आहे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. श्रोते हो, एक कवी असं म्हणतो, इमारत बनायला वेळ लागत नाही, घर बनायला वेळ लागतो, कारण घरासाठी दोन जीवांचा खरा खुरा मेळ लागतो. घर उभं राहतं ते त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या एकमेकांवरच्या प्रेमावर, विश्वासावर आणि आपुलकीवर. तर आपणा सगळ्यांना आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि याच आशयाचं विमल लिमये यांचं गीत ऐकूयात. याचं गीत आणि हे संगीत स्वर श्रीधर फडके यांचं.

0: श्रीधर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं विमल लिमये यांचं गीत आपण ऐकलं.
1: काय झालं?
2: हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
1: अहो आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
2: हो ना,
1: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर अदिती देशपांडेंना दाखवू.
2: कुठे भेटतील त्या?
1: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
2: आणि फोन नंबर
1: 93-72-99-39.
2: 93-72-99-39.
3: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो लक्ष द्या, के जे सोमय्या सिनियर अँड के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला वाणिज्य विज्ञान तसंच बी एस सी कॉम्प्युटर सायन्स ए आय अँड एम एल आणि डेटा सायन्स बी सी ए सायन्स बी कॉम सी ए प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेस साठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
1: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
4: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.

0: सुमन कल्याणपूर यांनी गेलेलं पी सावळाराम यांचं हे गीत, दशरथ पुजारी यांचं संगीत, श्रोते हो आपण ऐकत आहात सुगम संगीताच्या कार्यक्रमाचं हे शेवटचं गीत. यानंतर ठीक 8:30 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपण ऐकत आहात. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्ण पदकांसह 27 पदकांची लयलूट. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पहिल्या टप्प्यात ते आज UAE मध्ये राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहकार्य आणि परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा करतील. दौऱ्यासंदर्भात वार्ताहर परिषदेत माहिती देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी ऊर्जा हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ असल्याचं सांगितलं. बहुपक्षीयवादाला बळकटी देण्यासाठी, शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी तसंच आर्थिक लवचिकता वाढून अधिक सर्वसमावेशक जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ब्रिक्स भारताच्या अध्यक्षतेखाली एकत्रितपणे काम करेल असा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत दिला. दिल्लीत ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसह भेटीला आलेल्या शिष्टमंडळाशी पंतप्रधानांनी काल संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील सहकार्याला चालना देण्यासाठी ब्रिक्स हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून उदयाला आलं आहे असंही त्यांनी नमूद केलं. नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. तत्पूर्वी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jaishankar यांनी जागतिक व्यवस्थेत शांतता आणि सुरक्षितता हे घटक केंद्रस्थानी आहेत, लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांची उभारणी ही या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे असं स्पष्ट केलं. ब्रिक्स ॲट 20 संकल्पनेवर आधारित आयोजित सत्रामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री S. Jaishankar यांनी बदलत्या वास्तव जागतिक परिस्थितीला प्रतिसाद म्हणून ब्रिक्सनं आपल्या कार्यक्रम आणि सदस्यत्वाचा विस्तार केल्याचं अधोरेखित केलं. महाराष्ट्रातील साताऱ्यात आज होणाऱ्या प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना लाभार्थी परिषद आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंग चौहान उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेली 5 लाख घरं लाभार्थींना वितरित

केली जाणार असून सहा लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जातील. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटी घरं उभारण्यात आली आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशातील श्री सत्यसाई जिल्ह्यातल्या पुट्टपर्थी इथं अनेक हवाई आणि संरक्षण दलांशी निगडीत विविध प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे. त्याचबरोबर सिंह यांच्या हस्ते भारत डायनामिक्स लिमिटेडच्या नव्या अत्याधुनिक नौदल प्रणाली उत्पादन सुविधेची पायाभरणी होणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यावेळी उपस्थित राहतील. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे देशातल्या विविध राज्यांमध्ये इंधनांच्या किमतीमध्ये फरक पडणार आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये होणार आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं सोने आयातीवर नवीन निर्बंध लागू केले आहेत. यानुसार सोन्याच्या दागिन्यांच्या निर्यातदारांसाठी एका परवान्यावर आता कमाल 100 किलो शुल्कमुक्त सोन्याचीच आयात करता येणार आहे. तसंच नव्याने अर्ज करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रकल्पांची प्रत्यक्ष तपासणी बंधनकारक करण्यात आली आहे. या तपासणीत उद्योगांची उत्पादन क्षमता आणि कार्यरत स्थितीची पडताळणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR तिसऱ्या टप्प्याची घोषणा काल केली. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार आहे. या दरम्यान जवळपास 3.5 लाखांहून अधिक बूथ स्तरावरील अधिकारी 36 कोटींपेक्षा अधिक मतदारांच्या घरी जाऊन भेटी देतील. या कामात त्यांना गणना टप्प्यादरम्यान राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 3.5 लाख बूथ स्तरावरील प्रतिनिधी सहकार्य करतील. वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या परीक्षेच्या पुनर्आयोजनाचा आढावा घेण्यासाठी काल संध्याकाळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी नीट परीक्षा सुरळीत आणि कार्यक्षमतेनं पार पाडण्यासाठीच्या विविध पैलूंवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली. बैठकीला उच्च शिक्षण सचिव, शालेय शिक्षण सचिव, राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालकांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या दरम्यान काल चीनची राजधानी बीजिंगमध्ये चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षा याबाबत तणावाची स्थिती असूनही दोन्ही नेत्यांनी संघर्षाऐवजी सहकार्यावर भर दिला. व्हाईट हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार ऊर्जेचा प्रवाह मुक्त सुरळीत राखण्यासाठी होर्मुसची सामुद्रधुनी खुली राहिली पाहिजे यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. इस्रायल आणि लेबनान दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांदरम्यान काल अमेरिकेत शांतता चर्चेची 3री फेरी पार पडली. हिजबुल्लाचे निशस्त्रीकरण आणि उभय देशातील संबंध सुधारण्याबाबत या फेरीत चर्चा झाली. चर्चा आजही सुरू राहणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अंतिम करार होईपर्यंत हिजबुल्ला विरुद्ध लष्करी कारवाया करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे कायम राहावं अशी इस्रायलची इच्छा आहे. दुसरीकडे इस्रायलनं लेबनानच्या भूभागातून माघार घ्यावी, हवाई हल्ले थांबवावेत आणि सीमावर्ती गावांमधील विध्वंस थांबवावा अशी लेबनानची मागणी आहे. मकाऊमध्ये झालेल्या 11व्या सांधा विश्वचषक वुशू स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या अपर्णा दहियानं विद्यमान विश्वविजेत्या व्हिएतनामच्या थी फुओंग इनगा एनगोवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं. या स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टीयुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण 6 रौप्य आणि 12 कांस्य अशा 27 पदकांची लयलूट करत उल्लेखनीय कामगिरी केली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण 5 कांस्य पदकासह भारतानं अव्वल स्थान पटकावलं आहे. उर्वरित 2 सुवर्ण 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकं मुलांच्या गटानं मिळवली. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे महाराष्ट्रात ठाण्यात निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी हे विचारवंत नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनांच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांना त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. औद्योगिक क्षेत्रातील 30हून अधिक संस्थांसाठी आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी त्यांनी मानसिक आरोग्य आणि अनुषंगिक विषयांचं सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून कार्य केलं होतं. उत्तर प्रदेशमध्ये

0: 36 तासात झालेला पाऊस वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला आहे तर 200 अधिक लोक जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं आणि वायरी तारा तुटल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक रेल्वे गाड्यांना बसला. केरळसाठी हवामान विभागानं पावसासाठीचा पिवळा बावटा जारी केला आहे. त्यानुसार राज्यात 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ आणि लक्षद्वीप किनारपट्टीवर मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना होणार. महाराष्ट्रात साताऱ्यात आज प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेतील 5 लाख घरांचं लोकार्पण. जागतिक इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ. महाराष्ट्रासह 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून. आणि आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षाखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारताची 9 सुवर्णपदकांसह 27 पदकांची लयलूट. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. तुम्ही आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे.
2: आकाशवाणी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त प्रसारित करत आहोत रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सादर करते सुजीत बनसोडे.
3: नमस्कार श्रोते हो, आज 15 मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 2026 या वर्षीची कुटुंब दिनाची थीम आहे कुटुंब विषमता आणि बालकल्याण. समाजातल्या आर्थिक सामाजिक आणि डिजिटल विषमतेचा सर्वाधिक परिणाम होतो तो मुलांवर आणि अशावेळी मुलांना सुरक्षितता प्रेम आणि आधार देणारी सर्वात महत्त्वाची संस्था म्हणजे कुटुंब. माझं कुटुंब माझा आधार. जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे या विशेष रेडिओ रूपकातून आज आपण जाणून घेणार आहोत बदलत्या काळात कुटुंबाची भूमिका आणि मुलांच्या आनंदी भविष्याची गरज. जगभरातल्या लोकांना त्यांच्या कुटुंबाशी जोडून ठेवण्यासाठी आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 1993 साली आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून दरवर्षी 15 मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जाऊ लागला. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचं मुख्य कारण म्हणजे कोणत्याही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र राहणं, कुणाला एकटेपणा वाटू नये याची काळजी घेणं. कुटुंब एकत्र असेल किंवा नसेल तरीही भावनिक नातं जोपासणं आवश्यक आहे. भारतात एकत्र कुटुंब व्यवस्था 1000 वर्षांपासून चालत आलेली आहे. बदलत्या स्पर्धेच्या युगात ती काही प्रमाणात मोडकळीस आली हे खरं, तरीही पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीय कुटुंब व्यवस्था ही आजही इथल्या समाजाचा कणा आहे. आता हेच बघा ना, आजकालच्या धावपळीच्या जीवनात पालक त्यांच्या कामात व्यस्त आहेत, मुलं मोबाईल आणि स्क्रीनमध्ये रमली आहेत, घराघरातला संवाद कमी होत चाललाय. मात्र एक गोष्ट अजूनही बदललेली नाही, ती म्हणजे कुटुंबाच्या मायेची ताकद.
4: अरे रोहन, किती वेळ मोबाईल बघणारेस तू? ठेव बरं तू आता.
5: एक मिनिट, आई एक गेम सांगतोय. आणि आई केव्हाच मी तुला सांगतोय ना, माझ्या प्रोजेक्ट मध्ये मला मदत कर.

0: येते का? नाही ना, म्हणून मी गेम खेळतोय.
1: अरे रोहन, तुला किती वेळा सांगू रे, मला त्रास देऊ नकोस म्हणून. ऑफिस मधल्या उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी करतेय ना मी, मग कशाला त्रास देतो मला.
0: आई तू पण बिझी आणि बाबा पण लॅपटॉप उघडून ऑफिसच्या मीटिंग मध्ये बिझी आहे, मी कोणाची मदत घेऊ.
1: अरे ताईला सांग ना तुझ्या.
0: ताईडी पण ऐकत नाही माझं. तिचं कॉलेज, तिच्या मैत्रिणी आणि मोबाईल याच्यातच असते नेहमी.
2: रोहन आवाज करू नकोस, मी मीटिंग मध्ये आहे ना.
1: पूर्वी संध्याकाळ झाली की सगळे कसे एकत्र बसायचे, गप्पा मारायचे. आता कोणाला वेळच नाही, जो तो आपला कॉम्प्युटर समोर नाही तर मोबाईल समोर.
0: शेट, लाईट गेले, वायफाय पण बंद झालं, आता कसा पूर्ण करणार मी माझा प्रोजेक्ट. आई,
1: अरे मी काय करू लाईट गेली तर.
2: अरे बापरे, लाईट पण गेली वाटत, माझा लॅपटॉपही बंद पडला, मीटिंग अर्ध्यावरच.
1: बरं झालं लाईट गेले, आता 2 मिनिटं तरी एकमेकांशी बोला रे जरा. काय म्हणावं बाई या विजेला, ऐन कामाच्या वेळी ही वीज जाते.
0: आजी काय बोलणार ग एकमेकांशी, इतकं काम असताना.
1: चला गप्पा मारूया आपण सगळेजण मस्तपैकी.
0: आजी तू लहानपणी काय करायची ग, तुला पण असे आमच्या सारखे प्रोजेक्ट आणि होमवर्क होता का ग?
1: हो होता तर, पण आम्ही असं सारखं सारखं तेच नव्हतो करत बर का. पटकन अभ्यास करून टाकायचो आणि मैदानी खेळ खेळायचो बघ.
0: कोणते खेळ?
1: अरे खेळ काय एक होता, जसं लपंडा, विट्टी दांडू, लगोरी, लंगडी, असे खूप वेगवेगळे खेळ खेळायचो आम्ही आणि खूप मज्जा करायचो.
2: रोहन अरे आजीच काय, आम्ही सुद्धा आमच्या लहानपणी हे सगळे खेळ खेळलोय बर का. आणि उशीर झाला घरी यायला की ही तुझी आजी म्हणजे माझ्या आईचा ओरडाही खाल्लाय आम्ही.
0: हो बाबा खरंच.
1: तुम्हाला आत्ताच्या मुलांना माहिती तरी आहेत का रे आमच्या सारखे हे सगळे खेळ?
0: नाही ना ग आजी, आम्हाला फक्त व्हिडिओ गेम्स आणि मोबाईल गेम्स माहिती आहे. आणि माहिती असले तरी वेळ कुठे आहे एवढा.
2: रोहन अरे या व्हिडिओ गेम्स मध्ये नाही बर का, म्हणजे आम्ही खेळलेल्या खेळांसारखी गंमत, आमच्या सारखं तुम्ही खेळून तर बघा रे.
0: खरंच गंमत येते, मला तर ऐकूनच एक्साइटमेंट व्हायला लागली. आम्ही तर फक्त क्रिकेट आणि बॅडमिंटनच खेळतो. मी माझ्या मित्रांना पण सांगतो आता आपण विट्टी दांडू खेळूया म्हणून. पण बाबा कसा खेळायचा विट्टी दांडू?
2: अरे मी सांगेल ना तुम्हाला. अरे लगोरी कशी खेळायची तेही सांगेल. चला.
0: चालेल चालेल, पण बाबा माझ्या प्रोजेक्टचं टेन्शन आलंय हो मला.
2: अरे काही काळजी करू नकोस, माझी मीटिंग संपली की मी मदत करीन तुला, ठीक आहे?
1: बघा किती तरी दिवसांनी आपण आज असे सगळे एकत्र बसलोय नाही का. त्याचं श्रेय लाईटला बर का, नाहीतर तुम्हाला कुठे वेळ आहे सगळ्यांना. मी आपली बसते एकटीच.
0: आजी खरंच आज आपण सगळे मिळून जेवूया, कॉम्प्युटर आणि मोबाईल शिवाय. आणि हो उद्यापासून रोज संध्याकाळी एकत्र बसून गप्पाही मारूया.
1: हो
2: नक्कीच नक्कीच.
3: श्रोते हो ऐकलं ना, कधी कधी आपल्याला एकत्र आणण्यासाठी फक्त थोडासा वेळ पुरेसा असतो. श्रोते हो घराघरातले असे संवाद ऐकले की विमल लिमये यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही. घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य खेळूनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. कुटुंब ही केवळ सामाजिक रचना नाही, ती आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, कुटुंब हे झाडासारखं असतं, त्याच्या फांद्या वेगवेगळ्या दिशेने वाढू शकतात पण मूळ मात्र एकच राहतं. आपण जेव्हा भारतीय कुटुंब व्यवस्थेचा विचार करतो तेव्हा इथल्या ग्रामीण आणि शहरी जीवनात असलेली तफावत आपल्याला जाणवते. ग्रामीण शिक्षण आणि शहरी शिक्षण यातली असमानता आणि ग्रामीण भागात असलेली डिजिटल सुविधांची कमतरता या सगळ्याचा परिणाम थेट मुलांच्या मानसिक आणि सामाजिक विकासावर होताना दिसतो. आणि या सगळ्या असुरक्षिततेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी कुटुंबातल्या इतर सदस्यांनी काय करायला हवं जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि कुटुंबाचा त्यांना आधार वाटेल, याविषयी बोलताना बालसमुप

0: निदेशक डॉक्टर वर्षा मोताळे म्हणाल्या,
1: मुलांचे जेव्हा व्यक्तिमत्वाचं जडणघडण होत असतं ना, त्यामध्ये मला असं वाटतं पहिला जो पाया असतो तो कुटुंबाचा असतो. कुटुंबातलं एकंदरीत वातावरण किंवा पालकांची वर्तणूक, नकळत मूल निरीक्षणातून पालकांचे जी काही बोलणं आहे, सवयी आहेत किंवा वर्तन आहेत, त्याचं अनुकरण करत असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की घरातलं वातावरण जेवढं प्रेमाचं, समजुतीचं आणि विश्वासाचं असेल ना, तर तेवढं मूल आत्मविश्वासू बनतं किंवा चांगलं त्याचं मानसिक आरोग्य राहतं असं मला वाटतं. त्यासाठी आपण पालक म्हणून काय करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी ना मुलांशी रोज प्रेमानं, विश्वासाने आणि संयमाचा संवाद हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळे ते मूल मानसिकदृष्ट्या खूप सुदृढ बनतं. दुसरं, त्यांना हवा तो वेळ देणं खूप महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये वेळ ही खूप मोठी समस्या आहे. पालकांकडे वेळच नाही आहे, पण तो वेळ देणं खूप गरजेचं आहे. कारण कुटुंबामध्ये एकत्र वेळ घालवला तर मूल जास्त आत्मविश्वासू बनतं. बाकी सोशल मीडिया, मोबाईल यूज हे तर सगळीकडे आता सर्रास होतं. त्यामध्ये ग्रामीण काय आणि शहरी काय यामध्ये काही फार तफावत नाही आहे. तफावत मेनली आपल्याला कुठे दिसते माहिती आहे का, जेव्हा हे मूल शहरात येतं शिक्षणासाठी म्हणा किंवा हायर लर्निंगसाठी, जेव्हा मुलं ही शिफ्ट होतात ग्रामीण भागाकडून शहराकडे, तर त्यावेळी ते जे मिळालेलं वातावरण आहे, नवीन वातावरण, त्यांच्यासाठी हे ऍडजस्ट करायला, अडॅप्ट करायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे काय होतं, नकळतच तुलना होते मित्रांशी म्हणा किंवा टीचर्स जे असतात त्यांच्याकडनं म्हणा, आणि त्यातून त्यांच्यामध्ये कमीपणाची भावना येऊ शकते. दुसरं असं की जी काही शिक्षण पद्धती आहेत नवीन, त्यांच्यासाठी थोडे ते सोपे नसतात अडॅप्ट करण्यासाठी. सो तो एक वेळ जो आहे तो त्यांना मिळायला हवा, आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते वातावरण मिळालं, प्रोव्हाइड केलं शिक्षकांनी म्हणा किंवा घरातूनही, तर त्यांना ते अडॅप्ट करायला सोपं जाणार. पण जर हे नाही मिळालं तर काय, तर कमीपणाची भावना तयार होते, नैराश्य येतं, बऱ्याच मुलांना स्ट्रेस येतो, चिंता वाढते किंवा मग फेल्युअर येतात आयुष्यामध्ये, आणि त्यातून मग वेगवेगळ्या मानसिक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. असे आम्ही बरेच केसेस बघतो. पण मला असं वाटतं यशाचं ओझं तुम्ही मुलांना देण्यापेक्षा ना, त्याला काय आवडतं किंवा त्याला काय जमतं ह्याला तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येकाच्या क्षमता वेगळ्या वेगळ्या आहेत, तर त्या आपल्या पाल्याच्या क्षमता ओळखल्या पाहिजे आणि त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तो तिकडे काय फेस करतोय, त्याच्या भावना काय आहेत, त्याचं काय तिथे प्रॉब्लेम्स त्याला येत आहेत हे समजून घेतले पाहिजे. आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी जर तुम्हाला कुणाची मदत हवी असेल, शिक्षकांची मदत तुम्ही घेऊ शकता, तर या गोष्टी तुम्हाला कळतील. आणि हाताळता नाही आलं तरी तुम्ही कुणाची प्रोफेशनल हेल्प त्यासाठी नक्कीच घेऊ शकता. मुलांमध्ये जर काही बदल होत असतील, म्हणजे पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जर वर्तणूक त्यांची बदलत असेल किंवा राग, चिंता, नैराश्य असे काही लक्षणं तुमच्यामध्ये जर दिसत असतील, तर न घाबरता किंवा न लाजता तुम्ही प्रोफेशनल हेल्प पण किंवा मार्गदर्शनही घेतलं तरी काही वावगं नाही. आणि आपल्याला आता लक्षात येतं की टीनेजमध्ये सुसायडल टेंडन्सी किंवा सुसायडल अटेम्प्ट खूप वाढलेले आहेत. सो त्याचं हेच एक कारण आहे. तर हे आपल्याला समजत नाही की आपल्या मुलाच्या मनामध्ये काय चालू आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे संवाद असणं, की मुलांसाठी तुमचा संवाद जो आहे तो अत्यंत गरजेचा आहे. आणि तो अगदी म्हणजे वन साइडेड नको, सूचनांच्या तऱ्हेने तो नको, तर टू वे पाहिजे कम्युनिकेशन नेहमी. आणि त्यामध्ये मला असं वाटतं की ते एक संयमाचं बोलणं जर असेल ना, तर मुलं तुमच्या समोर ओपन अप होतात. त्यांच्या मनामधलं जे काही नैराश्य असेल किंवा दुःख असेल किंवा स्ट्रेस असतील, ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकतात, बोलतात. तेवढा मोकळीक तुमच्या नात्यामध्ये असली पाहिजे आणि ती तुम्ही दिली तर मुलं नक्कीच ओपन अप तुमच्या समोर होतात. आणि हे जर तुम्ही करू शकला तर योग्य ती मदत आणि आधार आपण नक्कीच मुलांना देऊ शकतो. मला असं वाटतं मुलं मोठं होण्यासाठी फक्त गुण नाही तर चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि मानसिक स्वास्थ्य हे खूप महत्वाचं असतं. आणि त्यामुळे आजच्या काळातला सर्वात मोठा पालकधर्म काय आहे, तर मुलांना ऐका, समजा आणि त्यांच्यासोबत उभं राहा.
0: कुटुंबाचं प्रेम हे सर्वात सुंदर, वास्तविक आणि बिनशर्त असायला हवं. ते जर तुमच्याकडे असेल तर तुमची मानसिक शक्ती आपोआप वाढते. श्रोते हो, कुटुंब व्यवस्था बळकट असेल तर सामाजिक स्वास्थ्य उत्तम राहतं. त्याचा चांगला परिणाम देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिरतेवरही होतो. कोणतंही कुटुंब कुठल्याही कारणाने तुटू नये, कुटुंबात विसंवाद होऊ नये. तरुणांना कुटुंबाचं महत्व समजावं. चांगल्या वाईट वेळी प्रियजनांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आणि वृद्धांच्या पाठीशी उभं राहावं हाच आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा करण्याचा उद्देश. आजच्या तरुण पिढीलाही कुटुंब संस्थेबद्दल

0: बद्दल, घरातल्या नात्यांबद्दल काय वाटतं याविषयी आम्ही त्यांना जेव्हा बोलतं केलं, त्यावेळी आपल्या कुटुंबातल्या अनुभवाबद्दल सांगताना एम ए फर्स्ट इयरची विद्यार्थिनी रसिका जोशी म्हणाली,
1: दिवसभर तर प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त असतो, पण जेवताना निदान सगळे एकत्र बसतात आणि मनमोकळ्या गप्पा होतात. दिवसातल्या छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या जातात, त्यामुळे संवाद वाढतो आणि एकमेकांना समजून घेणं सोपं होतं. आई बाबांशी बॉन्डिंग वाढतं. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो तेव्हा कधी अभ्यासाबद्दल बोलतो, कधी कामाबद्दल चर्चा होते, नाहीतर नुसती मजा मस्ती होते. पण यामुळे घरातला संवाद वाढतो, ताण कमी होतो, जवळीक टिकून राहते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होतं.
0: कुटुंबा व्यतिरिक्त आजूबाजूच्या इतर व्यक्तींशी कसा संवाद साधता येतो असं विचारलं तेव्हा 11वीत असणारी जान्हवी हत्तेकर हिने सांगितलं,
2: बऱ्याचदा आपण जवळच्या लोकांशी सुद्धा मेसेजवर किंवा फोनवर बोलतो, पण जर त्याऐवजी जर आपण त्याच्याशी जर प्रत्यक्ष भेटून बोललो तर त्यांना सुद्धा जास्त बरं वाटतं आणि एकमेकांमधला संवाद वाढतो. तसंच आपल्या घराजवळ दुकान असतं पण आपण मोबाईलवरून ऑनलाईन वस्तू मागवतो, म्हणजे आजकाल ऑनलाईनचं फायदा जास्त आहे लोकांमध्ये. पण त्यापेक्षा जर एखाद्या जवळच्या दुकानात जाऊन आपण प्रत्यक्षपणे तिथं वस्तू विकत घेतली तर फक्त वस्तू विकत नाही घेत आहे तर आपण त्या दुकानदाराशी चार गोष्टी बोलू शकतो, म्हणजे जसं की नमस्कार, सगळं ठीक आहे ना, मग कसं काय चालू आहे सगळं, असं एवढं संभाषण होतं. त्यामुळे संवाद अजून वाढतो आणि प्रत्येकाशी आपला नात तो घट्ट होतो. अशा जर आपण म्हणजे काही छोट्या मोठ्या गोष्टी जर केल्यात तर मोबाईलमुळे जे अंतर वाढलं एकमेकांमधलं तर ते कमी होण्यास मदत होऊ शकते.
0: कुटुंबातल्या सदस्यांमधलं नातं जपायचं असेल तर कसा संवाद झाला पाहिजे याविषयी आयुष जाधव हा 11वीतला मुलगा म्हणतोय,
3: आमच्या घरी एक गोष्ट अजून आहे, आम्ही शक्यतो रोज एकत्र जेवण करतो आणि खरं सांगायचं तर त्यावेळेला सगळ्यात जास्त गप्पा होतात आणि फोडणीचा वास आला की आपोआप स्वयंपाकघरात जाऊन विचारतो की आई आज काय बनवलंस, मग ती पण लगेच काम सांगते, जरा मेथी निवड, कोथिंबीर काप, पाणी भर, आणि हे सगळं करतानाच आपोआप असे गप्पा सुरू असतात. मग भाजी तयार झाली की आधी तिचा वास घेऊन मग आईला सांगायचं आज भाजी मस्त झाली आहे, ते ऐकून तिलाही बरं वाटतं. आणि एक गोष्ट लक्षात येते की जेवताना मोबाईल पेक्षा समोरची माणसं जास्त महत्वाची वाटतात आणि मला वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळेच घरातला संवाद टिकून राहतो आणि माणसं जवळ राहतात आणि नाते अजून घट्ट होते.
0: प्रज्ञा चाबुकस्वार या 12वी झालेल्या विद्यार्थिनीला आम्ही विचारलं की तू तुझ्या घरातल्यांशी कसा संवाद साधते तेव्हा ती म्हणाली,
4: माझ्या आई बाबांशी मी जर एखादी समस्या आली, म्हणजे माझ्या अभ्यासाशी असो किंवा दैनंदिन जीवनाशी निगडीत कुठलीही समस्या असो, ती माझ्या आई बाबांबरोबर मी शेअर करते. मग त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी आमच्यामध्ये एक संवाद होतो. चर्चेच्या माध्यमातून आम्ही त्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो. संवाद हाच महत्वाचा आधार आहे आमच्या कुटुंबाचा. भावाशी कधी वादविवाद होतात, कधी आपुलकीने संवाद साधला जातो. तो माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे अभ्यासाशी निगडीत असलेले कुठलाही प्रश्न तो मला विचारत असतो आणि मी देखील त्याला त्याचे उत्तर देते. एकत्र जेवण करण्याच्या सवयीमुळे आमच्यातील नातं अधिक घट्ट झालं. टीव्ही मोबाईल यापासून लांब राहून आम्ही परस्पर संवादावर भर दिल्यामुळे एकमेकांवर विश्वास निर्माण होण्यास मदत झाली.
0: मुलांसोबत कुटुंबातल्या सदस्यांनी वेळ घालवणं किती महत्वाचं आहे याविषयी सांगताना प्राध्यापक डॉक्टर नागेश अंकुश म्हणतात,
5: कुटुंबातल्या व्यक्तींनी मुलांसाठी दिलेला वेळ आणि त्यांच्याशी साधलेला संवाद हा कुटुंबातला एकोपा टिकवण्यासाठी तर अतिशय गरजेचा आहेच. परंतु अलीकडच्या स्क्रीनच्या आणि या सगळ्या समाज माध्यमांच्या गदारोळामध्ये हा संवाद खूपच महत्वाचा आहे. आई वडील असेल, आजी आजोबा असतील किंवा घरातल्या प्रत्येकानं दररोज थोडा वेळ मुलांसाठी घालवला तर मुलांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि त्यांचं भावनिक नातं, त्यांचा भावनिक विकास अधिक चांगला व्हायला मदत होऊ शकेल. मोबाईल आणि स्क्रीनपेक्षा माणसाचा जो सहवास आहे तो मुलांसाठी अधिक उपयुक्त असतो हे खरं म्हणजे मुलांना कळत नाही. मुलांना स्क्रीन, मोबाईल, टीव्ही हा सगळा भाग आपल्या भावजीवनाचा वाढतो, परंतु माणसांचा जो सहवास आहे तो मुलांसाठी जास्त गरजेचा आहे. त्यातनं मुलांवर चांगले संस्कार घडतात हे आपण पिढ्याने

0: पिढ्या पाहत आलेलो आहोत आणि मुलं आपल्या भावना, आपला आनंद, आपली भीती आणि आपल्या अडचणी तेव्हा सहजपणे घरच्यांना बोलू शकतात की जेव्हा त्यांच्यातला संवाद सातत्यानं होत राहील आणि त्यातूनच मग एकत्रित कुटुंबामधनं चांगला संस्कारक्षम आणि सुदृढ असा समाज निर्माण होतो, तेव्हा त्याची सुरुवात कुटुंबातल्या संवादापासून होते असं मला वाटतं.
1: श्रोते हो, म्हणतात ना कुटुंब ही केवळ नाती नाहीत तर ती विश्वास, सुरक्षितता आणि प्रेमाची भावना आहे, आपल्या संस्कृतीची आणि मूल्यांची आधारशिला आहे. प्रत्येक मुलाला हक्क आहे समजून घेणाऱ्या घराचा, प्रेमळ संवादाचा आणि आनंदी बालपणाचा. या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त आपल्या माणसांसाठी थोडा वेळ नक्की द्या, कारण मजबूत कुटुंबच घडवतं मजबूत समाज. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे आत्ताच आपण ऐकलं. लेखन आणि निवेदन मदालसा कानडे. सहभाग होता वैजयंती नांदगावकर, विष्णू खंडके, स्मिता नामदे, श्रेय जोशी, डॉक्टर वर्षा मोताळे, रसिका जोशी, जान्हवी हत्तेकर, आयुष जाधव, प्रज्ञा चाबुकस्वार आणि डॉक्टर नागेश अंकुश. सादरकर्ते सुजित बनसोडे. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित रूपक जपूया सुमने कुटुंब सौख्य दरवळे हे आत्ताच आपण ऐकलं. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे
2: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रानं हा कार्यक्रम सहक्षेपित केला. श्रोतेहो, सकाळचे 9 असलेत. आता कार्यक्रम ऐकणार आहोत रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. आज यामध्ये मराठी चित्रपट संगीत थोड्याच वेळात.
3: कमी वेळात जास्त नफा,
4: बस एका क्लिकवर कमाले.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
2: श्रोते हो, कार्यक्रमाला सुरुवात करूयात आशा भोसले यांच्या स्वरानं. नाव मोठं लक्षण खोटं चित्रपटासाठी हे आहेत गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीतकार अनिल अरुण.

नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत होतं अनिल अरुण यांचं.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर।
2: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर। जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते। जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते। त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे। अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आवाहन करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा। सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी। तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे। प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी। चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो। जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशा

0: देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, लक्षात असू द्या, याच विषयाला धरून लोकजागर कार्यक्रमात आज सकाळी 9:30 आपण ऐकणार आहोत भारतीय जनगणना 2027 प्रक्रिया आणि नियोजनाविषयी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका लोकजागर कार्यक्रम आज 9:30. योच नवरा पाहिजे चित्रपटासाठी गीत ऐकणार आहोत महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या युगल स्वरातलं दादा कोंडके यांचं. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं दादा कोंडके यांचं गीत योच नवरा पाहिजे चित्रपटासाठी गायलं होतं महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांनी.

रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आज आपण आनंद घेतो आहोत मराठी चित्रपट संगीताचा. पांडू हवलदार चित्रपटासाठी पुन्हा एकदा राम लक्ष्मण यांचं गीत आणि यांचं संगीत आणि दादा कोंडके यांचं हे गीत आणि आता हा स्वर जयवंत कुलकर्णी यांचा आहे. सहस्वर उषा मंगेशकर.

0: पांडू हवलदार चित्रपटासाठी उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत आणि राम लक्ष्मण यांचं संगीत श्रोतेहो आपण ऐकलं.
1: श्रोतेहो, यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व, शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकतो जगभरात अगदी कुठेही.
2: आजच्या डिजिटल युगामध्ये आकाशवाणी सोबत राहणं झालंय अगदी सोपं. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आता आपण आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
3: आपल्याला फक्त इतकंच करायचंय, आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊन न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करायचे.
2: ऍप ओपन केल्यानंतर हिरव्या रंगाच्या रेडिओ आयकॉनवर क्लिक करायचं. बस, त्यानंतर देशभरातल्या 100 पेक्षा जास्त रेडिओ चॅनल्सच्या कार्यक्रमांचा आपण सहज आनंद घेऊ शकता.
3: मग वाट कसली पाहताय, लगेचच आपल्या मोबाईलवर न्यूज ऑन AIR हे ऍप डाउनलोड करा आणि जगभरात कुठेही आकाश

0: आकाशवाणी सोबत कनेक्ट रहा.
1: आकाशवाणी आता सगळीकडे आपल्या सोबत.
2: उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचं आणखीन एक गीत अंधळा मारतो डोळा या चित्रपटातलं.

समवेत मुख्य स्वर होते जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचे. प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं दादा कोणके यांचं हे गीत. आणि आता अली अंगावर चित्रपटासाठी पुन्हा एकदा उषा मंगेशकर यांचा हा स्वर आहे. गीतकार संगीतकार तीच जोडी, अर्थात दादा कोणके आणि राम लक्ष्मण.

अली अंगावर या चित्रपटासाठी उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आजचा रुपेरी गाणी सोनेरी आठवणी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 9:25 झाली आहेत. ऐकणार आहोत काही निवेदनं.

उत्कृष्ट कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.

90 वर्ष निरंतर सेवेची, 90 वर्ष गौरवशाली परंपरेची, आकाशवाणीचं आणि श्रोत्यांचं पिढ्यान पिढ्यांचं नातं. होय, आपली आकाशवाणी आता 90 वर्षांची झाली आहे. या निमित्तानं आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र आपल्यासाठी घेऊन येत आहे दोन भागांचा विशेष फोन गाणी फोन इन कार्यक्रम. आकाशवाणीची 90 वर्ष म्हणजेच आकाशवाणी @90.

विशेष फोन गाणी कार्यक्रमात आपण बोलूयात तुमच्या आणि आकाशवाणीच्या नात्याविषयी, आपल्या आकाशवाणीबद्दलच्या गोड आठवणींविषयी. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचं प्रसारण होईल शुक्रवारी दिनांक 15 मे रोजी सकाळी

0: शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
1: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा

0: शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर,
0: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहितीपूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
1: आमचं शेत आमचा परिसर।
0: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा।
1: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग, आकाशवाणी, फोन 242 76 20 आणि 242 32।

शंभर अंश एक मेगाहर्ट्झ एफएम बँड सह न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून श्रोतेहो जगभरातून आपण ऐकता आहात आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र. आता सकाळचे 9:30 वाजतायत. ऐकणार आहोत कार्यक्रम लोकजागरण.

0: श्रोतहो, आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपण आता ऐकणार आहोत भारतीय जनगणना 2027ची प्रक्रिया आणि नियोजनाविषयी. अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
1: श्रोतहो नमस्कार. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासह आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सध्या जनगणनेची जी प्रक्रिया चालू आहे, जनगणना 2027 जी काही जे टप्पे आहेत, लोकसहभागाची जी काही प्रक्रिया आहे ती चालू आहे आणि लोकशाहीमध्ये लोकगणनेला फार महत्व असतं. तर आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा ही जी काही जनगणना आहे तर ती चालू आहे. ही कशा पद्धतीनं जनगणना राबवली जाणार आहे, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा सहभाग असणार आहे, कशा पद्धतीने त्याचे टप्पे असतील, किंवा जो काही प्रगणक आहे तो आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला काय विचारेल किंवा काय प्रश्न असतील, आपल्या काय शंका असतील, या सर्व गोष्टीवरती आज आपण बोलणार आहोत. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय यशवंत डांगे साहेब आलेले. तर डांगे साहेब, आपलं मुलाखतीत मनपूर्वक स्वागत.
2: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की ही जी काही जनगणना आहे तर ती कशा पद्धतीनं आहे, त्याची प्राथमिक माहिती काय सांगता येईल.
2: आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारताच्या इतिहासातली 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना होत आहे. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीची अशी ही जनगणना आहे. ही जनगणना सर्वसाधारणपणे 2021 होणे अपेक्षित होती.
1: बरोबर.
2: परंतु कोविडच्या 19 पार्श्वभूमीवरती ही जनगणना आता 2026 होत आहे. जनगणनेविषयी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही दर 10 ही जनगणना होत असते.
1: बरोबर.
2: त्यातलीच ही 16वी जनगणना आता येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे.
1: आता ही जी जनगणना आहे जी वर्षानुवर्ष आपल्याकडे होत आली, त्याच्यात आत्ता 2027 जी जनगणना होती आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल जनगणना. तुम्ही आता जर सांगितलं त्याचे टप्पे कशा पद्धतीने असणार आहेत.
2: या टप्प्यामध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक तर आहे ती घर यादी तयार करणे आणि दुसरी आहे ती प्रत्यक्ष जनगणना करणे. आता घर यादी असं काम हे सुरू झालेलं आहे. यामध्ये 16 पासून ते 14 जूनपर्यंत घर यादीचं काम होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ते 27 जनगणनेचं काम प्रत्यक्षात होणार आहे.
1: आता आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे सगळं यंत्रणा जी आहे ती राबवली जाते, तर कशा पद्धतीनं आपली तयारी केलेली आहे महानगरपालिकेने.
2: सर्वसाधारणपणे 2011 लोकसंख्येनुसार या शहराची लोकसंख्या 320,000 इतकी होती. हे एका महाराष्ट्रातील मोठ्या क्षेत्रफळ असणाऱ्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे.
1: बरोबर.
2: या ठिकाणी असणारी ड वर्ग महानगरपालिका आहे आणि

0: या शहरामध्ये आपण जवळजवळ 688 इतके ब्लॉक्स, ज्याला म्हणतो आपण जनगणनेचे ब्लॉक भाग ज्याला म्हणतो, ते केलेले आहेत. त्या प्रत्येक जनगणनेच्या ब्लॉकसाठी एक एन्युमरेटर, ज्याला आपण मराठीमध्ये प्रगणक असे म्हणतो, ते प्रगणक आपण 688 नेमलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावरती पर्यवेक्षण करण्यासाठी जवळजवळ आपण 111 पर्यवेक्षक देखील नेमलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महापालिकेचा वर्ग 3 स्टाफ आहे. त्याचबरोबर या शहरातील जे प्राथमिक विद्यालय आहेत, माध्यमिक विद्यालय आहेत, या सर्व विद्यालयांचा जो शिक्षक वर्ग आहे, यांची नेमणूक केलेली आहे. यांची नेमणूक केल्यानंतर आमच्याकडे मास्टर ट्रेनर आहेत. ते मास्टर ट्रेनरने फील्ड ट्रेनरला ट्रेनिंग दिलं, ते फील्ड ट्रेनरने या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना 3-3 हे ट्रेनिंग दिलं. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष जागेवरती किंवा फील्डवरती जाऊन देखील त्यांना आपण प्रशिक्षण दिलेले आहे. 3 एक असं सखोल पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यांची तयारी झालेली आहे.
1: बरोबर. खरं तर मोठी वर्कफोर्स जी आहे ती आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या जनगणनेसाठी लावण्यात आलेली आहे. आता तुम्ही सेल्फ इन्युमरेशनचा, स्वगणनेचा उल्लेख केला, तर स्वगणना ही 15 मेपर्यंत होणार आहे आणि पुढची जी आहे तर ती प्रगणक आपल्या घरोघरी येऊन त्याची माहिती घेणार आहे. तर ही जी स्वगणना आहे किंवा पुढं 16 मे ते 14 जूनपर्यंतचा जो काही टप्पा आहे तो कशा पद्धतीनं राबवला जाणार, त्याच्यात काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे?
0: 1 मे ते 15 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत सध्याचं युग हे स्मार्टफोनचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्मार्टफोन आहे. त्यामुळे जे ही जनगणना होते त्या जनगणनेमध्ये एक आपल्याला अशी सुविधा दिलेली आहे की स्वगणना आपण करू शकतो, ज्याला आपण सेल्फ इन्युमरेशन इंग्रजीमध्ये म्हणतात. ही स्वगणना करण्याचं काम अतिशय सोपे आहेत. आपण सर्वजण टेक्नोसॉव्य आहेत, अतिशय सोपे सोपे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. तर ते आपण SE.census नावाचं एक पोर्टल या जनगणनेसाठी तयार केलेलं आहे. त्या पोर्टलवर आपण गुगलवरती गेलो किंवा क्रोमवरती गेलो किंवा अन्य कोणत्याही ब्राउझरवर गेलो, SE.census टाईप झालं तर ते आपल्याला वेबसाईट ओपन होते. आणि आपण दैनंदिन व्यवहारामध्ये, जीवनामध्ये अनेक वेळा अशा पद्धतीनं फॉर्म वगैरे भरत असतो.
1: बरोबर.
0: तर अतिशय सोप्या पद्धतीचे आहे, म्हणजे त्यासाठी खास प्रशिक्षण वगैरे किंवा काही शिकवावं लागेल असे काही नाही. आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या पद्धतीनं मोबाईल आपला स्मार्टफोन हाताळतो त्या पद्धतीनं ही स्वगणना करता येऊ शकते.
1: त्याच्यामध्ये भाषेची निवड पण करता येईल.
0: हा, भाषेची निवड आहे. त्यानंतर म्हणजे आपलं राज्य निवडावं लागतं. मग त्यानंतर आपण ते OTP येतो, तो OTP ठेवायचा आपल्याकडे. परत कुटुंब प्रमुखाचे नाव आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP टाकायचा आहे, ते लॉग इन करता येईल. त्यानंतर भाषा निवडायची आहे. भाषा अनेक भाषा, आपल्या मराठी भाषेचा त्यामध्ये पर्याय आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे. त्यानंतर आपलं जे पत्ता आहे, जिल्हा आहे, अहिल्यानगर त्या ठिकाणी येतं. मग आपल्या अहिल्यानगरचा आपण पिनकोड टाकायचा. त्यानंतर मग ते मॅप, आपलं जो घर आहे त्यावरती ते मॅप दाखवायचा आहे आणि तो अचूक स्थान आपण मार्क करायचा आहे. आणि त्यानंतर मग तो सबमिट होतो. मग तो दिलेला SE ID, म्हणजे ज्याला सेल्फ एन्युमरेशन एक आय डी तयार होतो, तो एच पासून सुरुवात झालेला असतो आणि सर्वसाधारणपणे डिजिटल कोड असतो, तो जपून ठेवा. तो आपल्याला इमिजिएट SMS द्वारे येतो, शॉर्ट मेसेज सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो मोबाईलमध्ये. आणि आपण जो ईमेल आहे त्यावरती देखील येतो, तो फक्त आपण जतन करून ठेवायचा आहे. म्हणजे या सेल्फ एन्युमरेशनमध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जसं स्मार्टफोनचा वापर करतो तशा पद्धतीने सेल्फ एन्युमरेशन करता येते. आणि हा सेल्फ एन्युमरेशन केल्यानंतर उद्या पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी ऍक्च्युली घराची यादी बनवण्याकरता प्रगणक आपल्या घरामध्ये पर्यंत येतात,
1: बरोबर,
0: तर त्यांना तो कोड दिला तरी आपलं घर आणि ते ऑलरेडी मॅप झालेलं असतं. आणि मग त्यानंतरच्या ते दुसऱ्या टप्प्यातले जे प्रश्न आहेत घरी यादी तयार करत असतानाचे, तर ते प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत होणार आहे.
1: बरोबर. खरं तर श्रोतेव, फार सोप्या शब्दामध्ये डांगे साहेबांनी आपल्याला सांगितलं की SE.census.gov.in हे जे पोर्टल आहे ते आपण स्वतः ब्राउझरमध्ये ओपन करून हे सगळं जे आहे, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या भरू शकतो आणि सहजपणे भरू शकतो. आपल्या मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याही भाषेमध्ये आपल्याला भरता येतं. डांगे साहेब, बऱ्याचशा नागरिकांच्या मनामध्ये एक शंका असते की

0: जी आपण माहिती देतोय तर त्याची गोपनीयता कशा पद्धतीने राहील, किंवा उद्या कोणी आरटीआय टाकला किंवा कोर्टामध्ये काही प्रकरण गेलं तर ही माहिती उघड होईल का? तर ह्याच्याबद्दलच्या ज्या काही शंका आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल?
1: 100% ही माहिती ही गोपनीय ठेवण्यात येणार आहे. जनगणना अधिनियम जो आहे 1948 त्यानुसार ही माहिती आहे संपूर्णपणे सुरक्षित तर आहे, त्याचबरोबर गोपनीय आहे आणि ती कोणत्याही स्वरूपामध्ये कशाही पद्धतीनं ते कोणालाही शेअर केली जाणार नाही. आणि त्यामुळं याविषयी जी काही समजा लोकांच्या मनात शंका कुशंका असतील तर अहिल्यानगर शहराकरता मी स्वतः समजा आयुक्त महापालिका आहेत, आपल्या शहरातील इतर भागाकरता जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी साहेब पंकज आशिया साहेब देखील मुख्य जनगणना अधिकारी आहेत, त्यांच्याकडे आपण काही आपल्याला वाटलेलं काही अडचणी तरी आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता, किंवा आपल्या ठिकाणी आपले चार्ज ऑफिसर असतात त्या त्या ठिकाणचे तर त्यांच्याशी देखील आपण संपर्क करू शकता.
0: आता ही जी काही स्वगणना आहे किंवा जनगणनेची जे काही वेगळे विषय आहेत ह्याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीनं आपली महानगरपालिका प्रयत्न करते, तर कोणकोणते असे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत जे आता सध्या राबवले जात आहेत की जेणेकरून लोकांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती जावी?
1: स्वगणनेच्या बाबतीमध्ये 1 एप्रिल ते 15 मे ची मुदत आहे. ही स्वजनगणना म्हणजे ज्यावेळी आपण सुरुवात होत होती त्यावेळी या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री असतील, या लोकप्रतिनिधी असतील, माननीय जिल्हाधिकारी असतील, या सर्वांचे व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित केले, त्याचबरोबर आपण वेगवेगळे शॉर्ट मेसेजेस आपण नागरिकांना मोबाईलवरती देखील आपण दिले, त्याचबरोबर आपण जिथं जिथं शहरातील होर्डिंग्ज आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण जनगणनेच्या बाबतीमध्ये माहिती प्रसारित करण्याचा आपण प्रयत्न केला. अमूल बागुल सारखे जे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत जे लोकांशी कनेक्ट आहेत अशांना सुद्धा आपण यामध्ये नेमणूक करून त्याचनुसार सुद्धा जनजागृतीचं आपण काम केलं. महापालिकेचे जे सोशल मीडियाचे जे पेज आहेत अहिल्यानगर महानगरपालिका इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा ट्विटरवरती या माध्यमातून आपण प्रचार प्रसार केला. जवळजवळ महापालिकेच्या पेजला 20 ते 25 हजार फॉलोअर आहेत, त्यामुळे ते शहरातल्या नागरिकांपर्यंत जाण्यामध्ये निश्चितपणे उपयोग झाला. आणि अजूनही शासनामार्फत जे टीव्ही चॅनल्स आहेत त्याच्या माध्यमातून ही जनगणनाचं प्रचार प्रसाराचं काम होतोय.
0: नक्कीच जे काही वेगळे शासकीय उपक्रम असतात त्याच्यामध्ये आपली महानगरपालिका वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम करत असते, यासोबतच आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा आपण मुलाखत स्वरूपात ती आपल्या जिल्ह्याच्या आणि शहराच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या अहिल्यानगर शहरातील जे काही नागरिक आहेत त्यांना जनगणनेविषयी आपण काय आवाहन कराल?
1: माझं अहिल्यानगर शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे आणि आव्हान आहे की येत्या 16 मे ते 14 जून पर्यंत घर यादीचं काम होणार आहे. जे महापालिकेमार्फत प्रगणक नेमलेले आहेत, पर्यवेक्षक नेमलेले आहेत, यांना आम्ही एक कच्चा नकाशा काढून दिलेला आहे. ते प्रगणक आपल्या घर परिसरात येतील, त्यावेळी ते संपूर्ण एक नकाशा काढतील, त्यानंतर आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घराच्या संदर्भात घर यादी बनवण्याचं काम असल्यामुळे घराच्या संदर्भामध्ये काही प्रश्न त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. जवळजवळ 33 इतके प्रश्न आहेत आणि अतिशय सोपे प्रश्न आहेत. आपल्या घराला क्रमांक देतील त्या ब्लॉकमधला, त्यानंतर बाबा घराचं तुमचं घर आहे त्याचं मटेरियल कुठलं आहे, म्हणजे तुमचे फरशी काय आहे, तुमच्या भिंती कशाचे आहे, तुमचं छप्पर कशाचं आहे, असे सोपे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. कुटुंब प्रमुखाचं नाव आहे, मेंबर किती, घरामध्ये सदस्य किती आहेत, जोडपे किती आहेत, म्हणजे विवाहित लोक घरामध्ये किती आहेत, त्यानंतर घराला ज्या भौतिक सुविधा आहेत, घरामध्ये लाईटची व्यवस्था कशी आहे, आपल्या घरामध्ये पाणी कसं येतं, आपल्या पाण्याची काय व्यवस्था आहे, घरातलं जे सांडपाणी आहे त्याचं काय आहे, म्हणजे सांडपाण्यासाठी काय वाहून नेण्यासाठी महापालिकेची काय व्यवस्था आहे का, किंवा आपण काही शोषखड्डा केलेला आहे का, त्याचबरोबर आपल्याकडे शौचालयाची व्यवस्था आहे का, असे जवळजवळ 33 प्रश्न आहेत. तर हे 33 प्रश्न ते येणारा जो प्रगणक आहे तर तो प्रगणक आपल्याला विचाराल आणि त्या प्रश्नाला आपण योग्य पद्धतीनं उत्तरं द्यावीत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे आज आकाशवाणीवर मुलाखत देतोय त्वरित त्यामध्ये तो देखील प्रश्न

0: की आपण रेडिओ आपल्या घरामध्ये आहे का, दूरचित्रवाणी आहे का, लॅपटॉप आहे का, इंटरनेट आहे का, स्मार्टफोन आहे का, त्याचबरोबर आपल्या घरातली वाहतुकीची साधनं काय आहेत, बाबा सायकल आहे का, स्कूटर आहे किंवा मोपेड आहे, कार, जीप, व्हॅन आहे, अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. हे 33 प्रश्न आहेत. आमचे प्रगणक आपल्या घरी येतील, ते त्या घरी यादीला आपल्या घराचा क्रमांक देतील आणि ह्या 33 प्रश्न आपल्याला विचारतील. या 33 प्रश्नाचे आपण सकारात्मक पद्धतीनं उत्तरं द्यावीत, त्यांना सहकार्य करावं असं मी सर्व नागरिकांना आव्हान करतो. ही घर यादी झाल्यानंतर मग पुढच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष जनगणनेचं काम त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या सहकार्य करावं आणि जनगणनेचा मधून जो डेटा तयार होतो ते पुढचं जे नियोजन आहे, धोरणं ठरवायची आहेत, त्याला जो डेटा लागतो तर हाच डेटा आधारभूत असतो आणि या आधारभूत डेट्यावरून पुढचं नियोजनाची धोरणं या शहराची, या जिल्ह्याची, या राज्याची, या देशाची ठरली जातात. त्यामुळे नागरिकांनी एक सकारात्मकतेने या सर्व गोष्टीकडे पाहिलं पाहिजे आणि या सर्व उपक्रमाला सहकार्य केलं पाहिजे.
1: नक्कीच श्रोते हो, खरं तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपलं हे एक छोटंसं योगदान देणं आवश्यक आहे आणि यावर्षीची ही जी काही जनगणना आहे ती विशेष यासाठी आहे की डिजिटल सर्वेक्षण किंवा मोबाईल ॲपचा वापर करून ते आपणही भरू शकतो आणि प्रगणक ज्या येणार आहेत आपल्याकडे ते सुद्धा व्यवस्थित डेटा आपला भरून घेतील, तर त्यांनाही सहकार्य करणं ही एक आपली प्राथमिक जबाबदारी आहे. तर डांगे साहेबांनी खूप सोप्या शब्दामध्ये आपल्याला जनगणना 2027 जी काही प्रक्रिया आहे, त्याचे टप्पे आहेत, त्याची कशा पद्धतीनं माहिती गोळा केली जाणार आहे, त्याच्या गोपनीयतेबद्दल आपल्या शंका आहेत, त्याचं निरसन केलं. तर तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छान अशी मुलाखत आमच्या श्रोत्यांसाठी दिली. अहिल्यानगरच्या नागरिकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे. तर आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद श्रोते.
2: भारतीय जनगणना 2027 प्रक्रिया आणि नियोजनाविषयी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आणि याचबरोबर लोकजागर कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, लोकजागर कार्यक्रमाचं पुनःप्रसारण नक्की ऐका आज रात्री 8:15. हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. आता यानंतर 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम.
3: माधुरी दीक्षित के साथ शाहरुख खान और करिश्मा कपूर थे. फिल्म जबरदस्त हिट हुई और माधुरी दीक्षित ने जीता 4th फिल्म फेयर बेस्ट एक्ट्रेस अवार्ड.

आपण ऐकत होतात मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम. हे आहे 100.1 MHz FM बँडवर आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यासह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपद्वारे लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकत आहात आमचे कार्यक्रम जगभरातून. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत फोन गाणी फोन इन कार्यक्रम.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.

नमस्कार श्रोतेहो नमस्कार. फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या कार्यक्रमात मी वीणा दिघे मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आजचा हा विशेष फोन इन फोन गाणी कार्यक्रम त्याचा पहिला भाग आपण प्रसारित करतो आहोत. विषय अर्थातच आपणा सगळ्यांना माहिती आहे आकाशवाणीची 90 वर्ष अर्थात आकाशवाणी @90. श्रोतेहो, आपल्या सर्वांची जीवाभावाची लाडकी आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण करून आता शतकाकडे वाटचाल करते आहे. असंख्य घरांची आजही आकाशवाणी ही एक सदस्यच आहे. आणि बघा किती सुंदर योगायोग आहे, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे. आणि खरंच आकाशवाणीचा आणि श्रोत्यांचा असा हा एक परिवारच आहे. जसं मी आत्ता म्हणलं, तुमच्या अनेक घरांच्या परिवारातला सदस्य म्हणजे आकाशवाणी, आणि आकाशवाणी परिवाराचे महत्त्वाचे सदस्य म्हणजे श्रोते. हा दुहेरी अनुबंध जुळतच खरंच ही 90 वर्षांची वाटचाल आकाशवाणीनं पूर्ण केलेली आहे. अनेक आयाम आहेत, अनेक गोष्टी आहेत आकाशवाणीबद्दल बोलण्यासारख्या. कारण अहो, 90 वर्षांचा प्रवास काही मिनिटात मांडणं तसं सोपं नाहीच. पण या कार्यक्रमाचा मुख्य उद्देशच हा आहे की आकाशवाणी जी सलग इतकी वर्ष सातत्यानं माध्यमांच्या भाऊगर्दीतही किंवा माध्यमांच्या स्फोटातही स्वतःचं अस्तित्व टिकवून आहे, कारण याला दुसरा जो बंध आहे तो श्रोत्यांच्या प्रेमाचा आहे, त्यांच्या भावनेचा आहे. आणि तोच धागा अधिक बळकट करत आपण या फोन इन कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद साधलेला आहे की त्यांना

0: नेमकं आकाशवाणीबद्दल काय वाटतं, त्यांच्या आयुष्यात आकाशवाणीचं महत्त्व काय आहे किंवा तिचं भूमिका काय आहे, या संदर्भात काही श्रोत्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. आपण सुरुवात करूयात या संवादाच्या प्रवासाला. हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार, फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे, बोला.
1: मी साहेबराव पाटील, शिराळा तालुका जाफराबाद, जिल्हा जालना इथून बोलत आहे.
0: जिल्हा जालना, बर, बोला.
1: आणि अहिल्यानगरच्या

0: जे अहिल्यानगरचे कार्यक्रम आम्ही नियमित ऐकतो बघा. आणि फारच सुंदर कार्यक्रम सादर होता त्याच्यामध्ये.
1: आपण जालना जिल्ह्यातून म्हणजे तुम्ही नक्की जेव्हापासून आपण न्यूज ऑन AIR ॲपवर प्रसारण सुरू झालं तेव्हापासून आपण ऐकता आहात अहिल्यानगर केंद्र. बर, पण आकाशवाणी तर खूप आधीपासून ऐकत असाल ना, म्हणजे आपल्या इथले केंद्र ऐकत असाल, पुणे ऐकत असाल, मुंबई कोणते ऐकायचे लहानपणापासून, म्हणजे कधीपासून रेडिओ ऐकता?
0: मी बरेच दिवस रेडिओ ऐकतो बघा, जवळपास 75-76 पासून मी आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो.
1: बर, बर,
0: 75-76 वर्ष झाली.
1: म्हणजे तुम्ही विविध भारती ऐकत असणार, सिलोन ऐकलेलं असणार आहे केंद्र, हो ना?
0: ऐकलेले
1: आहेत बरोबर. बर, रेडिओ कोणता होता तुमच्याकडे जेव्हा पहिल्यांदा रेडिओ घरात आला?
0: रेडिओ रेडिओ पहिला आमच्याकडे जो मोठा रेडिओ होता फिलिप्स कंपनीचा रेडिओ होता,
1: मोठा होता.
0: आणि त्याच्यातून सनी बाहेर स्पीकर लावलेला होता, सर्व गल्लीत मध्ये बातम्या ते ऐकत होते लोक.
1: अरे बापरे, बर.
0: त्याचे आतमध्ये कार्यक्रम खोलीत ऐकायचे तर खोलीत बी घेतल्यात होत, आणि बाहेर जर आपल्याला स्पीकर बाहेर साऊंड मध्ये इतर लोकांना बातम्या ऐकायला द्यायच्या आम्ही.
1: वा वा वा, म्हणजे जसं टीव्ही नवीन नवीन आले ना, तर जेव्हा एखाद्या समजा आळीतल्या गल्लीतल्या एखाद्या घरातच टीव्ही असायचा आणि मग सगळी लोक तिकडे बघायला यायची, तसं तुमचा रेडिओ तुम्ही इतरांसाठी खुला केला होता की ऐका, हे की नाही? वा,
0: हो तसंच आम्ही करीत होतो बाबा.
1: बर, मग तुम्हाला तर खूप भारी वाटत असेल ना की आपल्याकडे एवढा मोठा रेडिओ आहे.
0: भारी लईच वाटत होत त्या टायमामध्ये, ज्या टायमाला संध्याकाळी 7 बातम्या जे ऐकायचे ना, त्याच्यानंतर लोक जेवण करायला जायचे घरी.
1: अच्छा,
0: हो. आधी बातम्याचा कार्यक्रम ऐकायचा, बातम्यामध्ये काय घडते कुठं काय नाही ते सारे ऐकत होते आम्ही सारे लोक तिथे बसून.
1: बरोबर आहे, म्हणजे जर का अशिक्षित वर्ग खूप होता पेपर वाचणं किंवा तेवढं कमीच होतं तेव्हा, पेपरही वृत्तपत्रांचं आतासारखं एवढे पर्याय नव्हते, त्यामुळे बातम्या म्हणजे आकाशवाणीच, आणि आकाशवाणीच्या बातम्या म्हणजे एकदम खऱ्या, ही जी एक खात्री होती. बर, पाटील साहेब आज गाणं कोणतं ऐकणार आपण?
0: गाणं मला एक असं ऐकायचंय, कुर्बान चित्रपटातलं गाणं ऐकायचंय.
1: चालेल चालेल, नक्की.
0: आणि काही मित्राची नावं सांगायला चालेल काय?
1: घ्या ना घ्या ना, सगळे आकाशवाणीवर प्रेम करणारीच मंडळी आहेत ना ही सगळी.
0: हो, आणि सर्वप्रथम ताई तुम्ही या गाण्याचा आनंद घेऊ शकता, आणि दुसरे माझे मित्र संजय वाघ, विजय बाळेश, अन्नदाते सर, आणि अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ, आणि भरपूर असे माझे मित्र. आता एवढे सर्वांचे नाव मी घेऊ शकत नाही, पण साऱ्या मित्रांसोबत हे गाणं ऐकायला आवडेल.
1: नक्की नक्की, धन्यवाद धन्यवाद. आज तुम्ही आपल्या आकाशवाणी बद्दलच्या सुंदर जुन्या आठवणी आम्हाला सांगितल्या त्याबद्दल, आणि असंच प्रेम करत राहा, आकाशवाणी ऐकत राहा. धन्यवाद
0: धन्यवाद धन्यवाद.

0: श्रोते हो, आता जे श्रोते आपल्याशी बोलले तर बातम्यांचा उल्लेख त्यांच्या बोलण्यात आला आणि खरंच आहे, विश्वासार्ह बातम्या हे तर आकाशवाणीचं एक खास खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे माहितीच्या भडीमारात योग्य आणि अचूक सांगणारी फक्त आणि फक्त आकाशवाणीच. बघूयात यानंतरचे श्रोते आपल्याशी कोणत्या आठवणी शेअर करतायत. हॅलो.
1: हॅलो,
0: नमस्कार. फोन गाणी कार्यक्रमात स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार, मी अनिल ठिकळे बोलतोय अहिल्यानगरून.
0: नमस्कार, स्वागत आहे, बोला.
1: आकाशवाणी आहेत 90 बद्दल आपण आता रेकॉर्डिंग करत आहोत.
0: हो,
1: तर 90 ह्याच्यामध्ये 60 इयर्स म्हणजे 60 वर्ष आम्ही साक्षीदार आहोत आकाशवाणीचे.
0: बर.
1: आणि नगर आकाशवाणीचे 35 वर्षापासून साक्षीदार आहोत. जशी नगर आकाशवाणीची सुरुवात झाली नगरमध्ये तेव्हापासून. आणि आकाशवाणीचे केंद्र खूप कमी होते सुरुवातीला. मला आठवत 1977 साली 1970 साली आमच्या वडिलांनी फिलिप्स प्रिन्स डिलक्स नावाचा एक रेडिओ घेतला होता.
0: बर. अच्छा.
1: आणि त्या रेडिओवरती आम्ही मग आकाशवाणी ऐकायचो. तेव्हा केंद्र कसे होते, नागपूर, मुंबई, पुणे, बस असे 4-5 केंद्र होते आकाशवाणी. सकाळी
0: प्रायमरी चॅनल पीसी होते फक्त. प्रायमरी
1: चॅनल आणि खूप कमी कमी त्यांची रेंज, आपण ज्याला हे म्हणतो ना प्रक्षेपण, फार लांबपर्यंत जात नव्हतं. नगरला मीडियम वेव्ह वर आकाशवाणी पुणे ऐकायला मिळायचं. आणि विविध भारती जास्त होते. विविध भारती होतं आकाशवाणी. सिलोन जे होतं ते होतं शॉर्ट वेव्ह वरती. आणि सिलोन वरती बिनाका गीत माला फार जोमाने चालू होती 70 साली.
0: तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, श्रोते आहात. बिनाका गीत
1: आहोत.
0: वा वा वा.
1: अमीन सायनीच्या आवाजामध्ये आणि त्यात जोहर आहे, जोहर जोहर के जवाब असायचे एक.
0: अच्छा.
1: 18 रात्री.
0: अच्छा.
1: दर बुधवारी. आणि 8 ते 9 बिनाका गीत माला ऐकायचो आम्ही.
0: अच्छा. न चुकता ऐकायचंय.
1: न चुकता ऐकायचो दर बुधवारी रात्री 8 ते 9 आम्ही रेडिओला कान लावून बसायचो आणि बिनाका गीत मालाचा आस्वाद घ्यायचो. आणि तेव्हा कसं होतं की त्यावेळेस एक मजली घर होते नगरमध्ये, आम्ही भाऊसाहेब फिरोजियाच्या समोर राहायचो. आणि 8 च्या आत आम्ही जेवण वगैरे उरकून वरती जाऊन आपले अंथरून टाकून आम्ही बिनाका ऐकायचो.
0: अच्छा.
1: म्हणजे त्या आठवणी म्हणजे अशा आहेत त्या परत नाही होणार.
0: जपून ठेवलेल्या आठवणी आहेत ना एकदम अशा मनाच्या कुपीत. खरंच खरंच खरंच.
1: आणि पुणे केंद्र ऐकता ऐकता आम्ही आकाशवाणी नगर केंद्राचे कधी श्रोते झालो आम्हाला समजलं नाही. आकाशवाणी पुणे याचे आम्ही असे श्रोते होतो की बाबूजी जेव्हा गेले 2002 च्या 28 जुलैला तेव्हा पुणे आकाशवाणीने एक बाबूजींबद्दल आठवणींचा एक कार्यक्रम ठेवला होता, म्हणजे फोन गाणी ठेवला होता. त्यावेळेस मी फोन केला होता त्यांना.
0: अच्छा.
1: गाणं सुचवलं होतं, गीत रामायणातलं गाणं होतं ते. तर ते त्यानंतर मग

0: नगराकाशवाणीकडे आम्ही हे झालो आणि नगराकाशन आम्ही सकाळी 5:53 पासून ते रात्री 11:10 पर्यंत नियमितपणे ऐकतो.
1: अरे वा,
0: कधी आमचा रेडिओ आहे हा कधी बंद होत नाही दिवसभर.
1: अरे वा.
0: आणि रेडिओ सारखं माध्यम नाहीये मॅडम जगात, म्हणजे असं एक माध्यम आहे एकमेव. आणि आजचं विशेष म्हणजे काय की आज न्यूज ऑन एअर म्हणा किंवा व्ही रेडिओ म्हणा, याच्याने काय होतं की आपण मोबाईल वरून ऐकू शकतो, कुठे असलो तरी ऐकू शकतो. आता बंधन नाही राहिलं, फोनचं बंधन नाही राहिलं आता.
1: हा, म्हणजे ते युनिट नाही का रेडिओ सेट कॅरी करण्याचं सोबत ठेवण्याचं बंधन नाही झालेलं
0: नाही राहिलं आता. आपण मोबाईल वरती, आम्ही मोबाईल वरून कुठे गावी गेलो, नाशिकला गेलो, यावल्याला गेलो, पुण्याला गेलो, तरी आम्ही मोबाईल वरती आमचा रेडिओ सकाळी 5:53 सुरू होत असतो.
1: पण पूर्वी कसं सायकलला टांगून रेडिओ घेऊन
0: जायचं. अशी वडील नाही येत, पण वडील 70 साली जेव्हा रेडिओ घेतला त्यांनी, तर ते असे बगलेमध्ये रेडिओ घेऊन जायचे वर्षभर. ती एक क्रेज होती त्या काळी. आणि मग ते रेडिओ आम्हाला ऐकायला मिळायचं नाही, ते आल्यानंतर ऐकायला मिळायचं. ते जेव्हा यायचे रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर होते आणि ते जेव्हा यायचे तेव्हा आम्ही रेडिओ ऐकायला, आम्हाला फार अप्रूप वाटायचं ते. पण ते निघाले की त्यांच्यावर रेडिओ जायचं, त्यांच्या करमणुकीचं साधन जेवढं एकच होतं त्यांना त्या काळी.
1: मी असं ऐकलं होतं काही जणांनी सांगितलं की पूर्वी नवरदेवाला हुंड्यात रेडिओ हवा असायचा म्हणे, है ना. ती एक ज्याला म्हणे लक्झरी होती की रेडिओ आहे आपल्याकडे ऐकायला किंवा रेडिओ द्यावा आपल्याला असं नवरदेवांना वाटायचं म्हणे. आणि जे तालेवार असायचे त्यांना मिळायचा पण, आणि मग ते खूप भाव खायचे की बाबा मला हुंड्यात रेडिओ मिळालाय असं. पण काही आठवणी सांगतात काही श्रोते.
0: किंमत 250-300 रुपये खूप होते.
1: हो खरंय,
0: 250-300 रुपयामध्ये महिना बागायचा एखाद्या कुटुंबाचा.
1: खरंय.
0: मग रेडिओ, आम्ही रेडिओ हप्त्याने घेतला होता हे पण सांगायला मला अभिमान वाटतो.
1: हप्त्याने रेडिओ घेतला होता. बरं,
0: हप्त्याने रेडिओ घेतला होता. 250 रुपयाचा रेडिओ होता, तो 30 रुपये महिना मला आठवतो.
1: बरं, खूप एक सुंदर गुंतवणूक होती खर तर रेडिओची घेतली गेली घरामध्ये.
0: साधन नव्हतं दुसरं
1: अनेक नाही, म्हणजे व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये सुद्धा आकाशवाणीचा रेडिओचा खूप मोठा वाटा आहे. जी पिढी घडलेली आहे त्याच्यामध्ये असं वाटतं तुम्हाला.
0: मागची पिढी आणि ही पिढी आणि पुढची पिढी पण काही अंशाने घडतीये. मुलांना सुद्धा, पुढच्या मुला मुलींना, आता तरुण मुला मुलींचं रेडिओचं आकर्षण आहे. आपण युवानीमध्ये ऐकतो रोज संध्याकाळी मुलांच्या मुलाखती.
1: अरे वा, आपण युवावाणी सुद्धा ऐकता याचा आनंद वाटला खरंच.
0: हो, युवावाणी ऐकतो
1: खूप अभ्यासपूर्ण. म्हणजे युवावाणीचे सादरकर्ते जे निवेदक आहेत, उद्घोषक आहेत, ते सुद्धा नव्या पिढीची मुलं सुद्धा खूप अभ्यास, वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातला अभ्यास आहे उलट त्यांचा. मी तर म्हणेन
0: अगदी अगदी युपीएससी एमपीएससीड असतात किंवा अजून कुठल्या याच्यामध्ये काही मुलांनी प्रावीण्य खेळामध्ये घेतले.
1: आणि हे सगळं एकत्रित सादरीकरण फक्त आकाशवाणीच देऊ शकते.
0: अगदी अगदी, इतकी व्हरायटी, विविधता मला नाही कुठे दुसरीकडे दिसते.
1: खरंच आहे, बालमेळापासून उन्हाळे पावसाळेपर्यंत. हो की नाही.
0: आणि खूप सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात आकाशवाणी. म्हणजे तुमचं कळत न कळत तुमचं ज्ञान, तुमचं विज्ञान आणि तुमचं सामान्य ज्ञान हे वाढतात.
1: या गोष्टी
0: फार महत्वाच्या आहेत. रेडिओवरती काय, टीव्हीवरती काय होतं की आपल्याला न्यूज म्हणलं की न्यूज चॅनल लावा, एंटरटेन म्हणलं की हे लावा सिनेमा करता. तसं आकाशवाणीचं नाही, आकाशवाणी सिनेमाची पण माहिती मिळते सोमवारी रात्री किंवा शुक्रवारी रात्री. कलाकारांची माहिती मिळते
1: म्हणजे एकाच छताखाली अंडर वन रूफ. जसं काही दुकानं असतात की इथे या आणि सगळं काही खरेदी करा दीपा, हा तसं आकाशवाणी आहे की एकदा आकाशवाणी चालू केलं तुम्हाला बातम्या पण मिळणार आहेत, तुम्हाला मनोरंजनात्मक गाणी पण आहेत, सगळं काही आहे. हो की नाही, आपलं खूपच छान एवढं प्रेम आहे आकाशवाणीवर सगळ्या कलाकारांवर.
0: म्हणजे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत रेडिओ ऐकण्याबद्दल मी खात्री देऊ शकतो आपल्याला.
1: धन्यवाद तिकडे साहेब, आपण इतके छान मनापासून या भावना व्यक्त केल्यात आकाशवाणी प्रती. आपलं हे प्रेम ऐकून छान वाटलं, अभिमान वाटतो आणि जबाबदारी वाढल्यासारखं सुद्धा वाटतं की लोक एवढं प्रेम करतात.
0: की आकाशवाणीचे आता सध्याचे जे अधिकारी आहेत सुद्धा मटवे साहेब, खूप समावेशक असे त्यांनी कार्यक्रम घेतलेले आहेत. कधी बँकेचे हे असतात मुलाखती असतात, कधी डॉक्टरांच्या मुलाखती असतात, कधी कायदेविषयक मुलाखती असतात, कधी आमचे इंजिनियर्सचे परवा भागवत साहेब आणि आमचे विधाते साहेबांची मुलाखत झाली. असे अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे. माझं सुद्धा आकाशवाणीवरती 2-3 वर्षापूर्वी गीत रामायणाबद्दल असे घडले की रामायणाबद्दल एक भाषण झालं होतं 15 मिनिटाचं. आणि हे जे तुम्ही निवेदक आहात ते तुम्ही खरंच म्हणजे काय देहभान विसरून तुम्ही 8 तास आम्हाला आमचं मनोरंजन करता.
1: धन्यवाद. हॅलो, आपल्या शुभेच्छा.

0: तुमच्याबद्दल आम्ही हे म्हणत नाही, तुमच्या उपकारात आम्ही राहू, तुम्हाला आम्ही धन्यवाद म्हणून आम्ही म्हणणार नाही.
1: ठीक आहे, धन्यवाद अनिलजी. हो हो, कुठलं गाणं आज ऐकावं असं वाटतं बरं आकाशवाणीच्या प्रेमा खातर?
0: महेंद्र कपूर यांनी गायलेलं गदी माडगुळकरांचं एक गाणं बघा, झटकून टाक.
1: वा वा वा,
0: क्या
1: बात आहे, छान सुंदर,
0: एक सुंदर गाणं आहे. त्यांनी ते काम म्हणते काय,
1: खूप सुंदर अर्थपूर्ण तत्व आहे या गाण्यामध्ये. चालेल चालेल, धन्यवाद आपण सहभागी झालात, इतकं छान भावना आपल्या आम्हा सगळ्यांना सांगितल्यात आकाशवाणी प्रती आपल्या असलेल्या.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो, आज कार्यक्रमात गाण्यांपेक्षाही जास्त वेळ आपण आठवणी ऐकण्यासाठी देणार आहोत.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत द्या जेवणात आंबट गोड तिखट खार

0: नंतर सन 1910 पासून
1: हॅलो
2: हॅलो
1: हो नमस्कार
2: आकाशवाणी
1: बरोबर बोला
2: मॅडम अहिल्यानगरहून कराचला भरत बोलत आहे मी
1: स्वागत आहे आपलं कार्यक्रमात
2: धन्यवाद आता अहिल्यानगर आकाशवाणी आकाशवाणी 90 वर्ष पूर्ण झाले
1: आकाशवाणीला
2: अहिल्यानगर आकाशवाणीचं 35व्या वर्षात पदार्पण मला असं म्हणायचं आहे जसं की 100.1 आहे 100.1 अहिल्यानगर आकाशवाणीचे पण 100 वर्ष पूर्ण व्हावेत
1: हो
2: असे शुभेच्छा
1: अरे वा नक्कीच
2: त्यावेळेस त्याचं रूप काय असेल अहिल्यानगर आकाशवाणीचा म्हणजे हाय टेक किती असेल ती मी आपण कल्पना केलेली बरी
1: बरोबर आहे आपली नक्कीच खात्रीच आहे की हायटेक जमान्यामध्ये सुद्धा आपण तेवढेच अद्ययावत देत असू सगळी सेवा आणि आपणही असू तेव्हा
2: टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये येणार असंच मी समजतो
1: बरोबर
2: आता गेली 35 वर्षात किती ऍडव्हान्स झालेली आहे
1: खरंच आहे
2: आणि मी आठवण म्हणून असं सांगतो की जेव्हा एक 92 मध्ये सुरू झाली तेव्हा माझा पहिला फोन होता आकाशवाणीला जाहिरातीचा विचारण्याबद्दल त्यावेळेस म्हणलं सांगण्यात आलं की सध्या सुरू केलेली नाही तेव्हापासून मी आकाशवाणीची

0: पहला नगर आकाश निधी जवळचा लिस्टनर आहे.
1: अच्छा, क्या बात आहे. आणि अहिल्यानगर केंद्रच ऐकलं जातं जास्त करून का इतर केंद्रांचा पण आनंद घेता आपण?
0: हो. आणि की इतर राज्यातून इतर प्रदेशातून पण आपल्याला लिस्टनर पुष्कळ मिळालेलं आहे.
1: बरोबर आहे. ऍप द्वारे आता आपण जगभरात पोहोचतोय.
0: महाराष्ट्र बाहेरचे पण आहेत ऍपवर एन्जॉय करतो.
1: तुम्हाला काय छान वाटतं आकाशवाणीचं, म्हणजे आकाशवाणी ऐकण्यात?
0: हॅलो गीत बहार, आता एक सांगतो मी.
1: म्हणजे मी कुठला कार्यक्रम ऐकतो ऐकता किंवा आवडतो असं मला म्हणायचं नव्हतं. एकंदरीतच आकाशवाणीच्या कार्यक्रमांची जी पद्धत आहे त्याच्यातलं तुम्हाला काय आवडतं?
0: अच्छा मॅम, सकाळी 6 वाजता जेव्हा प्रोग्राम सुरू होतो, दिनांक नगर दिनांक आणि परिसर वगैरे जे असतात ते आपण तयार होता ऐकत असतो ती गोष्ट. म्हणजे दोन्ही काम होतात, असं नाही की रेडिओला घेऊन बसावं, दोन्ही काम होतात. तयार होता आणि वेळ पण करतो, किती वेळ राहिला आणखी आपल्या बाहेर निघायला वगैरे या गोष्टी पण करतात आपण.
1: ओके ठीक आहे भारतजी.
0: आणि
1: कुठलं गाणं
0: आणि लोकल न्यूज पण करतात आपल्या अहिल्य नगर दिनांक जो असतो त्याप्रमाणे.
1: बरोबर आहे. म्हणजे देखील स्थानिक बातमीपत्रापासून ते देशपातळीवरच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींपर्यंतची सगळ्या बातमीपत्रांचा समावेश.
0: आणि दुसरं काय की विज्ञान बद्दल पण पुष्कळ काही गोष्टी करतात. आता जो हॅलो डॉक्टर करतो तर डॉक्टर बद्दल आपले बॉडीचे काही काही प्रॉब्लेम असू शकतात.
1: बरोबर,
0: शक्यता आहे ते पण करतो आपल्याला.
1: ठीक आहे. तुम्ही आज कोणत्या गाण्याचा आनंद घेणार कार्यक्रमात?
0: एक दिन मैं भी गई थी चेहरी बाजार में,

0: श्रोतेहो, आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90, आकाशवाणीच्या या विशेष उपलब्धीविषयी बद्दल संपूर्ण भारतभरात सर्वच आकाशवाणी केंद्रांवर अशा विशेष कार्यक्रमांचं आयोजन सध्या केलं जात आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण ऐकतो आहोत एक विशेष फोन इन फोन गाणी कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकतो आहोत श्रोत्यांकडून त्यांच्या आकाशवाणीबद्दलच्या हृदय आठवणी. बघूयात हे श्रोते काय सांगत आहेत. हॅलो,
1: नमस्कार ताई.
0: नमस्कार, नमस्कार, बोला, स्वागत आहे.
1: मी मुक्ताम इतपतोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी बोलतो ताई.
0: फौजी जी नमस्ते, कसे आहात?
1: खूप छान आहे ताई. आपला विषय
0: हो
1: विविध आकाशवाणी बद्दल बोलायचं आहे.
0: हो नक्कीच, तुमच्याकडे खूप आठवणी असणार आहेत मला कल्पना आहे. आकाशवाणीचे निस्सीम चाहते आहात आपण.
1: एकदम मजेत ताई, आपण कसे आहात?
0: आम्ही मजेत. बरं सांगा, काय आठवणी आहेत गोड आपल्याकडे आकाशवाणीच्या? कधीपासून ऐकता अगदी जरा त्या काळातलं थोडं सांगा आम्हाला.
1: 1980 पासून श्रोता बनलो ताई. म्हणजे एक्सएलबीसी त्या माझे तेव्हाची आठवण आहे की माझे हफ्ते के श्रोता हा कार्यक्रम खूप वेळेस वाजे खूप प्रसारित झालेला आहे.

0: अब तो जो आता है कार्यक्रम होता है कि अपना पूर्ण परिचय लिहून पाठवायचं आणि ते प्रसारित करीत होते
1: हफ्ते की श्रोता. अच्छा अच्छा अच्छा अच्छा बर. हाँ
0: हाँ जेव्हा मी मतलब जेव्हा मी पाठवलं एवढे मला पत्र येत होते ताई की आता काय सांगावं कळत नाही.
1: अच्छा
0: नगर मध्ये मोती बागला होतो पूर्ण अहिल्यानगर मध्ये झालेली आहे मेकॅनिझम पंचम मध्ये. तर एवढे पत्र यायचे हर्ष होते ऑल इंडिया मधून मला पत्र येत होते ताई.
1: तुम्हाला कस काय म्हणजे
0: मध्ये आधी देऊन घेत होते की जसे आता हफ्त्याची श्रोता चालू झाला की माझा पूर्ण ऍड्रेस त्या.
1: अच्छा अच्छा आकाशवाणीवरनं ते प्रसारित व्हायचं सगळं की हे हे श्रोते आहेत ते इथे राहतात वगैरे वगैरे असं. अच्छा
0: आपल्या मिरज गावचे काही पत्र यायचे मला अहिल्यानगर
1: फौजी जी. हा कार्यक्रम कोणत्या केंद्रावरनं प्रसारित व्हायचा हफ्ता के श्रोता. सिलोन वरनं. तुम्ही सिलोन केंद्राला पत्र पाठवलेलं होतं तुमच्या बद्दल.
0: माझी पहिली आठवण तीच आहे.
1: अरे वा बर.
0: मला असे एवढे श्रोता भेटले की आता गणितच करता येत नाही.
1: वा वा वा बर.
0: हात माझा दुखत होता पत्र लिहून. आम्ही एक पत्रिका देखील शिलोनहून काढलेली होती सुरभी म्हणून. ही पत्रिका आम्ही 50 रुपये भरून श्रोत्याने काढलेली आहे ती आतापर्यंत मी जपून ठेवलेली आहे.
1: आकाशवाणीने तुम्हाला एकदम मोठी ओळख दिली म्हणजे.
0: हो
1: बर बर.
0: जेव्हा आमचं शिलोन बंद झालं आता आम्ही श्रोताने मिळून सकाळी 6:15 ते 7:30 पर्यंत एक आपकी पसंत म्हणून ठेवलेला आहे खास. तर तो देखील आम्ही पूर्णपणे आता चालू केलेला आहे शिलोनवर.
1: बर.
0: हो
1: अच्छा.
0: शिलोन बंद झाले की आम्ही अहिल्यानगर ऐका अहिल्यानगर श्रोता बनलो पुन्हा धाराशिवचा श्रोता पुन्हा आमची परभणी आकाशवाणी परभणी केंद्र हे तर आमचं माहेरघरच आहे ताई. जाओ आकाशवाणी परभणी केंद्र खूप वेळेस भेट दिली ताई आम्ही तिथे.
1: काय कुठले कार्यक्रम ऐका तुम्हाला काय आकाशवाणीचं काय चांगलं वाटतं म्हणजे की बलस्थान काय म्हणूयात आपण आकाशवाणीच्या. आता तुम्ही सिलोन केंद्र ऐकलं त्याच्यानंतर इतर सगळी ही स्थानिक केंद्र पण ऐकता आहात. काय चांगलं काय म्हणजे आकाशवाणी ऐकण्यामधलं काय चांगलं काय काय फायदा आहे असं वाटतं तुम्हाला.
0: आकाशवाणी ऐकणं म्हणजे काही एकतर आपलं आपलं मनोरंजन पण होतो आणि विविध घटना माहिती हे पण आम्हाला कळत असते. जसं आपल्या अहिल्यानगर वरून आज मंगळवारी 8:40 हा कार्यक्रम प्रसारित होतो. हा कार्यक्रम असा आहे की कुठं काय घटना घडलेली आहे आणि गीत पण त्यामध्ये सामील करतात ते पण खूप छान आहे. कालच मी फिरस्ती कार्यक्रम ऐकला.
1: फिरस्ती
0: हा ज्योतिर्लिंगापैकी जी दिलेली माहिती होती मी पूर्ण पूर्ण ऐकून अभिप्राय देखील स्नेहांकित अभिप्राय देखील पाठवलेला आहे.
1: अरे वा बर बर बर. म्हणजे आपल्याला आपल्या घरात बसून आपल्याला संपूर्ण जगभराची सफर कानाकोपऱ्यात कुठं काय घडतं आहे या सगळ्याची माहिती आकाशवाणी आपल्याला देत राहते सातत्यानं आणि त्याच्यात कुठेही खंड नाहीये की आज केला कार्यक्रम आणि मग पुढच्या मंगळवारी दुसरंच काहीतरी असं नाहीये. सातत्य आहे सगळ्या कार्यक्रमांमध्ये हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लहरी आहेत आणि त्या सातत्यानं प्रसारित होत राहतात त्याच्यात कुठेही बाधा नाहीये खंड नाहीये. चालेल फौजी जे आज आपण सहभागी झालात मग आपण एखाद्या छानशा गाण्याचा आनंद देखील घेणारच आहोत तर कुठलं गीत ऐकूयात.
0: आज मला आता जशी आठवण म्हणून एक गीत आहे ताई मग चित्रपटाचं नाव आहे प्यारी प्यार. गीत आहे मैं कहीं कविना बन जाऊं तेरे प्यार में एक कविता. हे गीत ऐकायचंय ताई मला आजच्या कार्यक्रमात.
1: चालेल चालेल चालेल. धन्यवाद आपण सहभागी.

0: हॅलो
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार विनाताई, मी आपला नियमित श्रोता रवींद्र कुडाळकर बोलतोय.
1: कुडाळकरजी नमस्कार, फोन गाणे कार्यक्रमात स्वागत आहे, बोला.
0: खर तर विनाताई, आकाशवाणी माझं पहिलं प्रेम.
1: अच्छा.
0: आय विल से लव्ह ॲट फर्स्ट साईट. लहानपणी पहिली मध्ये असताना भिंगावला आई वडील दोघे शिक्षक होते आणि आमच्या घरी फिलिप्सचा रेडिओ होता. त्यामुळे रेडिओ ऐकण्याची सवय आई वडिलांपासून लागली. तेव्हा मी पुणे आकाशवाणी ऐकायचो आणि पुणे आकाशवाणीच्या लोभ असावा बालउद्यान कार्यक्रमात अभिप्राय माझे यायचे आणि रवी तुझं नाव रेडिओला ऐकलं असं लोक म्हणायचे. म्हटलं अरे ही जादूच वेगळी आहे.
1: अच्छा, म्हणजे ही आवड बालपणापासूनची आहे तुम्हाला?
0: अगदी अगदी, एकत्र साली, आता वय 61 माझं.
1: ओके.
0: त्यानंतर मग विविध आकाशवाणी केंद्रांना मी सहभागी व्हायला लागलो, अभिप्राय पाठवणे, फोन गाणी आपली आवड कार्यक्रमात, पुणे, नाशिक, जळगाव, मुंबई. त्यातून एक आकाशवाणीच्या माध्यमातून ज्ञान, माहिती, मनोरंजन तर माझं झालंच, माझा स्वतःचा व्यक्तिमत्व विकास झाला, जीवनाकडे पाहायचा दृष्टिकोन समृद्ध तर झालाच झाला. त्याशिवाय 25 वर्षापेक्षा अधिक काळ मी जे कौशल्य विकास शैक्षणिक प्रकल्पात समुपदेशक प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलं, त्यातही काम करताना आकाशवाणीने जे शिकवलं ते मी इतरांना सांगायला लागलो. सकाळी फिरायला जाताना सुद्धा मोबाईल मध्ये रेडिओ ऍप ऐकत असतो आणि लोक विचारतात तर मी ऍप मध्ये ऐकता सांगत असतो. आणि आकाशवाणीने जी नावलौकिक प्रसिद्धी दिली ना, दोनदा असा किस्सा आला. एकदा मुक्त विद्यापीठात नाशिकच्या अर्जुन वेळजाळी शिक्षकांना मला आवाजावून ओळखलं.
1: अच्छा.
0: दुसरी गोष्ट, कालिदास कला मंदिरात एक रमेश गायधनी माझ्या शेजारी बसले होते, त्यांनी देखील आवाजावून ओळखलं.
1: बरं.
0: मुंबईत सुमनताई करंदीकर आणि प्रीती पोद्दार यांनी मला घरी बोलवलं की आम्हाला तुम्हाला पाहायचंय, कोण रवींद्र कुडाळकर आहेत रेडिओ टीव्हीला असतो.
1: अच्छा अच्छा अच्छा.
0: नाशिकच्या गंगापूरच्या बिल्डिंगच्या मध्ये सुभाष दसकरांचा संगीत क्लास आहे, तिथे सुद्धा मुली महिला नावाचा बोर्ड फॅक्टरचा पाहून आम्हाला पाहायचं विनंती मिसेसला करायच्या. त्यामुळे संकेतध्वनी पासून आपल्या आहिल्यानगर आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम मला आवडतातच. आणि पुणे, नाशिक, जळगाव जरी नोकरी काम धंद्यानिमित्त गेलं तर मूळ नगरचा असल्याने आपल्या आहिल्यानगर आकाशवाणीच्या मातीची उघड वेगळीच. किती बोलावं आणि किती नाही. खरं
1: तुम्ही अनेक स्थित्यंतर पण पाहिली रेडिओची, म्हणजे आकाशवाणीची. तुम्ही सांगता तुमच्या बालपणापासून तुम्ही ऐकता आहात, तर तेव्हा अगदी कमी, म्हणजे आपलं अहिल्यानगर केंद्र तर नव्हतं तेव्हा प्रसारण, 71 सालची गोष्ट करताय तुम्ही. मग तेव्हाचे कार्यक्रम आणि आताचे कार्यक्रम याच्यात साधर्म्य काय आहे आणि बदल काय वाटतो तुम्हाला?
0: साधर्म्य मला असं वाटतं की ज्ञान, माहिती, मनोरंजन हे उद्दिष्ट तसंच आहे, पण अद्ययावत जे बदल झालेले आहेत तंत्रज्ञानाच्या युगात
1: ते तर आहेतच. बरोबर,
0: ते तर आहेच आहे. आणि आता आम्ही उद्घोषकांशी आवाज ओळखू शकतो, त्यांच्याशी बोलू शकतो. पूर्वी उद्घोषक नाव सांगत नसे, हा एक बदल आम्हाला जाणवतो. आणि विविधता जी आहे, सर्जनशीलता सध्याच्या युगातली आकाशवाणीची, ती अबाधित आहे. आणि जाता जाता एक कविता ऐकवतो छोटीशी. ज्ञान, माहिती, मनोरंजनाची खाणी आमची लाडकी लोकप्रिय आई.

0: जिल्ह्यानगर आकाशवाणी.
1: अच्छा अच्छा.
0: अनेक पिढ्या संस्कार नीतीमूल्य रुजवीत आकाशवाणीने घडविल्या. जीवन समृद्ध करून शिक्षण देत प्रगल्भ केल्या. जगात वेळेवर चालू होणारी एकमेव बाब आकाशवाणी आमची. ही तर आमची देववाणी म्हणेन मी. वेळेचे व्यवस्थापन शिकवणारी ही एक आईच जणू. कसे बोलावे, समाजात कसे वागावे याची ही पाठशाला जणू. बहुजन हिताय बहुजन सुखाय ब्रीदवाक्य सत्यात उतरवणारे आकाशवाणी आहे हे एक व्यासपीठ. आणि मी तर म्हणेल हे जगात कसे वागायचे याचे कौशल्य विद्यापीठ. विविध प्रसार माध्यमांच्या स्पर्धेत विश्वासार्ह आहे आकाशवाणी. किती गाऊया आकाशवाणीची गुणगाणी. श्रोत्यांना आकाशवाणीमुळे ओळख मिळते आणि त्यांचे जीवनमान देखील सुधारते. आपले काम करता करता आकाशवाणी ऐकता येते. मन व्यक्तिमत्व ताजेतवाने होते. 90 पूर्ण करणाऱ्या आकाशवाणीने 100 पूर्ण करावी. तिमिरात चमकणाऱ्या काजव्याप्रमाणे आम्हास दिशा द्यावी. धन्यवाद.
1: सुंदर. अनेक बलस्थान आकाशवाणीची तुम्ही याच्यामध्ये उद्धृत केलेली आहेतच, त्यामुळे आता वेगळं काही बोलायची गरज नाही राहिली.
0: आज आम्ही फोन गाणी लावी कार्यक्रमात तुम्हाला विनंती करतो फार्मेसीची. आणि तुम्ही आमची फरमाईश पूर्ण करता, आमच्या सुखदुःखात सामील होता. अशाच अर्थाच गीत आहे अनुरोध चित्रपटातलं, किशोर कुमार यांच्या आवाजातलं.
1: बरं.
0: आपके अनुरोध पे मैं ये गीत सुनाता हूँ. अपनी मन की बातों से आपका दिल बहलाता हूँ.
1: अच्छा, श्रोते आकाशवाणीला म्हणतात.
0: आता सप्तरंजनकर हे गाणं ऐकू.

0: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून श्रोते हो आपण ऐकत आहात एक विशेष फोन इन फोन गाणी कार्यक्रम. ऐकूयात पुढच्या श्रोत्यांची प्रतिक्रिया. हॅलो, नमस्कार.
1: हॅलो, आकाशवाणी अहिल्यानगर.
0: हो बरोबर.
1: हा कार्यक्रम फोन गाणी आणि विषय आहे 90 वर्ष आकाशवाणी.
0: बरोबर बरोबर.
1: बालाजी दोन कले खंडगाव तालुका नायगाव.
0: बापरे, बर बर.
1: नांदेड.
0: नांदेड जिल्ह्यातून. बर बर. वा वा वा. बर बोला.
1: आकाशवाणी ना बरस काही देऊन केलेलं आहे. ताई 90 वर्ष जी पूर्ण झाली आहेत ना आकाशवाणीला, त्यांची स्पेशल कार्डावर सगळीकडे माझा परिचय होऊन गेला ताई.
0: अच्छा बर.
1: म्हणजे नांदेडला जो मी सुरुवातीचे पत्र व्यवहार जे केलं ते फक्त 25 पैशाच्या कार्डावर. मुंबई तरी भारतीय सगळीकडे. मग नंतर मग या रॅपर चालू केलं काही. त्यामुळे कदाचित आकाशवाणी तर मी ती कायमची ठेवणार आहे. आणि हो, आणि कसं झालेलं आहे माझ्या आकाशवाणीच्या माध्यमातून मुलाखती झालेल्या आहेत अनेक. आकाशवाणीकडून आपल्या शुभेच्छा कार्यक्रम आकाशवाणीचा वर्धापन दिन असला त्यावेळेस सुद्धा माझ्या मुलाखती झाल्या आहेत. आणि मी एक गडगा या ठिकाणी मेळावा घेतला होता काही श्रोता श्रोत्यांचा.
0: अरे वा, बर. श्रोता संमेलन.
1: हा म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ 2015 मेळावा घेतला होता. 2500 लोक जमा केले ताई.
0: वा वा वा, एवढी लोक आकाशवाणीचे चाहते. तुम्ही त्यांना एकत्र आणून एक सुंदर संमेलन घडवलं. बर, काय प्रतिक्रिया काय होत्या सगळ्या?
1: त्या ठिकाणी बोललो साहेबाला, सगळ्या अधिकाऱ्याला, पदाधिकाऱ्याला बोलून मग तारीख घेतलं ताई त्याची. मग त्याची 8-10 दिवस जाहिरात लावलो. मग त्या ठिकाणी एवढे लोक जमा झाले

0: आणि आकाशवाणीमध्ये आपल्याला काय बदल करायचा, काय हवं आहे, आणखी पुढे काय करायला येतील याच्याबद्दल प्रस्तावितपणे माझ्या प्रतिक्रिया कळवलं काही.
1: काय प्रतिक्रिया होत्या श्रोत्यांच्या?
0: म्हणजे आपल्यावर तिथल्यावर असे फोन इन कार्यक्रम नव्हते त्यावेळेस.
1: नव्हते तेव्हा, ते सुरू करावे असं तुम्हाला वाटत होत?
0: होत आहे. तुमची सूचना ही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचू म्हणले. आमचा जो विभाग आहे नावरला, त्या ठिकाणी तुमची सूचना नक्की पोहोचली म्हणले. मग 4-8 दिवसात चालूच केले नवीन कार्यक्रम. हो, आणि 15 मिनिटापर्यंत नमस्कार होता, तो अर्धा तासाचा करायला लागलो. पत्रांना उत्तरं मिळायची तर कधी मिळायचीच नाही, असंख्य पत्र यायची. तोपर्यंत नमस्कारला वाढ झाली, अनेक कार्यक्रम वेगवेगळे चालू झाले. समजा तेव्हापासून
1: छान. म्हणजे तुम्ही हक्कानी या गोष्टी आकाशवाणीकडनं, अधिकाऱ्यांकडनं, म्हणजे अर्थातच की आमची ही मागणी आहे, श्रोत्यांचा प्रेमापोटी होती अर्थात ही मागणी, आणि आकाशवाणी अधिकाऱ्यांनी पण ती मान्य करून आपल्या कार्यक्रमांमध्ये योग्य ते बदल करून दिले श्रोत्यांसाठी.
0: म्हणजे कसं आहे, त्यावेळेस ग्रामीण भागात ऐकत्यात की नाही म्हणून असा प्रश्न होता साहेबांपर्यंत. त्यावेळेस मोठ्या अधिकाऱ्यांना माहित झालं की ग्रामीण भागात सुद्धा साऊंड बॉक्स म्हणा, त्या डब्यामध्ये म्हणा, आकाशवाणी घरोघरी पोहोचली गेले
1: असं गृहित धरलं. आणि रोज आकाशवाणी ऐकणं ते तर चुकत नाहीच ना?
0: नाही,
1: अहिल्यानगर केंद्रासोबत आणखीनही कोणते केंद्र ऐकता? आता ऍप वर तर सगळेच आहेत उपलब्ध.
0: महाराष्ट्रात जेवढे आहेत त्या वेळाप्रमाणे माझ्या टाइम टेबल असतो, मी चुकतच नाही.
1: अरे वा, क्या बात.
0: रात्रीच प्रसारण म्हणलं तर अहिल्यानगर, सोलापूर आणि आपलं धाराशिव.
1: अच्छा, बर.
0: पुणे एक आहे, पुणे. काय तुमचा ते एक फिल्म काय कार्यक्रम करतात ते नंबर एक.
1: हो, एक फिल्म आहे रजनीगंधा
0: सोमवारचा.
1: हो बरोबर, एक फिल्म सोमवारी.
0: अरे बाप, कोण गाणी एवढे तुमचे जे उद्घोषक आहेत, एवढा सिंहाचा वाट आहे की कार्यक्रम करण्याचा, खूप पाठबळ आहे बघा त्यांचं.
1: खरे तर हे एक काय म्हणे, आपण सगळ्यांनी मिळून उचललेलं काम असतं. कार्यक्रम अधिकारी त्यांचा पहिला रोल असतो, भूमिका असते कार्यक्रम ठरवणं, आणि मग उद्घोषकांचं काम असतं ते उत्तम सादर करणं. त्यामुळे सगळ्यांचंच, आणि इंजिनिअरिंग सेक्शन जे अभियांत्रिकी विभाग आहे ते कधी दिसत नाहीत किंवा त्यांची नावं फार आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, पण त्यांचा वाटा पण खूप मोठा आहे. कारण हे निर्विघ्न कुठल्याही अडथळ्याशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा वाटा त्यांचा पण आहे ना. म्हणजे सगळ्यांचंच, मी जसं म्हटलं की टीम वर्क आहे. नक्कीच, धन्यवाद. आपण
0: जे लोकसंगीत दिला होता ना 10-40 ला, त्यातल्या का तुम्ही प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमक, रंजना शिंदे, सुलोचना चव्हाण, रोशी
1: सातारकर,
0: रमण मारी, ते इतर आकाशवाणीवर लागत नाहीये गाणी. यात सर्वात मोठं योगदान तुमचं अहिल्यानगरचं असं म्हणायला हरकत नाहीये. ग्रामीण भागातील कलाकाराला वाव देताल, परंतु इतर आकाशवाणीला मिश्र संगीतातच असले गाणे ऐकायला मिळतात.
1: अच्छा, आपल्याकडे स्पेशली म्हणजे खास लोकसंगीताचा एक कार्यक्रम असतो आणि त्याच्यात ही सगळी गाणी वाजवली जातात असं तुम्ही म्हणताय. बरं, बरंच काही बोलण्यासारखं आहे बालाजी साहेब. आज काय, कुठलं गाणं ऐकणार आपण?
0: गीत तर नक्की ऐकू. आपल्याला असं कसं आहे आता, त्यासाठी हळदी कुंकू या चित्रपटात.
1: धन्यवाद, आपण सहभागी झालात आकाशवाणी बद्दलच्या आपल्या या भावना इतक्या छान आपण आमच्या सगळ्यांसमोर मांडल्यात.
0: हो, धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: डोंगर मैना ठुमकत आली साध घा

0: हेलो
1: हेलो नमस्कार
0: नमस्कार बोला
1: गोविंदजी साल मांजरी तालो करावरी आयल नगर
0: ओके गोविंदजी स्वागत आहे कार्यक्रमात काय सांगताय आकाशवाणी बद्दल तुमच्या काय गोड आठवणी आहेत
1: आकाशवाणीच्या म्हणजे मी जवळजवळ 90 सालापासून आपली आकाशवाणी ऐकतोय
0: बर

0: 90 सालापासून मी आपल्या आकाशवाणीचे स्वतः आहे. आतापर्यंत भरपूर कार्यक्रम ऐकले मी बरं का. जेनेटिक कार्यक्रम हळू डॉक्टर आला, हळू डॉक्टर, हळू बळीराजा, हळू बुधबार, त्यांचे कार्यक्रम पत्रेवर आपण आपली आवड.
1: अच्छा.
0: कीर्तन समजा कीर्तन असे भरपूर कार्यक्रम आहे. लय कार्यक्रम ऐकले मी जवळ जवळ ना आमचं म्हणजे सगळ्या हाटल्या उघडलं का सगळी 5 वाजून 45 मिनिट सुरू केला की एफएम रात्री 11 वाजता
1: पूर्ण ऐकता सगळे कार्यक्रम ऐकता तुम्ही.
0: बरं,
1: 90 सालापासून ऐकताय म्हणजे तुम्ही अगदी आपल्या अहिल्यानगर केंद्राच्या सुरुवातीपासून किंवा त्याच्या आधीपासून तुम्ही आकाशवाणीशी जोडलेले आहात. कोणते आणखीन कोणते केंद्र ऐकता अहिल्यानगर केंद्रासोबतच?
0: आता समजा बीड केंद्र असेल, संभाजीनगर असेल, यवतमाळ आहे, अमरावती, सातारा आहे, असे भरपूर केंद्र ऐकत मी म्हणजे असे आपल्या आवडते आवडतं म्हणजे आपलं जिल्ह्यात केंद्र फक्त आवडतं.
1: अच्छा, थोडस ते आपलेपणा वाटतो त्या कदाचित त्या सगळ्या सादरीकरणामध्ये.
0: उलगुडी ऐकायचे म्हणलं कसं आपलं सहस हे जास्त ऐकायचं आणि कसं आपल्या आकाशवाणीचे कार्यक्रम सर्व भारी असतात म्हणजे सारी माहिती म्हणून मनोरंजन असतं माहिती सारी.
1: माहिती सगळ्यात महत्वाचं आहे, मनोरंजन तर आहेच पण आकाशवाणीची खासियत हीच आहे ना की एक विश्वासार्ह माहिती म्हणजे माहितीचा भडीमार पण नाही ब्रेकिंग न्यूज सारखा पण जे विश्वासार्ह आहे तेच फक्त आकाशवाणीवरनं प्रसारित होतं. बरं,
0: सर्व कार्यक्रम ऐकत राहायचं काही काही माहिती राहते समजा कोणाची मुलाखत आहे समजा मुलाखत समजा अभिनेता असं समजा कोणाची शेतीची माहिती असं समजा सर्व माहिती असते समजा लहान कोणाचा बालमेळा बालमेळा ऐकायचं समजा असं बालमेळा
1: हो हो
0: सर्व कार्यक्रम भारी लहानपणापासून सारेपासून धार्मिक कार्यक्रम सुद्धा असते कीर्तन असेल प्रवचन असेल असं.
1: बरोबर आहे. आकाशवाणीच्या कार्यक्रमांची एक पद्धत अशी आहे की आपण श्रोता वर्गानुसार म्हणजे अगदी ऑडियन्स बेस ज्याला म्हणतात की बालमेळा म्हणजे लहान मुलांसाठी मग युवकांसाठी युववाणी महिलांसाठी सखी महिला जगत यासारखे कार्यक्रम ज्येष्ठांसाठीचे कार्यक्रम कामगार विश्व कामगारांसाठीचे शेतकरी बांधवांसाठीचे कार्यक्रम किसानवाणी जे आपण असं त्या त्या प्रकारानुसार म्हणजे ऐकणाऱ्या श्रोत्यांनुसार आपल्या कार्यक्रम देणं ही आकाशवाणीची बांधिलकी आहे.
0: बरं, चांगला कार्यक्रम लोकजागर
1: हो हो अगदी बरोबर आहे की लोकांना
0: कार्यक्रम चांगला असो.
1: अच्छा, संध्याकाळचा सायंकालीन सुरुवात तुम्हाला आवडते मिक्स मसाला. बरं, कार्यक्रमात तुम्ही सहभागी पण होत असता जसं आज तुम्ही फोन इन मध्ये सहभागी झालेले आहात तर
0: सहभागी होतो मी समजा आपलं हलुकीत बाहेर फोन असतो परत आपलं आपली आवडा पत्र असतं आपके पसंत पत्र असतं कार्यक्रमाला पत्र असतं कार्यक्रम हो कार्यक्रम आवडला तो आवडला हो कार्यक्रम चांगला आहे त्याचा बदल करा हे करा असं म्हणजे सर्व कार्यक्रम
1: असं
0: आपलं घेते म्हणजे सांगितलं कार्यक्रम बदल करते समजा काही चुकल्या सांगायचं आम्हाला असं.
1: अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही हक्कानी काही सूचना पण मांडता.
0: बरोबर,
1: बरं, ओके. आणि आकाशवाणीने कायम या गोष्टींची दखल घेतलेली आहे की श्रोतांना काय हवंय
0: दखल घेत असत बघितलं.
1: अच्छा अच्छा, जे योग्य आहेत ते बदल नक्कीच आकाशवाणीने स्वीकारलेलेच आहेत कारण शेवटी श्रोताभिमुख आहे श्रोतांसाठी आहे ना त्यामुळे जे योग्य आहेत ते बदल कायम स्वीकारत म्हणून तर आज 90 वर्ष झाली तरी आकाशवाणी हे एक सशक्त माध्यम टिकून आहे की नाही काळाच्या ओघात पण कारण योग्य ते सगळे बदल स्वीकारलेले आहेत आकाशवाणी जसं की आता ऍप वर आहोत आपण लाईव्ह स्ट्रीमिंग वर आहोत त्यामुळे जगभरात पोहोचतोय.
0: म्हणजे पत्र पाठवून हे करून सांगून निवेदन साहेब या करून सांगितलं कार्यक्रम रात्त करावं आम्हाला ना सगळे ऐकलं भेटत नाही पाठलं म्हणजे आपलं दखल घेतली बस.
1: हो, आता संध्याकाळी व्यवस्थित तुम्हाला योग्य वेळी कामधाम उरकून निवांत ऐकता येतो कार्यक्रम. चालेल, ठीक आहे गोविंदजी. हो हो हो, बरोबर बरोबर. गोविंदजी गाणं ऐकायचं का आज कुठलं
0: सांगू मराठी गाणं सांगू ना.
1: हो सांगा ना.
0: काळ्या माती तर माती तर ती पण चालेल असं मराठी सांगू ना.
1: बरं बरं, चालेल चालेल,
0: बरं वाटत असं.
1: ठीक आहे ठीक आहे, चालेल. गोविंदजी सहभागी झालात आणि आकाशवाणीच्या सगळ्याच कार्यक्रमांमध्ये असे सहभागी होत राहा, आकाशवाणीवर प्रेम करत राहा, ऐकत राहा.
0: मित्र समजा रणजित थोरा ते प्रकाश जे उष्णम फौजी आम्ही सर्व कार्यक्रम ऐकतो.

0: हो?
1: हेलो हेलो, हो आवाज येतोय, बोला.
0: मी बोलतो साहेबन साहेबन कॉलनी पंचवटी मधून मधुकर भाले बोलतोय.
1: बर बर, नमस्कार, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात.
0: नमस्कार विनाजी.
1: बोला बोला.
0: आता तुम्ही आकाशवाणीचं स्थान विषय निवडला. आज आकाशवाणीला 90 वर्षे पूर्ण झाली आहे. तर मी आकाशवाणीची थोडी आठवण सांगतो.
1: बोला बोला.
0: ब्रिटिश काळामध्ये 90 वर्षापूर्वी रचण्यात आलेला रेडिओ क्लब हा बॉम्बेने 1923 जून मध्ये देशामध्ये पहिल्यांदा रेडिओ कार्यक्रमाचे प्रसारण सुरू केले. पुढे कलकत्ता रेडिओ क्लबची स्थापना झाली. 1936 मध्ये दोन्ही कंपन्यांचे प्रसारण ताब्यात घेत सरकारने त्याचे रूपांतर ऑल इंडिया रेडिओ मध्ये केले.
1: ऐका ना भलेजी, तुमची वैयक्तिक तुम्हाला काय वाटतं आकाशवाणी बद्दल? काय आहे ना, हा इतिहास नेटवर सगळीकडे सगळ्यांना माहिती आहे. आपण थोडस काय बोलणार आहे की तुमच्या आयुष्यात आकाशवाणीचं काय महत्व आहे, काय स्थान आहे आणि तुमच्या काय भावना आहेत ते बोलूयात. हे वर्षांमध्ये आणि या इतिहासात नकोच पडायला आपण. हा, तुमच्या काय गोड आठवणी आहेत आकाशवाणीच्या, त्या आम्हाला ऐकायच्या आहेत.
0: आकाशवाणी म्हणजे ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना. अनेक विविध कार्यक्रमातून नवनवीन माहिती आपल्याला मिळते आणि आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. सोबत भक्तिगीत, भावगीत, जुनी नवीन चित्रपट गीत यातून मनोरंजनही होते. म्हणून आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनाचे प्रभावी माध्यम आहे.
1: तुम्ही किती वर्षापासून भाले साहेब, तुम्ही किती वर्षापासून ऐकताय आकाशवाणी ते सांगा.
0: मी आकाशवाणी जवळजवळ 20 वर्षापासून आकाशवाणीचा श्रोता आहे.
1: बर, काय आवडतं आकाशवाणी बद्दल तुम्हाला, काय वाटतं, काय आवडतं काय?
0: आकाशवाणी बद्दल मला सगळे कार्यक्रम आवडतात.
1: बर,
0: आकाशवाणी बरोबर हॅलो डॉक्टर यासारखे दर्जेदार कार्यक्रम प्रसारित केले जातात.
1: हॅलो भाले साहेब, लिहिलेलं नका वाचू, लिहिलेलं वाचूच नका तुम्ही, ते कागद बाजूला ठेवून द्या. हा, कागद बाजूला ठेवून द्या. कोणते केंद्र ऐकता ते सांगा बरं मला. अच्छा, अहिल्यानगर केंद्रच ऐकता फक्त. बर बर, ओके.
0: माझ्याकडे रिव्ह्यू आहे, त्या रिव्ह्यू मध्ये फक्त बटन दाबलं की फक्त आकाशवाणी केंद्र लागलं जात.
1: क्या बात है. बर ओके, किती वाजल्यापासून
0: लागलं जात तेच कार्यक्रम नेहमी आवाज. आणि कार्यक्रमाविषयी मी आपली प्रतिक्रिया श्रेयांकी मध्ये यामध्ये श्रेयांकी या कार्यक्रमामध्ये नेहमी पाठवी असतो अभिप्राय याबद्दल.
1: बर, आणि फोन इन
0: कार्यक्रम सगळे आवडतात.
1: ओके ओके ओके ओके. फोन इन कार्यक्रमात पण सहभागी होता ना, फोन करत असता.
0: फोन हॅलो गीत पण सहभाग कार्यक्रम होतो ना.
1: अच्छा,
0: पण फोन 1 महिन्यानं फोन लागत असतो ना.
1: बरोबर आहे बरोबर आहे.

0: ठीक आहे ठीक आहे, चला तुमचं प्रेम आहे आकाशवाणीवर असंच राहू द्यात. चला आज कोणतं गाणं ऐकणार मग तुम्ही?
1: गोपी मधलं सुख के सब साथी दुख में ना कोई.
0: ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल, धन्यवाद धन्यवाद.

श्रोतहो, विविध श्रोत्यांच्या विविध आठवणी, विविध प्रतिक्रिया आज कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण ऐकल्यात. नक्कीच 90 वर्षांची आकाशवाणीची ही जी अव्याहत चाललेली परंपरा आहे, नक्कीच सुरुवात अशी झाली असेल का? तर नाही. अगदी बोटावर मोजण्याइतक्या केंद्रांपासून सुरुवात होत आज संपूर्ण देशभरामध्ये 23 भाषांमध्ये 189 बोली भाषांमध्ये जवळपास 470 अधिक प्रसारण केंद्र संपूर्ण लोकसंख्येच्या 98% भागापर्यंत पोहोचत आहेत. हा टप्पा सोपा नव्हताच. अनेक आव्हानं, अनेक अडचणी, अनेक स्थित्यंतरं पार करत आकाशवाणीनं ही 90 वर्ष पूर्ण केलेली आहेत. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या आपल्या ब्रीद वाक्याला अनुसरून कायम आकाशवाणीनं श्रोत्यांना जे हवं ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. या प्रतिक्रिया ऐकून अनेक जणांना आपल्या सुद्धा काही आठवणी जाग्या झाल्या असतील आणि सहभागी व्हायची इच्छा झाली असेल, तर नक्कीच या कार्यक्रमाचा दुसरा भाग पुढच्या शुक्रवारी याच वेळी आपण ऐकू शकाल. आणि अर्थातच त्याचं ध्वनिमुद्रण बुधवारी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेमध्ये होणार आहे. तेव्हा आता दुसऱ्या भागामध्ये सहभागी व्हायला बिलकुल विसरायचं नाही आणि आपल्या आकाशवाणीबद्दलच्या अशाच गोड आठवणी आपण आम्हाला नक्की सांगा त्या भागामध्ये सहभागी होऊन. तर आजच्या फोन गाणी कार्यक्रमात आपण आता इथेच थांबूयात. जाता जाता एकच सांगेन, या कार्यक्रमासाठी आपल्याला तंत्रसहाय्य लाभलं होतं संदीप अहिरराव आणि महेंद्र रोहकले यांचं. बरे तर श्रोते हो, फोन इन फोन गाणी या कार्यक्रमातून मी वीणा दिघे आता आपला निरोप घेते. नमस्कार. फोन गाणी हा फोन इन कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रावरून. आता आनंद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाला सुरुवात करूयात लता मंगेशकर यांच्या स्वरानं. देव कोहली यांचं हे गीत, राम लक्ष्मण यांचं संगीत आहे चित्रपट हम आपके है कौन. आणि श्रोते हो, आज आपल्या अनेक ज्याला म्हणूया चित्रपट रसिकांची आवडती अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित नाव घेतलं तरी आजही अनेक हृदयांमध्ये धगधग वाढते. तर अशा माधुरी दीक्षितजी यांचा आज वाढदिवस आहे. या आपल्या सर्वांच्या लाडक्या अभिनेत्रीला आपण हे अभिवादन करणार आहोत त्यांच्या काही चित्रपटांमधली गाणी ऐकून.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत हम आपके हैं कौन चित्रपटातलं श्रोते हो आपण ऐकलत. देव कोहली यांच्या या गीताला संगीत होतं राम लक्ष्मण यांचं आणि स्वर होता लता मंगेशकर यांचा. अल्का याज्ञिक यांचा स्वर ऐकूयात साजन चित्रपटासाठी. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत समीर यांचं.

साजन चित्रपटातलं अलका याज्ञिक यांनी गायलेलं, नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं गीत होतं समीर यांचं. श्रोते हो, ऐकूयात दिल तो पागल है चित्रपटासाठी युगल स्वर आहे लता मंगेशकर आणि उदित नारायण यांचा. आनंद बक्षी यांच्या गीतासाठी संगीत उत्तम सिंग यांचं.

लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी मिळून गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. उत्तम सिंग यांचं संगीत होतं दिल तो पागल है या चित्रपटासाठी. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. आपण आहात आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्रासोबत.

11:00 आनंद घेणार आहोत आपली गाणी कार्यक्रमाचा. सुरुवात श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरानं, हे गीत आणि संगीत सुधीर मोघे यांचं.

श्रोते हो, आपली गाणी कार्यक्रमात आपण ऐकलात श्रीकांत पारगावकर यांचा स्वर. हे गीत आणि संगीत होतं सुधीर मोघे यांचं. ऐकूयात मंगेश पाडगावकरांचं एक गीत, यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेलं. गातायत अरुण दाते.

सुमन कल्याणपूर आणि अरुण ताते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आणि या गीताबरोबरच आपली गाणी कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोतेहो, आपण ऐकता आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँडसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. सकाळचे 11:28 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: so hard that Hari yelled in pain. Then he stared at the pool in surprise, for out come sandy-colored shrimps and prawns, more crabs, and another large lobster, and they pricked Hari till he was soon black and blue with their pinching. "Don't you like it?" said all the creatures in surprise. "Why, we were told you would love to see us because you were a champion pincher and picker yourself. Come, come, join in the fun." Hari leapt to his feet, crying loudly. His lunch rolled into the pool. And when the crabs and lobsters saw it, they ran to it and began to feast eagerly. Hari saw that they had forgotten him for a time. So he turned and ran for his life, tears streaming down his cheeks.
1: "They only did to me what I keep doing to the other children,"
0: he thought.
1: "But how it hurt, and how I hated those crabs and lobsters. I suppose the other children hate me too. Well, I jolly well shan't pinch or prick anymore."
2: तो श्रोताओं, अब हमारा आज का उमंग प्रसारण यहीं पर होता है समाप्त। तो अब अपने मित्र अजीत को
3: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए।
2: नमस्कार।
4: उमंग उमंग उमंग उमंग।
5: श्रोते हो, आपण ऐकलात एनसीईआरटी द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग।
6: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
7: जिल्ह्याच्या चारही दिशांना लाखो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचणार प्रभावी रेडिओ माध्यम।
6: आकाशवाणी अहिल्यानगर म्हणजे
8: ज्ञान, माहिती आणि मनोरंजनासह सर्वात विश्वासार्ह बातम्या आणि माहितीचं साधन।
6: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र म्हणजे
7: जिल्ह्यात सर्वात प्रभावशाली आणि शक्तिशाली प्रक्षेपक।
6: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता जगभरात कुठेही।
3: श्रोते हो, यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व, शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात अगदी कुठेही।
5: श्रोते हो, आपण ऐकता आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। यानंतर दुपारी 12:00 छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आणि त्यानंतर दुपारी 1:00 आपण ऐकू शकाल मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम। सकाळच्या प्रसारणातून मी वीणा दिघे आता आपला निरोप घेते। आपण ऐकत रहा ज्ञान, माहिती, मनोरंजनाची वाणी आकाशवाणी।

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचं स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिना जरी आपल्याला अतिशय उष्णतेचा दाह देणारा असला तरी रात्रीच्या वेळी मे महिन्यातलं वातावरण अतिशय आल्हाददायक करण्याचा प्रयत्न निसर्गाकडूनच होतो का काय असं वाटायला लागतं. अनेक काजवे रात्रीच्या वेळी आपल्याला स्वयंप्रकाशानं आकर्षित करत असतात. रात्रीच्या अंधारात किंवा पहाटे 3-4 वाजताच्या वेळी आपण जर बघितलं तर हे काजवे स्वतःच्या प्रकाशानं आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करत असतात. छोटी छोटी दिव्यांची रोषणाई केली असल्याचा भास आपल्याला होतो. मैत्रिणींनो, विशेष म्हणजे हे काजवे जिथे असतात त्या ठिकाणी तुमचे छायाचित्रण करणारे कॅमेरे काम करत नाहीत. हे सौंदर्य कॅमेऱ्यात कैद न करता तुमच्या मनात कैद करा असं जणू त्यांना सुचवायचं असतं. तुमच्या फोटोच्या फ्लॅशमुळे काजवे चमकायचं थांबवतात आणि दिसेनासे होतात. अप्रतिम असं काजव्यांचं सौंदर्य अनुभवायचं असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवायला हवं. त्याचा छायाचित्रण काढायचा प्रयत्न करू नये असं मुद्दाम सांगितलं जातं. हा काजव्यांचा चमचमणारा प्रकाश पूर्ण परिसर चमकून टाकतो आणि काही क्षणासाठी का होईना आपण निसर्गानं निर्माण केलेल्या रोषणाईचा अनुभव घेऊ शकतो. काजवा ही निसर्गाची निर्मिती आहे. काजवामय असलेला परिसर निसर्गनिर्मित रोषणाईनं आपल्याला थोडा वेळ तरी हुरळून टाकतो.

0: मैत्रिणींनो, आज जागतिक कुटुंब दिन. त्यानिमित्त ऐकूया कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. कुटुंब म्हणजे जिथं एकापेक्षा अनेक व्यक्ती एकमेकांची मायेची ऊब अनुभवत असतात, एकमेकांना प्रेम जिव्हाळा लावतात आणि सुखदुःखात खंबीरपणे एकमेकांसाठी उभे राहतात. परिस्थितीनुसार कुटुंब ही संयुक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंब असू शकतात, पण कुटुंबामध्ये असलेले सर्वजण नेहमी एकोप्यानं आनंद शोधतात, अनुभवतात आणि पुढच्या पिढीला एक चांगला वारसा देतात. त्यामुळे परस्परांचं प्रेम वाढून नवीन पिढी नक्कीच सुदृढ आणि निश्चिंत जीवन अनुभवत असते. कुटुंब हा समाजाचा गाभा असतो. सुखी कुटुंब उत्कृष्ट समाज निर्माण करतं. त्यासाठीच आज कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर संवाद साधण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांना. डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर या शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथे संख्याशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या आणि त्याच महाविद्यालयातून त्या प्राचार्य म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. एक आवड म्हणून त्यांनी समुपदेशन या विषयाचा निवृत्तीनंतर विशेष अभ्यास केलेला आहे. आज त्यांच्याशी आपण कुटुंब दिनानिमित्त संवाद साधणार आहोत. मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: कुमुद गोरे मॅडम, आज आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन आहे, काय सांगाल?
1: आंतरराष्ट्रीय कुटुंब

दिन हा 15 मे रोजी साजरा केला जातो आणि तो युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली यांनी तो घोषित केलेला आहे. 1993 सालापासून हा साजरा केला जातो. या कुटुंब दिनाच्या वेळेला अनेक परिषदा होतात, चर्चासत्र होतात, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सेस होतात, अनेक संशोधन लेख प्रसिद्ध केले जातात कुटुंब ह्या विषयावरती. त्या त्या विषयाची एक संकल्पना असते प्रत्येक वर्षी आणि त्याप्रमाणे त्या विषयावरती अभ्यास होतो आणि मग कौटुंबिक प्रश्न किंवा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते

0: संकल्पना असते प्रत्येक वर्षी आणि त्याप्रमाणे त्या विषयावरती अभ्यास होतो आणि मग कौटुंबिक प्रश्न किंवा समस्यांबद्दल जागरूकता निर्माण केली जाते आणि त्या सोडवण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करावा म्हणून हा कुटुंब दिन जाहीर केलेला आहे. तर यावर्षीची जी संकल्पना आहे ती फॅमिलीज इनइक्वालिटीज अँड चाइल्ड वेलबिईंग अशी संकल्पना 2026 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाची आहे.
1: सगळ्यात प्रथम आपल्याला कुटुंब म्हणजे नेमकं काय याबद्दल बोलायला आवडेल.
0: आपण इतक्या सहजतेने कुटुंबामध्ये राहतो की आपण याच्या व्याख्येचा खरं तर कधीच अभ्यास करत नाही. पण कुटुंब म्हणजे एकाच घरात एकाच छताखाली राहणारे, एकत्र स्वयंपाक जेवण करणारे, परस्परांची जबाबदारी घेणारे, परस्परांना भावनिक आधार देणारे, रक्ताच्या नात्याने, विवाहाने किंवा दत्तक विधानातून एकत्र आलेले लोक यांना आपण साधारणपणे कुटुंब असं संबोधतो. आणि ह्या कुटुंबातल्या ज्या व्यक्ती असतात त्या दररोज किंवा अडचणीच्या वेळी सर्वतोपरी एकमेकांना पाठिंबा देतात, एकमेकांची कामं वाटून घेतात आणि त्यांचं जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रकारचा सपोर्ट देत असतात. एखादा कठीण प्रसंग आला कुटुंबामध्ये, एखादा मोठा आजार झाला, तर त्यावेळी कुटुंबातले सगळे लोक त्या एका व्यक्तीच्या पाठीशी उभे राहतात. किंवा हल्ली आपण पाहतो की आयटी कंपन्यांमध्ये जॉब जातात, मग अशा वेळेला हे कुटुंब जे आहे हे तुमच्या पाठीशी अगदी सक्षमपणे आणि खंबीरपणे उभं राहतं आणि म्हणून ह्या सगळ्या चॅलेंजेस किंवा ह्या ज्या समस्या आहेत या समस्यांना तोंड देणं सोपं जातं.
1: कुटुंबातली एकी अशा वेळेला कामाला
0: येते, नक्कीच कामाला येते. आणि कुटुंबामध्ये परस्परांशी कसं वागलं पाहिजे, एकमेकांशी संबंध कसे निर्माण करायचे, कसे टिकवायचे, वाढवायचे, परिस्थिती कशी हाताळायची, ती गोष्टी कुटुंबामध्ये शिकवल्या जातात. त्याचबरोबर मूल्य शिक्षण जे समाजासाठी खूप आवश्यक आहे ते मूल्य शिक्षण पण दिलं जातं. आपण आत्ता जे म्हणतो आहोत की कुटुंब हा समाजाचा गाभा आहे, तर ॲक्च्युली असं आपण म्हणता येईल की उत्तम कुटुंब म्हणजे उत्तम समाज, उत्तम समाज म्हणजे उत्तम राष्ट्र. तर त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कुटुंब हे एक महत्वाचं युनिट आहे असं मला वाटतं.
1: तर मूल्य शिक्षणाबद्दल तुम्ही सांगत होतात, तर मूल्य शिक्षणाबद्दल एखादं उदाहरण देऊन आम्हाला समजावून सांगता येईल का?
0: आपण तसं रोजच्याच व्यवहारामध्ये कुठले प्रसंग घडतात तेव्हा आपण मुलांना नकळत आपल्या मूल्य शिक्षण देत असतो. म्हणजे मला यासंबंधी एक उदाहरण असं आठवतं माझ्या मुलांच्या शाळेच्या वेळेला की त्यांचे डबा घेऊन जातात मुलं, तेव्हा इतर मुलांना आपल्या डब्यातलं आवडलं तर ते खातात, मग कधी कधी जबरदस्तीने खातात. तर त्यावेळेला आपली मुलं घरी येऊन जर तक्रार करत असतील तर आपण त्यांना सांगतो की अरे शेअरिंगचं काय महत्व आहे, आपण एकमेकांना कसं ते दिलं पाहिजे आणि यातून तुमची मैत्री कशी वाढली पाहिजे हे त्यांना शिक्षण आपण देतो. म्हणजे कोणत्या गोष्टीला आपण ऍक्सेप्ट करायचं, कोणती गोष्ट स्वीकारायची आणि कोणत्या गोष्टीसाठी विरोधात उभं राहायचं ह्याचं शिक्षण ह्या एका प्रसंगातून आपण मुलांना देतो. किंवा आणखी एक प्रश्न घरच्या बाबतीतच आठवतो की माझ्या मुलाला एकदा एका मुलाने मारलं, मग तो रडत घरी आला, तर मी त्याला म्हटलं मार खाऊन रडत घरी यायचं नाही, तू कुणालाही मारायचं नाहीस, पण जर तुला कोणी मारलं तर तू त्याला मारायचं, नाही तर मग घरी येऊन माझा मार खायचा. तर हे बरोबर चूक हा भाग वेगळा आहे, पण हे सुद्धा एक प्रकारे मूल्य शिक्षणच आहे.
1: म्हणजे तू घाबरला नाही पाहिजे, तुला जे पाहिजे ते तू सांगितलं
0: पाहिजे, तुझं म्हणणं तुला मांडता आलं पाहिजे, तुझी चूक नसेल तर तुला ते लोकांच्या समोर मांडून होता आलं पाहिजे. तर अशा आपण छोट्या छोट्या प्रसंगातून मुलांना मूल्य शिक्षण देतो. त्याला मूल्य शिक्षण असं मोठं हेडिंग जरी नसलं तरी पण त्यातनं आपण त्यांना शिकवतो समाजात कसं वावरायचं आणि समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक कुटुंबातून तयार होतो असं मला वाटतं की समाजात वावरण्यासाठी योग्य असा नागरिक तयार करणं ही कुटुंबाची जबाबदारी आहे.
1: तर आता आपण कुटुंब याविषयी बोलतोय तर त्याचे प्रकार काय सांगता येतील?
0: पूर्वी आपल्याला एक ढोबळ मानाने एवढंच माहिती होतं की एकत्र कुटुंब पद्धती आणि विभक्त, संयुक्त आणि विभक्त अशा दोनच कुटुंब पद्धती आपल्याला माहीत होत्या. पण कालानुसार आता इतके प्रकार झाले आहेत कुटुंब पद्धतीचे सुद्धा की एक एक्सटेंडेड कुटुंब पद्धती असते, म्हणजे आपले जे इतर नातेवाईक असतात आई वडील आणि यांच्या व्यतिरिक्त ते सगळे त्याच्यामध्ये येतात. किंवा ब्लेंडेड फॅमिलीज हा एक प्रकार आहे, सिंगल पेरेंट किंवा चाइल्डलेस फॅमिलीज, सेम सेक्सच्या फॅमिलीज, मातृसत्ताक फॅमिली, पितृसत्ताक, अशा विविध प्रकारे कुटुंबाचं वर्णन केलं जाऊ शकतं आणि अशी कुटुंब आता अस्तित्वात यायला लागली आहेत, त्यामुळे हे कुटुंबाचे प्रकार तयार झाले.
1: हे प्रकार निर्माण झाले त्याबद्दल काय सांगता येईल?
0: आत्ताच मी म्हटलं तसं की परिस्थिती बदलली, शहरीकरण

0: शिक्षण आणि रोजगाराची साधनं खेड्यांमध्ये ग्रामीण भागात राहिली नाहीत, मग ती मुलं शहरात जातात नोकरीसाठी, पण आई वडील मात्र गावात राहतात. मुलं सुद्धा शहरात गेल्यावर, दोन मुलं असेल तर ती एकत्र राहत नाहीत, कदाचित एकाचं ऑफिस एकीकडे, एकाचं एकीकडे असतं, मग दोघांना ते लांब पडतं, म्हणून ते तिथे गेल्यानंतर पण वेगळे राहतात. तर अशी जी कारणं आहेत, आणि दुसरं म्हणजे शिक्षणामुळे एक अवेअरनेस आलेला आहे स्वतःच्या हक्कांबद्दल, जबाबदारीबद्दल एक वेगळा अवेअरनेस निर्माण झालेला आहे. आजकाल आपण जी स्पेसची भाषा बोलतो,
1: आणि कामाच्या वेळा
0: हा पण महत्वाचा भाग आहे. प्रत्येकाला स्पेस हवी असते. त्यानंतर हक्कांची जाणीव झाली आहे, स्वातंत्र्याची जाणीव झालेली आहे. करिअरमुळे सुद्धा काही वेळेला, तुम्ही आता जसं म्हणालात की कामाच्या वेळा वेगळ्या असतील तर मग वेगळ्या वेगळ्या ठिकाणी राहिलेलंच केव्हाही चांगलं असतं. तर ह्या सगळ्या कारणांमुळे आणि शेवटी पाश्चात्यांचं अनुकरण हा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे, आणि त्यामुळेही अशा प्रकारची कुटुंब निर्माण झालेली आहेत. त्याच्यामध्ये निओ लोकल हा एक भाग आहे, बाय लोकल असा एक भाग आहे. तर निओ लोकल कुटुंब म्हणजे असं की ज्यांच्या जवळ पत्नी किंवा पती दोघांचेही आई वडील राहत नाहीत, फक्त ते पती पत्नी आणि मुलं असे राहतात. म्हणजे ज्याला आपण विभक्त कुटुंब म्हणायचो त्याला आता निओ लोकल म्हणतात. किंवा बाय लोकल म्हणजे मुलीचे आई वडील, पत्नीचे आई वडील किंवा पतीचे आई वडील, दोघांपैकी एक पेअर जर मुलांसोबत राहत असेल तर त्याला बाय लोकल म्हणायचं. अशा वेगवेगळ्या संकल्पना आणि संज्ञा आजकाल आलेल्या आहेत.
1: पूर्वीची कुटुंब व्यवस्था आणि आजची कुटुंब व्यवस्था याबद्दल काय सांगाल?
0: तर जसं मी म्हटलं की पूर्वीची म्हणजे एकत्र किंवा संयुक्त कुटुंब आणि आताचे म्हणजे विभक्त, असं आपण थोडं ढोबळमानानेच त्याबद्दल बोलू शकतो. आणि त्यामध्ये पण विभक्त म्हणजे साधारणपणे आता मी जसं म्हटलं की निओ लोकल जे आहे तसेच बहुतेक तशीच मुलं राहतात. तुम्ही आता आपल्या संभाजीनगरमध्ये पाहिलं तर दर तिसऱ्या घरातली मुलं पुण्याला मुंबईला कुठेतरी आहेत आणि आई वडील फक्त इथे राहतात.
1: अगदी.
0: तर असं जेव्हा असतं त्यावेळेला संयुक्त कुटुंब मध्ये जी आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते, भावनिक सुरक्षा मिळते, सामाजिक सुरक्षा मिळते, ती मिळत नाही मग या ठिकाणी. आणि कामांची वाटणी पण होत नाही वेगवेगळ्या वेळेला. आता आपण मगाशी बोललो तसं एखाद्या अडचणीच्या वेळी, एखाद्या क्रिटिकल आजारामध्ये सगळा सपोर्ट मिळणं अवघड होऊन जातं खूप. आणि ज्येष्ठ लोक जे असतात त्यांना सुद्धा एकटं राहावं लागतं. त्यांना सुद्धा आपल्या परंपरा ज्या असतात त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप अवघड जातं. पण एकत्र कुटुंब पद्धती जेव्हा असते त्यावेळेला साधारणपणे असं चित्र दिसतं की पुरुष बाहेरची कामं करतात आणि स्त्रिया घरातली करतात. त्यामुळे त्या कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांना जे एक्सपोजर मिळायला पाहिजे ते त्यांना तिथे मिळत नाही. त्या बहुतेक
1: प्रसंगी करण्यातच
0: त्यांचा वेळ जातो आणि तसंच अपेक्षित असतं. म्हणजे त्यामुळे त्यांना जे काही स्वातंत्र्य आहे, त्यांच्या शिक्षणाचा जो उपयोग व्हायला हवा आहे, त्यांच्या विचारांचा उपयोग व्हायला पाहिजे, त्यांच्यातली प्रगल्भता वाढायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र एकत्र कुटुंबात कधी कधी होत नाहीत. पण कालानुरूप, वातावरणानुरूप, व्यक्तीनुरूप आणि विचारानुरूप असे वेगवेगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे सगळीकडे असंच असेल असं नाही. हा काही ठोकळेबाज नाहीये, हे काही सायन्स नाही की इथे असं म्हणजे असंच असेल. ज्या ठिकाणी ओपन माइंडेड लोक असतील तिथे तसं होणार नाही एकत्र कुटुंब पद्धती जरी असली तरी. तर असा फरक पडेल. पण एक ढोबळमानाने पाहिलं तर स्त्रियांना थोडस अधिक घरात लक्ष एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये द्यावं लागतं.
1: तर आता तुम्ही जे बोललात त्यावरून असं लक्षात येतंय की दोन्ही म्हणजे विभक्त कुटुंब किंवा एकत्र कुटुंब पद्धती याच्यामध्ये दोन्हीमध्ये काहीतरी थोडंसं त्रासदायक काहीतरी आहे आणि काहीचे फायदे पण आपल्याला मिळत आहेत.
0: बरोबर.
1: तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल की त्यात आपल्याला जास्तीत जास्त फायदे मिळावेत या गोष्टींचे?
0: फायदे म्हणजे असं की दोन्ही कुटुंब पद्धतीमध्ये काहीतरी म्हणजे कोणत्याही गोष्टीत काही फायदे काही नुकसान असतंच. तर त्यावरती आपल्याला काहीतरी उपाय काढता येतो का हे पण पाहू शकतो आपण. की जेव्हा वृद्ध एकटेच राहतात, आता जसं बोललो आपण की दर तिसऱ्या घरामध्ये वृद्ध संभाजीनगरमध्ये दोघं दोघंच राहतात, तर मग अशा वेळेला वृद्धांसाठी डे केअर सेंटर्स असतात. तिथे वृद्ध जाऊन त्यांचं करमणूक किंवा त्यांचं जे काही सोशलायझेशन आहे, संवाद साधायचा असतो त्यांना एकमेकांशी, माणसं हवी असतात, तर ते त्यांचं तेथे होऊ शकतं. किंवा काही चांगले वृद्धाश्रम सुद्धा आहेत, ती पण संकल्पना आजकाल खूप जोर धरतीये की सगळं चांगलं आहे, घरी व्यवस्थित आहे, पण वृद्धाश्रमात राहतात लोक. त्याचं कारण असं की त्यांना तिथे समवयस्क लोक मिळतात, त्यांना तिथे करमणूक असते, त्यांना तिथे मेडिकल फॅसिलिटीज असतात, म्हणून ते राहतात. तर ही संकल्पना पण आजकाल जोर धरायला लागलेली आहे. आम्ही आमच्याकडे एक असा प्रयोग केला की असे जे आम्ही आहोत सगळे आमच्या कॉलनीमध्ये, त्यांच्यासाठी आम्ही एक मैत्री जंक्शन म्हणून एक कट्टा सुरू केला आहे. मग त्या माध्यमातून आम्ही मध्ये मध्ये भेटतो सगळेजण. कधी सिनेमाला जातो, कधी कुठल्या देवाला जातो, कधी तरी एखादं व्याख्यान ठेवतो, कधी कुणाची भेट घडवून आणतो. अशा प्रकारचे उपक्रम जर कॉलनी कॉलनीमध्ये झाले

0: तर वृद्धांना एकटं वाटणार नाही. पण जेव्हा वृद्ध आणि मुलं वेगळ्या ठिकाणी राहतात तेव्हा त्यांच्या मुलांना म्हणजे नातवंडांना आजी आजोबांचा सहवास मिळत नाही, त्यांना बरेचदा डे केअर मध्ये ठेवावं लागतं, त्यांना वेगवेगळे क्लासेस लावावे लागतात. पण त्याची ती एक अपरिहार्यता आहेच त्याच्यामध्ये आणि त्याचे पण काही फायदे आहेत. म्हणजे डे केअर मध्ये ठेवलं म्हणजे अगदी एकदम दुःखद गोष्ट आहे असं काही मला वाटत नाही, की त्यातून मुलांना म्हणजे लोकांशी बोलण्याची खूप चांगली सवय होते, मुलं धीट होतात, सोशलायझेशन उत्तम होतं, सोशल स्किल्स चांगले त्यांचे डेव्हलप होतात त्याच्यामध्ये. तर असं म्हणजे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, हे वाईट किंवा हे चांगलं असं धरण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. आणि ह्याच्यावरती आणखी आता आजकाल आपण पाहतोय की कोविड पासून अनेक म्हणजे आपल्याला माणसाची किंमत कळालेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की माणसं माणसाला गरजेची आहेत, तर तसं ते आपल्याला त्यावेळेला कोविडमध्ये लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे प्रत्येक कुटुंबाचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असतो, मग त्या व्हॉट्सअप ग्रुपवर ते एकमेकांची चौकशी करतात, आज काय घडलं, मग एखादा फोटो टाकतात, हे करतात किंवा मेसेजेस करतात,
1: कम्युनिकेशन करण्याचा
0: प्रयत्न करतात, व्हिडिओ कॉल्स करतात. जसं आता आमच्या घरी आम्ही आठवड्याला एक व्हिडिओ कॉल सगळ्यांचा असतो, सगळे मिळून आम्ही त्या व्हिडिओ कॉलवर एक अर्धा तास पाऊण तास बोलतो, ते सगळं कम्युनिकेशन होतं आणि एक बॉन्ड जो असतो तुमचा तो कायम राहतो किंवा नवीन बॉन्ड क्रिएट होतो असं आपल्याला दोन्ही म्हणता येईल. आता वृद्धांच्या दृष्टीने सुद्धा आपण पाहतोय की गीता ज्ञानेश्वरीचे वर्ग खूप ऑनलाईन चालतात कोविड पासून, किंवा गाण्याचे क्लासेस करता येतात, गीता शिकता येते, पॉटरी मेकिंग किंवा व्यायाम करणं, संस्कृत शिकणं, असे अनंत प्रकारचे ऑनलाईन क्लासेस सुरू झाले आहेत. त्यातून तुम्हाला वृद्धांनाही फायदा घेता येऊ शकतो आणि जसं मुलं एकटी राहत असतील तर मुलांना सुद्धा त्यातनं शिक्षण घेता येऊ शकतं. काही फायदे काही तोटे
1: प्रत्येकच
0: ठिकाणी आहेत.
1: आता कुटुंबामध्ये मुख्य कोण असतं तर पती पत्नी, तर या पती पत्नींचे संबंध दृढ व्हावेत यासाठी काय करायला?
0: आता पती पत्नी हे मुख्य असतात हे बरोबरच आहे, पण कुटुंब विभक्त असो संयुक्त असो किंवा मगाशी आपण म्हणालो जसं निओ लोकल बायो लोकल कोणत्याही प्रकारचं असलं किंवा कोणतीही चार माणसं जर एकत्र राहत असतील तर त्यासाठी आपल्याला जे करावं लागतं तेच खरं म्हणजे पती पत्नींना करावं लागतं. पण पती पत्नींवरती आपण विशेष बोलतो कारण तो त्यांचा त्या कुटुंबाचा पाया असतो. त्यांचे संबंध कोणत्याही प्रकारचं लग्न असलं तरी पण काही गोष्टी समान असतात. लव्ह मॅरेज असेल तर अगोदरच त्यांचं नातं निर्माण झालेलं असतं, अरेंज मॅरेज असेल तर नंतर नातं निर्माण होतं. पण नातं ते नंतर जे निर्माण झालेलं आहे किंवा आधी निर्माण झालेलं आहे त्याला फुलवावं लागतं
1: नक्कीच,
0: हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. त्यानंतर ते नातं टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात हेही दोन्हीमध्ये कॉमन आहे, कुठल्याही प्रकारचं लग्न झालं तरी. तर त्यासाठी ठरवून दोन्ही बाजूनी प्रयत्न करावे लागतात. आता कालच मी पेपरमध्ये एक आर्टिकल आलं होतं कुठल्या तरी नाटकाबद्दल त्यांनी लिहिलं होतं, पण ते लिहिताना त्यांची सुरुवात अशी होती की आजकाल मराठीमध्ये सगळे कौटुंबिक नाटकं येतात आणि त्या सगळ्या नाटकांचा विषय हाच आहे, पती पत्नी संबंध, पती पत्नींचा घटस्फोट असेल, त्यांचं वैचारिक मतभेद असेल ह्याच्यावरच येतात. तर मराठी रंगभूमी इथेच अडकून बसलीये का, ह्याच्या पुढे जाणार नाहीये का, त्याचा असा अर्थ घ्यायचा का, असं होतं. पण त्यात मला दुसरी बाजू अशी दिसली की हा प्रश्न इतका चिघळला आहे का, त्यामुळे ह्याच्यावर मराठी नाटकं निघत आहेत का, असं सुद्धा मला त्यात एक जाणवलं. तर अशा प्रसंगी आपल्याला काउन्सेलरची भूमिका खूप महत्वाची ठरते. आणि ह्याच्यासाठी एक छान खूप इंटरेस्टिंग गोष्ट मी शिकले आहे की जॉन गॉटमन नावाचा एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होता आणि त्याची जी थिअरी आहे ती खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि उपयुक्त पण आहे. पण अजून ती थिअरी सांगण्यापूर्वी मला हे एक विशेष नमूद करावं असं वाटतं की अजून आपल्याला काउन्सेलरकडे जाणं हे इतकं सहज नाहीये. आपल्याला एक कसं त्याचं सामाजिक कुठेतरी अडचण आहे, एक सोशल स्टिग्मा आहे, काउन्सिलरकडे गेलो म्हणजे आपलं काहीतरी बिघडलं, आपलं काहीतरी बिघडलं म्हणजे आपला काहीतरी दोष आहे. तर असं खरं म्हणजे नाहीये, हळूहळू जनजागृती होते आहे आणि बऱ्याचदा सिनेमा आणि सिरियल्स मधनं पण ते काउन्सिलरचं महत्व सांगतायत. तर ती एक मला खूप चांगली गोष्ट वाटते. परवाच मी एक सिरियल पाहिली तर त्यात त्यांनी अगदी खास 5 मिनिटं घेऊन काउन्सिलरचं काय महत्व आहे ते त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्या गोष्टीत हा स्टिग्मा जो आहे तो कमी होईल असं मला वाटतं. आता आपण गॉटमनच्या थिअरीकडे जाऊ. गॉटमनचा एक लव मॅप आहे. लव मॅप म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या अंतरंगाची ओळख. तुम्हाला आठवत असेल की पूर्वी एक टीव्ही शो होता आणि मग त्याच्यात असं विचारायचं की तुमच्या बायकोचा आवडता रंग कोणता, मग तिच्या शाळेचं नाव काय, मग नवऱ्याच्या फर्स्ट इयरच्या कॉलेजमधल्या मित्राचं नाव काय. तर हा थोडासा तोच प्रकार आहे की तुम्हाला तुमच्या जोडीदाराबद्दल किती माहिती आहे, त्याच्या अंतरंगात तुम्ही कुठपर्यंत खोल गेलेले आहात हे जाणून घेण्यासाठी गॉटमननी एक लव मॅप दिलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये 20 प्रश्नांची प्रश्नावली आहे ती आणि मग त्यांनी त्याचं रँकिंग केलं की

0: प्रश्न असे रँक असेल 10 प्रश्नांच्या वर असेल उदाहरणार्थ, तर तुमचा एकदम मजबूत पाया आहे तुमच्या लग्नाचा. थोडं कमी असेल तर तुम्हाला थोडं काम
1: डेव्हलप करावं लागेल,
0: आणखी थोडं कमी असेल तर आणखी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतील. अशा पद्धतीने खूप म्हणजे छान त्यांनी अगदी दिलेलं आहे. त्यातून आपल्याला काउन्सिलरच्या माध्यमातून आणि ह्या लव्ह मॅपच्या माध्यमातून, काउन्सिलर ते लव्ह मॅप तुम्हाला देतात आणि तुम्ही त्यावरनं ते काउन्सिलर तुमच्या विवाहाची आजची स्थिती काय आहे, सद्यस्थिती काय आहे हे जाणून घेऊन मग तुम्हाला तो मार्गदर्शन करू शकतो. तर यामध्ये त्यांनी आणखी काही गोष्टी दिलेल्या आहेत गॉटमननी की बाबा नेमकं पटेन असं कुठे होतं किंवा घटस्फोटापर्यंत कधी गोष्टी जातात, तर तुम्ही एकमेकांवर खूप टीका करायला लागला किंवा सारखं तुम्ही स्वतःला वाचवणं डिफेन्सिव्ह तुम्ही सतत राहिलात किंवा एकमेकांशी बोलणंच बंद करून टाकलं, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला
1: घटस्फोटापर्यंत
0: जातं. म्हणून ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्या कशा टाळता येतील तर त्याची पण काही काही त्यांनी चांगली उदाहरणं दिलेली आहेत. समजा एखादी स्त्री आहे आणि तिला एखादं काम तिचं ऑफिस मधलं वेळेत झालं नाही पूर्ण आणि ती घरी आल्यावर नाराज झाली, मग पतीने विचारणं अपेक्षित आहे की बाबा तू का नाराज आहे. काही वेळेला विचारत नाहीत पती, काही त्यांचं लक्षही नसतं किंवा दोन्ही बाजूनी असतं हे अर्थात. विचारलं की बाबा काय झालं, मग तिने सांगितलं की मला आज माझं काम वेळेवर पूर्ण झालं नाही म्हणून माझे जे वरिष्ठ होते ते मला रागावले. मग दोन बाजूनी संवाद होऊ शकतो. एक तर पहिला संवाद असा असू शकतो, मग तू का नाही केलं वेळेवर, तुझी नेहमीची हीच पद्धत आहे. ही काय पद्धत आहे, आपल्या ऑफिसचं काम आपण नको सांभाळायला, त्याच्यासाठी आता तू घरी येऊन रडत बसणार का. हा एक मार्ग असू शकतो. किंवा दुसरा मार्ग असू शकतो की ठीक आहे ह्या वेळेला झालं नसेल, नाहीतरी तुझ्यावर बरीच जबाबदारी होती या वेळेला, पण ह्याच्या पुढे तुला काय ह्या बाबतीत मदत लागेल ती मला सांग आणि तू काम वेळेवर करत जा. तर हा दुसरा संवाद आहे. तर गॉटमननी म्हटलंय की हा दुसरा संवाद करा तुम्ही, हा पहिला नका करू. त्यांनी तुमच्यातलं नातं आणखी दुरावतं.
1: बरोबर आहे.
0: किंवा वाद होतात, वाईट वाटतं आणि एकदा तुमचा जोडीदार दुखी झाला की मग
1: एकदा दुखावला की तो
0: दुखावला की मग ते संबंध तुमचे बिघडतात. तर त्यांनी असं म्हटलंय की तुमच्या संभाषणामध्ये 5-5:1 असा रेशो असला पाहिजे. कशाचा? तर 5 वेळेला तुम्ही पॉझिटिव्ह बोललात तर एकदा तुम्ही निगेटिव्ह बोललात तर चालेल.
1: अच्छा.
0: म्हणून तुम्ही 5 वेळेला पॉझिटिव्ह बोला, तुमच्या जोडीदाराचं कौतुक करा, अप्रिशिएट करा. ते जे चांगलं करतात त्याचं अप्रिसिएशन करण्याची आपल्याकडे खूप पद्धत नाहीये की हा खरंच बाबा हे तू खूप छान केलं, ह्याचा असा फायदा झाला,
1: हे केलं म्हणून
0: मला फायदा झाला, किंवा मला खूप बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. अशा प्रकारचे संवाद करण्याची आपल्याकडे पद्धत तशी नाहीये, पण ती आणली पाहिजे, केली पाहिजे असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की आपण आजारी पडलं की डॉक्टरकडे जातो, तसं आपल्याला काही मनाची समस्या आली किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये समस्या आली तर आपण काउन्सिलरकडे जावं, हा एक भाग आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण डॉक्टरला एखादं टॉनिक मागून घेतो ना. तसं जरी तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचे नातेसंबंध खूप चांगले आहेत एकमेकांशी पती पत्नीचे, तरी सुद्धा आणखी त्याला कसं चांगलं करता येईल यासाठी सुद्धा तुम्ही काउन्सिलरकडे एक टॉनिक म्हणून जायला काहीच हरकत नाही.
1: म्हणजे समुपदेशन हे आपल्याला मदतच करेल,
0: अर्थात खूप जास्त मदत करेल.
1: मॅडम आत्ताच तुम्ही काउन्सिलर अर्थात समुपदेशक याच्या भूमिकेबद्दल बरीच माहिती सांगितलीत, तर एकमेकांची मतं ही वेगळी असू शकतात, अशा वेळेला समुपदेशकाची भूमिका काय असते किंवा समुपदेशन गरजेचं आहे का?
0: समुपदेशन गरजेचं आहे याचं कारण असं की जेव्हा कुठला तरी वाद होतो, म्हणजे वाद हे एक उदाहरण झालं, अशा अनेक गोष्टींसाठी समुपदेशन असतं. पण आपण आता पती पत्नी संबंधाबद्दल बोलतोय म्हणून मी पती पत्नी मधला वाद असं म्हणते. तर वाद दोन्ही म्हणजे वाद
1: होतो,
0: मतभिन्नता होते आणि दोघही आपापल्या जागी बरोबर असतात. म्हणजे आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बायको दुःखी झाली आणि नवऱ्याने पहिल्या प्रकारचा संवाद केला की तू का गेलं नाही मग वेळेवर, तुला काय होतं, तुझी हीच पद्धत आहे वगैरे, तर तसा तो त्याच्या जागी बरोबरच आहे ना, चूक नाहीये, तो तिचं चुकलेलंच आहे.
1: पण ते फक्त सांगायची पद्धत
0: वेगळी आहे. ती जी पद्धत आहे ती तुम्हाला समुपदेशक शिकवतो.
1: अच्छा.
0: किंवा समुपदेशक हा तुमच्या त्रयस्थाच्या भूमिकेतून तुमच्या दोन्ही मतांकडे पाहतो आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये तो कुठेही त्याचा कुठलाही पूर्वग्रह नसतो किंवा ही बाई आहे ना ही नेहमीच ऑफिसमध्ये उशिरा जाते किंवा घरातली कामं सुद्धा हिला करायची सवयच नाहीये वेळेवरती, अशा प्रकारचा कुठलाही पूर्वग्रह समुपदेशकाच्या मनात नसतो. आणि तुम्ही ह्यात आणखी एक महत्वाची सगळ्यात गोष्ट की समुपदेशकाला गोपनीयतेचं खूप जास्ती बंधन आहे. म्हणजे आज तुम्ही मला एखादी तुमच्या मनातली गोष्ट सांगितली तर मी ते दुसऱ्या कुणालाही सांगणं हे इथिक्सच्या अगेन्स्ट आहे.

0: त्यामुळे तुम्हाला ती तुमची गोपनीयता ही पाळली जातेच,
1: म्हणजे ती फक्त समुपदेशक आणि आपण या दोघांमध्येच
0: असते ती. आणि मग तो समुपदेशक तुम्हाला त्रयस्थाच्या भूमिकेतून पाहून सांगतो की कसं तू
1: प्रश्न कसा सोडवायचा
0: सोडवायचा. एक जनरली आपल्याला असं दिसतं की समुपदेशक म्हणजे सल्लागार अशी असं एक सर्वसाधारणपणे मत असतं, तर सल्लागार नाही, समुपदेशक कोणताही सल्ला देत नाही. तो तुम्हाला त्याच्या भूमिकेत जाऊन
1: वागण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा
0: सांगण्याची पद्धत बदलायला शिकवतो किंवा दुसऱ्याच्या भूमिकेत जायला शिकवतो. की जेव्हा कुठल्याही प्रकारचे संबंध येतात ना, तेव्हा त्याच्यामध्ये आपण जे एम्पथी किंवा सहवेदना म्हणतो आपण, समवेदना किंवा सहवेदना, तर ती फार महत्वाची आहे. की वॉक अ माईल इन अदर शूज, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये जाऊन तुमच्या भूमिकेत जाऊन मी बघायचंय की काय तुम्हाला वाटत असेल. म्हणजे जेव्हा नवरा म्हणतो तिला की बाबा तुला तुझी हीच सवय, मला हेच आवडत नाही तुझं, आणि तू नेहमी सगळे कामं टाळाटाळ करते, उशीर करते, तेव्हा तिला काय वाटेल हे जर त्या नवऱ्याला समजलं तर तो या पद्धतीने बोलणार नाही. तर ही एम्पथी आहे की तिच्या भूमिकेत जाऊन तिचं काय आहे, व तिला घरातलं पण पाहावं लागतं, भाजी आणावी लागते, आईवडिलांचं पाहावं लागतं, मग तिला उशीर होणार आहे, तर तो उशीर कसा कमी करता येईल, यासाठी मी काय करू शकतो, या भूमिकेतून जर आपण पाहिलं तर त्याला म्हणता येईल आपल्याला एम्पथी. आणि स्वीकारार्हता, ऍक्सेप्टन्स, जी परिस्थिती आहे, जी व्यक्ती आहे, तिला एकदा आपल्याला ऍक्सेप्ट करणं हे पण खूप गरजेचं असतं.
1: मॅडम, तुम्ही कुटुंब संस्थेमध्ये समुपदेशनाचं सुद्धा महत्व खूप छान पैकी आम्हाला समजावून सांगितलं, तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: मला असं वाटतं की आपल्या आपण असं म्हणतो की आपल्याकडे जे संयुक्त कुटुंब पद्धती आहे किंवा एकत्र कुटुंब पद्धती, ती लोप पावत चालली आहे, पण ती अजून लोप पावली नाहीये, त्या मार्गावर आहे आणि तिचं स्वरूप बदललेलं आहे. आणि इतकंही काही वाईट परिस्थिती अजून आलेली नाही, आपण अजून तिला थांबवू शकतो. आणि त्या थांबवण्यासाठी आपण काही काही छोट्या छोट्या छान गोष्टी करू शकतो. आपण प्रत्येक कुटुंबामध्ये, म्हणजे ते एकत्र असो की विभक्त, की काही छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही एकत्र करा. म्हणजे एकत्र एखादा पदार्थ तयार करा, रोजचं पाटपाणी तुम्ही एकत्र घ्या जेवायला बसताना, मागचं आवरण तुम्ही एकत्रपणे करा, 15 मिनिटं रोज रात्री सगळ्यांनी मिळून फिरायला जा, दर महिन्यात एखादा सिनेमा एकत्र घरी बसून पहा. म्हणजे कोणती तरी एखादी असा उपक्रम, एकत्र बैठे खेळ करणं किंवा एकत्र कोडी सोडवणं, शब्दांची अंताक्षरी करणं, पेपरचं एडिटोरियल वाचणं, दररोज
1: एकमेकांचे अनुभव
0: शेअर करणं, हा हे तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी म्हणते की माझ्या घरी माझं मूल्य शिक्षण किंवा माझं एकंदर विचारांची बैठक ही आमच्या घरी आमच्या डायनिंग टेबलवर तयार झाली. कारण आम्ही रात्री सोबत जेवायचो तेव्हा आम्ही एकमेकांशी सगळं शेअर करायचो. आमचे वडीलही आम्हाला सांगायचे आज दिवसभरात काय घडलं, मग कॉलेजमध्ये काय घडलं, कसा प्रसंग आला तो त्यांनी कसा हँडल केला, आईला काय प्रसंग आले दिवसभरात ते तिने कसे हँडल,
1: अडचणींना कसे
0: सामोरे गेले, ह्यातून आमचं खरं तर शिक्षण झालेलं आहे. तर हे सोबत जेवणं हा एक मोठा भाग आहे, तो सर्वांनी जरी तेवढा जरी केला, आणि त्या काळात ते मोबाईल वगैरे सगळे बाजूला ठेवून देवायचे, एवढं जरी केलं ना तरी पण एक खूप छान संबंध प्रस्थापित होऊ शकतात. आणि असे काही कुटुंबाचे नियम सुद्धा तयार करतात की बाबा आणि ते असं कुठेतरी लावणं, एक त्याचं पोस्टर करून की सगळ्यांचा आदर केला पाहिजे, किंवा कामांची वाटणी केली पाहिजे, किंवा प्रत्येकाची प्रायव्हसी जपली पाहिजे, किंवा याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट अशी आहे की समस्या तुमच्यामध्ये कुठे वाद निर्माण होत असतील, एखादा प्रश्न निर्माण होत असेल, तर तो चिघळू देऊ नका, तो ताबडतोब सोडवा, बोला एकमेकांशी आणि ताबडतोब सोडवून द्या, त्याला मोठं रूप देऊ नका. किंवा एकमेकांचं कौतुक करूया असाही एक नियम करू शकतो. परंपरा जपू, बदल स्वीकारू. परंपरा जपायच्या म्हणजे तरुण पिढीने जपायच्या, आणि बदल हे पुढच्या पिढीने, ज्येष्ठांच्या पिढीने
1: स्वीकारायचे.
0: किंवा आनंदाचे क्षण साजरे करू. किंवा आपणची भावना ठेवू. आपण आणि आपलं ह्या शब्दात इतकी जादू आहे असं मला वाटतं की तुम्ही समजा माझ्या घरी आलात आणि मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे ना मागे एक छान झाड लावलेलं आहे, आता ते तुम्ही आपलं म्हटलं म्हणजे काय घर तुमचं नाही झालं, पण तुम्हाला एक असं एक फील येतो की
1: मला त्यांनी आपलं
0: म्हटलं, मी ह्यांच्या घरातली एक सदस्य आहे. हा जो फील आहे, ही जी एक भावना आहे, जाणीव निर्माण होते, ती फार महत्वाची. तर हे दोन, आपण आणि आपलं, हे जादुई शब्द आहेत असं माझं मत आहे.
1: ते जास्तीत जास्त कुटुंबामध्ये
0: वापरले गेले पाहिजे. हे माझं आहे, हे तिचं आहे, तुझे आई वडील आले असं नाही.
1: अच्छा,
0: तुझे आई वडील आले असं नाही, ही तुमची सून आहे असं नाही.

0: ही तिचं जे काय नाव असेल, समजा एक्स नाव असेल, जसं मानसी, ही आमची मानसी, ही माझी, ही माझ्या आईची सून आहे, किंवा असं न म्हणता ही मानसी, ही आमची मानसी,
1: हा असं म्हटलं,
0: असं म्हटलं तर त्यातनं खूप फरक पडतो. अनेक गोष्टींमध्ये हे आपल्याला वापरता येतं. शेवटी मी असं म्हणेन की आपल्या, आपली जी भारतीय संस्कृती आहे तर त्यामध्ये आपण आपल्या संसदेच्या प्रवेशद्वारावरच लिहिलेलं आहे वसुधैव कुटुंबकम, आणि वसुधैव कुटुंबकम हे मानणारीच आपली संस्कृती आहे. त्यामुळे बदलत्या रूपात आपली कुटुंब आणि आपली कुटुंब पद्धती सुरक्षित ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण कुटुंब हा समाजाचा गाभा आहे. नमस्कार.
1: कुमुद गोरे मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि कुटुंब या विषयावर आपल्या श्रोते मैत्रिणींशी खूप छान संवाद साधलात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: मीही आकाशवाणीची आणि आपल्या सर्व मैत्रिणींची खूप आभारी आहे. धन्यवाद.
1: कुटुंब समाजाचा गाभा या विषयावर डॉक्टर कुमुद गोरे खेर्डेकर यांच्याशी अनुप्रिता भाले हिनं साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. आजची आपली रेसिपी आहे घरच्या घरी बनवलेली प्रोटीन पावडर. मैत्रिणींनो, बाजारात अनेक प्रकारच्या प्रोटीन पावडर मिळतात, मात्र आपण जर घरी तयार केलेली प्रोटीन पावडर आपल्या घरातल्यांसाठी बनवली तर ती स्वस्त आणि मस्त तर असतेच, शिवाय ती घरच्या घरी बनवलेली असेल आणि त्यात आपल्या माणसांसाठी बनवलेली असल्याचा चिमूटभर स्वाद अधिक असेल. आणि त्यामुळे आपल्या माणसांना आपण जर ती रोज एक चमचा दिली तर सर्वच छोट्या मोठ्या आजारांना सोडचिठ्ठी मिळेल. तर बघा या प्रोटीन पावडरची जादू. मैत्रिणींनो, प्रोटीन पावडर बनवण्यासाठी साहित्य: शेंगदाणे एक वाटी, एक वाटी छान स्वच्छ फुटाणे, एक वाटी मखाने, थोड्या थोड्या प्रमाणात काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता, सूर्यफूल, कलिंगड, खरबूज आणि भोपळ्याच्या बिया, जवस, ओट्स प्रत्येकी 2 चमचे, 1 चमचा खसखस, 2 चमचे खारीक पावडर, 1 चमचा वेलची पावडर आणि 1 वाटी खडीसाखर. मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल साहित्य तर खूपच जास्त आहे. अहो, पण यापासून जी प्रोटीन पावडर बनणार आहे त्यातून कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात मिळणार आहे. कोणत्याही आजारात किंवा आजार नसलेल्या माणसाला एक उत्तम प्रोटीन आहे ते. तर प्रथम मंद गॅसवर शेंगादाणे, फुटाणे, मखाने छान खरपूस भाजून घ्या. त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे तुकडे मंद गॅसवर भाजून घ्या. तेल, तूप याचा अजिबात वापर करू नका. त्यानंतर सर्व प्रकारच्या बिया, जवस, ओट्स आणि खसखस थोडीशी भाजून घ्या. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घ्या. त्यात थोडी खारीक पावडर आणि वेलची पावडर घाला. झाली तुमची प्रोटीन बॉटल तयार. बाजारात अतिशय महाग मिळत असलेली प्रोटीन पावडर घरच्या घरी स्वस्तात आणि आरोग्यदायी नक्कीच असेल. ही पावडर वर्षभर टिकते. चला, आपल्या घरातल्या आवडत्यांसाठी आणि स्वतःसाठी सुद्धा आरोग्यदायी प्रोटीन पावडर घरातल्या सर्वांची सर्व आजारात सुटका करण्यासाठी नक्कीच मदत करेल.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया आठवणीतील गाव भीमाशंकर. लेखन स्नेहल कुलकर्णी यांचं.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्नेहल कुलकर्णीचा आपणा सर्वांना नमस्कार. आज सकाळी रोजच्या सवयीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत होते. एप्रिलचा शेवटचा आठवडा असल्यामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या होत्या, त्यामुळं वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराच्या जाहिराती येणं सुरू झालं होतं. प्रत्येक जाहिरातीचा उद्देश हाच होता, तुमच्या मुलांच्या सुट्ट्या आमच्या शिबिरात प्रवेश घेतला तर वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांची निर्मिती क्षमता वाढून त्यातून त्यांना जास्तीत जास्त आनंद मिळेल. अशा प्रकारच्या आकर्षक जाहिराती वाचताना माझ्या मनात विचार आला, आपल्या शालेय जीवनात आपण कुठल्याही शिबिरात प्रवेश न घेता आपल्या सगळ्या सुट्ट्या किती आनंददायी होत्या. अशा विचार

माझं मन नकळतपणे माझ्या बालपणाच्या आठवणीत त्या आठवणींच्या गावात जाऊन पोहोचलं. सज्ज सारे रसिका हे क्षण आले अमृताचे, आकाशवाणीचा मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे. रसिक श्रोत्यांना कळतील भाव माझ्या अंतरीचे, गोड मानून घ्या रसिक हो शब्द माझ्या आठवणीतील गावाचे. माझ्या शालेय जीवनातील सुट्टीतील दरवर्षीचे 2 महिने आणि दिवाळीतील 8 दिवस माझ्या आजोळी भीमाशंकर येथे अतिशय आनंदात आणि निसर्गाच्या सान्निध्यात आजोळच्या सगळ्यांच्या प्रेमळ सहवासात गेल्यामुळे त्या दिवसांना मी आठवणींनी मंतरलेले दिवस असं म्हणते. सुट्टी सुरू होणार म्हणजे सुरेश मामा येऊन आम्हाला भीमाशंकरला घेऊन जाणार हे ठरलेलं असायचं. परीक्षा संपल्यानंतर 2 दिवसांनी मी व माझी लहान बहीण स्मिता मामाबरोबर आजोळी जाण्यासाठी सकाळी लवकर उठून एसटीनं प्रवासाला निघत असू. माझं आजोळ पुणे जिल्ह्यातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 6वं ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र भीमाशंकर हे आहे. माझ्या लहानपणी तिथपर्यंत जाण्यासाठी मंचरपासून लाल मातीचा रस्ता होता. 1975 ते 1990 काळात तिथे येणाऱ्या एसटीची संख्या खूपच कमी होती. एसटीमध्ये बसल्यानंतर रस्त्यावरील लाल मातीचा दुराळा पूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी उडत असे. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, वळणावळणाचा घाटाचा रस्ता, मधून मधून रस्त्यात दिसणाऱ्या ओळखीच्या खुणा, तसंच रस्त्याच्या बाजूनं लाकडाचा भारा डोक्यावर घेऊन भरभर पावलं उचलत चाललेल्या कष्टकरी महिला, प्रवासात मामाबरोबरच्या गप्पा, अशा सगळ्या गोष्टींचा प्रवासात अनुभव आणि आनंद घेत आम्ही संध्याकाळपर्यंत भीमाशंकरला पोहोचायचो. मामाच्या घरी पोहोचलो की आजी लगबगीनं पोळीचा तुकडा आमच्यावरून ओवाळून पायावर पाणी घालत असे. त्या क्षणी प्रवासाचा पूर्ण क्षीण निघून जाई. मैत्रिणींनो, हा एक सांस्कृतिक वारसाच म्हणता येईल. आजी आपलं प्रेमानं स्वागत करत असे. अशा प्रकारे प्रवासातून दमून भागून येऊन जेवण झाल्यानंतर दुसऱ्या दिवसाची वाट बघत केव्हा झोप लागायची ते कळायचंच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे जात्याच्या आवाजानं मला जाग येत असे. आजी आणि मामीचं जात्यावरच्या ओव्या गात दळण दळणं सुरू असायचं. त्या ओव्या अजूनही माझ्या स्मरणात आहेत. पहिल्या ओवीच

ओळखू येईना त्या मामाची लेकर. आजीचं दळण सुरू असताना पहाटे 5 वाजता मंदिरातील काकड आरती सुरू होऊन घंटेचा आवाज यायला सुरुवात झाली की त्या आवाजानं आम्ही सर्वजण झोपेतनं उठून बसायचो. आजी आम्हाला सगळ्यांना दात घासण्यासाठी राखुंडी द्यायची. आम्ही तोंड धुवून येईपर्यंत मामीने चूल सारवून त्यावर दूध गरम करायला ठेवलेलं असायचं. त्यानंतर तिची अंगणात सडा रांगोळीची तयारी चालत असे. आम्हाला दूध देऊन दोन्ही मामींचं सकाळचं काम सुरू होत असे. त्यानंतर सर्वजण मिळून सकाळच्या नाश्त्यावर ताव मारत असतानाच बंडा मामाची हाक कानावर यायची, चला लवकर लवकर आपण सगळ्यांनी मिळून पाणी भरायचं आहे, हंडा कळशी घेऊन लवकर विहिरीजवळ या. मामाच्या घरासमोर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारीच खूप मोठी विहीर आहे. त्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं. त्या विहिरीला मोक्षकुंड म्हणतात. सुट्टीत घरात खूप जण असल्यानं वापरण्यासाठी जास्त पाणी लागायचं, त्यामुळं आम्ही सगळे मिळून पाणी भरण्यासाठी मदत करायचो. मामाच्या घरापासून मोक्षकुंडापर्यंत आम्ही 6 ते 7 जण 5-5 फुटाच्या अंतरावर उभं राहायचो. बंडा मामा कुंडात दोरबादली सोडून रहाटानं पाणी शेंदून काढून हंडा कळशी भरून द्यायचा. आम्ही एकमेकांकडं हंडा कळशी देत 3 ते 4 मोठे ड्रम भरून पाणी भरायचो. आमची लहान भावंड छोट्या कळशा घेऊन आमच्या मागे पुढे करत असायची. पाणी भरताना डोक्यावर कळशी घेताना पाणी अंगावर सांडायचं, त्यामुळं आम्ही सगळेच थोडं थोडं ओलं व्हायचो. उन्हाळा असल्यामुळे पाणी अंगावर

पडलं की आम्हाला खूप मजा यायची. एकमेकांशी गप्पा मारत, हसत खेळत, मजा करत पाणी कधी भरून व्हायचं हे आम्हाला समजायचंच नाही. त्यानंतर आजी सांगायची, चुलीवरच्या मोठ्या भांड्यात पाणी तापवून ठेवलं आहे, लवकर आंघोळ करून मंदिरात दर्शनाला जा. आम्ही एक एक करून सगळेच लवकर आवरून तयार झाल्यानंतर एक लोटाभर पाणी, बेलफूल घेऊन सगळी भावंड मंदिरात दर्शनाला जायचो. मामाचं घर मंदिराच्या शेजारीच असल्यामुळे आम्ही मोक्षकुंडाजवळच्या 10 ते 12 पायऱ्या उतरत असताना मोक्षकुंडातील कासव बघत मजा करत मंदिरात पोहोचायचो. भीमाशंकर मंदिराचं वर्णन करून सांगताना मी असं सांगेल, भीमाशंकराच्या मंदिराला आहे काळ्या पाषाणाची कोरीव कारागिरी. काळ्या पाषाणाची कोरीव नक्षी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारी. श्री गजानन श्री गुरुदत्ताची मूर्ती आहे प्रवेशद्वारा शेजारी. मंदिराच्या गाभाऱ्यात गिरिजा समवेत स्वामी शंकराचं वास्तव्य आहे भूकैलासावरी. चिमाजी अप्पांची भव्य घंट आहे मंदिरा शेजारी. भीमाशंकराची कृपा आहे साऱ्या भाविक भक्तांवरी. मंदिराच्या सभा मंडपात गेल्यावर समोरच काळ्या पाषाणाच्या छोट्या चौथऱ्यावर शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे. मंदिरात प्रवेश करताना आधी नंदीला नमस्कार करायचा, त्यानंतर गणपती आणि दत्ताचं दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश करायचा. शिवलिंगावर पाणी घातल्यानंतर बेलफूल वाहून परमेश्वरापुढे नतमस्तक होताना मन भक्तिभावानं भरून येई. भीमाशंकर भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगांमधील 6वं ज्योतिर्लिंग, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेलं निसर्गरम्य मनमोहक असं अत्यंत पवित्र शिवक्षेत्र आहे. सह्याद्रीच्या कुशीत आहे चिमुकलं एक गाव, माझ्या आजोळचं आहे भीमाशंकर हे नाव. भीमाशंकराच्या भाळी लाल मातीचा टिळा, सखी पार्वतीला शोभे रान फुलांची माळा. भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचं उगमस्थान आहे. 13व्या शतकातील अतिशय पुरातन अशा सुबक कलाकृतीचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिराचं सुंदर कोरीव काम, आजूबाजूचा हिरवागार निसर्ग, घनदाट जंगल तसंच शेकरू अभयारण्य यासाठी भीमाशंकर तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहे. भीमाशंकरावर आहे निसर्गाची मेहर नजर, तयस्थळे नांदे गिरिजा समवेत स्वामी शंकर. पौराणिक कथेनुसार या स्थानावर जेव्हा भगवान शिवानं त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातून जो घाम वाहिला त्यातून भीमा नदी उगम पावली, म्हणून या क्षेत्राला भीमाशंकर नाव पडलं. शंकर आणि पार्वती हे दोघंही एकत्र लिंगरूपात अर्धनारी नटेश्वर या स्वरूपात या ठिकाणी आहेत. त्रिपुरासूर राक्षसाचा वध करण्यासाठी शंकर आणि पार्वतीनं हे रूप धारण केलं होतं. त्रिपुरासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी डाकिनी आणि शाकिनी त्रिपुरासुराशिवाय त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन भगवान शिवाकडे गेल्या. भगवान शिवानं त्यांना अमरत्वाचा आशीर्वाद दिला. तेव्हापासून भीमाशंकर तीर्थक्षेत्राला डाकिन्याम भीमशंकरम म्हणून ओळखलं जातं. साधारणपणे 18व्या शतकात श्री नाना फडणवीस यांनी या मंदिराचा सभामंडप आणि शिखर जीर्णोद्धार केला. मंदिराजवळ सर्व तीर्थ व मोक्षकुंडा अशी 2 कुंड आहेत. पावसाळ्यात ही दोन्ही कुंड पूर्ण भरतात. भीमाशंकर शिवमंदिरासमोरच आदिगुरु श्री गोरक्षनाथ यांचा मठ आहे. मठातील गुरु गोरक्षनाथ यांची छोटी मूर्ती अतिशय लोभस आणि देखणी आहे. इथे अनादि कालापासून अखंड धुनी चालू आहे. अनेक तपस्वींनी भीमाशंकराच्या पुण्यभूमीत येऊन आराधना केल्याचा इतिहास आहे. मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही सर्वजण जाता जाता उषा मामीकडे जायचो आणि तिच्या घरात असलेल्या झोपाळ्यावर बसून मोठे मोठे झोके घेऊन झोका खेळण्याचा मनमुराद आनंद लुटायचो. खेळून थोडंसं खेळून झाल्यानंतर पुन्हा घरी आलो की मामा बरोबर त्याला मदत करायचो. त्या काळी मामाच्या घराच्या एका छोट्या खोलीमध्ये माझा धाकटा मामा पोस्ट ऑफिसचं काम चालवायचा. तेव्हा सकाळी 11 वाजताच्या एसटीनं पोस्टाची थैली यायची. थैली आणण्यासाठी आम्ही मामा बरोबर बस स्टँडवर जायचो. घरी आल्यानंतर मामा थैली उघडून त्यातील सर्व पत्र काढून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना वाटप करायचा. त्यामधील एक पत्र डॉक्टर नेने बोर्जिस यांचं असायचं. ते पत्र घेऊन मामा MTDC च्या विश्रामगृहाकडे जायचा. आम्ही पण डॉक्टर रेने बोर्जिस यांना भेटायला मिळावे म्हणून जायचो. मला त्यांना भेटायला आवडत असे. त्यांना पत्र दिल्यानंतर आम्हाला बघून त्या आमच्याशी छान संवाद साधायच्या. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी भीमाशंकर अभयारण्यातील शेकरू ह्या वृक्षखारीच्या प्रजातीवर संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे. शेकरू

महाराष्ट्र राज्याच्या वनविभागाचं मानचिन्ह आहे. डॉक्टर रेने बोर्जिस यांनी शेकरूच्या आहार प्रणालीवर PhD संशोधन केले आहे. त्यांच्या तिथल्या जंगलातील वास्तव्याविषयी मला नेहमीच कुतूहल वाटायचं. MTDCहून पत्र देऊन घरी आल्यानंतर राजूदादा त्यांच्याकडे असलेली बच्चे कंपनी जंगलात भटकंतीसाठी घेऊन तयारच असायचा. आम्ही पण आजी मामीला सांगून निघायचो. निघताना आजी सांगायची, येताना तमालपत्र, फुलं, निरगुडीची पानं घेऊन या. आम्ही सगळी वानरसेना अगदी उत्साहानं जंगलात जाण्यासाठी छोट्या पायवाट्याने जाताना जंगल वाटेची लाल माती, भर उन्हात जंगलातील भरगच्च झाडीमुळे असलेली शीतल छाया, तिथल्या वातावरणामुळे हवेतील गारवा याचा अनुभव घेत, एकमेकांशी गप्पा मारत, लहान भावंडांकडे लक्ष देत जंगलाच्या पायवाटेनं जाण्याचा आनंद अनुभवताना मामा तमालपत्र आणि निरगुडीच्या झाडाजवळ जाऊन आम्हाला हाक मारायचा आणि आम्हाला त्या झाडाची पानं तोडायला सांगायचा. त्यामुळे आम्हाला तमालपत्राचं झाड, निरगुडीचं झाड कसं असतं, त्याच्या पानांचा आकार कसा असतो याची माहिती मिळायची. पुढे जाताना साक्षी विनायकाचं मंदिर आलं की आम्ही दर्शन घेऊन तिथंच आजूबाजूचा निसर्ग बघत एकमेकांशी गप्पा मारत बसायचो. तिथं जवळच पाण्याचा झरा असल्यामुळे आम्ही सर्वजण पाण्यात खेळायचा आनंद लुटायचो. साक्षी विनायकाचं रूप मनात साठवत निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटत आम्ही परतीच्या वाटेला लागायचो. घरी आल्यानंतर जेवण झालं की मामीला थोडी मदत करायची. आजीशी गप्पा मारताना मधूनच तिच्या मांडीवर डोकं ठेवायचं. पत्ते, अंपल चंपल यासारखे बैठे खेळ खेळायचे. थोडं ऊन उतरलं की 4 वाजेनंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आम्ही सगळे जमून डबा आईसपैस, विट्टी दांडू, अंधळी कोशिंबीर, लपाछपी यासारखे खेळ खेळायचो. खेळताना संध्याकाळ कधी व्हायची ते कळायचंच नाही. संध्याकाळचे 6:30 की अप्पा मामाची हाक ऐकू यायची, चला मुलांनो हातपाय धुवून या, आरतीची वेळ झाली. हे ऐकलं की आम्ही भानावर यायचो. मंदिराच्या शेजारील सर्व तीर्थाच्या पायरीजवळ जाऊन पाय धुवून आम्ही सर्वजण मंदिरात प्रवेश करायचो. तोपर्यंत अप्पा मामानं आरतीची सर्व तयारी केलेली असायची.

मंदिराच्या परिसरातील सर्व भाविक आरतीसाठी येत असत. सगळे मिळून खड्या आवाजात आरतीची सुरुवात करत असत. घंटानादाच्या सुरात आरतीचे सूर मिसळून शिवमंदिराचा गाभारा अत्यंत भक्तिमय वातावरणानं उजळून जायचा. आरतीनंतर बाळूमामाच्या खड्या आवाजातील मंत्रपुष्पांजली ऐकताना मंदिरातील प्रत्येक भाविकाचं मन भक्तिरसानं भारून जायचं. मंत्रपुष्पांजलीनंतर सामुदायिक श्लोक पठणानं आरतीची सांगता व्हायची. मंदिरातील आरतीच्या माध्यमातून सामूहिक प्रार्थनेच्या शक्तीचं महत्त्व कायमस्वरूपी माझ्या मनावर बिंबवलं गेलं. आरतीनंतर आम्ही सर्वजण घरी येईपर्यंत मामीचा स्वयंपाक तयार असायचा. आम्ही आलो की मामा म्हणायचा, चला आता आपण सगळे आणि उषामामीकडील सगळे पाहुणे मिळून मोक्षकुंडाजवळील मोठ्या ओट्यावर अंगतपंगत करणार आहोत. तुम्ही सगळे मिळून एक एक वस्तू घेऊन तिथे चला. हे ऐकलं की आम्हाला सगळ्या भावंडांना खूप आनंद व्हायचा. त्या उत्साहात आम्ही छोट्या छोट्या गोष्टी नेण्यासाठी मदत करायचो. सगळेजण तिथे आले की आम्ही गोल करून अंगतपंगत करायचो. सगळ्यांबरोबर एकत्र गप्पा मारत जेवण्याचा आनंद अगदी शब्दांच्या पलीकडचा असे. जेवण झाल्यानंतर आवरून आम्ही सगळेजण मिळून गाण्याच्या भेंड्या खेळताना रंगून जायचो. रात्रीची नीरव शांतता, चंद्राची शीतल छाया, शेजारी असलेले परमेश्वराचे सानिध्य, आमचे सगळ्यांचे एकमेकांमध्ये मिसळलेले सूर, ह्या सगळ्या जाणीवेमुळं मला आपण स्वप्नांच्या गावात आहोत का असे क्षणोक्षणी वाटून मन आनंदानं भरवून जायचं. ह्या अनुभवातून मी असं सांगेन, जिंदगी की हर सुबह कुछ शर्ते लेकर आती है, जिंदगी की हर शाम कुछ तजुर्बे देकर जाती है. आम्ही सगळे मिळून आजूबाजूला असलेल्या निसर्गस्थळांचा आनंद घ्यायचो. नागफणी पॉइंटला जायचं ठरलं की तिथं जाताना लहान पायवाट, चढाईचा रस्ता, डोंगरावर चढाई करून जाण्याचा अनुभव विलक्षण असे. आम्ही सर्वजण चढत असताना एकमेकांचे हात हातात धरून वर चढून जायचो. नागाच्या फणीसारखा डोंगराचा आकार दिसत असल्यामुळे त्याला नागफणी पॉइंट असं नाव दिलं आहे. तिथे चढाई करून जाण्यासाठी आणि उतरून खाली येण्यासाठी वेळ लागतो आणि अतिशय सावकाश आणि शांततेने ती चढाई प्रत्येकाला उतरावी लागते. हनुमान तळ ह्या ठिकाणी जाण्याचं ठरलं की आम्हाला सगळ्यांना विशेष आनंद व्हायचा. कारण तिथे जाऊन सुट्टीमध्ये वनभोजनाचा बेत कायम ठरलेला असायचा. मामी सकाळी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेली सगळी तयारी करून सगळं साहित्य घेत असे. नंतर आम्ही

सर्वजण मिळून सकाळी 9 पर्यंत हनुमान तळ इथं जाण्यासाठी निघायचो. प्रत्येकाच्या हातात सामानाची पिशवी असे. तिथं पोचल्यानंतर स्वयंपाकाचं सर्व सामान काढून घेत, नंतर मामानं तळ्याजवळील पिण्याचं पाणी बादलीने शेंदून काढून दिलं की त्या स्वयंपाकाला सुरुवात करायच्या. तोपर्यंत आम्ही सर्व वानरसेना हनुमान तळ्याजवळील मारुतीचं दर्शन घ्यायचो. अंजनी मातेनं तेथील एका उंच दगडावर बसून तप केलेलं आहे अशी त्या स्थळाची आख्यायिका आहे. आजूबाजूला असलेली उंच वृक्षराजी, मोठे मोठे दगड, मध्यभागी मोठं चौकोनी आकाराचं तळ, तळ्याच्या आजूबाजूला असलेला हिरवागार निसर्ग, हनुमान तळ्याच्या परिसरात, या सगळ्या गोष्टींमुळे खूप थंडावा जाणवतो. आम्ही सर्वजण तिथं आजूबाजूला फिरत निसर्गाशी एकरूप होऊन जायचो. मामीचा स्वयंपाक तयार झाला की त्यांची सगळ्यांची हाक आमच्या कानावर यायची. तिथल्या मोकळ्या वातावरणामुळं आणि स्वयंपाकाच्या पदार्थांच्या घमघमाटामुळं आम्हाला खूप भूक लागलेली असायची. त्यामुळे जेवताना सगळेच दोन घास जास्तच खायचे. मामी अगदी प्रेमाने सगळ्यांना जेवण वाढायची. या वनभोजनाचा आनंद आणि जेवणाची चव संध्याकाळपर्यंत जिभेवर रेंगाळत राहायची. असंच एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये भीमाशंकरला असताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी व त्यांच्या पत्नी मंदिरात दर्शनासाठी आले होते. मंदिरातील पूजा झाल्यानंतर रवींद्र महाजनी मामाबरोबर घरी आले. मामाने आमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी दोघांनी आमच्याशी खूप छान संवाद साधला. मला आठवतं रवींद्र महाजनी म्हणाले, तुम्हाला इतक्या पवित्र ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात राहायला मिळतं ही खूपच छान गोष्ट आहे. मला इथे फारच आवडलं. नंतर थोडा वेळ गप्पा मारून चहा घेऊन ते मुंबईच्या दिशेनं निघून गेले. माझ्या आजीचं आम्हा नातवंडावर असलेलं निर्व्याज प्रेम, मामा मामी मावशी आई यांची प्रेमळ शिस्त आणि संस्कार यामुळं बालपण अधिकच समृद्ध होत गेलं. आजोळच्या अंगणात पारिजातकाचा सडा पडे, बालपणी आम्ही गिरविले तिथे संस्काराचे धडे. मे महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला की सुट्टी संपल्याची जाणीव मनाला होत असे. सुट्टीतील सगळ्या आठवणी मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवण्याचा माझा प्रयत्न भीमाशंकराला नक्कीच कळत असणार. जसं वारीला चाललेल्या वारकऱ्याला पाहून कवयित्री बहिणाबाई निसर्गाला उद्देशून म्हणतात, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पाना मंदी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे काना मंदी. मी स्वतःला माझ्या आठवणीतील गावाच्या दिंडीतील वारकरी समजते. वारकऱ्याला जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ असते तशी मला भीमाशंकराच्या भेटीची ओढ कायमच असते. भीमाशंकराच्या आठवानं मन बहरू न येई, देवा तुझ्या भेटीसाठी मन माझं धाव घेई.

आठवणीतील गाव भीमाशंकर आपण ऐकलं, लेखन केलं होतं स्नेहल कुलकर्णी यांनी. बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर सीएनजीच्या दरात 2 रुपये वाढ. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालेलं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिल्लीत आता पेट्रोलचा दर प्रतिलिटर 97.77 रुपये तर डिझेलचा दर 90.67 रुपये झाला आहे. मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. दिल्ली आणि मुंबईत सीएनजीच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत आता सीएनजी प्रतिकिलो 79.09 रुपये दराने उपलब्ध होईल. मुंबईत सीएनजीचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या विस्ताराची मागणी केली आहे. परिषदेत सुधारणा न केल्यास संस्था म्हणून तिच्या विश्वासार्हतेवर मर्यादा येतील असं परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर म्हणाले. या संस्थेची निर्मिती ज्या काळात झाली होती त्यापेक्षा आजचं जग अधिक विस्तारलेलं परस्परांशी जोडलेलं गुंतागुंतीचं आणि बहुध्रुवीय आहे आणि संस्थेची मूळ संरचना या बदलाशी जुळवून घेऊ शकलेली नाही असंही जयशंकर यावेळी म्हणाले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघाची यांची आज नवी दिल्ली इथं भेट घेतली. पश्चिम आशियातल्या संघर्षाबाबत यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. अराघाची यांच्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेतल्या सहभागाबद्दल जयशंकर यांनी संतोष व्यक्त केला. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था एनटीएनं आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 मिनिटे अतिरिक्त वेळ दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज जाहीर केलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. नीटच्या परीक्षा पद्धतीमध्ये पुढील वर्षीपासून बदल करणार असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. ते म्हणाले, OMR पद्धतीनं घेतली जाणारी नीट यूजी परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. 21 जूनला घेतल्या जाणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते एनटीए ने त्वरित एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: एनटीएमध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्थेला अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. सरकार विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असून त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ काही टक्के वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातील वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांमध्ये आज लाभार्थ्यांचा गृहप्रवेश होत आहे. सातारा इथं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत 6 लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या सुपूर्त केल्या जात आहेत. यामध्ये 3 कोटी घरं पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान शिवराज सिंह चौहान यांचं आज सकाळी सातारा इथं आगमन झालं. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचं स्वागत केलं. सातारा पालिकेने उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे आमदार रथींद्र बासू यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी रथींद्र बासू यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि आवाजी मतदानानं तो मंजूर झाला. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. नाडकर्णी यांच्या निधनाने साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

0: त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होतील. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी 1980 MBBS पदवी घेतली, त्यानंतर 1984 मानसोपचारशास्त्रामध्ये MD ही पदवी मिळवली. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. असीम ऊर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ मनोविकारतज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त धक्का देणारे असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आयुष्यभर अत्यंत संवेदनशीलतेनं आणि समर्पित भावनेनं कार्य केलं. मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेलं काम समाजासाठी कायम प्रेरणादायी असेल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. अरावली पर्वतरांगांमधल्या वाढत्या खाणींना पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन सध्या खाणकाम भाडेपत्ती कंपन्यांच्या बाजूनं कोणत्याही आदेश काढणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांची व्याख्या स्पष्ट करणं आणि इतर बाबींसंदर्भात न्यायालयानं स्वतःहून दाखल घेतलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. खाणकामासंदर्भातला भाडेकरार रद्द केल्यास ती कंपनी न्यायालयात जाऊ शकते असा दावा वकिलांनी केला. मात्र हा संवेदनशील प्रश्न असल्यामुळे ही सुनावणी टप्प्याटप्प्यात न करता याबाबतीतली संपूर्ण तथ्य समोर आल्यावरच करता येईल, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाला बागची यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलं. अरावली पर्वतरांगांमधले पर्यावरणीय दाव्यांसंदर्भातले त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची नावे देण्याची सूचना पर्यावरण मंत्रालयाला फेब्रुवारीमध्येच केल्याचं खंडपीठानं यावेळी नमूद केलं. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधूचा सामना आज जपानच्या अकाने यामाकची हिच्याबरोबर होत आहे. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचा सामना उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या खेळाडूबरोबर होणार आहे. उत्तर प्रदेशात गेल्या 36 तासात झालेल्या पाऊस, वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 111 जणांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक जण जखमी झाले. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तातडीनं पाहणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रेल्वे रुळांवर झाडं पडल्यानं त्याचा फटका पाटणा राजधानी एक्सप्रेससह अनेक गाड्यांना बसला आहे. उझबेकिस्तानमध्ये ताशकंद इथं पार पडलेल्या आशियाई मुष्टियुद्ध 15 वर्षांखालील मुलांच्या अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य अशी 27 पदकांची कमाई केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना. संयुक्त अरब अमिरातीत झालं पारंपरिक स्वागत. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: ऑर्केस्ट फिल्म से हमने लिया.

मैंने नहीं तो

हाय हाय हाय हाय रे।

आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत CNGच्या दरातही प्रतिकिलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत CNGचा दर प्रतिकिलो 84 रुपये झाला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे साऱ्या जगालाच इंधन दरवाढीला तोंड द्यावं लागत आहे. इतर देशांमध्ये इंधनाच्या दरात 20 ते 100% वाढ झाली असताना भारतात केवळ 3% वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. इंधनाच्या दरातली वाढ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे झाली असल्याचा आरोप

0: राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेला महागाईच्या संकटात लोटत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा परिणाम इंधनाच्या दरांवर होणार हे स्पष्ट असूनही सरकारनं हालचाल केली नाही असं त्यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच NTA आज जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रधान यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील असं त्यांनी सांगितलं. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असंही ते म्हणाले. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे.
1: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुँच जाएगा.
0: NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. 3 मे रोजी झालेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटल्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई केली जाईल याचा पुनरुच्चार प्रधान यांनी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 6 दिवसांच्या संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते संयुक्त अरब अमिरातीत राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेणार आहेत. दुबई इथं प्रधानमंत्र्यांचं पारंपरिक मानवंदना देऊन स्वागत करण्यात आलं. दौऱ्यादरम्यान भारताचे विविध देशांसोबत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरण कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. येत्या 5 वर्षात राज्य बेघर मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
2: चा जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. 1 वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाहीत हा रेकॉर्ड.
0: सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. शिर्डी इथं दारुगोळा निर्मिती कारखान्याचं उद्घाटन येत्या 23 मे रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी निबे समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे यांनी आज वार्ताहर परिषद घेतली. अहिल्यानगर जिल्ह्यात उभारलेल्या या प्रकल्पात तोफांसाठी लागणारे स्फोटक पदार्थ तयार करण्यात येणार असून हवाई क्षेत्रालाही या युनिटमधून मदत मिळणार आहे. श्रीगोंदा इथं 25,000 टन क्षमतेचा दारुगोळा उत्पादन कारखाना उभारण्याची योजना असल्याचंही निबे यांनी यावेळी सांगितलं. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारनं प्रवाशांना दिलासा द्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकिटाला 1 दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षण न्यायालयानं यावेळी नोंदवलं. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात पारदर्शकता आणि प्रवाशांचं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी एका सक्षम आणि स्वतंत्र नियामकाची मागणी करणार

याचिका एका सामाजिक कार्यकर्त्याने दाखल केली होती. भारतातल्या खासगी विमान कंपन्यांकडून आकारल्या जाणाऱ्या तिकिटाच्या दरातली तफावत तसंच अनपेक्षित दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. MBBS ची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचार शास्त्रामध्ये MT केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्त्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

0: नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर वाढून प्रति लिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.14 रुपये झाला आहे. मुंबईत CNGच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली असून तो प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅट करात राज्य शासनानं कपात केली असून आता 18% % कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची NEET UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जूनपर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. कांद्याला प्रतिकिलो 12.35 रुपये हमी भाव देण्याची घोषणा केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ज्येष्ठ मनोविकारतज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर 161 अंकांची घसरण झाली आणि तो 75,238 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 46 अंकांची घसरण नोंदवत 23,643 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो नमस्कार. 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातूनही आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं या सायंकालीन प्रसारण सभेत मी शालिनी वाघ स्वागत करते. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मिक्स मसाला. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात शांता शळके यांचं गीत. या गीतासाठी संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतेहो उषा मंगेशकर यांच्या स्वरात शांता शळके यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही, रंगत द्या जेवणात आंबट गोड

0: बीडेकर सन 1910 पासून
1: बीडेकर तयार मसाला।
2: श्रोते हो, मिक्स मसाला या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे संशय कल्लोळ या नाटकातलं। गीतकार आणि संगीतकार आहे गोविंद बलाल देवल आणि स्वर आहे वसंतराव देशपांडे यांचा।

0: श्रोते हो वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं नाट्यपद आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते गोविंद बलाल देवल आणि नाटक होतं संशय कल्लोळ.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
3: ऐका ऐका एका कुटुंबाची गोष्ट. डॉक्टरांसमोर झाली यांची फजिती मोठी.
4: तू रिपोर्ट आणले आहेस ना?
5: नाही, मला वाटलं तुम्ही आणलेत.
4: तू आहेसच विसरभोळी.
5: चूक इतकीच आहे की तुमच्याशी लग्न केलं.
3: भांडू नका, जाणून घ्या आभा बद्दल.
5: आभा?
3: हो, मोदी सरकारचा डिजिटल पुढाकार, ज्या अंतर्गत आतापर्यंत 86 कोटींहून अधिक नागरिकांनी आभा म्हणजेच आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट बनवले आहे. इथे तुम्ही तुमचे सर्व मेडिकल रेकॉर्ड्स सुरक्षित ठेवू शकता आणि हवे तेव्हा हवे तिथे हे रिपोर्ट्स दाखवू शकता. आभा आरोग्याच्या प्रवासात तुमचा जोडीदार. आजच आभा ऍप डाऊनलोड करा किंवा डायल करा 1-44-77.
0: श्रोते हो आता ऐकूया कैसर बाबू यांच्या स्वरात पंडित विश्वनाथ यांचं गीत, संगीत समर मंचवी यांचं.

0: श्रोते हो, कैसर बाबू यांच्या स्वरात पंडित विश्वनाथ यांची गझल आपण ऐकलीत. संगीत होतं समर मंचवी यांचं.
1: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
2: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
1: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
2: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
3: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
4: श्रोते हो, आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या माध्यमातून आपण आपल्या आस्थापनांची, योजनांची, दुकानांची आणि सेवांची माहिती जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सहजपणे पोहोचवू शकता.
5: यासाठी संपर्क साधायचा आहे जाहिरात प्रसारण विभाग आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राशी.
4: 02-241-242-76-20 या दूरध्वनी क्रमांकावर.
0: श्रोते हो, मिक्स मसाला कार्यक्रमात आता ऐकूया शेवटचा मालुसरा चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. स्वर महेंद्र कपूर यांचा तर संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: श्रोतेहो, महेंद्र कपूर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं दत्ता डावजेकर यांनी, तर चित्रपट होता शेवटचा मालुसरा.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आव्हान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ एन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणनांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाची अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
2: श्रोते हो, ज्ञान, मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती, शिक्षण, संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातं आहे, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष. आकाशवाणी ॲट 90 याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:15 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-34-71 आणि 02-42-36-72. तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात.
0: श्रोते हो, मिक्स मसाला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर ऐकूया आशा भोसले आणि लेस्ले लेविस यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, संगीत लेस्ले लेविस यांचं.

श्रोतेहो, आशा भोसले आणि लेस्ले लेविस यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं लेस्ले लेविस यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा मिक्स मसाला हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. 100.1 MHz आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी. यात जागतिक कुटुंब दिवस निमित्त सूत्रसंचालन तनया कुलकर्णी हिचं, कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे.

श्रोते हो नमस्कार। 100.1 MHz FM बँड वन न्यूज ऑन EIR या ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण ऐकताय आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र। मित्रांनो, युववाणी या कार्यक्रमात मी तनया कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, गेल्या काही वर्षांमध्ये आपला हा संस्कृतीचा वसा निष्ठत चाललाय की काय असं वाटतं। अर्थात आज हे तुम्हाला सांगायचं कारण की आज आहे जागतिक कुटुंब दिवस। 15 मेला आपण जागतिक कुटुंब दिन साजरा करतोय, पण वसुधैव कुटुंबकम अशी व्यापक संकल्पना असणाऱ्या आपल्या भारतीय संस्कृतीला जागतिक कुटुंब दिन साजरा करण्याची गरज भासतीये ही खरंच पुन्हा एकदा थांबून विचार करण्याची गोष्ट आहे। तर आज आपण हा विचार करणार आहोत की जागतिक कुटुंब दिनाची कन्सेप्ट काय आणि का बरं आजही हा दिन साजरा करण्याची आपल्याला गरज भासतीये। मित्रांनो, खरं सांगायचं झालं तर 15 मे हा जागतिक कुटुंब दिवस हा भारतातून सुरू झालाच नाहीये, तर ज्या अमेरिकन पाश्चात्य संस्कृतीमध्ये जिथं परिवार विघटन झालंय तिथं त्यांना गरज भासली की पुनश्च एकदा परिवार म्हणून काम करण्याची आपल्याला गरज आहे। आणि म्हणूनच अमेरिकेने 15 मे 1993 पहिल्यांदा या जागतिक कुटुंब दिवसाला सुरुवात केली। याच्यामुळंच आपल्याला लक्षात येतं की मुळात हा विचार भारताने दिलेला नाहीये, कारण भारत हा धरतीमातेलासुद्धा परिवार मानतो, धरतीसुद्धा भारताचा परिवार आहे, आणि म्हणून हा विचार भारतातनं निर्माण झाला नाहीये। आणि मुळात आपली संस्कृती वसुधैव कुटुंबावर आधारित आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये वेस्टर्नायझेशनचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या सोसायटीवर झालाय आणि कुठेतरी त्याचा परिणाम आपल्या कुटुंब व्यवस्थेवर झालेला सुद्धा आपल्याला दिसून येतोय। पण यावर मला असं वाटतं जसा जसा समाज पुढे जातो आणि समाजामध्ये विचारांची उत्क्रांती होते तसं तसं विचारांमध्ये परिवर्तन सुद्धा होतं आणि त्याचा

परिणाम समाज, परिवार, अर्थव्यवस्था या सगळ्यांना सहन करावा लागतो. आणि म्हणूनच पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धती जी होती, पूर्वी गावांमध्ये लोक राहत होते, शेतीचा व्यवसाय करत होते, पण जसजसं शिक्षण वाढत गेलं, जसं मुलांचा अभ्यास वाढत गेला, मुलांचा अभ्यासाचा कल वाढत गेला आणि मुलं विविध क्षेत्रांमध्ये दैदिप्यमान असं यशही मिळवायला लागले, तसं तसं एकत्र कुटुंब पद्धती शहरात आणि मग खेड्यात सुद्धा कमी होऊ लागली. पण मग कुठेतरी या कुटुंबांचा विस्तार होत गेला आणि त्यांच्यामध्ये भावनिकता किंवा त्यांच्यामध्ये मी माझ्या परिवाराबरोबर राहायला पाहिजे ही मानसिकता विखरल्या गेली आणि म्हणूनच एकत्र परिवारामध्ये असणारे परिवारसुद्धा विभक्त झाले. कामानिमित्ताने परगावी जाऊन विभक्त होणारे परिवार, ही घटना वेगळी आहे. त्याला आपण समजू शकतो की दुसऱ्या गावात नोकरी लागली म्हणून घरातला मुलगा सून हे दुसऱ्या गावात कामाला गेले, पण दुसरीकडे एकाच गावामध्ये आई वडिलांचं स्थायी घर असताना सुद्धा मी वेगळं राहिलं पाहिजे, मला माझं स्वातंत्र्य अनुभवता आलं पाहिजे असा विचार करून विभक्त होणारा परिवार हे आपल्या या समाजाचं, आजच्या स्थितीतल्या कुटुंबाचं दुर्दैव. पण या विभक्त कुटुंबांवर प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असतं. पण मला असं वाटतं की आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतोय, पण या राष्ट्राचा, या समाजाचा, या देशाचा मूळ गाभा हा परिवार आहे. जुन्या काळात ज्यावेळी हुंड्याकरता सासरी त्रास अशा पद्धतीच्या केसेस होत्या आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये सुद्धा पतीचे असणारे विवाहबाह्य संबंध किंवा व्यसनाधीनता अशा अनेक कारणांमुळे परिवार विभक्त होत होते, पण साधारण गेल्या 15 वर्षांपासून एखाद्या मुलीचा विवाह झाल्यानंतर त्या घरामध्ये असणारी आई ही संस्कार द्यायला विसरली किंवा कुठेतरी माझ्या आयुष्यात मला देऊ शकता आलं नाही ते मी माझ्या मुलीच्या आयुष्यात बघायची घाई करते की काय, अशा विचारांमुळंच मला असं वाटतं की दुर्दैवाने परिवार विघटन होण्यामध्ये जे महत्त्वपूर्ण एक कारण आहे ते एखादी आई आपल्या मुलीच्या संसारामध्ये काय असावं, काय नसावं, तिचा संसार कसा चालावा त्याकरता आपली मानसिकता लादण्याचा जो प्रयत्न करते याचासुद्धा कुठेतरी गंभीर विचार व्हायला हवा याची गरज मला वाटत आहे. आणि प्रत्येक आईनीसुद्धा असा विचार केला पाहिजे की ज्या घरी लग्न केल्यानंतर माझी मुलगी जाईल त्या घरात संपूर्णपणे ती सामावून जीवन जगेल आणि त्यामध्ये मी कुठेही अडचणीची ठरू नये असा विचार प्रत्येकाने करणं खूप गरजेचं आहे. आणि या विचाराने सुद्धा अनेक कुटुंब विभक्त होण्यापासून वाचू शकतात. तर मित्रांनो, पुढील कार्यक्रम तर आपण ऐकणारच आहोत, पण त्याआधी घेऊयात एक छोटासा म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक मित्रांनो. आकाशवाणीच्या या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, कुटुंब ही संकल्पना जगात सर्वत्रच दिसते. घराला घरपण येण्यासाठी कुटुंब असणं आवश्यकच असतं. मित्रांनो, प्रत्येक वर्षी कुठला तरी विषय निवडून त्यात कुटुंबाचा सहभाग कसा असतो किंवा प्रत्येक कुटुंबाने आपल्या परीने त्या विषयात काय योगदान द्यायला हवं याची चर्चा आपण आज जागतिक कुटुंब दिनानिमित्त करतोय. मित्रांनो, या आपल्या भारत देशाचा मूळ गाभा हा परिवार आहे. या देशामध्ये इतके सारे आक्रमणं झाली, इतक्या साऱ्या चुकीच्या प्रथा परंपरा लागू झाल्या, पण तरीही हा देश शाबूत राहिला. तो केवळ याच करता कारण या देशाची कुटुंब व्यवस्था ही अत्यंत मजबूत होती. ज्या वेळेला अंदमानच्या कारागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर होते आणि त्यांची नवविवाहित पत्नी त्यांना भेटायला गेली, तेव्हा त्या पत्नीला उत्तर देताना सावरकरांनी सांगितलं की माई, संसार कावळे मुंगळे सुद्धा करतात, घरटे कावळे चिमण्या सुद्धा बनवतात, पण आपला संसार हा आपल्यापुरता मर्यादित नाही. आपला संसार हा राष्ट्राचा आहे. मुळात राष्ट्रच हा आपला परिवार आहे. राष्ट्रीय संसाराचा, राष्ट्रीय परिवाराचा हा भाव सावरकरांनीच बिंबवला होता. मला असं वाटतं, आज समाजामध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये लग्न कशासाठी? तर माझा मुलगा उच्च शिक्षित आहे, माझ्या मुलाला चांगलं पॅकेज आहे, पण मला कुठेतरी असं वाटतं की लग्न हे फक्त पॅकेज, शिक्षण, पद यावर नसून जीवन मूल्यांचं स्किल्स आणि टेक्निक हे समाजामध्ये प्रत्येक मुलाला आणि मुलीला शैक्षणिक जीवनाची वाटचाल करत असतानाच जर शिकवलं तर आज आपल्याला परिवारांची होणारी ही अनास्था, विघटनवाद याचं जे प्रमाण वाढतंय त्याला नक्कीच कुठेतरी आळा बसेल. श्रोते हो, आपल्या राष्ट्राच्या संसदेचं ब्रीदवाक्य वसुधैव कुटुंबकम म्हणजेच ही धरती एक परिवार आहे, एक कुटुंब आहे, आणि म्हणून हा एक आजच्या काळातील मोठा ऐरणीचा प्रश्न आहे की परिवार नीट ठेवण्याकरता, कुटुंब नीट ठेवण्याकरता आपण काय करू शकतो. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की माझी पणजी म्हणजे माझ्या पिढीची पणजी ही चौथा वर्ग पास होती, पण तिला जीवनाचं तंत्र समजलं होतं. चौथा वर्ग पास असणाऱ्या पणजीनी आजीला, आईला जे जीवनमूल्य शिकवलं ते जीवनमूल्य शिकवण्याकरता आजची वेल क्वालिफाय पोस्ट ग्रॅज्युएट अर्थार्जन करणारा परिपूर्ण असा परिवार हे आपल्या मुलांना देऊ शकतो का कुठे ते यामध्ये कमी पडतायत की काय, याचा नितांत विचार करण्याची गरज मला आज वाटतीये. सगळेजणच आजकाल मुलांना शिकवतात, स्वातंत्र्य देतात, सगळे मिळून त्यांच्या पंखांना बळकटीसुद्धा देतात, पण हे बळ देत असताना जगणं म्हणजे काय, मी म्हणजे कोण? ज्या परिवारांमध्ये मुलांना जीवन जगत असताना या सगळ्या प्रवासाबरोबर मी म्हणजे कोण याची जाण निर्माण करून दिली जाते, त्या परिवारातलं मूल समाजात समस्या निर्माण होण्याकरता श्रीमंत, गरीब, जातपात, उच्च निच्छता किंवा शहरात की ग्रामीण भागात पदवी, पद, प्रतिष्ठा या सगळ्याला कुठेही समस्या बांधील नसते. पण समाजातल्या परिस्थितीमध्ये माझा मुलगा, माझी मुलगी हे दोघेही येणाऱ्या परिस्थितीला तोंड देऊ शकतील, येणाऱ्या परिस्थितीतून मार्ग काढू शकतील असा मुलगा आणि अशी मुलगी आपण घडवू शकतो का याचा नितांत विचार करण्याची गरज भासतीये. गेल्या 25-27 वर्षांपासून मुलांना शिकवलं जातं, अर्थात मुलींनासुद्धा सांगितलं जातं की स्वतःच्या पायावर कमवती हो, स्वतःच्या पायावर उभी राहा. पूर्वी असं होतं की एखाद्या परिवारामधला पुरुष आर्थिकदृष्ट्या कमी असेल, परिवार चालवण्याकरता अडचणी होत असतील, तर त्या घरातली स्त्री

घराबाहेर पडणार होती. त्याच्यामुळंच तिचं घराशी असणारं कमिटमेंट हे पूर्ण होत होतं. पण आज दुर्दैवाने मी कमवते, मग मी का मागे राहू, हे मी करू का तू करू या भानगडीमध्ये आजचे तरुण आणि तरुणी अडकलेत. आणि त्याच्यामुळेच घरात न मिळणारं प्रेम, वात्सल्य, नातं आणि सहकार्य, जिव्हाळा, एकता या सगळ्या, परिवार सुदृढ होण्यासाठी आवश्यक असणारा जो प्रवास आहे, त्या प्रवासात आम्ही कुठंतरी मागं पडतोय का याचा विचार करण्याची गरज आहे. काळानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार एकत्र कुटुंबाचे विभक्त परिवार झाले असतील, तरीसुद्धा त्या विभक्त परिवाराच्या संकल्पनेमध्ये सुद्धा आजी आजोबा, आई वडील, भाऊ बहीण असे सगळेजण असतात. आणि मग कुठेतरी अर्थार्जनासाठी बाहेर गेल्यानंतर जेव्हा मुलगा शाळेतून येतो, तेव्हा मुलाच्या पाठीवरनं हात फिरवणारी, त्याचं दप्तर हातात घेणारी, त्याला प्रेमानं खाऊ घालणारी आजी ही त्या मुलाच्या विकासांमध्ये संस्काराचा मूळ आयाम ठरते. आणि म्हणून घरात आजी आजोबा असतील, संध्याकाळचा दिवा लावणं असेल, मुलांना आपल्या देशातील पूर्व इतिहासाच्या काही गोष्टी सांगणं असेल किंवा देवदेवतांच्या गोष्टी सांगणार असतील, या सगळ्यांवरून त्यांचं नातं अधिक सुदृढ होतं. आणि मुळात मुलांना प्रेमाची नितांत गरज असते. असं म्हटलं जातं की दुधावरची साय हे त्यांचे नातवंड असतात, आणि म्हणून हे प्रेम मुलांना घरात मिळतं, आणि घरातलं हे प्रेम मुलांच्या पुढच्या आयुष्यामध्ये अधिक सुखकर असं ठरतं. म्हणूनच एकत्र कुटुंब पद्धतीत आपण जरी काका काकू, मामा मावशी एकत्र राहणारे नसतील, तरी आजी आजोबा, आई वडील आणि त्या घरातील मुलगा मुलगी त्या ठिकाणी एकत्र आहेत. या घरातली मुलं आणि ज्या ठिकाणी फक्त आई वडिलांबरोबर राहणारी मुलं यांचं एकदा सर्वेक्षण झालं होतं. आणि या सर्वेक्षणामध्ये असं लक्षात आलं की एकत्र कुटुंबात असणारी मुलं, म्हणजे आजी आजोबांच्या सहवासात असणारी मुलं, ही अधिक योग्य पद्धतीने अधिक संस्कारक्षम झाली आहेत. आणि प्रेमाची भूक ज्याला म्हणतात, त्याची विभक्त परिवारामध्ये राहणाऱ्या, म्हणजेच आई वडिलांबरोबर राहणाऱ्या मुलांना कुठेतरी कमतरता जाणवतीये. त्यामुळंच एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलं ही अधिक जबाबदारीने वागतात आणि अधिक संस्कारक्षम होतात, हे आपल्याला यावरून दिसून येतं. मित्रांनो, तर याच गोष्टीवर ऐकूयात एक सुंदर गाणं.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमातून आपण सगळ्यांना म्हणजेच तरुण तरुणी, त्यांचे पालक आणि एकूण समाजालाच असा संदेश की जेणेकरून यापुढे येणारे सुद्धा जागतिक कुटुंब दिन आपण खूप आनंदाने साजरे करू शकू. मित्रांनो, काही वर्षांपूर्वी ज्या वेळेला परिवार एकत्र राहत होते तेव्हा त्या परिवारामध्ये चार काका काकू, त्यांची मुलं, मोठा भाऊ, छोटा भाऊ, आजी आजोबा, पणजोबा असे सगळे एकत्र राहत होते. आणि असं एकत्र राहत असताना एखादी घटना एखाद्या मुलीच्या आयुष्यामध्ये घडली किंवा एखादी समस्या निर्माण झाली तर ती मुलगी आपल्या आईला न सांगता तिच्या भावविश्वात असणाऱ्या काकूजवळ जाऊन तिला ती सांगत होती. आणि या सगळ्यांमध्ये कुठेतरी आईला न कळताच मुलीच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाचं उत्तर देखील तिला मिळत होतं आणि पुन्हा ती सक्षमपणे पुढे चालत होती. आज जशा परिवारामध्ये समस्या निर्माण होतात अशा पूर्वी सुद्धा निर्माण होत होत्या. पण पूर्वी असं म्हणतात, पती पत्नीचं भांडण जरी झालं घरातल्या सगळ्यांचा मान ओळखायचा म्हणून संवादातला संवाद, शब्दाला शब्द न मिळता पुनश्च एकदा ते एकत्र येत होते आणि निर्माण झालेली समस्या तात्काळ सोडत होती. पूर्वीच्या काळात देखील ज्या वेळेला एकत्र परिवार होते त्यावेळेला मुलं काकांमध्ये काय चांगलं आहे, काकूमध्ये काय चांगलं आहे, आजोबांना काय चांगलं जमतं अशा परस्परांच्या चांगल्या गुणवत्तेच्या आधारावर त्या त्या घरांमध्ये मुलांचा व्यक्तिमत्व विकास होत होता. पण आज व्यक्तिमत्व विकास सांगताना मुलांना आपल्याला घराबाहेर पाठवावं.

लागतंय. पण पूर्वी असं नव्हतं. पूर्वीचं एकत्र कुटुंब हे मुलांना प्रेम देत होतं, माया देत होतं, जिव्हाळा देत होतं, किंवा वात्सल्य म्हणजे काय हे त्यांना कळत होतं, त्यांचा आत्मविश्वास सुदृढ करत होतं. आणि अशा घरातनं समाजामध्ये केलेला तरुण हा एक संवेदनशील म्हणून समाजात जात होता. त्याच्या भरोशावर समाज सुधारू शकत होता. आणि आज आपण बघतो की परिस्थिती वेगळी आहे. ज्या विभक्त परिवारामध्ये मुलगा मुलगी विभागले त्यावेळेला त्यांच्या आयुष्यात अनेक कमतरता त्यांना भासायला सुरुवात होतात. ते प्रेमासाठी भावूक असतात आणि मग कुठेतरी चुकीचा निर्णय घेतात. म्हणून आजच्या या जागतिक कुटुंब दिनाची जसं पाश्चिमात्य देशांना गरज भासली, तसं दुर्दैवाने आज भारतासारख्या देशांमध्ये सुद्धा कुटुंब प्रबोधनाच्या माध्यमातून पुन्हा परिवार एकत्र येतील का, किंवा आजची व्यवस्था जर आपण पाहिली तर सगळे परिवार पुन्हा एकत्र राहू शकणार नाहीत. पण आपल्या घराच्या ज्या परंपरा आहेत, जे सणवार आहेत, त्या सणवारांच्या निमित्ताने जर आपण एकत्र आलो, एकमेकांशी संवाद साधला, सुसंवाद साधला आणि परस्परांचं प्रेम जर वाटून घेतलं, तर नक्कीच परस्परांमध्ये ऐक्य निर्माण होईल. हा संदेश जास्तीत जास्त परिवाराच्या तरुण तरुणींनी घेतला तर मला वाटतं समाजात जात असताना, नवपरिवार निर्माण करत असताना ते सुद्धा सुदृढ आणि संपन्न राष्ट्राभिमुख, देव देश आणि धर्म या आधारावर जीवन जगतील आणि संपन्न जीवन त्यांना नक्कीच मिळेल. मित्रांनो, जगायला खरंच देव देश आणि धर्म या तीन स्तंभांवरील आधारित एक सुदृढ कुटुंबाची रचना कशी करता येऊ शकते याचं मार्गदर्शन आज आपल्या या कार्यक्रमातून आपण ऐकलं, याबद्दल मी आपली खूप आभारी आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूयात पुढील कार्यक्रमात एका नवीन विषयासह. तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

श्रोते हो, तुम्हाला आजचा आमचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे आणि ईमेलद्वारे नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आहे duty room ahilyanagar@gmail.com. आम्ही आहोत फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि यूट्यूब यावर AIR अहिल्यानगर या नावाने. तर श्रोते हो, पुन्हा भेटूयात पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम युववाणी ऐकलात. सूत्रसंचलन होतं तनया कुलकर्णी हिचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला डोली सजा के रखना चित्रपटातलं मेहबूब यांचं गीत, स्वर अनुराधा पौडवाल आणि एम जी श्रीकुमार यांचा, तर या गीतासाठी संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी.

0: श्रोतेहो, अनुराधा पौडवाल आणि एम जे श्रीकुमार यांच्या स्वरात मेहबूब यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं ए आर रेहमान यांनी, तर चित्रपट होता डोली सजा के रखना.
1: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो, खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
2: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
1: वहिनी, पण तुमचा हा कॅमल सुपर फाईन साबुदाणा मिळतो कुठं?
2: भाऊजी, कुठल्याही किराणा दुकानात जा, तुम्ही फक्त कॅमल म्हणा, तो साबुदाणा लगेच काढून देईल.
3: 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
4: काका, तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
5: हो?
4: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
5: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
4: का बरं?
5: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
4: पण कुठे?
5: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
4: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
0: श्रोते हो, यानंतर ऐकूया गुजारिश चित्रपटातलं विभूपुरी यांचं गीत. स्वर कुणाल गांजावाला यांचा, तर संगीत दिलं आहे संजय लीला भन्साळे यांनी.

0: श्रोते हो, कुणाल गांजावाला यांच्या स्वरात विभूपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं संजय लीला भन्साळी यांनी, तर चित्रपट होता गुजारिश.
1: नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त अहिल्यानगर महानगरपालिका तथा मुख्य जनगणना अधिकारी अहिल्यानगर शहर. जनगणना ही देशाच्या विकासाची पाया मानली जाते. जनगणनेद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे शासन विविध विकास योजना, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, रोजगार, नागरिकांसाठी आवश्यक सुविधा याचे नियोजन करत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे अत्यंत आवश्यक आहे. अहिल्यानगर महानगरपालिका सर्व नागरिकांना नम्र विनंती करते, आह्वान करते, जनगणनेदरम्यान उपलब्ध असलेल्या स्वगणना सेल्फ इन्युमरेशन सुविधेचा जास्तीत जास्त आपण वापर करावा. सर्व गणना करताना सर्व माहिती काळजीपूर्वक, अचूक व सत्य स्वरूपात भरावी. तसेच जे घर यादीचं काम जे सुरू होणार आहे, त्यावेळी आपल्या परिसरात येणाऱ्या प्रगणकांना आवश्यक ते सहकार्य करावे. प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नाचे अचूक, संपूर्ण व योग्य माहिती आपण द्यावी. चुकीचा अथवा अपूर्ण माहितीमुळे भविष्यातील विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकतो. जनगणना ही केवळ औपचारिक सरकारी प्रक्रिया नसून ती आपल्या शहराच्या आणि देशाच्या प्रगतीशी निगडीत अशी ही जबाबदारी आहे. चला आपण सर्व मिळून अचूक जनगणनेसाठी सहकार्य करूया आणि विकसित अहिल्यानगर घडवण्यास हातभार लावूया. धन्यवाद.
0: श्रोते हो, आता ऐकूया चोरी चोरी चुपके चुपके चित्रपटातलं समीर यांचं गीत. संगीत अनु मलिक यांचं, तर स्वर आहे अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांचा.

श्रोते हो अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं अनु मलिक यांचं, तर चित्रपट होता चोरी चोरी चुपके चुपके.

श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. आता ऐकूया एक और एक 11 चित्रपटातलं समीर यांचं गीत. स्वर सोनू निगम आणि सौम्या राव यांचा, तर संगीत दिलं आहे शंकर एहसान लॉय यांनी.

श्रोते हो, सोनू निगम आणि सौम्या राव यांच्या स्वरात समीर यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं शंकर एहसान लॉय यांनी, तर चित्रपट होता एक और एक ग्यारह. यानंतर ऐकूया अशोका चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीत अनु मलिक यांचं, तर स्वर आहे अलका याज्ञिक यांचा.

0: श्रोते हो, अलका याज्ञिक यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं अनु मलिक यांनी, तर चित्रपट होता असोका. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर आता झालं आहे अधिक अत्याधुनिक. अत्यंत प्रगत अशा लेसर मशीन द्वारे बिन टाक्याचं मुळव्याधाचं ऑपरेशन करा आणि एका तासात घरी जा. याशिवाय हार्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणं यासाठी जाधव हॉस्पिटल आणि स्माईल मुळव्याध सेंटर, तारकपूर बस स्टँड समोर, अहिल्यानगर. मोबाईल 9834252565.
2: सांधे दुखणे, सांधे सुजणे, तसेच संधिवाताचे योग्य निदान आणि सर्व योग्य अत्याधुनिक उपचार आता अहिल्यानगर मध्ये.
3: डॉक्टर विद्या बांगर सांगळे यांचं माऊली संधिवात क्लिनिक, जिल्ह्यातील एकमेव पूर्णवेळ संधिवात क्लिनिक,
2: स्वामी समर्थ मंदिराजवळ झोपडी कॅन्टीन मागे, अहिल्यानगर.
3: संपर्क 232-29-29.
4: विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो, लक्ष द्या. के जे सोमय्या सिनियर आणि के बी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव इथं शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य, विज्ञान तसंच BSc कॉम्प्युटर सायन्स, AI&ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom, CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग आणि प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि पोलीस आर्मी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध. 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू. जागा मर्यादित. आजच आपला प्रवेश निश्चित करा.
5: श्रोते हो, सोमवार दिनांक 18 मे रोजीच्या एक फिल्म या कार्यक्रमात घेऊन येत आहोत आरजू हा चित्रपट. बेदर

0: उत्कृष्ट कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: अहिल्यानगर मध्ये आरंभ होत आहे शाश्वत उपचार करणाऱ्या आरोग्य मंदिराचा
2: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: अस्थिरोग, हृदय विकार, मेंदू विकार, जनरल मेडिसिन,
2: किडनी विकार, जनरल सर्जरी, स्त्रीरोग, मूत्रविकार यासारख्या आजारांवर शाश्वत उपचारांसाठी
1: शाश्वत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सावेडी कमानी जवळ, नगर मनमाड रोड, अहिल्यानगर.
3: श्रोते हो, यावेळच्या नारी विश्व कार्यक्रमात ऐकणार आहोत अहिल्यानगर इथल्या दीपाली बिहाणी यांचा गृहिणी ते मास्टर शेफ पर्यंतचा प्रवास. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम नारी विश्व, शनिवार दिनांक 16 मे 2026 रोजी सकाळी 8:40 आणि पुनःप्रसारण रात्री 8:15 आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 101 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकतो जगभरात अगदी कुठेही.
4: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
5: मी आधी भारत पुत्र.
6: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
7: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
8: भारत हमको जान से प्यारा है.
6: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
8: सदियों

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:35 झाली आहेत. या प्रसारण सभेत मी शालिनी वाघ आपल्यासोबत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर ठीक 6:40 आपण ऐकू शकाल काही गजल. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. यात सुरुवातीला टंचाई परिस्थितीत जनावरांचे चारा व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र मोटे यांची मुलाखत. त्यानंतर लगेचच खरीप कांदा लागवड आणि व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले भाजीपाला सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर भरत पाटील यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 8:15 लोकजागर कार्यक्रमात भारतीय जनगणना 2027 प्रक्रिया आणि नियोजन याविषयी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची सुदाम बटोळे यांनी घेतलेली मुलाखत. 8:35 सुगम संगीत. 9:00 हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांविषयी कार्यक्रम सुहाना सफर. हा कार्यक्रम केंद्रित असेल अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांच्यावर. सूत्रसंचालन आणि निवेदन प्राची शेकटकर यांचं. 9:30 लोकनाट्य. यात अंधश्रद्धेचा अंधार हटवा, सादरकर्त्या वत्सला झालटे आणि सहकारी. 10:00 रजनीगंधा. आता असे आहेत उद्या शनिवार दिनांक 16 मे 2026 दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम. प्रसारण सभेला सुरुवात करू नेहमीप्रमाणे 5:51. 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. 6:25 दिनविशेष. 6:30 चिंतन. यात स्वधन विषयी लेखन डॉक्टर बाबूराव उपाध्ये यांचं. 6:35 सांगितली जाईल कार्यक्रमांची रूपरेषा. त्यानंतर 6:40 कृषीवाणी. यात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 6:45 बेंद्रे हॉस्पिटल आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात टेनिस एल्बो याविषयी माहिती. 6:50 त्रिमुखे हॉस्पिटल परिसर कार्यक्रमात सौर चूल, सादरकर्ते सदानंद कांबडी. 6:55 मॅक्युअर हॉस्पिटल अहिल्यानगर दिनांक, संकलक बालकुणाल अहिरे. 7:07 आजचा सुविचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:15 प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी साडी. 7:15 प्रायोजित कार्यक्रम गरुड हॉस्पिटल कॅन्सरला हरवूया. 8:20 सुगम संगीत. 8:40 नारी विश्व. यात गृहिणी ते मास्टर शेफ असा प्रवास असणाऱ्या पाककला तज्ज्ञ दीपाली बिहानी यांची दीपाली चुत्तर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 9:00 रुपेरी गाणी सोनेरी आठवणी. 9:30 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 हिंदी चित्रपट संगीत. 10:30 नाट्यसंगीत. 11:00 मराठी चित्रपट संगीत. 11:15 आपली गाणी. 11:30 मिश्र संगीत. 12:15 लोकसंगीत. 12:12 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून. 1:00 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. नेहमीप्रमाणे 5:02 आपण ऐकू शकाल आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम. 5:02 मिक्स मसाला. युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी संध्याकाळी 5:30. यामध्ये स्पॉटलाईट याविषयी सूत्रसंचलन आणि निवेदन प्राची वाडेकरीचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 6:00 मराठी चित्रपट संगीत. 6:40 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसानवाणी. यात खरीप हंगाम पूर्वतयारी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले एकात्मक शेती संशोधन प्रकल्पाचे मृदाशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ ताकते यांची मुलाखत.

दाखत त्यानंतर लगेच डाळिंब बहार व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथले उद्यान विद्या विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अन्सार खान अत्तार यांची मुलाखत. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे. 8:15 नारी विश्व या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, 8:35 सुगम संगीत, रात्री 9 आपकी पसंत, 10 रजनीगंधा, 10:30 कार्यक्रम शास्त्रीय संगीत, यात उस्ताद अली अकबर खान यांचं सरोदवादन, राग दुर्गा, धुन की खमाज. श्रोतेहो, ही होती आजच्या आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. संध्याकाळचे 6:40 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गझल. कार्यक्रमात सुरुवातीची गझल आहे लता मंगेशकर यांच्या स्वरात मुझफ्फर वारसी यांची गझल, संगीत जगजित सिंग यांचं.

0: श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात मुझफ्फर वारसी यांची गझल आपण ऐकली. या रचनेला संगीत दिलं होतं जगजीत सिंग यांनी.
1: तुमचा चष्मा जगातील सर्वात प्रगत लेझर मशीन द्वारे कायमचा घालवण्यासाठी कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटरला भेट द्या.
2: आर्मी, पायलट, करिअर, लग्न यांना अडचण ठरणाऱ्या चष्म्याला करा आता गुड बाय.
1: कापसे आय क्लिनिक अँड लेझर सेंटर, जुन्या कोर्टाच्या पाठीमागे, कोर्ट गल्ली, अहिल्यानगर.
2: फोन नंबर 0241-235-3515.
1: मोबाईल 960-44-988-36.
0: श्रोते हो, यानंतर ऐकूया चित्रा सिंग यांच्या स्वरात तारिक बदायुनी यांची गझल, संगीत जगजीत सिंग यांचं.

0: श्रोतेहो, चित्रा सिंग यांच्या स्वरात तारिक बदायुनी यांची गझल आपण ऐकली. या रचनेला संगीत दिलं होतं जगजीत सिंग यांनी.
1: सीट बेल्टचा वापर कराल, आरामात कार चालवाल,
2: भरधाव वेगात वाहन चालवाल, नाक मुलाचा जीव गमवाल.
3: वाहन वेगाने चालवू नका, जीव धोक्यात घालू नका.
1: सीट बेल्ट लावा, कार चालवा, कार प्रवासातला वेळ मजेत घालवा.
3: फुलांसारखी लहान मुलं
2: रिक्षात बसवा समजून फुलं.
1: सीट बेल्टचा वापर नियमित, कारचा प्रवास नेहमीच सुरक्षित.
2: रिक्षातल्या मुलांची संख्या वाढवाल, तुम्हीच अपघाताला आमंत्रण द्याल.
3: रिक्षात मुलांना कोंबू नका, अपघात ओढून घेऊ नका.
2: एका मागून एक वाहन चालवा, वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवा.
1: सीट बेल्टचा वापर करा, कार प्रवास सुरक्षित करा.
2: बेपरवाईनं वाहन चालवाल, एका क्षणात वर जाल.
1: वाहनावर मोबाईलवर बोलू नका, वाहनावर मोबाईलवर बोलू नका, अपघाताला निमंत्रण देऊ नका.
2: वाहनांचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
3: आपोआप प्रदूषण कमी कराल.
0: श्रोते हो, यानंतर ऐकूया कातिल शिफाई यांची गझल. स्वर आणि संगीत आहे पंकज उधास यांचं.

श्रोते हो, कातील शिफाई यांची गझल आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं पंकज उधास यांचं. श्रोते हो, काही गझल आपण ऐकल्या आकाशवाणीच्या अहिल्यानगर केंद्राहून. यानंतर ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वाजता वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपी

0: करीत आहोत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या.
1: पत्र

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे मुंबई साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रतिलिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. मुंबईत CNGच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई CNGचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबर पर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत पुढच्या वर्षी 15 लाख घरं बांधून पूर्ण करू आणि येत्या 5 वर्षात राज्याला बेघरमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. वर्षभरात 5 लाख घरं बांधून पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
1: जो कार्यक्रम आहे विशेषतः 30 लाख घरांचं जे काम आपण या ठिकाणी करतो रेकॉर्ड केलं. एका वर्षात 5 लाख घरं देशामध्ये कोणी बांधलेले नाही हा रेकॉर्ड.
0: या कार्यक्रमामध्ये महाआवास अभियानाचे 2023-2024 या वर्षाचे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वोत्कृष्ट विभाग या गटात कोकण नाशिक आणि नागपूर हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये नागपूर अमरावती आणि नाशिक हे विभाग पहिल्या 3 क्रमांकावर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीणमध्ये विभागात गोंदिया जिल्हा पहिल्या स्थानी, पालघर दुसऱ्या आणि अकोला तिसऱ्या स्थानी आहे. राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड पहिल्या, अमरावती दुसऱ्या आणि वर्धा तिसऱ्या स्थानी आहे. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA ने आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेशपत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने थोड़ी एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट UG 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या CBI ने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसापूर्वी CBI च्या पथकाने लातूरमधल्या एका महाविद्यालयाच्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाला ताब्यात घेतलं होतं. हे प्राध्यापक 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत आणि नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीचे सदस्य आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी 2026 आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएकडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रकानुसार पहिला पेपर सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत तर दुसरा पेपर दुपारी 2:30 ते 5:00 होईल. उमेदवारांना 16 जून पासून महाटीईटी.इन या संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात, असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज सकाळी मुंबईतल्या एका रुग्णालयात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर ठाण्यात अंत्यसंस्कार झाले. MBBS ची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर नाडकर्णी यांनी मानसोपचारामध्ये MD केलं. व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात त्यांनी जनजागृतीचं भरीव कार्य केलं. त्याकरता बदलत्या काळात मानसोपचार आणि समुपदेशनाचं महत्त्व पटवून देणारे अनेक अभिनव उपक्रम त्यांनी राबवले. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मानसोपचाराला सामाजिक बांधिलकी मानून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या संवेदनशील व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी आज काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असं सपकाळ म्हणाले. कांद्याला मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे संतप्त झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी काल टाकळी ढोकेश्वर इथं नगर कल्याण राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांच्या धान खरेदी, बोनस, पीक विमा आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी भंडारा जिल्ह्यात कारधा इथल्या वैनगंगा नदीवर काँग्रेसनं आंदोलन केलं. देशभरात 2025 या वर्षात सुमारे 22,000 कोटी रुपयांचे सायबर फसवणुकीचे प्रकार समोर आले. यापैकी साधारण 1,100 कोटी रुपयांची प्रकरणं महाराष्ट्रातली होती, अशी माहिती दूरसंचार विभागाच्या मुंबई विभागाचे अतिरिक्त महासंचालक आशिष पाठक यांनी आज मुंबईत दिली. देशभरात झालेल्या एकूण नुकसानीपैकी 8,100 कोटी रुपये पुन्हा मिळवण्यात यश आल्याचंही ते म्हणाले. गेल्या वर्षी 1930 या सायबर गुन्हेगारी पीडितांसाठीच्या हेल्पलाईन क्रमांकावर 30 लाख तक्रारी दाखल झाल्या. त्यांच्यावरून 12 लाखांपेक्षा जास्त सिमकार्ड्स तर 3 लाखांपेक्षा जास्त मोबाईल ब्लॉक करण्यात आले. महाराष्ट्र राज्य आणि खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. हवामान. येत्या 24 तासात राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNG च्या दरात 2 रुपये वाढ. नाफेड आजपासून राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांदे

0: याची खरेदी सुरू करणार. नीट यूजी परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात 537.6 मीटर्स अर्थात

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर. आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील.

0: संस्कृतीचे अंगदंश उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा.

0: अहो ताई अहो भाऊ, स्वच्छतेचे भान सारेच ठेवू.
1: एक दिसरेटणं मुश्किल झालं दिस पर राब राब राबून. अव आपलं सोडा, पण आपल्या पोराबाळांची तोंडी दोन घात जावे ते पण मुश्किल झालंय.
2: अहो राधाबाई, जर घराकडे लक्ष ठेवा, वाईच पोरांना अंगणवाडीत नेऊन सोडते.
1: हे ग काय रकमे पोरांना आणि अंगणवाडीत, पोरांना आपल्या सोबत रस्त्याच्या कामाला घेऊन चल, तेवढेच दोन पैसे जास्त मिळतात आणि पोरांच्या दोन्हीच्या मीठ भाकरीची सोय बी होईल.
2: राधे तुला ठाव आहे का?
1: काय ग,
2: आजकाल शाळेत म्हणजे त्या अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणा बरोबर मुलांच्या खाण्यापिण्याची सोय शासनानं केली आहे. माझी काळजीच मिटली बघ तेव्हापासून.
1: आता खूप आई बरं झालं तिथं. चल ग, आपण बी आपल्या पोरांना शाळेत घेऊन जाऊया.
3: लाभ घ्या सरकारच्या प्रारंभिक पालन पोषण आणि शिक्षण सेवेचा, पाया घाला चांगला आरोग्य आणि यशस्वी जीवनाचा.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरून देखील ऐकत आहात. यानंतरचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात 7:15.
5: कॉमर्स मधील करिअरच्या संधी.
6: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की स्कोप काय काय याच्यामध्ये. प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. पिरियड फार जास्त नाही आहे, 12+4 years इज ओके. खर्च पण फार जास्त नाही आहे. तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साइडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
5: याविषयी जरूर ऐका चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत. रविवारी 17 मेला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमात आकाशवाणी महाराष्ट्राच्या सर्व केंद्रांवरून.
0: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
7: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफलाईनची भूमिका.
0: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
7: मंगळवार दिनांक 19 मे रोजी 10:30
0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर संकटातील सोबती.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. सोनं, चांदी, प्लॅटिनम यासारख्या मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं कालपासून वाढवलंय. सोबतच दागिन्यांची खरेदी वर्षभरासाठी करू नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. याविषयी आज आपण वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत ज्येष्ठ कमोडिटी तज्ज्ञ आणि सराफ व्यावसायिक अमित मोडक यांच्याकडून.
1: तर केंद्र सरकारने जे की सोन्या चांदीच्या सह जे वेगवेगळे मौल्यवान धातू आहेत त्यांच्यावरचे जे कर वाढवलेत, तर एक्झॅक्टली हे कोणकोणते कर वाढलेत आणि ते किती प्रमाणात वाढलेत?
2: आपल्या सोन्या चांदीच्या रॉ गोल्ड किंवा रॉ चांदी आपण बार म्हणतो ज्याला, शुद्ध प्रकारची, त्याची आयात करण्याकरता केंद्र सरकारने 2 वर्षापूर्वी 15% वरून 6% कर आणले होते. आयात कर म्हणजे इम्पोर्ट ड्युटी आपण म्हणतो ज्याला, ते आता पुन्हा एकदा 6% वरून 15% नेलेत. म्हणजे जवळपास प्रत्येकच दोन्ही धातूंवरती 9% त्याचे कर वाढवण्यात आलेत. आता गोष्ट अशी आहे, जेव्हा 15% वरून 6% कर केले तेव्हा सोन्याची भारतातली किंमत जी होती मूल्यामध्ये ती साधारणपणे 70,000 आसपास होती प्रति 10 ग्रॅम. आज ती 1,30,000 ते 1,40,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास असल्यामुळे तो कर जो वाढलाय तो प्रति 10 ग्रॅम सोन्यावर जवळपास 13,000 रुपयांनी वाढला एका रात्रीमध्ये. तसंच चांदीवरचा जर कर आपण विचार केला तर तोही जवळपास 16 ते 18,000 रुपये प्रति किलोला वाढला. तर या प्रमाणामध्ये ही करवाढ झाली आणि ती इम्पोर्ट ड्युटीच्या बाबतीत झाली आहे. जीएसटीच्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात आलेला नाहीये.
1: तर प्लॅटिनम वरती पण कर वाढलेला आहे ना?
2: हो, सर्वच मौल्यवान धातू त्याच्यात प्लॅटिनमही आहे, ज्याच्यावर पूर्वी 6% आयात करत होता तो आता पुन्हा 15% गेलाय. आता एवढंच नाही तर सरकारने फार क्लिअर गाईडलाईन्स काढल्या आहेत यावेळेला इम्पोर्टला, कारण पूर्वी इम्पोर्टच्या याच्यामध्ये काही काही पळवाटा असायच्या की इन्क्लुजन किंवा छोटे छोटे पार्ट जे असतात सोन्या चांदीचे त्याच्यावरती कर वेगवेगळे होते, किंवा अलॉयच्या नावाखाली जी आयात व्हायची याच्यामध्ये प्रेशस मेटल असायचे पण ते अलॉय म्हटल्यानंतर त्याला करचा दर जो असायचा तो वेगळा असायचा.
1: ओके.
2: पण यावेळेस जेव्हा त्यांनी अध्यादेश काढलाय तेव्हा या सगळ्या गोष्टींनाच 15% तो कर लागू होईल अशा प्रकारे अध्यादेश काढलाय, त्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या पळवाटा राहिल्या नाही.
1: आता हे जे टॅक्स वाढवलेत तर त्याच्यामुळे सोन्या चांदीचे दर कितीपर्यंत वाढतील?
2: सोन्याचा दर ज्या दिवशी त्यांनी इम्पोर्ट ड्युटी वाढीची घोषणा केली त्या दिवशी त्या दरानुसार साधारणपणे सोन्याचा दर 1,50,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, त्याच्यामध्ये 9% वाढ म्हणजे 1,35,000. ते इन्क्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह या प्रकारे जर केलं आपण तर साधारणपणे 12,000 रुपयांनी तो वाढला होता दर सोन्याचा प्रति 10 ग्रॅम, आणि चांदीचा दर साधारणपणे 18,000 रुपयांनी वाढला होता.
1: आता ही जी करवाढ झाली आहे तर त्या करवाढ करण्यामागचा सरकारचा उद्देश आहे की आयात कमी व्हावी, पण मग खरंच याच्यामुळे आयात होईल का कमी?
2: नाही, कसं आहे, सोनं हे आपल्याकडे जिव्हाळ्याची वस्तू आहे, आपण त्याला नेसेसिटी म्हणत नाही हे ठीक आहे, खरंच ती नेसेसिटी नाही, कारण अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त बाकी कशी नेसेसिटी आपण म्हणू शकत नाही. पण सोनं हे अविभाज्य घटक आहे भारतीय संस्कृतीचा. म्हणजे माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असलं तर मला मुली बरोबर दागिने द्यावे लागतात, मुलीचे नंतर वर्षभर सण होतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने द्यावे लागतात, जावयाला दागिने द्यावे लागतात, माझ्याकडे जर लग्नाच्या अॅनिव्हर्सरीज असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा मुला मुलींचे वाढदिवस असतील किंवा काही विशेष घटना घडत असतील तर तेव्हा दागिने केले जातात, किंवा वास्तुशांत वगैरे असेल तर तेव्हा चांदीचे उपकरण वस्तू केल्या जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपण सोनं चांदीला महत्व देतो. आपण लक्ष्मीपूजनाला सोन्याची किंवा चांदीची प्रतिमा दरवर्षी एक एक ऍड करत जातो आपल्याकडे, किंवा अक्षतृतीयेला चांदी सोनं घ्यावं, पाडव्याला सोनं घ्यावं, या सगळ्या आपल्या ज्या परंपरा आहेत त्यामुळे सोन्याची मागणी खूप आहे. आता पंतप्रधान त्यांनी केलेलं आवाहन हे सरकारच्या दृष्टीने योग्य आहे की 1 वर्षाकरता तुम्ही दागिन्यांची खरेदी करू नका जेणेकरून आयात कमी होईल, पण अशी 1 वर्षाकरता दागिन्यांची खरेदी कोणाला थांबवणं शक्य नाही. त्यापेक्षा सरकारने असं आवाहन करायला हवं होतं की लक्झरी म्हणून तुम्ही ती दागिन्यांची खरेदी असेल तर 1 वर्षाकरता टाळा, कारण की माझ्याकडे माझ्या मुलीचं लग्न असेल तर मी असं म्हणू शकत नाही मुलाकडच्यांना की मी आज मुलगी पाठवतो आणि नंतर 1 वर्षाने दागिने पाठवतो. मला ते करणं गरजेचं आहे, कारण माझं ते सामाजिक बांधिलकी असल्यासारखं आहे. ती बांधिलकी आहे का नाही हा प्रश्न वेगळा आहे चर्चेचा, पण संस्कृती म्हणून माझी बांधिलकी, त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ते कमी होईल असं नाही, पण जर का तुम्हाला ते करायचं असेल तर जास्तीची किंमत भरा असं आता सरकार म्हणतंय असं मला वाटतं, कारण त्याचा

0: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
1: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
0: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावरा.

0: पहिला उद्देश होता की फॉरेक्स वाचव. आता दुसरा उद्देश आहे की जर तुम्ही माझं फॉरेक्स वापरणं असेल तर निदान त्यातून मला सरकारला उत्पन्न तरी द्या, म्हणून ती करवाढ करण्यात आली.
1: दागदागिन्यांमध्ये सोन्याचा वापर तर आपल्याकडे होतो, पण त्याच्याशिवाय म्हणजे इंडस्ट्रियल किंवा इतर कामांसाठी आपल्याकडे सोन्या चांदीचा किती वापर होतोय?
0: चांदीचा वापर म्हणाल तर जगभरातच इंडस्ट्री करता 70% होतो. भारतही त्याला काही अपवाद नाही, कारण सोलर म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी म्हणा, टेलिकॉम म्हणा, पॉवर ट्रान्समिशन म्हणा, प्रत्येकच ठिकाणी चांदी लागते आणि त्याला काही पर्याय आता तरी सापडलेला नाहीये शास्त्रज्ञांना, त्यामुळे तो वापर तर टळणार नाहीये. त्यामुळे इंडस्ट्रियल युज वापराकरता जे काय आयात होईल चांदी, तर इंडस्ट्रियल प्रॉडक्टच्या किमती त्या प्रमाणात वाढतील किंवा सेवांच्या किमती त्या प्रमाणात वाढतील. सोन्याचं कन्झम्पशन म्हणाल तर 0.5% ते 1% पण नसतं टोटल प्रोडक्शनच्या किंवा मायनिंगच्या. 99% हे इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असतं, पण चांदीचं जे काय प्रोडक्शन होत आहे किंवा मायनिंग होत आहे त्यातलं 60-70% कन्झम्पशन मध्ये जाते आणि उरलेलं इन्व्हेस्टमेंट आणि युटेन्सिल्स आणि ऑर्नामेंट्स मध्ये येते.
1: सध्याचं जर आपण आकडेवारी बघितली म्हणजे गेल्या 3-4 वर्षांमधला जर ट्रेंड बघितला तर आपण किती सोनं चांदी आयात करतोय?
0: सोनं चांदीच्या मिळून आयात जी आहे ती साधारणपणे $72-75 billion एवढी होतीये, कारण त्याची क्वांटिटी आपण असे काउंट नाही करू शकणार, रुपये किंवा डॉलर काउंट करू शकू, कारण त्याच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे जास्त त्याला रिलेव्हन्स आहे तो किती डॉलर आपण खर्च करतोय त्याच्यावरच आहे. आणि असं म्हणतात की हा थर्ड लार्जेस्ट कॉम्पोनंट आहे आयातीतला. पहिला आहे ऑइल म्हणजे क्रूड ऑइल, दुसरा आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आणि तिसरं आहे ते सोनं आहे. फक्त सोन्याचं एकच आहे की सोनं ही मेंटेन करणारी व्हॅल्यू आहे, म्हणजे ती व्हॅल्यू ही वेल्थ वाढवते देशाची. इलेक्ट्रॉनिक वस्तू एकदा खोक्यातून उघडल्या की शून्य किमतीच्या होतात, पेट्रोल डिझेल जळून जातं. प्रॉडक्टिव्हिटी म्हणतात लोक डिझेल आणि पेट्रोल याच्यात प्रॉडक्टिव्हिटी आहे. इलेक्ट्रॉनिक गोष्टींमध्ये प्रॉडक्टिव्हिटी आहे, सोन्यात प्रॉडक्टिव्हिटी नाही, पण प्रॉडक्टिव्हिटी आणि वेल्थ हे हातात हात घालून चालतं. त्यामुळे देशाला उद्या जर गरज पडली आणि सरकारने जर कळकळीने आव्हान केलं आणि ते आव्हान करताना सरकारने सरकारच्या बाजूनी काहीतरी पॉझिटिव्हिटी दाखवली सुखकर जीवन होण्याकरता लोकांचं, तर लोक नक्की सॅक्रिफाईस करून सोनं ऑफर करतील गव्हर्नमेंटला. गोल्ड बॉन्ड पूर्वी दिलेच होते सरकारने की सोनं द्या आणि तेवढ्याच वजनाचे गोल्ड बॉन्ड घ्या आणि काही वर्षांनी त्याचं गोल्ड घेऊन जा, असं आपल्याला सुरुवातीच्या काळात आपण बघितलेलं आहे 50-2000 किंवा 50 वर्षाच्या कालावधीमध्ये. तसं काही गव्हर्नमेंट करू शकतं. एसजीबी जे केले गेले आपल्याकडे, ते एसजीबी हे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोकांना चांगले ठरले, पण सरकारने त्याचं सोनं नाही घेतलं आणि त्यामुळे सरकारला जे नुकसान आलं एकंदरीत ते उद्या टॅक्सपेअरच्याच खिशातून जाणार. त्यामुळे एसजीबी सारखी योजना सरकारने आणू नये, कारण अल्टिमेटली नाही तर ते टॅक्सपेअरच्या खिशातून जातात. त्याला अंडरलाईंग ऍसेट कुठेतरी हेज करणं गरजेचं होतं. एसबीआयकडे जे सोनं आहे ते जर सरकारने आता तात्पुरतं वापरलं गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात सराफांना देण्याकरता, तर जवळपास आपली 1.5 वर्षाची आयात थांबू शकते. आणि ते आरबीआयने सोनं देणं याचा अर्थ आरबीआयचं हेज कॅन्सल झालं असं नाही होत, कारण आरबीआय लोन म्हणून ते सोनं देणार आहे. त्यामुळे 1.5-2 वर्षांनी जेव्हा आपली परिस्थिती सुधारेल तेव्हा आरबीआयकडे ते सोनं परत येणार आहे, कारण सराफ लोकांना जेव्हा जीएमएल क्लोज करावं लागतं किंवा बंद करावं लागतं तेव्हा त्यांना रुपये देऊन तेवढ्या किमतीचं सोनं घेऊन द्यावं लागतं समोरच्याला, त्यामुळे त्यात नुकसान नाही होणार. ईटीएफ मध्ये फार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते, जवळपास 25 टन वर्षाला गुंतवणूक होते. सरकारने गुंतवणुकीच्या परचेस साईड बंद करावी 1 वर्षाकरता एसजीबीची कंपल्सरी, कारण ते सेव्ह होऊन नुसतंच होर्डिंग होत आहे आणि ते व्हॉल्ट मध्ये जात आहे, पण फॉरेक्स मात्र त्याला वापरलं जात आहे. आणि 1 वर्षाकरता जर तसं केलं तर 25 टन सोन्याची आयात कमी होऊ शकते. असे विविध उपाय आहेत, ते सरकारने चोखायला पाहिजेत. म्हणजे अदर दॅन इम्पोर्ट ड्युटी वाढवणं किंवा 1 वर्षाकरता दागिने करू नये म्हणण्यापेक्षा जे उपलब्ध रिसोर्सेस आहेत ते वापरावेत असं माझं स्वतःचं मत आहे.
1: याच्या आधी कधी सरकारने असं आवाहन केलं होतं की तुम्ही दागिने खरेदी करू नका किंवा मग आयात कमी व्हावी किंवा परकीय चलन वाचावं म्हणून? याच्या आधी सरकारने कधी अशा पद्धतीने इम्पोर्ट ड्युटी वाढवली होती?
0: नाही, अगदी रिसेंट उदाहरण बघायचं झालं तर 2012-13 साली जेव्हा आपल्याकडे कॅडचा प्रॉब्लेम आला होता करंट अकाउंट डेफिसिटचा, तेव्हाच्या सरकारने युपीएचं शासन होतं तेव्हाच्या सरकारने सोन्याची आयातचा कर जो आहे तो टप्प्याटप्प्याने 2% वाढवत नेऊन 15% नेला होता. आणि जर का तुम्हाला सोनं आयात करायचं असेल तर तुम्हाला 20% निर्यात करणं कंपल्सरी केलं होतं, आयात केलेले सोन्यात व्हॅल्यू एडिशन करून तरच पुढला आयातीचा परवाना मिळायचा आणि त्या प्रकारे एक रिस्ट्रिक्शन आणलं होतं. पण दागिने वापरू नका असं कोणी डायरेक्ट आतापर्यंत आव्हान केलेलं माझ्या आठवणीत नाहीये. सोन्याचा वापर कमी करा किंवा तो डिफर करा इथपर्यंतची आव्हानं मी ऐकलेली आहेत किंवा पाहिलेली आहेत.
1: पण मग आता हे जे काही आवाहन केलेलं आहे तर मग त्याचा रिअल लाईफ मध्ये किंवा ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन मध्ये कितपत परिणाम होईल? म्हणजे किती टक्के सोन्या चांदीची आयात कमी होऊ शकते आपल्याकडे?
0: गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये जेव्हापासून सोन्याचा दर 70,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पासून वाढत जाऊन 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत गेलाय, जर का स्टॅटिस्टिक्स गोळा केलं बाजारातून तर असं लक्षात येईल की जुनं सोनं देऊन नवीन दागिने घडून घेणं हा जो प्रकार आहे तो फार मोठ्या प्रमाणावर

0: लागलाय. त्यामुळे आपोआपच सोन्याची आयात कमी होण्यावर त्याचा परिणाम झालाय. आता ही जी सोन्याची बाकी आयात तरी चालू आहे ती केवळ इन्व्हेस्टमेंट स्वरूपाचे ज्यांना इंटरेस्ट आहे ते करतायत. म्हणजे ते ईटीएफ असतील किंवा मोठ्या एचएनआय असतील की ज्यांना करन्सीमध्ये रिस्क वाटते, रुपयात रिस्क वाटते, डॉलरमध्ये रिस्क वाटते, तर ती त्यांना डिफर करायची असेल. आणि गेल्या 15 वर्षात बघितलं तर सोनं 15% एव्हरेज वर्षाला वाढलंय, परतावाही चांगला मिळतोय दिसतंय. तर त्यांनी ती आयात केली आणि त्याच्यामुळे ह्याचा परिणाम झालाय. अदरवाईज जे दागिने घडवून घेणारी लोक आहेत ते पूर्वीचं त्यांचं खरेदी केलेलं सोनं सराफाकडे घेऊन येत आहेत आणि दागिने करून घेत आहेत. आणि हे प्रमाण जवळपास 60% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दर वाढल्यानंतर केवळ 40% दागिने हे नवीन सोन्यातून घडवले जात आहेत. 60% दागिने हे जुन्या सोन्यातून, म्हणजे घरी असलेल्या सोन्यातून, की आपले जुने दागिने देऊन नवीन दागिने घडवले जात आहेत. आणि फॅक्टफुल स्टॅटिस्टिक्स आहे, म्हणजे ग्राउंड रियालिटीचं स्टॅटिस्टिक्स आहे. आता खरोखर त्यात काहीतरी साधायचं असेल सरकारला की जुनं सोनं लोकांनी घेऊन येऊन नवीन दागिने घडवून घ्यावे, तर सरकारला एक चांगला उपाय आहे की तुम्ही तुमच्या घरचं जर सोनं घेऊन आलात आणि जर त्याच्यातून दागिने घडवले, नवीन सोनं खरेदी नाही केलं, तर अशा केलेल्या दागिन्यांवरती 3%ऐवजी 1% जीएसटी लागेल. असा काहीतरी जर सरकारने आकर्षण दाखवलं तर हे 60% प्रमाण 80-90% सुद्धा जाऊ शकेल.
1: आपल्याकडे सोनं चांदी म्हणजे ते सणासुदीला लग्न समारंभात द्यायला लागतं, लोक घेतात, ते एक प्रमाण झालं, त्याच्याविषयी आपण बोललो. पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे एक लक्झरियस म्हणून किंवा एक गुंतवणूक म्हणून सध्या किती प्रमाणात लोक सोनं चांदीचे दागिने खरेदी करतायत?
0: नाही, ते दागिने नाही खरेदी करत, ते जनरली गोल्ड बार खरेदी करतात. आता परत स्टॅटिस्टिक्स वरती जर यायचं झालं तर पूर्वीच्या काळी सामान्य सराफांकडे 15-18% गुंतवणुकी करताच सोनं घेतलं जायचं. आणि ते गुंतवणूक नसायचंच ते किरकोळ गिरायकांचं, त्यांना भविष्यात दागिना घडवायचा असायचा म्हणून ते थोडं थोडं सोनं घेऊन साठवून ठेवायचे. पण आता हे प्रमाण जे आहे 15-18% ते 30-35% पोहोचलंय. याचा अर्थ सामान्य माणूसही आता त्याच्या गुंतवणुकीचा हेतू बघायला लागलाय. मोठे एचएनआय जे गुंतवणुकी करता म्हणून सोनं घेतात, ते सराफ बाजार जो आहे मुंबईचा बुलियन बाजार, तिथून सोनं खरेदी करत असणार, ते काही सराफाकडे जात नसणार, कारण त्यांना ते भावातला फरक जो असतो खरेदी विक्रीच्या भावातला तो देण्यापेक्षा तिथून खरेदी करणं जास्त योग्य वाटत असेल. प्लस ईटीएफ मधला जो फ्लो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. तो ईटीएफचा फ्लो हा इन्व्हेस्टमेंट फ्लोच आहे. तर इन्व्हेस्टमेंट फ्लो हा गेल्या 2-3 वर्षामध्ये माझ्या अंदाजाने 20-30% वाढला असेल दागिन्यांच्या ऐवजी इन्व्हेस्टमेंट म्हणून करण्यात. कारण दागिना घेतला की त्यात मजुरी जाते, त्यामुळे इन्व्हेस्टमेंट म्हणून लोक जे सोनं घेत आहेत ते लोकांनी कमी करावं. त्याच्याकरता गव्हर्नमेंटने काहीतरी पर्याय आणावा दुसरा, की तुम्ही सोनं खरेदी करण्याकरताची रक्कम द्या आणि ते सोनं लगेचच्या लगेच डिपॉझिट करून सोन्याच्या स्वरूपात त्याची पावती घ्या, जे तर आम्ही सोनं देऊ. कारण एचजीबी मध्ये रक्कम देतच सरकार, सोनं नाही परत द्यायचं. आणि एचजीबी मध्ये खरेदी करताना रक्कम हँड ओव्हर करावी लागायची गुंतवणूकदाराला सुद्धा, त्यामुळे अल्टिमेटली त्याचं सोनं होत आहे का हे माहिती नव्हतं. पण आता जर तुम्ही सोनं घेणार असाल तर रक्कम द्या, पण परत मिळताना तुम्हाला फिजिकल गोल्ड मिळेल याची खात्री सरकारने द्यावी. त्याच्यामध्ये आकर्षण जास्त आहे लोकांना. फिजिकल गोल्ड मिळणार असेल तर ते आज रक्कम तुम्हाला हँड ओव्हर करतील आणि काही काळाकरता तुम्ही त्यांच्या रकमेतून आणलेलं जे सोनं आहे ते तुम्ही नॉर्मल इम्पोर्ट डिफर करण्याकरता वापरू शकाल. सराफी व्यवसायांना जीएमएल म्हणजे गोल्ड मेटल लोनच्या स्वरूपात देऊ शकाल. थोड्याफार प्रमाणावर स्ट्रेस जो आहे फॉरेक्सवरचा आणि इम्पोर्टवरचा तो कमी होऊ शकेल.
1: गुंतवणूक म्हणून सोनं, याच्यासाठी सरकारने काही पर्यायी योजना आणल्या होत्या, सोवरेन गोल्ड बॉन्ड झाली किंवा गोल्ड मॉनिटरिंग स्कीम झाली वगैरे, त्याची सध्याची काय परिस्थिती, म्हणजे त्याच्यात रिटर्न्स कशा पद्धतीचे आहेत आणि लोक किती प्रतिसाद देत आहेत त्याला?
0: एक तर गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम ही फार वर्षांपासून चालू असलेली गोष्ट आहे. म्हणजे आत्ताच्या सरकारने त्यांच्या मागल्या सत्ता आणि कारभार त्यांनी ती आणली होती, पण ती कधीच यशस्वी झाली नाही, कारण ती फार किचकट होती आणि त्याची उपलब्धता फार मर्यादित बँकांमध्ये आणि त्यांच्या शाखांमध्ये होती. दुसरी गोष्ट, कुणालाच आपल्याकडे असलेल्या दागिन्यातली मजुरी वाया जावी असं वाटत नाही. आणि त्यांच्याकडे जे गोल्ड मॉनिटायझेशन मध्ये गोल्ड द्यावं लागायचं ते शुद्ध करून द्यावं लागायचं, त्यामुळे तो दागिना वितळायला जायचा, त्याच्यातली शुद्ध सोनं फक्त डिपॉझिट करून घेतलं जायचं. त्यामुळे त्यातला जो मेकिंग चालू असायचा त्यामुळे लोक परावृत्त होती, कारण खूपसं सोनं हे दागिन्यांच्या स्वरूपामध्ये भारतामध्ये आहे. ही योजना तितकीशी इफेक्टिव्ह झालीच नाही याचं आपण म्हणू.
1: खूप खूप धन्यवाद आपण आकाशवाणीसाठी ही मुलाखत दिली.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि मुलाखत जीवन भावसार, निर्मिती सहाय्य भारती गांधी आणि निवेदन अंकिता आपटे.
3: श्रोते हो, 100.1 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र.

संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचं शेत आमचा परिसर. कार्यक्रमाचे सादरकर्ते सुदाम बटोळे.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, शेती ही आपली संस्कृती आणि शेतकरी तिचा प्राण. पिकांच्या गंधात, मेहनतीच्या घामात आणि आशेच्या स्वप्नात सामावलेला आपला कार्यक्रम ज्याचं नाव आहे आमचं शेत आमचा परिसर. या कार्यक्रमात मी अक्षता अन्नदाते आपलं स्वागत करते. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 25 वैशाख शके 1948 म्हणजेच 15 मे 2026. सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडनं प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार येत्या 24 तासात अहिल्यानगर जिल्ह्याचं हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशित राहील. तर हा होता हवामानाचा अंदाज. शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे मुलाखतींची. ऐकूयात टंचाई परिस्थितीत जनावरांचे चारा व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र मोटे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांचं चारा व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या गो संशोधन आणि विकास प्रकल्पातल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र गोरख मोटे यांच्याकडून. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, दरवर्षी आपण जनावरांचं चारा व्यवस्थापन करत राहतो आणि आपल्या दुग्ध उत्पादनासाठी पशुपालनासाठी आपल्याला हे करणं खूप गरजेचं असतं, पण बऱ्याच वेळेस बऱ्याच वर्षी पावसाचं प्रमाण सुव्यवस्थित नसल्यामुळं बऱ्याच वेळेस अडचणी निर्माण होतात, आणि ह्या अडचणी निर्माण झाल्यानंतर कशा पद्धतीने चारा व्यवस्थापन आपण केलं पाहिजे याविषयीचं मार्गदर्शन आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे, की जेणेकरून टंचाई परिस्थिती आली तरी आपल्या जनावरांना पोटभर चारा मिळू शकेल. सुरुवातीला विचारायचं की जनावरांचं टंचाई परिस्थितीमध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे.
2: जनावरांना वर्षभर हिरवा चारा, वाळलेला चारा, खाद्य, क्षार मिश्रण, जीवनसत्वे हे देणे गरजेचं असतं, जेणेकरून पशुपालनास जनावरांपासून अपेक्षित उत्पादन मिळेल, जनावरांचे प्रजोत्पादन व्यवस्थित राहील, त्यांचे आरोग्य चांगले राहील, तसेच त्यांची रोगप्रतिकार शक्ती ही सुद्धा वाढेल, रोजच्या दुधाचे प्रमाण आणि दुधाची प्रत टिकून राहील. आता सध्या काही भागामध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे, तसेच भविष्यात काही भागामध्ये टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांसाठी चारा व्यवस्थापन करताना काही बाबींचा आपण विचार करायला पाहिजे. यामध्ये पहिलं जर बघितलं तर आपण मुरघास तयार ठेवावा, त्यानंतर निकृष्ट दर्जाच्या चाऱ्याचे पोषण मूल्य वाढविता येतात, त्यानंतर अपारंपरिक चारा पिकांचा यात समावेश करता येतो, खाद्यपूरकांचा वापर करणे जसे बायोपॅस फॅट, बायपास प्रोटीन, जीवनसत्वे, क्षार मिश्रण हे सुद्धा आपल्याला करता येईल, त्यानंतर हायड्रोपोनिक्स चाऱ्याचा वापर आपल्याला करता येईल. आणि या टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांच्या चारा व्यवस्थापनामध्ये सुद्धा काही बदल करणे गरजेचे असते.
1: नक्कीच, म्हणजे अशा पद्धतीचं

0: नियोजन आपण केलं पाहिजे असं तुम्हाला सांगायचं आहे सर. सर, आता गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की ज्या ठिकाणी चारा आहे आणि ज्या ठिकाणी चारा नाही अशा ठिकाणची जी पशुपालक मंडळी आहेत ते मुरघासाची निर्मिती करतात आणि मुरघासामुळे त्यांना पशुपालन खूप सोयीस्कर झालेलं आहे. तर या मुरघासाच्या टंचाईच्या काळामध्ये काय महत्त्व आहे, काय सांगू शकाल?
1: पशुपालकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले अतिरिक्त चाऱ्याचे मुरघास करून ठेवावं. मुरघास म्हणजे काय? हवाविरहित जागेत आंबवून साठविलेला हिरवा चारा. मुरघासामध्ये हिरव्या चाऱ्याची पौष्टिकता जशी तर तशी टिकविता येते. मुरघासासाठी आपल्याला मका, ज्वारी, बाजरी, संकरित नेपियर ही चारा पिके घेता येतात. ऊसाच्या वाड्यांचा सुद्धा चांगला मुरघास करता येतो. मुरघास बनविण्यासाठी जमिनीत खड्डा, बंकर सायलो, बेल्स, प्लास्टिकच्या बॅग यांचा वापर करता येतो. ऊसाचे वाडे, हायब्रिड नेपियर या पिकांचा मुरघास करताना 0.5% युरिया पाण्यात मिसळून त्यावर शिंपडावा. तसेच यामध्ये काही जीवाणूदेखील टाकता येतात, जेणेकरून मुरघासाची पौष्टिकता वाढते. साधारणपणे मुरघास तयार होण्यास 45 ते 55 दिवस लागतात आणि हा मुरघास दुभत्या जनावरांना दररोज 10 ते 15 किलो इतका खाऊ घालावा.
0: अशा पद्धतीचं मुरघासाचं व्यवस्थापन केलं पाहिजे हे तुम्ही सांगताय. यानंतर विचारायचं आहे की सध्याची टंचाई परिस्थिती जी आहे या काळामध्ये काही निकृष्ट दर्जाचा चारा उपलब्ध आहे का आणि त्या चाऱ्याचं पोषण मूल्य वाढवता येईल का?
1: सध्या आपल्याकडे गव्हाचा काड, सोयाबीनचा काड किंवा भविष्यामध्ये हरभऱ्याचा काड हे उपलब्ध होऊ शकतं. त्यासोबत ऊसाचे पाचट, भाताचा पेंडा शेतकऱ्यांकडे उपलब्ध असतो. यामध्ये कमी पोषण मूल्य असतात. या चाऱ्यामध्ये प्रथिने कमी असतात. त्यामध्ये ऑक्झॅलिक आम्ल, लिग्निन, सिलिका याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे चाऱ्याची पाचकता कमी होते. या चाऱ्यांची प्रत वाढविण्यासाठी प्रथमतः चाऱ्याची कुट्टी करून घ्यावी. स्वच्छ व कोरडी जागा निवडून त्यावर पोती टाकावीत. कुट्टी केलेला चारा यावर पसरून घ्यावा. 100 किलो चाऱ्यासाठी 4 किलो युरिया 40 लिटर पाण्यामध्ये मिसळून घ्यावा. त्यामध्ये 1 किलो मीठ व 1 किलो क्षार मिश्रण मिसळावे. तयार झालेले हे द्रावण चाऱ्याच्या प्रत्येक थरावर शिंपडून एकत्र करून घ्यावे. प्रत्येक थरामध्ये द्रावण टाकताना त्यावर दाब देऊन त्यामधील जास्तीची हवा काढून टाकावी. त्यानंतर 21 दिवसांनी हे मिश्रण हवा बंद करून ठेवावे. त्यासाठी प्लास्टिकचा किंवा ताटपत्रीचा उपयोग करावा. 21 दिवसानंतर प्लास्टिक काढून टाकावं आणि त्यानंतर 2 ते 3 तास हे मिश्रण मोकळ्या हवेत उघडे ठेवावे. तयार चारा जनावरांना 5 ते 8 किलो या प्रमाणात खाऊ घालावा.
0: आता याशिवाय पण काही आणखी पारंपरिक चारा आहे का, त्याचा समावेश करता येऊ शकेल?
1: होय, टंचाईच्या काळात काही झाडाझुडपांची पाने जनावरांना खाऊ घालता येतात. झाडांच्या पानामध्ये प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. इतर चाऱ्यासोबत मिसळून जनावरांना आपण ते देऊ शकतो. झाडपाल्यामध्ये शेवरी, शिवण, गिरीपुष्प, बाबूळ, चिंच, तुती, सुबाबूळ, अंजन, वड, पिंपळ, केळीचे कंद यांचा वापर आपण करू शकतो. गिरीपुष्पाच्या पानात 15%पेक्षा जास्त प्रथिने असतात, त्यामुळे जनावरांना त्याचा फायदा होतो. अपारंपरिक खाद्यघटकांचा आहारात समावेश त्यांच्या ठरलेल्या मर्यादेनुसारच करावा. जास्त प्रमाणात वापर केल्यास त्यामध्ये अपोषक तत्वे असल्याने तसेच काही विषारी घटक जनावरांसाठी घातक ठरू शकतात.
0: सर, आता टंचाईच्या परिस्थितीचा विचार जर आपण केला तर काही खाद्यपूरकांचा आपल्या जनावरांच्या आहारामध्ये समावेश करता येईल का, कशा पद्धतीने करता येईल?
1: खाद्यपूरक ज्याला आपण फीड सप्लिमेंट्स म्हणतो, याचा आपल्याला आहारात समावेश करता येतो. आता यामध्ये आपण बायपास फॅट, बायपास प्रोटीन किंवा मग क्षार मिश्रण, जीवनसत्वे यांचा समावेश करता येतो.

0: आपल्याला. टंचाईच्या काळात हिरव्या चाऱ्याचं प्रमाण हे कमी असतं, विशेषतः द्विदल वर्गातील चारा पिके हे कमी असतात आणि त्यामध्ये प्रथिने व खनिजे हे जास्त प्रमाणात असतात. फॅटमध्ये कर्बोदके व प्रथिनांच्या तुलनेत जवळपास 2.5% जास्त ऊर्जा असते. याकरिता आपण बायपास फॅट व बायपास प्रोटीन यांचा वापर करावा. याचे पचन खरे पोटामध्ये होत असते. तसेच टंचाईच्या काळात जीवनसत्व अ व ड यांचा मात्रा देणे सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण जनावरांना क्षार मिश्रण सुद्धा देणं गरजेचं आहे.
1: आता यानंतर विचारायचं की याशिवाय जनावरांचं चाऱ्याचं व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन यामध्ये काही बदल करता येऊ शकेल का? कारण बरीच तज्ज्ञ मंडळी अशी म्हणतात की आपण बदल केला की त्याचं उत्पन्नावर परिणाम होतो, तर काय सांगू शकाल?
0: होय, व्यवस्थापनामध्ये काही बाबींचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पहिली बाब आपण जर बघितली तर जनावरांना वाळलेला चारा सकाळी किंवा संध्याकाळी खाऊ घालावा. चारा नेहमी कुट्टी करूनच खाऊ घालावा, त्यामुळे 10-15% चाऱ्याची तर बचत होईलच, त्याबरोबर जनावरांची ऊर्जा देखील कमी खर्च होईल. त्यानंतर उन्हात जनावरांना चरण्यास सोडू नये. चाऱ्याकरिता गव्हाणीचाच वापर करावा, जेणेकरून चारा खराब होणार नाही. गोठ्यामध्ये जनावरांची गर्दी करणे टाळावे. या काही व्यवस्थापनाच्या बाबींबरोबरच आपण पाणी व्यवस्थापन करणं हे देखील फार महत्त्वाचं आहे. जनावरांना चाऱ्याबरोबर स्वच्छ व ताजे पाणी पिण्यासाठी द्यावं. टंचाईच्या काळात त्यांना भरपूर पाणी पाजावं. साधारणपणे जनावरांना 40-50 लिटर पाणी दररोज पिण्यासाठी लागतं. तसेच दुधाळ जनावरांना 1 लिटर दूध तयार होण्यासाठी अतिरिक्त 4 लिटर पाण्याची गरज असते. त्यानुसार जनावरांचे पाणी व्यवस्थापन पशुपालकांनी करावे.
1: अशा पद्धतीनं टंचाई परिस्थितीमध्ये जनावरांचं चारा व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याविषयी आज आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या गोसंशोधन आणि विकास प्रकल्पातले पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागातले सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र गोरख मोटे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणखी काही तुमच्या समस्या असतील तर तुम्ही त्यांना फोन करून त्या विचारू शकता. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 9890123462. आपण ही जी मुलाखत दिली आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण टंचाई परिस्थितीत जनावरांचे चारा व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर महेंद्र मोटे यांची संतोष मते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती. कार्यक्रमात पुढे ऐकूयात खरीप कांदा लागवड आणि व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर भरत पाटील यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमात आपण खरीप कांदा लागवड आणि व्यवस्थापनासंदर्भातलं मार्गदर्शन घेणार आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर भरत पाटील सरांकडून. नमस्कार सर, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
4: नमस्कार
3: सर. कांदा हे आपल्याकडचं एक महत्त्वाचं पीक आहे आणि शेतकरी बांधव आता खरीप हंगामामध्ये तसंच रब्बी हंगामामध्ये असे कांद्याचं उत्पादन घेत असतात. खरीपाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर खरीप कांदा लागवडीसाठी जमिनीची निवड कशा पद्धतीने करावी, काय सांगाल सर?
4: शेतकरी बंधूंनो, कांदा पीक लागवडीसाठी आपल्याला जी जमीन निवडणार आहे ती जमीन पाण्याचा उत्तम निचरा असणारी असली पाहिजे. कोणत्याही प्रकारची पाणथळ प्रकारची जमीन त्यासाठी निवडू नये, जेणेकरून की जास्त पाऊस झाला तर त्या जमिनीतून आपल्याला पाणी बाहेर काढून देण्याची व्यवस्था होईल. अशा प्रकारची जमीन साधारणतः मध्यम प्रकारची जी जमीन आहे की जेणेकरून भुसभुशीत असावी, कारण कांद्याचे कंद जे आहेत जमिनीच्या वरच्या थरामध्ये वाढत असतात आणि चांगलं पोषण होण्याच्या दृष्टिकोनातून भुसभुशीत असणारी

0: पाण्याचा निचरा होणारी अशा प्रकारच्या जमिनी जर आपण ह्या कांदा लागवडीसाठी निवडल्या तर निश्चितपणाने आपल्याला कांद्याचं पीक चांगलं येतं आणि कांद्याचं जे आकार आहे की पोषण चांगलं होतं आणि आपल्याला त्याचा फायदा होतो.
1: नक्की सर, खरीपाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्या नगर जिल्ह्याच्या दृष्टीने विद्यापीठाने कोणत्या कोणत्या वाणांची शिफारस केलेली आहे?
0: खरीप हंगामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले समर्थ ही जात विकसित केलेली आहे. त्याचबरोबर बसवंत 780 ही जात आहे ती आपण खरीप हंगामासाठी शिफारस केलेली आहे. त्याचबरोबर NHRDA इथून ॲग्रीफाऊंड डार्क रेड आहे ही जात शिफारस केलेली आहे. आणि कांदा आणि लसूण संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे जिल्हा इथून त्यांनी भीमा रेड ही जात विकसित केलेली आहे. म्हणजे अशा विविध जाती आहेत.
1: मजुरांच्या कमतरतेमुळं म्हणा किंवा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने म्हणा अनेक शेतकरी बांधव आता पेरूनसुद्धा कांद्याची लागवड करायला लागलेली आहे. ही पेरून कांदा करण्याची जी पद्धत आहे तर ही पद्धत कितपत सोयीस्कर आहे? ह्या पद्धतीचा स्वीकार शेतकरी बांधवांनी करावा का? काय सांगाल?
0: आज आपण आता सांगितलं की मजुराची कमतरता असल्यामुळं आणि लागवडीचा खर्च वाढत असल्यामुळं, परंतु सध्याच्या काळामध्ये की आज वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मशनरी ज्या आहेत मशनरी तयार झालेल्या आहेत आणि त्या मशनरीमुळं की ह्या पिकाची पेरूनसुद्धा आपल्याला लागवड करता येते आणि तशा पद्धतीनं आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतावरती तसे प्रयोग पण घेतलेले आहेत आणि त्याचे चांगले निष्कर्षसुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. परंतु पूर्वीच्या काळी असं नसल्यामुळं की योग्य अंतरावरती बी पडत नसल्यामुळं रोपांची दाटी होत होती, कांद्याचं पोषण होत नव्हतं, कांदे लहान आकाराचे मिळत होते. परंतु सध्याच्या मशनीमध्ये तुमचं योग्य अंतरावरती बी पडत असल्यामुळं त्या बियापासून कांद्याचं रोप चांगलं तयार होऊन कांद्याचे आकार किंवा ते कांद्याचा जो वजन आहे ते आपल्याला चांगलं मिळतं आणि त्या मजुरांमध्ये आपल्याला बचत होते. आणि त्या दृष्टिकोनातून जर ह्या मशनरीच्या सहाय्यानं जरी आपण पेरणी केली तरी चालू शकते, परंतु व्यवस्थित जे चांगली मशीन जे आहेत त्याचा त्याने वापर केला पाहिजे.
1: निश्चितच सर. सर, ज्यांना रोपवाटिकेद्वारे लागवड करायची आहे, रोपवाटिका आधी तयार करायची आहे, तर कांदा रोप लागवडीसाठी मग रोपवाटिका कशी तयार करावी, काय सांगाल?
0: कांदा पिकाची रोपवाटिका करत असताना एक काळजी घ्यायची आहे की ते म्हणजे गादी वाफा तयार केला पाहिजे. जर आपण सपाट वाफ्यावरती जर रोपवाटिका तयार केली तर मर रोगाचं प्रमाण होऊ शकतं, पाणी साचून राहून आपली नर्सरी वाया जाऊ शकते. म्हणून शक्यतो गादी वाफ्यावरती रोपवाटिका केली पाहिजे. आणि हे गादी वाफे तयार करत असताना 3 मीटर लांबीचे, 2 मीटर रुंदीचे आणि 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करायचे. आणि त्या गादी वाफ्यावरती साधारणतः जे काही चांगलं कुजलेलं शेणखत असेल, रासायनिक खत असेल आणि जे बुरशीनाशक आहे बावेस्टीन वगैरे अशा प्रकारचं मिश्रण करून ते मिक्स करून घ्यावं. आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बियाण्याची पेरणी करत असताना एका ओळीमध्ये आपल्याला बियाण्याची पेरणी करायची आहे. म्हणजे त्या वाफ्याच्या रुंदीला समांतर अशा आपल्याला रेषा पाडायच्या आहेत. रेषा पाडत असताना 2 ओळीमध्ये 4 बोटाचं अंतर राहील अशा पद्धतीनं रेषा पाडून त्या रेषेमध्ये आपल्याला पातळ अशी पेरणी करायची आहे. आणि पातळ पेरणी केल्यानंतर हलक्या हातानं त्यावरती मातीनं ते बियाणं झाकून त्यावरती आपल्याला झारेनं पाणी द्यायचं. आणि झारेनं पाणी दिल्यानंतर आपल्याला बाजूनं मग नंतर जो आपण गादी वाफा केलेला आहे त्या ठिकाणी ते पाणी द्यायचं, जेणेकरून आपल्याला त्या पावसाळी हंगामामध्ये आपल्याला रोपवाटिका चांगली उगवण होते, रोपं चांगली तयार होतात.
1: सर, आता रोप किती वयाचं झाल्यावर, किती दिवसांचं रोप, किती वाढलेलं असलेलं रोप आपण पुनर्लागवडीसाठी म्हणून वापरलं पाहिजे आणि पुनर्लागवडीमध्ये मग अंतर किती ठेवलं पाहिजे, कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे, काय सांगाल सर?
0: कांद्याचं रोप तयार होण्यासाठी सर्वसाधारणपणे 6 ते 8 आठवडे म्हणजे सरासरी आपल्याला 1.5 ते 2 महिने कालावधी लागतो. म्हणजे बी टोकल्यापासून ते रोपं तयार होण्याचा कालावधी हा साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा आहे. त्यामध्ये विभागानुसार पाहिलं तर त्यामध्ये थोडाफार 4-5 दिवसाचा फरक पडू शकतो. आणि अशा पद्धतीनं आपल्याला रोपं तयार झाल्यानंतर ह्या रोपाची आपल्याला ज्यावेळी शेतामध्ये पुनर्लागवड करायची आहे तर पुनर्लागवड करत असताना रोपांचं जे अंतर आहे 2 ओळीमध्ये आणि 2 रोपामध्ये 2 ओळीमधलं जे अंतर आहे हे 15 सेंटीमीटर किंवा ज्याला आपण 1/2 फूट म्हणतो आणि 2 रोपामधलं जे अंतर आहे ते 10 सेंटीमीटर अशा पद्धतीनं जर आपण लागवड केली तर आपल्याला प्रति हेक्टरी जवळजवळ 6,66,666 एवढी रोपं आपल्याला हेक्टरी बसू शकतात आणि त्यामुळं आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं. त्याचबरोबर लागवडीची ज्या पद्धती आहेत आजच्या सध्याच्या काळामध्ये पाहिलं तर

0: बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि जमिनीमध्ये पाणी साचून राहतं आणि जमिनीतून पाणी साचून राहिल्यामुळं मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये शेतामध्ये जाणवू लागल्यामुळं बरेचसे रोपं कोलमडून जातात. अशा वेळी आपल्या शेतकरी बंधूंनी की आज आपण रुंद गादीवापा पद्धत जी आहे की रुंद गादीवाप्यावरती जर आपण लागवड केली तर आपल्याला ती फायदेशीर ठरू शकते.
1: कांदा पिकामधलं तण नियंत्रण हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. तण नियंत्रण वेळेत होणं गरजेचं आहे, तर तण नियंत्रणाच्या बाबतीत शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल सर?
0: वेळेवरती न मिळणारा मजूर वर्ग असेल किंवा वाढती मजुरी असेल, आज रासायनिक तणनाशकाचा वापर करणं ही एक काळाची गरज आहे. परंतु शेतकरी बंधूंनी जर रासायनिक तणनाशकाचा वापर करायचा असेल तर आज बाजारामध्ये अनेक प्रकारची जे रासायनिक तणनाशकं आहेत की जी आपण कांदा पिकासाठी शिफारस केलेली आहेत, हे तणनाशकं योग्य प्रमाणात योग्य वेळी म्हणजे काही लागवडीपूर्वी किंवा लागवडीनंतर म्हणजे जे उगवणीपूर्वी असतात किंवा उगवण झाल्यानंतर अशा प्रकारची तणनाशकं आहेत की उदाहरणार्थ गोल आहे, साधारणतः प्रति लिटर पाण्यामध्ये साधा 1 ते 1.5 मिली या प्रमाणात घेऊन फवारलं पाहिजे. पेंडेमिथिलीन जर असेल तर आपल्याला लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी प्रति लिटर पाण्यामध्ये 2 मिली याप्रमाणे घेऊन आपण फवारणी करायची. किंवा ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका तणनाशकाचा आपल्याला वापर करून आपल्याला कांदा पिकामधलं जे काय तणाचा मोठ्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो प्रश्न आपल्याला भेडसावतो, तो प्रश्न भेडसावणार नाही आणि कांदा पीक ह्यामुळं आपल्याला 50 ते 55 दिवसापर्यंत तणमुक्त ठेवता येतं आणि त्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं.
1: खतांच्या बाबतीत संभ्रमा असतात, शेतकरी बांधव असतात, युरियाचा कधी कधी अतिरिक्त वापरसुद्धा याच्यामध्ये त्याचा तजेलदारपणा राखण्यासाठी म्हणून होत असतो. तर नेमकं खरीप कांद्याच्या बाबतीत मग खत व्यवस्थापन आणि त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने होणं गरजेचं आहे?
0: विद्यापीठाने कांदा पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश याचबरोबर हेक्टरी 20 टन चांगलं कुजलेलं शेणखत आणि याप्रमाणे आपण ते दिलं पाहिजे. परंतु बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की कांदा पिकाच्या चांगल्या वाढीसाठी रासायनिक खतामध्ये युरियासारख्या खताचा मोठ्या प्रमाणामध्ये अवाजवी वापर करतात आणि युरियासारख्या खताचा अवाजवी वापर केल्यामुळं पिकाची वाढ जोमदार होते, पिकं मासतात, परंतु त्या प्रमाणामध्ये कांद्याचा आकार किंवा कांदा त्याचं पोषण होत नाही आणि मग आपल्याला शेतकऱ्याला प्रश्न पडतो की फक्त त्याची अवास्तव वाढ झालेलं आहे परंतु कांदा पोषण झालेलं नाही. म्हणून शिफारस केल्याप्रमाणे आपल्याला ही खतं की त्यातला 50% नत्र लागवडीच्या वेळी आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी आणि त्याचप्रमाणे उरलेलं जे निम्न नत्र आहे ते लागवडीनंतर 30 दिवसांनी आणि लागवडीनंतर 45 दिवसांनी अशा 2 हप्त्यामध्ये आपल्याला विभागून द्यायचं आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये की आपल्याला हे रासायनिक खत लागवडीनंतर 50 दिवसाच्या पुढे ह्या कांदा पिकाला देऊ नये आणि त्यामुळं की कांद्याची वाढ जी अवास्तव वाढ आहे ती होणार नाही आणि आपल्याला कांद्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे मिळू शकतं. दुसरा जो प्रश्न आपला होता की पाणी व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनामध्ये पाहिलं तर जमिनीच्या मगदुराप्रमाणे आपल्याला खरीप हंगामामध्ये पावसाचं प्रमाण किती आहे, जमीन कोणत्या प्रकारची आहे, वातावरण कशा प्रकारचं आहे ह्या सर्वांचा आपल्याला विचार करून आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे. परंतु कांद्यामध्ये आपल्याला 2 प्रकारे पाण्याचं व्यवस्थापन करतात, एक म्हणजे तुषार सिंचन पद्धत किंवा दुसरी जी पद्धत आहे ती ठिबक सिंचन पद्धत. याचबरोबर सध्या अनेक शेतकरी जे आहेत रेन पाईपचा वापर करूनसुद्धा या कांदा पिकाला पाण्याचं व्यवस्थापन करत असतात. परंतु हे करत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळी कांदा पोषण चालू होतं म्हणजे लागवडीनंतर साधारणतः 60 ते 65 दिवसांनी कांदा पोसायला सुरुवात होते अशा वेळी आपल्याला मात्र की त्यामध्ये तुषार सिंचन पद्धतीनं पाणी देता येत नाही किंवा पाणी देऊ नये, कारण बऱ्याच वेळा पोंग्यात पाणी गेल्यामुळं कांदा सडण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुषार संच जो आहे तो 60 दिवसानंतर बंद करावा, त्या ठिकाणी पाटाच्या सहाय्यानं पाणी द्यावं किंवा आपल्याला त्या ठिकाणी ड्रिप जर सुरुवातीला टाकले असतील तर ड्रिपच्या सहाय्यानंसुद्धा पाणी द्यावं आणि जर आपण सरीवरम्य पद्धतीने लागवड केली असेल तर साधारणतः वापसा कंडिशन बघून जमिनीचा मगदूर बघून आणि अशा वातावरणाचा सारासार विचार करून जर आपण साधारणतः खरीप हंगामामध्ये 10 ते 12 दिवसाच्या अंतरानं जर आपण पाणी दिलं तर आपल्याला कांदा पिकाचं चांगलं पोषण होतं आणि त्यापासून आपल्याला एक चांगलं उत्पादन मिळण्यास शेतकरी बंधूंना मदत होते. कांदा

0: काढणी हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर मग कांदा काढणी करण्यापूर्वी काही काळजी शेतकरी बांधवांना घेता येऊ शकते का आणि त्या संदर्भात काय मार्गदर्शन कराल?
1: की बऱ्याच वेळा शेतकरी बंधू कांदा कधी काढावा हा संभ्रमावस्थे असते, किंवा बऱ्याच वेळा खरीप हंगामामध्ये की कांद्याच्या माना पडत नाहीत, त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही की कांदा काढणीला योग्य झाला किंवा नाही. म्हणून शक्यतो कांद्याच्या माना 50% पडल्या की आपल्याला कांदा काढणी करावी असं एक त्यामधलं सूत्र आहे. दुसरी गोष्ट बऱ्याच वेळा की ह्या खरीप हंगामामध्ये जाड माना झाल्यामुळं, जास्त खताचा वापर केल्यामुळं कांद्याच्या माना जाड होतात आणि कांद्याच्या माना ह्या नैसर्गिकरित्या पडत नाहीत. अशा वेळी जर कांदा चांगला पोषण करायचा असेल तर सर्वसाधारणपणे की जो खरीप हंगामातला कांदा आहे तो 110 ते 15 दिवस लागतात कांदा तयार होण्यासाठी. आणि आपल्याला साधारणतः लक्षात येतं की 100 दिवसापर्यंत जर कांद्याच्या माना पडल्या नाही तर अशा वेळी आपल्याला कृत्रिमरित्या आपल्याला त्यावरती ड्रम फिरवून त्या कांद्याच्या माना पाडाव्या. म्हणजे कांद्याच्या पानातील जो अन्नरस आहे तो कांद्याच्या पोषणासाठी उपयोग पडतो आणि कांद्याचं पोषण चांगलं होतं. आणि त्यानंतर मग 15 दिवसांनी कांद्याची काढणी करावी. आणि काढणी करत असताना कांद्याच्या माना सर्वसाधारणपणे 3 ते 4 सेंटीमीटर ठेवून कांद्याची काढणी करावी.
0: शेतकरी बंधूंना आपल्याला तरीही याविषयीच्या काही शंका निरसन जर सरांकडून करून घ्यायचं असेल तर त्यासाठी सरांचा मोबाईल नंबर आहे 98 34 54 47 55. सर, आज आकाशवाणीच्या माध्यमातून आपण खरीप कांदा लागवड आणि व्यवस्थापनासंदर्भात शेतकरी बंधूंना जे मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणी नगर केंद्र आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद सर.
1: नमस्कार.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण खरीप कांदा लागवड आणि व्यवस्थापन याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या भाजीपाला सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉक्टर भरत पाटील यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही मुलाखत आम्ही पुन्हा प्रसारित केली होती. शेतकरी बंधू भगिनींनो, आमचं शेत आमचा परिसर हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. पत्र पाठवण्यासाठीचा पत्ता आहे किसान वाणी विभाग द्वारा कार्यक्रम प्रमुख आकाशवाणी अहिल्यानगर सावेडी रोड अहिल्यानगर. पिनकोड आहे 4100003. आणि आपण आम्हाला मेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे dutyroomahilyanagar@gmail.com. आम्ही आपल्या अभिप्रायाची वाट पाहत आहोत. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या मुलाखतींचा प्रवास इथेच थांबवत आहे. तुमच्या शेतात सुख समाधान आणि संपन्नता सदैव नांदो हीच प्रार्थना करत मी अक्षता अन्नदाते आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमचा शेत आमचा परिसर आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटोळे.
1: श्रोते हो, भारतीय चलनी नोटेवर महात्मा गांधींचं चित्र अंकित केले हे आपल्याला माहीत आहे,
2: पण याच चलनी नोटेवर 15 विविध भारतीय भाषा गुण्यागोविंदानं एकत्र नांदतायत हे माहिती आपल्याला?

0: अस्थिरोग अर्थात हाडांचे विकार असले ना की कशातच लक्ष लागत नाही, पण वेळेत अत्याधुनिक उपचार घेतले तर मोठा धोका टळू शकतो.
1: इंडस्ट्रियल ऍक्सिडेंट, हँड इंजुरी, जॉईंट रिप्लेसमेंट, रोड ऍक्सिडेंट, संधिवात, सांधेदुखी, फ्रॅक्चर यासारख्या सर्व अस्थिरोगांवर आधुनिक पद्धतीने उपचारासाठी डॉक्टर अविनाश गाडेकर पूर्ण वेळ उपलब्ध.
0: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सावेडी नाका, अहिल्यानगर.
2: सन 1968 पासून स्थापित 100% निकालाची परंपरा असलेल्या
3: श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्रोफेसर कॉलनी अहिल्यानगर इथे 11वीची प्रवेश प्रक्रिया विनामूल्य सुरू झाली आहे.
2: संपर्क 92 70 52 66 35.
4: दादा, तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
0: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथं अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
4: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल, सावेडी रोड, अहिल्यानगर.
5: कमी वेळात जास्त नफा,
6: बस एका क्लिक वर कमाल.
7: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, आरबीआय सांगते
8: जाणकार बना, सतर्क रहा.
9: ऐक,
10: काय झालं?
9: अगं, हालचालच करता येत नाहीये, सगळे सांधे दुखतायत, सकाळी सकाळी सगळं अंग आखडलंय, पाठ सुद्धा आखडलीय.
10: अहो, आणि हे काय, हाताची आणि पायाची बोटही सुजली आहेत.
9: हो ना,
10: काही काळजी करू नका. चला बरं, आपण संधिवात तज्ञ डॉक्टर आदिती देशपांडेंना दाखवू.
9: कुठे भेटतील त्या?
10: नेक्स्ट जेन अर्थरायटिस अँड रुमॅटोलॉजी क्लिनिक, कल्याणी नर्सिंग होम, पटांगण गल्ली, दिल्ली गेट, अहिल्यानगर. वेळ 11 ते 2.
9: आणि फोन नंबर
10: 93-72-99-29-36.
9: 93-72-99-29-36.
11: श्रोते हो, सोमवार दिनांक 18 मे रोजीच्या एक फिल्म या कार्यक्रमात घेऊन येत आहोत आरजू हा चित्रपट.

0: उत्कृष्ट कथानक, श्रवणीय संगीत, सहज सुंदर अभिनय, नितांत सुंदर अशा काश्मीरमधील लोकेशन्स, तसंच प्रेम आणि त्यागाचा मिलाप म्हणजे आरजू हा चित्रपट. तेव्हा जरूर ऐका एक फिल्म कार्यक्रम सोमवार 18 मे रोजी रात्री 9:30 शंभरंश 1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही आपण हा कार्यक्रम ऐकू शकता अगदी जगभरात कुठेही.
1: श्रोते हो, ज्ञान मनोरंजन आणि माहितीचा खजिना म्हणजे आकाशवाणी. बातम्या संस्कृती असो, शेती शिक्षण संगीत असो, सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली आकाशवाणी. आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण विश्वास तोच राहिला. अनेक पिढ्यांचं आकाशवाणीशी नातंय, अनेक आठवणी आहेत. याच आठवणी आपण जागवणार आहोत आकाशवाणीची 90 वर्ष, आकाशवाणी ॲट 90. याविषयी बोलूयात फोन गाणी या फोन इन कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाचं ध्वनिमुद्रण होईल बुधवार दिनांक 20 मे रोजी 7:45 ते 9:15 या वेळेत, आणि प्रसारण होईल शुक्रवार दिनांक 22 मे रोजी 10:50 ते 11 या वेळेत. संपर्कासाठीचे आमचे फोन नंबर्स आहेत 02-41-242-3371 आणि 2-42-36-72. तेव्हा आकाशवाणीच्या आठवणींविषयी भरभरून बोलूयात फोन गाणी या कार्यक्रमात.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. यानंतर ठीक 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेल साठा वाढवण्यासाठी UAE सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत साध्या पेट्रोलचा दर वाढून प्रति लिटर 106.68 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.14 रुपये झाला आहे. स्पीड पेट्रोल 115.75 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. मुंबई CNGच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई CNGचा दर प्रति किलो 84 रुपये झाला आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या व्हॅटमध्ये राज्य शासनानं कपात केली असून आता 18% % कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबर पर्यंत लागू राहील. नाफेड आजपासून राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज साताऱ्यात केली. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत 5 लाख घरांच्या वितरणाच्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या ताव्या देण्यात आल्या. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.
1: मुख्यमंत्री जी पधारेंगे दिल्ली, कृषि मंत्री भी बैठेगा साथ में आपके, बाकी मंत्रालय जहाँ जरूरी है उनसे भी चर्चा करेंगे और आपने जिन समस्याओं का जिक्र किया है उनका समाधान करने की पूरी कोशिश होगी.
0: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA आज जाहीर केलं. विद्यार्थ्यांना 14 जून पर्यंत प्रवेश पत्र दिली जातील. परीक्षार्थींना परीक्षा शुल्काचा परतावा दिला जाईल असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. नीट परीक्षा पुढच्या वर्षीपासून संगणक आधारित करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.
2: परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, OMR शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी. जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था उसको ध्यान में रखते NTA ने थोड़ी एक निष्पत्ति क्या है कि उसको और 15 मिनट बढ़ाए. 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा. इस बार के एडमिट कार्ड 14 जून तक सभी को पहुंच जाएगा.
0: NTA मध्ये ठोस सुधारणा करण्याची गरज असून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील असं प्रधान यांनी सांगितलं. नीट UG 2026 परीक्षेच्या पेपर फुटीमागे असलेल्या मुख्य सूत्रधाराची ओळख पटवण्यात CBIला यश आलं आहे. 2 दिवसांपूर्वी लातूर इथून अटक झालेले PV कुलकर्णी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक या पेपर फुटीमागे असल्याचं CBIनं म्हटलं आहे. कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी लातूरच्या दयानंद महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या समितीचे ते सदस्य होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पुणे इथल्या आपल्या निवासस्थानी विशेष शिकवणी दिली होती. या प्रकरणातली सहआरोपी मनीषा वाघमारे हिने विद्यार्थ्यांची जमवाजमव करण्यात कुलकर्णी यांची मदत केल्याचंही चौकशीत उघड झालं आहे. या वर्गांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी 1,00,000 रुपये दिले होते. या विशेष शिकवणीत विद्यार्थ्यांना प्रश्न, त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरं सांगण्यात आली. ही उत्तरं विद्यार्थ्यांनी लिहून घेतली होती आणि ती 3 मे रोजी घेतलेल्या परीक्षेच्या मूळ प्रश्नपत्रिकेशी तंतोतंत जुळत असल्याचं CBIनं म्हटलं आहे. नीट UG 2026 परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या CBIने आज लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकांची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह प्रकरणातल्या सुनावणीला विलंब होत असल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या राजकीय नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरून सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे न्यायालयाकडून पुढची तारीख मागून घेतली जाते आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी निकाल देत नसल्याचं वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये काही नेते करतात असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. हे प्रकार सहन करून घेतले जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी पुढची सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. विमानाच्या तिकीट दरांमध्ये सुसूत्रता आणून केंद्र सरकारने प्रवाशांना दिला

असा दावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. एकाच दिवशी एकाच मार्गावर उड्डाण करणारी एक विमान कंपनी तिकिटाला एक दर आकारते तर त्याच मार्गावरच्या विमानासाठी दुसरी कंपनी वेगळा दर आकारत असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं दर सोमवारी आणि शुक्रवारी खटल्यांची सुनावणी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आज घेतला आहे. इंधन बचतीसाठी हा निर्णय घेतला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना सुलभ व्हावं यासाठी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाशी निगडीत संस्थांची कार्यालयं एकाच ठिकाणी आणण्याचा मानस केंद्रीय उद्योग आणि व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत व्यक्त केला. मुंबईत मंत्रालयाच्या विविध 12 संस्थांची 20 कार्यालयं आहेत. या सर्वांना एकाच ठिकाणी आणलं तर कामात सुसूत्रता वाढेल, नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: नागरिकांची सोय होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल असं ते यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची तयारी भारतानं आज दाखवली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अबुधाबीमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. UAE वर झालेल्या हल्ल्यांबद्दल प्रधानमंत्र्यांनी यावेळी शोक व्यक्त केला.
1: पश्चिम एशिया क्षेत्र समाधान
0: यावेळी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. भारतात 6 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा UAE नं यावेळी केली. भारतात 3 कोटी बॅरल कच्च्या तेलाचा राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देशातल्या कंपन्यांमध्ये सामंजस्य करार आज झाला. याशिवाय वायूचाही राखीव साठा निर्माण करण्यासाठी दोन्ही देश काम करणार आहेत. वाडीनारमध्ये जहाज दुरुस्ती केंद्र स्थापन करणं, जहाज दुरुस्तीसाठी मनुष्यबळाला प्रशिक्षण, सेडॅकच्या साथीनं 8 सुपर कम्प्युटरची निर्मिती यासाठीही दोन्ही देशात करार झाले. यानंतर प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या देशांना भेट देणार आहेत. पश्चिम आशियात शांतता नांदावी यासाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो अशी प्रतिक्रिया इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी आज नवी दिल्लीत व्यक्त केली. इराण संदर्भातल्या कुठल्याही गोष्टीवर लष्करी मार्गानं तोडगा निघणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेवर विश्वास ठेवण्याचं कुठलंही कारण इराणकडे नसल्याचं ते म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीतून सर्व जहाजांनी जाऊ देण्याची इराणची तयारी आहे, परंतु तिथली परिस्थिती किचकट असल्याचं ते म्हणाले. अमेरिका आणि चीन दरम्यान चर्चा ऐतिहासिक महत्वाची ठरल्याचा दावा दोन्ही देशांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला. त्यावेळी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी त्यांची सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा झाली. होर्मुझची समुद्रधुनी ऊर्जा व्यापारासाठी मोकळी राहण्याची गरज आहे यावर त्यांचं एकमत झालं. मात्र चर्चेअंती कोणताही ठोस करार झाल्याचा उल्लेख दोन्ही नेत्यांनी केलेला नाही. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज आज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोहोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळात दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोहोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताची सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडगोळी उपांत्य फेरीत पोहोचली आहे. या जोडीने जपानच्या ताकुमी नोमुरा आणि युची शिमोगामी या जोडीला हरवलं. महिला एकेरीच्या उपउपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधूला आणि पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत लक्ष्य सेन याला हार पत्करावी लागली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपये तर CNGच्या दरात 2 रुपये वाढ. NEET UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. पुढच्या वर्षीपासून परीक्षा संगणकावर. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्याची भारताची तयारी. देशातला राखीव तेलसाठा वाढवण्यासाठी UAE सोबत करार. अमेरिकेच्या अध्यक्षांचा चीन दौरा पूर्ण. कुठल्याही ठोस कराराची घोषणा नाही. आणि मोसमी पाऊस येत्या 26 मे रोजी केरळात येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकजागरण.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या लोकजागर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यासह आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये सध्या जनगणनेची जी प्रक्रिया चालू आहे, जनगणना 2027 चा जे काही जे टप्पे आहेत, लोकसहभागाची जी काही प्रक्रिया आहे ती चालू आहे आणि लोकशाहीमध्ये लोकगणनेला फार महत्व असतं. तर आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला तर या ठिकाणी सुद्धा ही जी काही जनगणना आहे तर ती चालू आहे. ही कशा पद्धतीनं जनगणना राबवली जाणार आहे, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा सहभाग असणार आहे, कशा पद्धतीने त्याचे टप्पे असतील, किंवा जो काही प्रगणक आहे तो आपल्या घरी आल्यानंतर आपल्याला काय विचारेल किंवा काय प्रश्न असतील, आपल्या काय शंका असतील, या सर्व गोष्टीवरती आज आपण बोलणार आहोत. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय यशवंत डांगे साहेब आलेले आहेत. तर डांगे साहेब, आपलं मुलाखतीत मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार रसिक श्रोते हो.
0: सुरुवातीला आपल्या श्रोत्यांना सांगूया की ही जी काही जनगणना आहे तर ती कशा पद्धतीनं आहे, त्याची प्राथमिक माहिती काय सांगता येईल.
1: आपल्या सर्वांना कल्पना आहे की भारताच्या इतिहासातली 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना होत आहे. ही जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीची अशी ही जनगणना आहे. ही जनगणना सर्वसाधारणपणे 2021 होणे अपेक्षित होती.
0: बरोबर.
1: परंतु कोविडच्या 19 पार्श्वभूमीवरती ही जनगणना आता 26-27 होत आहे. जनगणनेविषयी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ही दर 10 ही जनगणना होत असते.
0: बरोबर.
1: त्यातलीच ही 16वी जनगणना आता येणाऱ्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे.
0: आता ही जी जनगणना आहे जी वर्षानुवर्ष आपल्याकडे होत आली, त्याच्यात आत्ता 2027 जी जनगणना होती आहे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल जनगणना. तुम्ही आता जर सांगितलं, त्याचे टप्पे कशा पद्धतीने असणार आहेत?
1: या टप्प्यामध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. एक तर आहे ती घर यादी तयार करणे आणि दुसरी आहे ती प्रत्यक्ष जनगणना करणे. आता घर यादी असं काम हे सुरू झालेलं आहे. यामध्ये 16 ते 14 जूनपर्यंत घर यादीचं काम होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ते 27 जनगणनेचं काम प्रत्यक्षात होणार आहे.
0: आता आपल्या अहिल्यानगर शहराचा विचार केला आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे सगळं यंत्रणा जी आहे ती राबवली जाते, तर कशा पद्धतीनं आपली तयारी केलेली आहे महानगरपालिकेने?
1: सर्वसाधारणपणे 2011 लोकसंख्येनुसार या शहराची लोकसंख्या 3,20,000 इतकी होती. हे एका महाराष्ट्रातील मोठ्या क्षेत्रफळ असणाऱ्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे.
0: बरोबर.
1: या ठिकाणी असणारी ड वर्ग महानगरपालिका आहे आणि या शहरामध्ये आपण जवळजवळ 688 इतके ब्लॉक्स, ज्याला म्हणतो आपण जनगणनेचे ब्लॉक भाग ज्याला म्हणतो, ते केलेले आहेत. त्या प्रत्येक जनगणनेच्या ब्लॉकसाठी एक एन्युमरेटर, ज्याला आपण मराठीमध्ये प्रगणक असे म्हणतो, ते प्रगणक आपण 688 नेमलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावरती पर्यवेक्षण करण्यासाठी जवळजवळ आपण 111 पर्यवेक्षक देखील नेमलेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने महापालिकेचा वर्ग 3 स्टाफ आहे. त्याचबरोबर या शहरातील जे प्राथमिक विद्यालय आहेत, माध्यमिक विद्यालय आहेत, या सर्व विद्यालयांचा जो शिक्षक वर्ग आहे यांची नेमणूक केलेली आहे. यांची नेमणूक केल्यानंतर आमच्याकडे मास्टर ट्रेनर आहेत. ते मास्टर ट्रेनरने फील्ड ट्रेनरला ट्रेनिंग दिलं, ते फील्ड ट्रेनरने या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना 3-3 हे ट्रेनिंग दिलं. त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष जागेवरती किंवा फील्डवरती जाऊन देखील त्यांना आपण प्रशिक्षण दिलेले आहे. 3 एक असं सखोल पद्धतीचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि त्यांची तयारी झालेली आहे.
0: बरोबर. खरं तर मोठी वर्कफोर्स जी आहे ती आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून या जनगणनेसाठी लावण्यात आलेली आहे. आता तुम्ही सेल्फ इन्युमरेशनचा, स्वगणनेचा उल्लेख केला, तर स्वगणना ही 15 होणार आहे आणि पुढची जी आहे ती प्रगणक आपल्या घरोघरी येऊन त्याची माहिती घेणार आहे. तर ही जी स्वगणना आहे किंवा पुढं 16 ते 14 जूनपर्यंतचा जो काही टप्पा आहे तो कशा पद्धतीनं राबवला जाणार, त्याच्यात काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे?
1: 1 ते 15 च्या रात्री 12 वाजेपर्यंत सध्याचं युग हे स्मार्टफोनचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्मार्टफोन आहे, त्यामुळे जी ही जनगणना होते त्या जनगणनेमध्ये

श्रोते हो, आज कार्यक्रमात भारतीय जनगणना 2027 ची प्रक्रिया आणि नियोजन याविषयी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.

0: एक आपल्याला अशी सुविधा दिलेली आहे की स्वगणना आपण करू शकतो, ज्याला आपण सेल्फ एन्युमरेशन इंग्रजीमध्ये म्हणतात. ही स्वगणना करण्याचं काम अतिशय सोपे आहेत. आपण सर्वजण टेक्नोसावी आहेत, अतिशय सोपे सोपे अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. तर ते आपण SE.census नावाचं एक पोर्टल या जनगणनेसाठी तयार केलेलं आहे. त्या पोर्टलवर आपण गुगलवरती गेलो किंवा क्रोमवरती गेलो किंवा अन्य कोणत्याही ब्राउझरवर गेलो, SE.census टाईप झालं तर ते आपल्याला वेबसाईट ओपन होते. आणि आपण दैनंदिन व्यवहारामध्ये जीवनामध्ये अनेक वेळा अशा पद्धतीनं फॉर्म वगैरे भरत असतो.
1: बरोबर.
0: तर अतिशय सोप्या पद्धतीचे आहे, म्हणजे त्यासाठी खास प्रशिक्षण वगैरे किंवा काही शिकवावं लागेल असे काही नाही. आपण रोजच्या दैनंदिन जीवनात मध्ये ज्या पद्धतीने मोबाईल आपला स्मार्टफोन हाताळतो त्या पद्धतीने ही स्वगणना करता येऊ शकते.
1: त्याच्यामध्ये भाषेची निवड पण करता येईल.
0: हा, भाषेची निवड आहे. त्यानंतर म्हणजे आपलं राज्य निवडावं लागतं. मग त्यानंतर आपण ते OTP येतो, तो OTP ठेवायचा आपल्याकडे. परत कुटुंब प्रमुखाचे नाव आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, OTP टाकायचा आहे, ते लॉग इन करता येईल. त्यानंतर भाषा निवडायची आहे. भाषा अनेक भाषा, आपल्या मराठी भाषेचा त्यामध्ये पर्याय आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे. त्यानंतर आपलं जे पत्ता आहे, जिल्हा आहे, अहिल्यानगर त्या ठिकाणी येतं. आपल्या अहिल्यानगरचा आपण पिनकोड टाकायचा. त्यानंतर मग ते मॅप, आपलं जो घर आहे त्यावरती ते मॅप दाखवायचा आहे आणि तो अचूक स्थान आपण मार्क करायचा आहे. आणि त्यानंतर मग तो सबमिट होतो. मग तो दिलेला SE ID म्हणजे ज्याला सेल्फ एन्युमरेशन एक ID तयार होतो, तो H पासून सुरुवात झालेला असतो आणि सर्वसाधारणपणे डिजिटल कोड असतो, तो जपून ठेवा. तो आपल्याला इमिजिएट SMS द्वारे येतो, शॉर्ट मेसेज सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो मोबाईलमध्ये. आणि आपणला जो ईमेल आहे त्यावरती देखील येतो, तो फक्त आपण जतन करून ठेवायचा आहे. म्हणजे या सेल्फ एन्युमरेशनमध्ये रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जसं स्मार्टफोनचा वापर करतो तशा पद्धतीने सेल्फ एन्युमरेशन करता येते. आणि हा सेल्फ एन्युमरेशन केल्यानंतर उद्या पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळी ऍक्च्युली घराची यादी बनवण्याकरता प्रगणक आपल्या घरामध्ये पर्यंत येतात,
1: बरोबर,
0: तर त्यांना तो कोड दिला तरी आपलं घर आणि ते ऑलरेडी मॅप झालेलं असतं. आणि मग त्यानंतरचे दुसऱ्या टप्प्यातले जे प्रश्न आहेत घरी यादी तयार करत असतानाचे, तर ते प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत होणार आहे.
1: खरं तर श्रोतेव, फार सोप्या शब्दामध्ये डांगे साहेबांनी आपल्याला सांगितलं की SE.census.gov.in हे जे पोर्टल आहे ते आपण स्वतः ब्राउझरमध्ये ओपन करून हे सगळं जे आहे, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या भरू शकतो आणि सहजपणे भरू शकतो. आपल्या मराठी, हिंदी, इंग्लिश कुठल्याही भाषेमध्ये आपल्याला भरता येतं. डांगे साहेब, बऱ्याचशा नागरिकांच्या मनामध्ये एक शंका असते की ही जी आपण माहिती देतोय तर त्याची गोपनीयता कशा पद्धतीने राहील, किंवा उद्या कोणी RTI टाकला किंवा कोर्टामध्ये काही प्रकरण गेलं तर ही माहिती उघड होईल का? तर ह्याच्याबद्दलच्या ज्या काही शंका आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: 100% ही माहिती ही गोपनीय ठेवण्यात येणार आहे. जनगणना अधिनियम जो आहे 1948 त्यानुसार ही माहिती आहे संपूर्णपणे सुरक्षित तर आहे, त्याचबरोबर गोपनीय आहे. आणि ती कोणत्याही स्वरूपामध्ये कशाही पद्धतीनं ते कोणालाही शेअर केली जाणार नाही. आणि त्यामुळं याविषयी जी काही समजा लोकांच्या मनात शंका कुशंका असतील, तर अहिल्यानगर शहराकरता मी स्वतः समजा आयुक्त महापालिका आहेत, आपल्या शहरातील इतर भागाकरता जिल्ह्याच्या माननीय जिल्हाधिकारी साहेब पंकज आशिया साहेब देखील मुख्य जनगणना अधिकारी आहेत, त्यांच्याकडे आपण काही आपल्याला वाटलेलं काही अडचणी तरी आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता, किंवा आपल्या ठिकाणी आपले चार्ज ऑफिसर असतात त्या त्या ठिकाणची, तर त्यांच्याशी देखील आपण संपर्क करू शकता.
1: आता ही जी काही स्वगणना आहे किंवा जनगणनेची जे काही वेगळे विषय आहेत ह्याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी या दृष्टीनं आपली महानगरपालिका प्रयत्न करते, तर कोणकोणते असे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत जे आता सध्या राबवले जात आहेत की जेणेकरून लोकांपर्यंत जास्तीत जास्त ही माहिती जावी?
0: स्वगणनेच्या बाबतीमध्ये 1 April ते 15 May ची मुदत आहे. ही स्वजनगणना म्हणजे ज्यावेळी आपण सुरुवात होत होती त्यावेळी या जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री असतील, या लोकप्रतिनिधी असतील, माननीय जिल्हाधिकारी असतील, या सर्वांचे व्हिडिओ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित केले. त्याचबरोबर आपण वेगवेगळे शॉर्ट मेसेजेस आपण नागरिकांना मोबाईलवरती देखील आपण दिले. त्याचबरोबर आपण जिथं जिथं शहरातील होर्डिंग्ज आहेत त्या ठिकाणी सुद्धा आपण जनगणनेच्या बाबतीमध्ये माहिती प्रसारित

0: करण्याचा आपण प्रयत्न केला. अमोल बागुल सारखे जे ब्रँड अँबेसिडर आहेत, जे लोकांशी कनेक्ट आहेत, अशांना सुद्धा आपण यामध्ये नेमणूक करून त्याचनुसार सुद्धा जनजागृतीचं आपण काम केलं. महापालिकेचे जे सोशल मीडियाचे जे पेज आहेत, अहिल्यानगर महानगरपालिका इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा ट्विटरवरती, या माध्यमातून आपण प्रचार प्रसार केला. जवळजवळ महापालिकेच्या पेजला 20 ते 25 हजार फॉलोअर आहेत, त्यामुळे ते शहरातल्या नागरिकांपर्यंत जाण्यामध्ये निश्चितपणे उपयोग झाला. आणि अजूनही शासनामार्फत जे टी व्ही चॅनल्स आहेत त्याच्या माध्यमातून ही जनगणनाचे प्रचार प्रसाराचं काम होतंय.
1: नक्कीच, जे काही वेगवेगळे शासकीय उपक्रम असतात त्याच्यामध्ये आपली महानगरपालिका वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्याचं काम करत असते. यासोबतच आकाशवाणीच्या माध्यमातून सुद्धा अनेकदा आपण मुलाखत स्वरूपात ती आपल्या जिल्ह्याच्या आणि शहराच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या अहिल्यानगर शहरातील जे काही नागरिक आहेत त्यांना जनगणनेविषयी आपण काय आवाहन कराल?
0: माझं अहिल्यानगर शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे आणि आव्हान आहे की येत्या 16 मे ते 14 जून पर्यंत घर यादीचं काम होणार आहे. जे महापालिकेमार्फत प्रगणक नेमलेले आहेत, पर्यवेक्षक नेमलेले आहेत, यांना आम्ही एक कच्चा नकाशा काढून दिलेला आहे. ते प्रगणक आपल्या घर परिसरात येतील, त्यावेळी ते संपूर्ण एक नकाशा काढतील. त्यानंतर आपल्या घरी आल्यानंतर आपल्या घराच्या संदर्भात, घर यादी बनवण्याचं काम असल्यामुळे घराच्या संदर्भामध्ये काही प्रश्न त्याच्यामध्ये आपण दिलेले आहेत. जवळजवळ 33 इतके प्रश्न आहेत आणि अतिशय सोपे प्रश्न आहेत. आपल्या घराला क्रमांक देतील त्या ब्लॉकमधला, त्यानंतर बाबा घराचं तुमचं घर आहे त्याचं मटेरियल कुठलं आहे, म्हणजे तुमचे फरशी काय आहे, तुमच्या भिंती कशाच्या आहे, तुमचं छप्पर कशाचं आहे, असे सोपे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. कुटुंब प्रमुखाचं नाव आहे, मेंबर किती, घरामध्ये सदस्य किती आहेत, जोडपे किती आहेत, म्हणजे विवाहित लोक घरामध्ये किती आहेत, त्यानंतर घराला ज्या भौतिक सुविधा आहेत, घरामध्ये लाईटची व्यवस्था कशी आहे, आपल्या घरामध्ये पाणी कसं येतं, आपल्या पाण्याची काय व्यवस्था आहे, घरातलं जे सांडपाणी आहे त्याचं काय आहे, म्हणजे सांडपाण्यासाठी काय वाहून नेण्यासाठी महापालिकेची काय व्यवस्था आहे का, किंवा आपण काही शोषखड्डा केलेला आहे का, त्याचबरोबर आपल्याकडे शौचालयाची व्यवस्था आहे का, असे जवळजवळ 33 प्रश्न आहेत. तर हे 33 प्रश्न ते येणारा जो प्रगणक आहे, तर तो प्रगणक आपल्याला विचाराल आणि त्या प्रश्नाला आपण योग्य पद्धतीनं उत्तरं द्यावीत. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे आज आकाशवाणीवर मुलाखत देतोय, तरत त्यामध्ये तो देखील प्रश्न आहे की आपण रेडिओ आपल्या घरामध्ये आहे का, दूरचित्रवाणी आहे का, लॅपटॉप आहे का, इंटरनेट आहे का, स्मार्टफोन आहे का, त्याचबरोबर आपल्या घरातली वाहतुकीची साधनं काय आहेत, बाबा सायकल आहे का, स्कूटर आहे किंवा मोपेड आहे, कार, जीप, व्हॅन आहे, अशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत. हे 33 प्रश्न आहेत. आमचे प्रगणक आपल्या घरी येतील, ते त्या घर यादीला आपल्या घराचा क्रमांक देतील आणि ह्या 33 प्रश्न आपल्याला विचारतील. या 33 प्रश्नाचे आपण सकारात्मक पद्धतीनं उत्तरं द्यावीत, त्यांना सहकार्य करावं असं मी सर्व नागरिकांना आव्हान करतो. ही घर यादी झाल्यानंतर मग पुढच्या टप्प्यामध्ये प्रत्यक्ष जनगणनेचं काम त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सर्वांनी या सहकार्य करावं आणि जनगणनेचा मधून जो डेटा तयार होतो ते पुढचं जे नियोजन आहे, धोरण ठरवायचे आहेत, त्याला जो डेटा लागतो, तर हाच डेटा आधारभूत असतो आणि या आधारभूत डेट्यावरून पुढचं नियोजनाची धोरणं या शहराची, या जिल्ह्याची, या राज्याची, या देशाची ठरली जातात. त्यामुळे नागरिकांनी एक सकारात्मकतेनं या सर्व गोष्टीकडे पाहिलं पाहिजे आणि या सर्व उपक्रमाला सहकार्य केलं पाहिजे.
1: नक्कीच श्रोतेव, खरं तर राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपलं हे एक छोटंसं योगदान देणं आवश्यक आहे आणि यावर्षीची ही जी काही जनगणना आहे ती विशेष यासाठी आहे की डिजिटल सर्वेक्षण किंवा मोबाईल ॲपचा वापर करून ते आपणही भरू शकतो आणि प्रगणक ज्या येणार आहेत आपल्याकडे ते सुद्धा व्यवस्थित डेटा आपला भरून घेतील, तर त्यांनाही सहकार्य करणं ही एक आपली प्राथमिक जबाबदारी आहे. तर डांगे साहेबांनी खूप सोप्या शब्दामध्ये आपल्याला जनगणना 2027ची जी काही प्रक्रिया आहे, त्याचे टप्पे आहेत, त्याची कशा पद्धतीनं माहिती गोळा केली जाणार आहे, त्याच्या गोपनीयतेबद्दल आपल्या शंका आहेत त्याचं निरसन केलं. तर तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छान अशी मुलाखत आमच्या श्रोत्यांसाठी दिली, अहिल्यानगरच्या नागरिकांना सुद्धा आवाहन केलेलं आहे. तर आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला मनपूर्वक आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: श्रोते।
1: श्रोते हो, लोकजागर कार्यक्रमात भारतीय जनगणना 2027 ची प्रक्रिया आणि नियोजन याविषयी अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांची सुदाम बटोळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली। याचबरोबर लोकजागर हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत।

0: मंगळवार गुरुवार आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 ते 8 या वेळेत ऐकायला विसरू नका। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।
1: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
0: शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी कार्यक्रमात ऐकायला विसरू नका। कृषी अदालत हॅलो बळीराजा हे लाईव्ह फोन इन कार्यक्रम,
1: तसंच प्रगतशील शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विषयक तज्ञांच्या मुलाखती आणि अजूनही बरंच काही।
0: तेव्हा ऐकत रहा कार्यक्रम किसान वाणी आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावरून।
1: विविधतेला एकत्र बांधणार सूत्र
2: मी आधी भारत पुत्र।
3: आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राचा श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आपली आवड आणि आपकी पसंत। श्रोते हो, मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपली आवड आणि हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत हे दोन्ही कार्यक्रम आता प्रसारित होतील दर मंगळवारी आणि शनिवारी रात्री 9 ते 10 या वेळेत। तेव्हा आपण आपली पत्रपसंती नक्की कळवा आणि असंख्य श्रोत्यांसोबत आनंद घ्या आपल्या आवडीच्या गीतांचा। तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अगदी जगभरात कुठेही।

0: काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा ऐकायला विसरू नका। रजनीगंधा
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे। रात्रीचे 8:35 झाले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत। कार्यक्रमात सुरुवातीला वसंत देशपांडे यांच्या स्वरात कवी अनिल देशपांडे यांचं गीत। या गीतासाठी संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी।

0: राव देशपांडे यांच्या स्वरात कवी अनिल देशपांडे यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी.
1: श्रोते हो, कला आणि कलाकार यांची नाळ जन्मापासूनच जोडलेली असते
2: आणि तिथूनच कलाकारांचा जीवन प्रवास त्यांना कला विश्वापर्यंत घेऊन जात असतो.
1: स्वतःच्या आयुष्यात अनेक चढ उतार पार करूनही आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हे कलाकार चंदेरी दुनियेत मात्र स्टार बनून जातात.
2: तेव्हा श्रोते हो, येत्या शुक्रवारच्या सुहाना सफर या कार्यक्रमात रात्री ठीक 9 वाजता आपण ऐकूया मराठी चित्रपट सृष्टीत इन्स्पेक्टर महेश म्हणून गाजलेल्या महेश कोठारे नावाच्या झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचा धडाकेबाज प्रवास.
3: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
2: 100.1 MHz FM बँड आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम ऐकू शकता जगभरात कुठेही.
0: श्रोते हो, यानंतर ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरात मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत. या गीतासाठी संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी.

श्रोतेहो, माणिक वर्मा यांच्या स्वरात मधुसूदन पांडुरंग भावे यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. या गीताबरोबरच आजचा सुगम संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. यानंतर ठीक 9:15 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे चॅलेंजेस यशस्वीरित्या हाताळणाऱ्या एका धडाकेबाज व्यक्तिमत्वावर. श्रोते हो, कृष्ण धवल चित्रपटापासून ते डिजिटल चित्रपटापर्यंतची सगळी स्थित्यंतरं आत्मसात करत दरम्यान येणारे चढ उतार, यश अपयश या सगळ्यांना तोंड देत शून्यातून पुन्हा गरुडझेप घेत मराठी चित्रपटसृष्टीतल्या सुमारे 6 दशकांच्या बदलाचे साक्षीदार म्हणजे महेश कोठारे.
1: महाराष्ट्रास मोस्ट स्टायलिश लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड अँड दिस अवॉर्ड गोज टू अ ग्रेट फिल्म मेकर मिस्टर महेश कोठारे.
0: श्रोते हो, मराठी चित्रपटसृष्टीत महेश कोठारे टाईप चित्रपटांचा स्वतंत्रपणे विचार केला तर त्यामध्ये रोमॅन्स, कॉमेडी, काही फायटिंगचे सीन्स, गाणी, इमोशनल ड्रामा अशी सगळी मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. अशा अनेक चित्रपटांचे निर्माते महेश कोठारे म्हणजे अंबर आणि सरोज या दाम्पत्याचं एकुलतं एक पुत्ररत्न. आई वडील दोघेही नाटकांमध्ये काम करत असल्यानं अभिनयाची पार्श्वभूमी कुटुंबात होतीच, पण शाळा बुडवून अभिनय करायचा नाही अशी त्यांच्या आई वडिलांची ताकीद असल्यानं अभ्यास आणि वाचन या दोन्ही बाबींकडे महेश कोठारे यांचं दुर्लक्ष कधीही झालं नाही. 28 सप्टेंबर 1953 साली जन्मलेल्या या महेशला कॅमेऱ्यासमोर अभिनय करण्याची संधी मिळाली ती 1961 मध्ये. म्हणजे महेश कोठारे फक्त 7 ते 8 वर्षांचे असताना हे नवीन क्षेत्र महेश कोठारे यांच्यासाठी उघडलं, ते भिकुसा यमासा विडीच्या जाहिरातीच्या रूपानं. यानंतर मग दृष्टी जगाची आहे निराळी, प्रेम आंधळं असतं, संत ज्ञानेश्वर, मेरे लाल अशा अनेक चित्रपटातून बालकलाकार म्हणून महेश कोठारे प्रेक्षकांसमोर आले. पण बालकलाकार म्हणूनच ते प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिले ते छोटा जवान आणि राजा और रंक या दोन चित्रपटातल्या त्यांच्या भूमिकेसाठी.

छोटा जवान हा चित्रपट योगा योगानच महेश कोठारे यांना मिळाला होता. त्याचं झालं असं की महेश कोठारेंच्या वडिलांनी जेथे जातो तेथे या नाटकाच्या पहिल्या प्रयोगासाठी अध्यक्ष म्हणून गजानन जहागीरदारांकडे विचारणा करायला जायचं ठरवलं. तेव्हा महेश कोठारे यांनी आपल्या वडिलांकडे सोबत येण्याचा हट्ट धरला आणि या हट्टाला बळी पडून महेश कोठारे यांचे वडील या छोट्याशा महेशला घेऊन गजानन जहागीरदारांकडे गेले. पण या छोट्याशा महेशकडे पाहताच जहागीरदार एकदम गप्प झाले आणि महेशकडे एकटक पाहायला लागले. पण आसपासच्या लोकांना याबाबतीत काहीच समजेना. मात्र एक दोन मिनिटांनी याच शांततेचा भंग करत जहागीरदार ओरडले, मिळाला, मला पाहिजे तसा छोटा जवान मला आता मिळाला. आणि श्रोते हो, अशा पद्धतीनं शांताराम बापूंच्या छोटा जवान चित्रपटात महेश कोठारे यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आणि त्यांच्या याच चित्रपटासाठी त्यांना राज्य सरकारचा विशेष पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला. यानंतर मग बालकलाकार म्हणून मनोज कुमार यांच्या उपकारमध्ये घर घर की कहाणी किंवा सफर, छोटा भाई, मेरे लाल अशा बऱ्याच चित्रपटांमधून ते अभिनय करत होते. विशेष म्हणजे या चित्रपटांमध्ये काही ठिकाणी दुय्यम भूमिका तर बऱ्याच चित्रपटांमध्ये मेन टायटल कॅरेक्टर म्हणूनही त्यांनी काम केलं.

0: आणि श्रोते हो, या चित्रपटांपैकी राजा और रंक या चित्रपटात महेश कोठारे यांनी त्यावेळी डबल रोल केला होता. या डबल रोलच्या तंत्राविषयी सांगताना महेश कोठारे एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले होते,
1: तो डबल रोल त्यावेळेला रवी नागेश नावाचे त्या तिकडचे डीओपी होते फोटोग्राफी, आणि त्यांनी ते शूट केलं. ही वॉज नोन फॉर स्पेशल इफेक्ट. आता त्यावेळेला तुला सांगतो इतकं ते त्रासदायक होतं, कंबरसम जॉब टेक्निकली. तो फिल्म होती त्यामुळे फिल्मवरती त्यावेळेला आपण छापून तेच येते, त्यामुळे त्याच्यानंतर डिजिटल काही त्याच्यामध्ये होऊ शकत नाही. ती फिल्म कॅमेरा असा लावल्यानंतर कॅमेऱ्यापुढे एक ऑप्टिकल ग्लास लावली जायची, त्या ऑप्टिकल ग्लास वरती एका साईडने कम्प्लीट ब्लॅक पेपर लावला जायचा. हाफ द फ्रेम इज एक्सपोज. ते मी तेवढा पोर्शन फक्त यायचं आणि परफॉर्म करायचं. व्हेरी डिफिकल्ट ऑल्सो तिथे येऊन परफॉर्म करायचं, आणि तिथपर्यंत मग ते बरोबर ते त्यावेळेला म्युच्युअल कॅमेरा होता, त्यामुळे त्या कॅमेरा वॉज प्रिसिशन. त्यांना बरोबर किती वेळा फ्रेमला थांबायचं ते कळायचं. तर त्या अमुक एक फ्रेमला तो कॅमेरा थांबला का मग तो कॅमेरा बंद करून तो रिवाइंड व्हायचा, आणि मग ती काच लावला जायचा. नॉट दिस साइड इज एक्सपोज. आणि मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी ही होती त्यावेळेला का आता तो टेक ओके आहे तर मला हा टेक ओके करायलाच पाहिजे. जर मी ते चुकलो तर तो पहिला पण गेला.
0: श्रोते हो, बालकलाकार म्हणून एक यशस्वी टप्पा पार करत असतानाच महेश कोठारे यांनी उत्तम गुणांनी 11वीची परीक्षा सुद्धा पास केली. यानंतर 1974 साली पदवीधर झाल्यानंतर सुलोचना दीदींकडे पेढे देण्यासाठी गेलेल्या या तारुण्यात नुकत्याच पदार्पण केलेल्या महेशला सुलोचना दीदींनी आशीर्वाद म्हणून प्रीत तुझी माझी चित्रपटात ॲज अ हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळवून दिली. श्रोते हो, भालजी पेंढारकरांचे चिरंजीव प्रभाकर पेंढारकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. पण या चित्रपटाच्या दरम्यानच प्रभाकर पेंढारकरांचा एक अपघात झाला. एव्हाना चित्रपटाचं बरंचसं काम सोबत केल्यामुळं प्रभाकर पेंढारकर आणि महेश कोठारे यांच्यामध्ये एक चांगला बॉन्ड तयार झाला होता. त्यामुळे प्रभाकर पेंढारकर यांनी अपघातानंतर महेश कोठारे यांच्यावर उर्वरित चित्रपट पूर्ण करण्याची सगळी जबाबदारी सोपवली. खरं तर एखाद्या नवख्या कलाकारावर एका दिग्दर्शकानं इतका विश्वास दाखवणं ही आश्चर्याची बाब होती खरी, पण अनावधानानं पडलेली ही जबाबदारी महेश कोठारे यांनी स्वीकारली आणि आपल्या परीनं ती निभावण्याचा पूर्ण प्रयत्न सुद्धा त्यांनी केला. श्रोते हो, मुळातच तारुण्यावस्थेत मिळालेला मुख्य नायक म्हणून असलेला हा पहिला चित्रपट आणि त्यातही दिग्दर्शकानं सोपवलेली जबाबदारी, या सगळ्या आनंदी वातावरणात महेश कोठारे यांनी हा चित्रपट पूर्ण केला आणि तो चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित सुद्धा झाला. त्यानंतर मात्र वर्तमानपत्रात या चित्रपटाचे रिव्ह्यू छापून आले होते. श्रोते हो, तेव्हाचा काळ पाहता चित्रपटांविषयी वर्तमानपत्रात येणाऱ्या रिव्ह्यूवर या चित्रपटाचं बरंचसं भविष्य ठरवलं जायचं. अशा या प्रीत तुझी माझी चित्रपटात हिरो म्हणून काम केलेल्या महेश कोठारेंविषयी तोंडावरची माशी ही न हलवणारा हिरो म्हणून टिप्पणी प्रसिद्ध झाली होती. आणि श्रोते हो, या एकाच वाक्यानं बालपणात मिळवलेल्या सगळ्या यशावर जणू पाणी फिरवलं होतं. कारण महाविद्यालयीन जीवनात अनेकांची क्रश असलेला हा महेश आता एक अपयशी कलाकारांच्या इतिहासात जमा झाला होता. याविषयी बोलताना महेश कोठारे म्हणाले होते,
1: नायक म्हणून माझं पुनरागमन जेव्हा झालं, ऍक्च्युली मी प्रयत्न खूप करत होतो आणि स्ट्रगल चालू होती म्हटल्याप्रमाणे, आणि मी एक चित्रपट केला ऍज अन ऍडल्ट हिरो. चित्रपटाचं नाव होतं प्रीत तुझी माझी. छान चित्रपट होता तो, रोमॅन्टिक कॉमेडी तो चित्रपट ना. त्या चित्रपटावरती मी खूप म्हणजे माझं त्याच्यावरती खूप बँकिंग होतं का हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर आपली करिअर टेक ऑफ होणार, पण रिलीज झाला आणि सेकंड वीकमध्येच पडला तो फ्लॉप झाला. इट वॉज अ फर्स्ट सेटबॅक आणि तो इतका जबरदस्त सेटबॅक होता, तो नॉर्मली कोणीतरी हलून गेला असता. बट आय वॉज अ फायटर ऑलवेज अँड आय एम स्टील अ फायटर. सो आय सेड नथिंग, चलो विल ट्राय.
0: श्रोते हो, या पहिल्या अपयशानंतर महेश कोठारे यांनी काही गुजराती आणि मोजके हिंदी चित्रपटही केले, पण ते फारसे चालले नाही. परिणामी ऐन तारुण्यात पहिलाच अपयशाचा जबरदस्त झटका बसल्यानंतर महेश कोठारे यांनी रितसर वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. दरम्यान चित्रपटसृष्टीत एका चांगल्या ब्रेकसाठी उमेदवारी चालू होतीच, पण अपेक्षित यश मात्र मिळत नव्हतं.

त्यामुळे त्यांनी अनुभवी वकिलांकडे आपली प्रॅक्टिसही सुरू केली. तब्बल 6 वर्ष एका चांगल्या ब्रेकची वाट पाहत त्यांनी वकिली व्यवसायात मात्र आता चांगलं नाव कमावलं होतं. दरम्यानच चित्रपटाचं प्रचंड वेड असणारी निलिमा नावाची सहधर्मचारिणी त्यांना मिळाली. पण लग्नापूर्वीच त्यांच्या होणाऱ्या या पत्नीनं, महेश मला तुला फिल्मफेअरची ट्रॉफी घेताना पाहायचंय, अशी आपली इच्छा आपल्या भावी पतीकडे बोलून दाखवली. आणि या एका वाक्यानं जणू महेश कोठारे यांच्या मनीची सुप्त इच्छा पुन्हा एकदा उफाळून आली. मात्र मनासारख्या मुख्य नायकाच्या भूमिका आपल्याला मिळत नसतील तर आपणच एखादा चित्रपट दिग्दर्शित करून त्यात काम करावं, या विचारानं मात्र महेश कोठारे यांच्या मनात आता घर केलं. दिग्दर्शनाचा स्वतंत्रपणे अनुभव नसल्यानं थोड्याशा सेफ झोनमध्ये काम करण्याचं निश्चित करून प्यार किए जाए या हिंदी चित्रपटाचा मराठीच त्यांच्या होणाऱ्या या पत्नीनं, महेश मला तुला फिल्मफेअरची ट्रॉफी घेताना पाहायचंय, अशी आपली इच्छा आपल्या भावी पतीकडे बोलून दाखवली. आणि या एका वाक्यानं जणू महेश कोठारे यांच्या मनीची सुप्त इच्छा पुन्हा एकदा उफाळून आली. मात्र मनासारख्या मुख्य नायकाच्या भूमिका आपल्याला मिळत नसतील तर आपणच एखादा चित्रपट दिग्दर्शित करून त्यात काम करावं, या विचारानं मात्र महेश कोठारे यांच्या मनात आता घर केलं. दिग्दर्शनाचा स्वतंत्रपणे अनुभव नसल्यानं थोड्याशा सेफ झोनमध्ये काम करण्याचं निश्चित करून प्यार किए जाए या हिंदी चित्रपटाचा मराठी रिमेक बनवण्याचा निर्णय त्यांनी निश्चित केला. आणि त्यातून तयार झाला महेश कोठारे दिग्दर्शित पहिला मराठी चित्रपट, ज्याचं नाव होतं धूमधडाका.

0: श्रोते हो, या चित्रपटासाठी महेश कोठारे यांनी आपलं राहतं घर गहाण टाकून पैसा उभा केला होता. त्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून, एक हिरो म्हणून आणि एक प्रोड्युसर म्हणूनही खूप मोठी रिस्क त्यांनी यावेळी घेतली होती. आणि त्यांच्या या रिस्कमध्ये त्यांना अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, निवेदिता जोशी यांच्यासारख्या अनेक कलाकारांनी 100% एफर्ट्स घेऊन मदतही केली होती आणि त्यासाठी मेहनतही घेतली होती. आणि श्रोते हो, त्यांच्या याच मेहनतीचं फळ म्हणजे धूमधडाका या चित्रपटानं दिवाळीच्या दिवशी सुद्धा चित्रपटगृह हाऊसफुल करण्याचा एक नवा पायंडाच जणू पाडला. याशिवाय गोरेगावच्या टोपीवाला थिएटरच्या बाबतीत नेहमीची एक शंका असायची की हे थिएटर कधीच भरत नाही. ही शंका सुद्धा महेश कोठारे यांच्या धूमधडाका या चित्रपटानं खोटी ठरवली. आणि याच टोपीवाला थिएटरमध्ये धूमधडाका चित्रपटाचे 12-3, 3-6 आणि 6-9 असे 3 शो सलग हाऊसफुल होण्याचा विक्रम सुद्धा केला होता. त्यामुळे श्रोते हो, एक हिरो म्हणून जरी महेश कोठारे यांना फारसं यश सुरुवातीला मिळालं नव्हतं, तरीही एक दिग्दर्शक म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनोरंजनाची नाडी मात्र बरोबर ओळखली आणि त्यांच्या धूमधडाका या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून फिल्मफेअरचं अवॉर्ड मिळवून एक प्रकारे त्यांनी आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण केली होती. या संदर्भात महेश कोठारे म्हणतात,
1: अभिनेता म्हणून मी बरेच चित्रपट गेले, पण मला असं वाटायला लागलं स्वतःला का मला एक दिग्दर्शक असा हवा जो माझ्या माझ्यातला नट बाहेर काढेल. आणि मला असं वाटलं का तो दिग्दर्शक मीच असू शकतो. आणि म्हणून मी स्वतः निर्मित करायचं ठरवलं. निर्माता दिग्दर्शक झालो, म्हणजे दिग्दर्शक करायचं होतं, पण दिग्दर्शक म्हणून मला कोण दुसरा निर्माता चान्स देणार नव्हता हे कन्फर्म होतं. तेव्हा मला स्वतःलाच निर्माता बनणं गरजेचं होतं, म्हणून मी निर्माता पण झालो आणि दिग्दर्शक पण झालो आणि धूमधडाका केला.
0: श्रोते हो, धूमधडाका चित्रपटाचा रौप्य महोत्सव साजरा केल्यानंतर दे दणादण आणि थरथराट या दोन्ही चित्रपटांनी सुद्धा महेश कोठारे यांना यश मिळवून दिलं. पण त्याचबरोबर थरथराट चित्रपटातून एक पटकथा लेखक म्हणूनही महेश कोठारे यांनी उत्तम कामगिरी केली. याशिवाय तुम्हाला जर थरथराट हा चित्रपट आठवत असेल तर या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे हा जादूगार एका बाटलीत बंद असलेले अनेक सीन्स आपण पाहिलेले आहेत. या विशेष इफेक्टसाठी लॉस एंजलिसला जाऊन महेश कोठारे ग्राफिक्सचं विशेष तंत्र शिकून आले होते. श्रोते हो, वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी नवीन तंत्र विकसित करण्याच्या हेतूनं थेट परदेशात जाणारे महेश कोठारे यांच्यासारखे चित्रपट वेडे फारच क्वचित आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा या धूमधडाका चित्रपटाच्या यशानंतर एका प्रेस कॉन्फरन्समध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारलं होतं की तुम्ही महेश कोठाऱ्यांबरोबर येता तेव्हा काहीतरी नवीन करत असता आणि त्यामध्ये तुम्हा दोघांना यश येतं, मग तुम्ही बाकीचे चित्रपट का करता? यावर उत्तर देताना लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले होते, बाकीच्या चित्रपटांमुळे माझं

0: घर चालतं, पण महेशचे चित्रपट मला नाव मिळवून देतात. श्रोते हो, एका नायकानं आपल्या दिग्दर्शकावर दाखवलेला हा विश्वास खरोखर वाखणण्यासारखा आहे. अशा या एकमेकांवरच्या विश्वासाचा महेश कोठारे यांनी सांगितलेला एक किस्सा असा आहे.
1: का धडाकेबाजचं शूटिंग होतं माझं. धडाकेबाज ही माझी फार मोठी फिल्म होती, म्हणजे मराठीतली सगळ्यात त्यावेळेची कॉस्टलीस्ट फिल्म. शेवटचं ते गाणं होतं लक्षाचं गाणं, त्या गाण्याचं शूट होतं आणि ते गाणं संपलं त्या लक्षाचं काम, म्हणजे पिक्चरच कम्प्लीट. आणि त्याच वेळेला लक्ष्मीकांत बेर्डेला फिल्म मिळाली होती मैंने प्यार किया. हा त्याचा हिंदीचा पहिला ब्रेक होता आणि त्याचा मोठा बॅनर राजश्री प्रोडक्शन्स. लक्ष्मीकांत बेर्डेला तिकडे एक व्हायटल आणि इम्पॉर्टंट रोल होता आणि त्यांनी तो साईन केला आणि मला सांगितलं का मी असंच आहे. तर मी त्याला सांगितलं का माझं इथपर्यंत मी संपेन. मग त्यांनी माझं हे डेट सांगून त्यांना सांगितलं, त्या पद्धतीने त्या लोकांनी त्याला ऍडजस्ट केलं आणि तिकडे सगळं ठरलं होतं. आणि आमचं गाण्याचं शूटिंग चालत आणि कोल्हापूरला नेमके त्यावेळेला पाऊस पडला आणि पॉवर शॉर्ट सर्किट झालं आणि पॉवरच गेली सगळी. आणि त्यावेळेला जनरेटर बिनरेटरची सिस्टमच नव्हती. शूटिंग थांबलं, पाऊस काय करणार. आणि माझं टेन्शन वाढायला लागलं. त्या टेन्शनमध्ये त्यांनी ओळखलं आणि तो आला, महेश तुझा काहीतरी प्रॉब्लेम दिसतो, काय टेन्शन कसलं आहे तुला. म्हणजे टेन्शन म्हणजे तुला सोडायचं आहे लक्षात 23 ला, तुझा एवढा मोठा ब्रेक आहे. आय कॅन अफोर्ड नॉट टू लिव्ह यू. म्हणतो महेश, सारी दुनिया एक तरफ आणि माझा महेश एक तरफ. पिक्चर पुरं करूनच जाणार मी, काय होईल ते होईल. हा मित्र.
0: श्रोते हो, या चित्रपटाविषयी आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडली. ती म्हणजे या चित्रपटाद्वारे महेश कोठारे यांनी मराठी चित्रपटांसाठी प्रथमच 4-track sound हे तंत्र वापरलं. त्यामुळे थिएटरमध्ये स्क्रीनिंगच्या वेळी येणारे आवाज हे प्रेक्षकांना जणू लाईव्हचा अनुभव देणारे असे ठरले. त्यामुळे नवीन कथेसोबतच नवीन तंत्रसुद्धा प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणतं. ही बाब एव्हाना महेश कोठारे यांच्यासारख्या यशस्वी दिग्दर्शकानं हेरलेली होती. श्रोते हो, आपल्या स्मरणात असलेल्या झगड्या रामोशी, टकलू पैलवान, कवट्या महाकाळ अशा महेश कोठारे यांच्या चित्रपटातल्या वैशिष्ट्यपूर्ण खलनायकांपैकी प्रेक्षकांच्या मनी मानसी आजही भीती कायम ठेवणारा एक खलनायक होता, ज्याचं नाव होतं तात्या विंचू. आणि असा हा तात्या विंचू प्रेक्षकांसमोर आला तो झपाटलेला नावाच्या महेश कोठारे यांच्या चित्रपटातून. श्रोते हो, अशा या तात्या विंचू नावाच्या बाहुल्याचे निर्माते पाध्ये यांनी या चित्रपटासंदर्भात सांगितलेल्या आठवणी अशा होत्या.
2: काय माहितीये का, म्हणजे महेश कोठारे ज्या वेळेला छोटा जवान त्याचा पिक्चर होता, तर त्यावेळेला काही सत्कार वडिलांनी त्या अर्धवटरावतर्फे हार घातला होता महेश कोठारेला, तर ते त्याला आठवत होतं. तो म्हणाला, मला मी बाहुल्यांच्यावर मला पिक्चर काढायचं आहे आणि तू जर बाहुली बनवणार असशील आणि ऑपरेट करणार असशील तरच हा पिक्चर काढतो, नाही तर मी दुसरा विषय घेतो. आणि 2.5 महिने माझं डोक्यात चालू होतं आणि मी सांगितलं मी करीन, पण मला बाहुली बनवण्यासाठी 3.5 ते 4 महिन्याचा वेळ द्यायचा. तो म्हणाला, तुला 3.5 महिने दिले. आणि 3.5 महिने झाल्यावर मी 17 का 18 तात्या विंचू पहिले रब बनवले. आणि प्रत्येक तात्या विंचूचा, याचा डोळा बरा आहे, याचे केस बरे आहेत, त्याची हनवटी बरी आहे, याचे काय पापण्या बरे आहेत, त्याची बॉडी बरी आहे, हात असं करून शॉर्टलिस्ट केलं आणि मग त्याचा एक बनवला तात्या विंचू. आणि मी त्याला, मला बाहुल्यांसारखे रंग नव्हते पाहिजे, तो हॉरर होता. त्यांनी मला थीम सांगितली होती की तो भयानक पाहिजे पण ॲट द सेम टाइम गोड पण दिसला पाहिजे. तर म्हणून त्याला व्हायलेट स्किन त्याची केली मी. आणि मग तो म्हणाला, झालं आता सुरू. सांगले, सुरू नाही, अजून मला 1.5 ते 2 महिने पाहिजे. म्हणाले, आता कशाला. मी सांगितलं, वेगळी टेक्निक वापरतो आणि आज जो तुम्हाला तात्या विंचू सिनेमात दिसतो तसे 10 तात्या विंचू बनवले एकसारखेच. आणि प्रत्येकाचं ऑपरेटिंग वेगळं आहे. प्रत्येक काही तात्या विंचू हाफ बॉडी आहे, ते सगळं खाली आम्ही गाडून आम्ही झोपून मी आणि अपर्णा आम्ही दोघांनी केलेलं आहे ते सगळं.

0: हो, रामदास पाध्यांच्या बोलक्या बाहुल्यांच्या कार्यक्रमावरून तयार झालेला हा चित्रपट गाजला. तो अनोखी कथा, दिलीप प्रभावळकर यांचा उत्तम अभिनय आणि या चित्रपटातल्या एका भन्नाट मंत्रामुळे सुद्धा.
1: एम भगभुगे भगनी भागोदरी भगमासे यौनी ओम फट स्वाहा.
0: श्रोते हो, चित्रपटात वारंवार वापरला गेलेला हा मंत्र म्हणजे अशोक पाटोळे नावाच्या एका लेखकाच्या लेखणीची कमाल होती. अशा या अनोख्या चित्रपटाविषयी दिलीप प्रभावळकर हे म्हणाले होते.
2: म्हणजे माझं, मी म्हटलं त्याप्रमाणे माझी इमेज जी होती ती अशी साध्या सरळ माणसाची होती, भोळा भाबडा निरागस तातेविंचू सारखा अगदी टिपिकल या ह्याच्यामधला विलन, तो अगदी अमर होण्याचा मंत्र शिकणारा आणि अभावल्यामध्ये त्याचा आत्मा जातो वगैरे. ते मी कसं काय त्याच्यामध्ये, महेश कोठारे म्हणाल नाही तू त्या तुम्ही करा म्हणून हो, त्याचा अंदाज बरोबर ठरला. मी त्याला खर्जातला आवाज वापरला, पण तो आवाज आणि तो मंत्र हा खूप फेमस झाला त्यावेळेला. घाबरायची मुलं घाबरायची.
0: श्रोते हो, असा हा अटके पार प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट म्हणजे झपाटलेला. मात्र श्रोते हो, या चित्रपटानंतर महेश कोठारे यांचे जीवलगा, माझा छकुला, लो मैं आ गया, धांगडधिंगा, खतरनाक, चिमणी पाखर, पछाडलेला, खबरदार, शुभमंगल सावधान, जबरदस्त, फुल थ्री धमाल, वेड लावी जीवा, आयडियाची कल्पना हे चित्रपट मात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले नाहीत. परिणामी अपयशाची ही अखंड साखळी पाहताना आर्थिकदृष्ट्या घडी मात्र विस्कटत चालली होती. त्यातून बाहेर पडण्यासाठी महेश कोठारे यांनी स्टार प्रवाहवर मन उधाण वाऱ्याचे आणि अनोळखी दिशा या दोन सिरियलसाठी दिग्दर्शन पण केलं. पण अपयशाचा हा खड्डा इतका मोठा होता की तो सहजी भरणं शक्य नव्हतं. परिणामतः आता चित्रपट करायचे नाही या अंतिम निर्णयापर्यंत येण्यापूर्वी महेश कोठारे यांनी 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा रिस्क घेतली. ती झपाटलेला 2 या चित्रपटासाठी 4.5 कोटींचं बजेट पणाला लावून, आणि श्रोते हो, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 2013 मध्ये 12 कोटींचा व्यवसाय केला होता. श्रोते हो, या यशामागे पुन्हा एकदा नवीन तंत्रज्ञानाचा वापर महेश कोठारे यांनी अप्रतिमपणे केला होता. अशा या 3D तंत्रज्ञानाविषयी महेश कोठारे यांनी सांगितलं होतं.
3: तो चॅलेंज म्हणजे ते दोन कॅमेरे स्प्लिट बीम टेक्नॉलॉजी वापरली. स्प्लिट बीम टेक्नॉलॉजी म्हणजे 2 कॅमेराज, एक कॅमेरा सरळ आणि एक कॅमेरा असा वरतून, त्याच्यामध्ये एक मिरर, हा कॅमेरा मिररच्या थ्रू शूट करतो आणि वरचा कॅमेरा मिररचं रिफ्लेक्शन शूट करतो. त्यामुळे दोन वेगळी इमेजेस, ती थोडासा वेगळ्या पर्स्पेक्टिव, आपल्या दोन डोळ्यांच्या इमेज सारखी पर्स्पेक्टिव्ह तिथं बनतो. ती दोन वेगळी इमेजेस आपण एकत्र करून जेव्हा प्रोजेक्ट करतो तेव्हा त्याचा 3D आविष्कार बनतो.
0: आणि श्रोते हो, या 3D तंत्राचा महेश कोठारे यांनी केलेला वापर हा प्रेक्षकांना आवडला आणि पुन्हा एकदा महेश कोठारे नावाच्या या धडपड्या दिग्दर्शकानं प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

श्रोते हो, यानंतर मात्र आज तागायत त्यांची यशाची ही घोडदौड सुरूच आहे. त्यामध्ये मग रामायण महाभारतानंतर मराठी लोकांच्या मनी मानसी वास्तव्य करणाऱ्या देवतांवरच्या त्यांनी केलेल्या सिरियल्समध्ये मग गणपती बाप्पा मोरया, विठू माऊली, दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकांचा समावेश आहे. पण अशा मालिकांमध्ये सर्वाधिक TRP मिळवणारी मालिका ठरली जय मल्हार.

0: श्रोते हो, या सीरियलच्या भव्य निर्मितीसाठी VFX हे तंत्र वापरून काम करणारी एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आली होती. याशिवाय इतर अनेक बाबींसाठी, म्हणजे कपडे, दागिने, इतरही मोठे तामझाम दाखवण्यासाठी प्रचंड खर्च या सिरियलसाठी येत होता. परिणामी ही मालिका एवढ्या खर्चावर TRP सहज मिळवेल अशी अपेक्षा असताना या सिरियलसाठी सुरुवातीला मात्र TRP वाढत नव्हता. अशावेळी महेश कोठारे नावाच्या दिग्दर्शकाच्या 6 दशकांच्या अनुभवानं खंडोबा आणि म्हाळसा यांच्या भव्य दिव्य विवाहाचे काही एपिसोड प्रदर्शित केले आणि तिथून पुढे अपेक्षेपेक्षा जास्त TRP या सिरियलनं मिळवला, तोही थोडी थोडकी नव्हे तर सलग 3 वर्ष. एकूणच काय श्रोते हो, महेश कोठारे नावाच्या या हरहुन्नरी कलावंताचा हा चित्रपट प्रवास पाहिल्यानंतर एक गोष्ट आपल्याला जाणवते. महेश कोठारे हे जुन्यात गुंतून न राहणारे, कधी काळाबरोबर तर कधी काळाच्याही पुढे 4 पावलं जाण्याची आस बाळगणारे कलावंत आहेत. श्रोते हो, यश अपयशापेक्षा कामात व्यग्र राहण्याची तहान असलेल्या या प्रयोगशील व्यक्तिमत्वानं आपल्या एका इंटरव्ह्यूमध्ये प्रेक्षकांना उद्देशून सांगितलं होतं,
1: असंच प्रेम माझ्यावर ठेवत राहा, माझ्याकडून मी शेवटच्या श्वासापर्यंत चांगले चित्रपट द्यायचा मनपूर्वक प्रयत्न करेन. थँक्यू.
0: तेव्हा श्रोते हो, महेश कोठारे नावाच्या एका धडपड्या आणि धडाकेबाज व्यक्तिमत्वाच्या अंगी असलेल्या या खिलाडू वृत्तीला आमचा सलाम.
2: श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात सुहाना सफर. संकलन आणि निवेदन होतं डॉक्टर प्राची शेकटकर यांचं आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.

श्रोतेहो, आकाशवाणीचं हे अहिल्यानगर केंद्र आहे. रात्रीचे 9:30 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकनाट्य. यात अंधश्रद्धेचा अंधार हटवा हे लोकनाट्य, सादरकर्ता वत्सला झालटे आणि सहकारी.

0: काही सुचत नाही बाई. सोनेवानी माझ्या या संसारात कुठून या उदाचा चिरलिया कुणा ठाऊक. नवराचा सकाळ दारू पिऊन येतो या. नवऱ्याची दारू सुटावा म्हणून नग नग ते उपाय केले पण काय बिला झाला नाही बघा. मला वाटत नक्कीच माझ्या नवऱ्याला कोणीतरी बाहेरच केला असावा. तवा आता एखादा भगत बघते म्हणत्या येते न्या. नाग्या अरे आमच्या बैठकीची येळ झाली या. तवा समजी तयारी झाली का नाय?
1: वय वय बाबू बाबा समजी तयारी.

0: झाली समजेरू किती समजत बघा गाडीवाना अरे गाडीवाना वाजव गोष्टी वाजव हा हा गाठी बघू बाबा घ्या हवा घ्या आणि बोलवा आईला
1: बोल मरी आई की
0: देवी माय या बाईच काय कारण आहे तेवढं बघ ए बाई माणसूच कारण देवी पुढं
1: देवी आई माझं कारण पदरात घे बाई माझं नवरा दाटी बाटलीच्या नादाला येडा झालाय बघ काय दारू पाई येडा झालाय घाबरू नकोस तू माझ्या खांकावर आलीस ना मया तुला खाली हात जाऊ देणार नाय म्या माझ्या वचनाला जागावं लागल म्या तुमच्या वचनाला जागल बघ फक्त माझ्या नवऱ्याची दारू सुटया पाहिजे सुटल ग बाई सुटल आईवर विश्वास ठेव काय नाय फकूत आईला 25 रुपये दान द्यावा लागतील ग पुढच्या शेतीला साडी टोळी वटी भरण द्यावं लागल ग बाई कबूल असल तर वय मन देवी माय मला समद कबूल हाय
0: और देवी माय साडी चोळी तेरे मेरे बीच में पाहिजे कसा दिसू
1: नाग्या तो विचार मानवानी करायचा हाय आईला सुखी ठिवल आई सर्वांना सुखी ठिवल
0: हे बाई अहो बघताय काय नुसत 25 रुपये टाकायची आईच्या दान पेटीत
1: म्हणत्या होय आणि हे टाकले किती दान बाई हे घे निंबू हायत निंबू तुझ्या नवऱ्याच्या डोक्याहून 3 येळा उतरून फेकून दे आणि हा दुसरा त्याच्या उच्या खाली ठेवू ग अंगारा त्याला पाण्यातून प्यायला दे ग बघ कस झाक होईल ग माझ्यावर भरोसा ठेवू ग बोल मारे ऐकी जय
0: चला ये लावू नका दुसरा रोग बी व्हा पुढं चला चला चला चला उगी ये लावू नका अरे अजून लय लाईन हाय तवा हे बाबा बैस पुढं सांग पटा पटा देवी माय कोर्टात शेतीत जाव चालू आहे या दगाचा उद्या निकाल लागणार आहे तेव्हा
1: आलं आमच्या ज्ञानात्री बालका किती रुपये नाचविले दाव्या करता
0: पाण्यासारखा पैसा घालवला त्याची गिनती पण नाही
1: असं मग बालका तुझ्या दाव्याचा निकाल तुझ्या बाजून लावून दिला तर आई करता काय करतील र
0: तुम्ही सांगा आई मला वेडा नुक्याला काय समस्या त्यात
1: बालका तुझं काय काम फत्य करीन र पर आईला 5 भारात चांदीचा कंबर पट्टा घडून द्यावा लागल र आईचा उदो उदो करशील र तर घरात आनंदी आनंद होईल र तवा घ्या अंगारा घरातल्या समद्या बालकान वपळान लाव र पुढच्या शेतीला कंबर पट्टा घेऊन येर गाडीवाना आता आमची जाण्याची येर झाली र तवा आता मालकातनी पुढच्या शेतीला बोलाव र बोल बरे ऐकी जे
0: बघताना हवा गेली तवा आता पुढच्या शेतीला या येताना समद कबूल केलेलं घेऊन या तवा आता जावा समजासनी
1: नाग्या गेलीत का रे समदे
0: वय समजी गेली
1: नाग्या अंग नुसतं कस कसून येतय बघ
0: बघूत बाबा मग डॉक्टरला आणू का
1: अर एवढ्याच्या दुखण्याला डॉक्टर कशा पाई आपलं शिलखत राहिलेलं औषध आहे का
0: वय अर्धीच राहिली या शिलखत
1: अस मग अस मग आण बघू कोणी यायच्यात घेऊन दे आराम वाटेल जीवाला
0: हा ठीक आहे बघूत बाबा
1: नाग्या तू बी घे ना थोडी थोडी
0: असं म्हणतोय बर आणा इकडं बघूत बाबा

0: आजकाल आपल्याकडे लई रोगी नाव येऊ लागले, त्यात आजची बायकांचाच मारणं हाय
1: ना ग्या। ते तुला नाही कळायचं, अरे ह्यो चांदा अंगाऱ्याचा चमत्कार हाय।
0: अंगाऱ्याचा बघूत बाबा, त्या राखुंड्याचा नव ही समजी तुमची चाल बाजी हाय
1: ना ग्या। तुला दारू चढली वाटत, दारावरची कडी वाजली ना ग्या, कोणी आलंय वाटत।
0: वय वय वय बघतो कोणाला चल बर या याळाला
1: ना ग्या ना ग्या। अरे थांब, आधी ह्या वाटल्या लपव।
0: कोण कोण कोण कोण हाय कांता? तू आली?
1: वय वय मी हाय कांता, कांता नाचणारी। अरे ना द्या, कोण हाय र?
0: तस घाबरायचं काय कारण नाही बघूत बाबा, ही कांता नाचणारी हाय।
1: काय नाचणारी काय ग? इथं का तुला तमाशाचं थिएटर वाटलं? होय बघत बाबा चुप, आम्ही काय बाबा वाटतोय तुला, नुसतं भगत मान। बर तुम्ही म्हणाल तस, हा बोल कालीच। खरं सांगू कस बी सांग, आम्हाला सगळा अभाव उभार व कळतय।
0: म्हणजे दुखणं किती बी कठीण असलं तरी आमचं हे बघूत बाबा एका झटक्यात मोकळं करते। कांताबाई तुम्ही फकत सांगा कुठं दुखतय?
1: माझं दुखत दुखत काय काही नाही, काय बी नाही, मग इथं कशाला आली? खरं सांगू भगत बाबा? वय सांग की काय सांगायचं ते भगत बाबा, मला दुसरं तिसरं काय बी नग, फक्त तुमच्या मंत्र शक्तीच्या पावरानं माझ्या दांद्याला बरकती द्या, काय इडापिडा लागली कळत नाही बघा। अस वय आजकाल आमच्या दांद्याला कोण बी फिरत नाही, जे बघावं ते नुसतं हिंदी नाही तर सिनेमा बघायला पाहत्यात, तेव्हा तुम्हीच सांगा असं चालल्यावर आमचं पोट पाणी कसं भरायचं?
0: ए कांताबाई तू अजिबात फिकर करू नग, अग आमचं हे बघूत बाबा त्याचा पक्का बंदोबस्त करतील, राहिलं तुझ्या पोट पाण्याच अग ते बी दमदमन बरकतील आणतील पर्या काठीवर।
1: कांत्या
0: आधी तुला आमची करमणूक करावं लागल, वय का नाही बघूत बाबा?
1: वय वय अगदी मनातलं बोललाच बघ, तेव्हा कांता तू आमच्या मनाचं समाधान कर, आम्ही तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला आयुष्याचं कल्याण करू, तेव्हा असं म्हणता बाय मग।

0: तुझ्या लावणीनं धुंद झालो तव आता हा अंगार घे आणि चांदी वर कती होईल अस बघ बाबा मग जाऊ का आता मी वय आता जा पर पुढचे याळाला यायचं विसरू नका वय वय तव आता येते मी
1: काय बघत बाबा अक्क शिवासनी लावणी
0: लावणी अरे त्या लावणी परीस पाहुणी झक्कच वाटली काय तिच रुपड नाग्या आता ती आमच्या मनात ठसली आणि काळजात घुसलीया
1: अस भगत बाबा लय लकी हाय बघा तुम्ही तुमचा काळीज बी लय मोठा हाय बघा किती बायकाच्या काळजात दडवल्या त्याचा हिशोब लागणार नाही
0: नाग्या अरे ते जाऊन दे आता हे पाखरू मनात बसलं या पुढच्या खेपाला तिचा बंदोबस्त करावा म्हणतोय आम्ही होय म्हणजे जीवाला बरं वाटल आमच्या कस
1: भगत बुवा बर तुम्ही म्हणत्यात तशी ती नाही अव नावाची कांता म्हणत्यात तिला
0: नाग्या अरे म्या बी नावाचा झिपऱ्या भगत हाय तिला आमचा अंगारा लावणार म्हणजे लावणारच नाग्या यो तुझ्या डोसक्या बाहेरच हाय तुला नाही कळायचं आमचं कोष्ट
1: ते बी खरंच हाय बुवा अव नाहीतर मांतरल्यावानी मूठ उलटल्यावानी ती उलटाया ना ग तवा बुवा चला आता लयरात झालीया जेऊ झोपून
0: वय गप्पा गप्पा डोळ्या अटकाया लागल्या ती तवा आता झोपावच लागन
2: भगत भगत भगत साऱ्या गावाला त्या भक्ताचाच वेळ लागल या लोकांना झालं तरी काय तेच कळत नाही
3: गावातल्या डॉक्टरांची दवाखाने ओढ पडू लागलीत आणि रोग राहिना मात्र गावाला तसं गरडा घातलाय रोज कुठल्या ना कुठल्या रोगानं एक दोन तरी माणूस मरतो आणि गावभर चर्चा मात्र जादूटोना जादूटोना जादूटोना हा सगळा त्या झिपऱ्या भक्ताचाच परिणाम दिसतोय आता या थोतांडवादी प्रकाशविरुद्ध काहीतरी केलंच पाहिजे पण डॉक्टर निर्मय कसे आले नाहीत अजून
4: काय शंकरराव कसला विचार करताय सकाळी सकाळी
3: कोण डॉक्टर साहेब तुम्ही या अहो 100 वर्ष आयुष्य बघा मी तुमचाच विचार करीत होतो
4: काय विशेष
3: होय विशेषच आहे
4: म्हणजे
3: डॉक्टर साहेब गावातलं रोज एक दोन पेट जायला लागले अनेक अंथरुणाला खिळून आहेत आणि तुम्ही
4: तुमचं म्हणणं बरोबर आहे शंकरराव गावातली माणसं मरतात आणि आम्ही काहीच करत नाही असंच वाटतंय ना तुम्हाला पण यात आमचा काय दोष आम्हाला विचारण्याआधी त्या झिपऱ्या भक्तालाच का विचारत नाही लोकांना डॉक्टरांच्या डोसाऐवजी त्या झिपऱ्या भक्ताचाच अंगार आवडतो ना मग लावतात तिचा रांग आणि म्हणूनच म्हणतो डॉक्टर साहेब आता स्वस्त बसून जमणार नाही तर सारा गाव रोगराईच्या खाई सापडेल तेव्हा शंकरराव तुमच्या इतकं माझ्याही मनात कौर उठलंय पण काय करणार लोकांच्या मनातली अंधश्रद्धा दूर व्हायला हवी
3: डॉक्टर साहेब म्हणून तुम्ही चला माझ्या सोबत उगीच वेळ नको
4: ठीक आहे चला तर मग
0: नाग्या अरे नाग्या
1: आलो आलो आलो आलो अग आई ग आय आय आय आय आई
0: नाग्या अरे काय झालं रे कन्हैया
1: बघत बुवा आता काय जगत नाही
0: म्हणजे
1: अहो नुसतं खळखळा खळखळा खळखळा पाणी आणि पोट जायला लागलंय बघा समजा जीव गळून गेलाय
0: अरे मग असं येड्या आणि बसतो काय आईचं नाव घेऊन मूठ भरा अंगारात टाकतो
1: असं म्हणताय अहो 4 दिवसापासनं सांग सकाळ चेप करतोय ना परपू आठ जायचं काय राहत नाही तवा
0: आईवर आण आमच्यावर भरोसा ठेऊ देऊ का भगत बुवा कोण कांता ये अक्षर आलीच बघ नाग्या कांता आली या आता तू का तुझ काय बी ऐकायचं नाही तवा निघ इथून
1: म्हणजे अशी भानगड हाय वय भगत बुवा आता तुमचा अंगारा तुमच्याच घशात कोंबतो चालू द्या तवर तुमच मी तुमच्या करता तवर औषध आणतो येतो न्या
0: कांता तुला पाहिल्यापासून जीव जसा येडा पिसा झाला या भगत बुवा असं एवढं हात गायवर येऊ नका बघा आणि कामाचं बोला काय ते
5: कांता ते काम राहून दे आधी ह्या कामाचं बघू ये अशी जवळ ये लाजू नको आता इथं कोण भी नाही फक्त तू आणि मी ये अशी जवळ ये
0: हा हे काय करताय भगत बुवा सडा माझा हात
5: हात तोडू येडी आहेत कांता येडी या झिपऱ्या भक्ताच्या तावडीतून आलेली एक मी शिकार घावली नाही
0: झिपऱ्या भगत मुकाट्याने सोड माझा हात नाही तर तुला हा सौदा मागत पडेल
5: अरे वा आमासनी धमकी देती आस काय
0: वय मोठ्यानं वरडीन समजा गावा करीन
5: अस कांता त्याचा काय बी उपयोग होणार नाही ये इकडे ये यो बघ काय दिसतय तळघर हाय ना बघ समधी हाडात आहे ती तिथं ही हाड कुणाची हाय म्हणती आमच्या इर्द वागणाऱ्याची हाय ती तवा तुझी बी तीच गत होईल तवा मुकाट्यानं इच्छा पुरी कर
0: मिटणारा धमा तुझ्या कुकर्माचा पर्दाफाश करण्यासाठी सीता आले मी
5: कांता मला ठाव आहे तुझं मरण संग घेऊन आली घाबरू नगत घरातील हाड तुझ्या देहाची वाट बघतायत बर नाही तुला तसं खाली पाठवणार नाही आधी आमची इच्छा पुरी करणार आणि तुला आमचा अंगारा दिल्या बिगर पाठवणार नाही
6: भगत सोड तिला हरामखोर असले उद्योग करतोस काय या बाईची इज्जत लुटू पाहतोस काय
0: इन्स्पेक्टर बाईची आबरू लुटणं म्हणजे येणारा दगड शिल्लक बाब होती त्यात तो सरळ झाला होता आजवर कित्येक भोळे भाबड्यांना हा फसवीत आलाय
6: बाई आम्ही वेळेवर आलो नसतो तर आज केवढा अनर्थ ओढावला असता तुमच्यावर
0: असं पण माफ करा इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मला ओळखले नाही मी सीआयडी इन्स्पेक्टर शिला सावंत आहे
6: ओ आय सी मॅडम माफ करा आम्ही आपणास ओळखू शकलो नाही
0: इन्स्पेक्टर या पाप्यांचा शोध घेण्यासाठी मला हे नाटक करावं लागलं आणि त्यामुळेच फार मोठ्या प्रकरणाचा शोध लागलाय प्लीज इन्स्पेक्टर जरा इकडे या हे बघा तळघर
6: बापरे इथं तर हरांचे सापळेच आहेत
4: मॅडम कमाल केलीत हा आपण आज तुमच्यामुळे या तळघराचा शोध लागला आणि या नाग्यामुळे भक्ताचा संपूर्ण काळा कर्तृत्वाचा शोध लागलाय नाग्याने आम्हाला या भक्ताचा सर्व इतिहास सांगितलाय आणि म्हणूनच आम्हाला तुमची मदत घेणे भाग पडले
0: इन्स्पेक्टर घ्या या भक्ताला ताब्यात आणि नाग्याची स्टेटमेंट लिहून घ्या घाबरू नकोस नाग्या तू खरी व सविस्तर माहिती दिलीस तर तुला आम्ही माफीचा साक्षीदार ठरवून तुला निर्दोष सोडून देऊ
1: भाई साहेब या भक्ताला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अंधश्रद्धा जोपासून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या या पाप्याचा बंदोबस्त व्हायला पाहिजे मी बी याच्या नादानं आंधळा झालो होतो पण शंकरराव डॉक्टरामुळं जगलो नाहीतर मी याचा बळी पडलो असतो
6: इन्स्पेक्टर साहेब मॅडम आम्ही आपले आभार मानतो आज तुमच्यामुळे आंधळात दडलेली वस्तुस्थिती उजेडात आली
0: खरं म्हणजे तुमच्यासारख्या नौतरणांनी असल्या स्वतःवादी प्रकरणाविरुद्ध जवळ उभारून जनजागृती करायला हवी या अंधश्रद्धेचा अंधार हटवायला पुढे आलं पाहिजे
1: तेव्हा गावकरी मंडळी ऐकलं भक्ताच्या अंगारचा प्रताप या अंगारच्या नादात लागून निम्म गाव मसनात गेलं अनेक बायबापडांना आपली इज्जत गमावी लागली आणि या तळघर राजकारण ते वेगळंच हे सारं तुमच्या आमच्या अज्ञानापायी घडलंय तेव्हा आता एकच करा या अंधश्रद्धेचा अंधार हटवा आज सीआयडी इन्स्पेक्टर शिला सावंत नसत्या तर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला नसता
0: शंकरराव आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं तुम्हा सर्वांच्या सहकार्याबद्दल मी आपले आभारी आहे

तुम्हा सांगतो या खर खर एक गाव होत लई थोर एक गाव होत लई थोर तेथे बाबा एक

एक बाई करे हुर हुर माझा नवरा लई पेनार बाबान घेतल वार दिला अंगार धारूवर राखेन दा

श्रोते हो, अंधश्रद्धेचा अंधार हटवा हे लोकनाट्य आपण ऐकलत. हे नाट्य सादर केलं होतं वत्सला झालटे आणि सहकाऱ्यांनी.

0: शेतकरी बांधवांना शेती, दुग्ध विकास, पशुसंवर्धन, शासनाच्या विविध योजना
1: अशा अनेक विषयांवर वेगवेगळ्या पद्धतीने माहिती देणारा, अगदी शेतकऱ्यांच्या भाषेतच प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर,
1: शेतकरी बांधवांना हवा हवासा आणि माहिती पूर्ण असा प्रसारित होणारा कार्यक्रम
0: आमचं शेत आमचा परिसर।
1: श्रोते हो, या आणि अशा विविध कार्यक्रमांचे प्रायोजक बना आणि अगदी कमी खर्चात आपल्या सेवा उत्पादनाची जाहिरात गावागावात लोकांपर्यंत पोहोचवा।
0: त्यासाठी संपर्क करा जाहिरात विभाग, आकाशवाणी, फोन 242-76-20 आणि 242-32।

100.1 मेगाहर्ट्झ FM बँड आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातूनही आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम रजनीगंधा. कार्यक्रमात सुरुवातीला सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत. या गीतासाठी संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरलल यांनी, तर चित्रपट आहे ब्रह्मचारी.

श्रोतेहो, सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी, तर चित्रपट होता ब्रह्मचारी. यानंतर ऐकूया दुल्हन वही जो पिया मन भाई चित्रपटातलं रवींद्र जैन यांचं गीत. या गीतासाठी स्वर आहे येसुदास, बनश्री सेनगुप्ता आणि हेमलता यांचा, तर संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी.

श्रोते हो, येसुदास वनश्री सेन गुप्ता आणि हेमलता यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन, तर चित्रपट होता दुल्हन वही जो पिया मन भाई.

0: सोने चांदी आणि हिऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असलेलं
1: सरा बाजार आणि सावेडी अहिल्यानगर
2: सोनेरी इतिहास सोनेरी क्षण सोन्याने झळाळती सोनेरी मन
3: पिढ्यान

0: सराफ बाजार आणि सोनानगर चौक सावेडी अहिल्यानगर।
1: श्रोते हो, यानंतरचं गीत आहे दोस्ती चित्रपटातलं। मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतासाठी स्वर आहे मोहम्मद रफी यांचा, तर संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरलल यांनी।

श्रोते हो, मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलल यांनी, तर चित्रपट होता दोस्ती. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे फिर वही दिल लायाहू चित्रपटातलं. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत, स्वर आशा भोसले यांचा, तर संगीत दिलं आहे ओ पी नय्यर यांनी.

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं ओपी नय्यर यांचं, तर चित्रपट होता फिर वही दिल लाया हूं. आता ऐकूया दिल तेरा दिवाना चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत, स्वर लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा, तर संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.
1: बिजली गिरा के आप खुद

श्रोते हो, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी, तर चित्रपट होता दिल तेरा दिवाना. यानंतरचं गीत आहे कभी कभी या चित्रपटातलं. साहिर लुधियानवी यांच्या गीतासाठी स्वर आहे किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे खय्याम यांनी.

श्रोते हो, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं खय्याम यांनी, तर चित्रपट होता कभी कभी. आता ऐकूया हाऊस नंबर 44 चित्रपटातलं साहिर लुधियानवी यांचं गीत, स्वर हेमंत कुमार यांचा, तर संगीत दिलं आहे SD बर्मन यांनी.

श्रोते हो, हेमंत कुमार यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं एस डी बर्मन यांनी, तर चित्रपट होता हाऊस नंबर 44. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिश्चंद्र तारामती चित्रपटातलं वीरेंद्र मिश्रा यांचं गीत. स्वर लता मंगेशकर यांचा, तर संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, लता मंगेशकर यांच्या स्वरात वीरेंद्र मिश्रा यांचं गीत आपण ऐकलत. या गीतासाठी संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी, तर चित्रपट होता हरिश्चंद्र तारामती. आता ऐकूया आंधी चित्रपटातलं गुलजार यांचं गीत. स्वर लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा, तर या गीतासाठी संगीत दिलं आहे आर डी बर्मन यांनी.

श्रोते हो, लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत होतं आर डी बर्मन यांचं, तर चित्रपट होता आंधी. यानंतरचं गीत आहे दो झूट या चित्रपटातलं. एम जी हशमत यांच्या गीताला स्वर आहे उषा मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा, तर संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

श्रोते हो, उषा मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात एम जी हसमत यांचं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी, तर चित्रपट होता दो झूट. रजनीगंधा कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे आराधना चित्रपटातलं. आनंद बक्षी यांचं गीत, स्वर आहे किशोर कुमार यांचा, तर संगीत दिलं आहे एस डी बर्मन यांनी.